मध्यम लहरी 249.68 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोते हो, याबरोबरच आम्ही आता प्रसारभारतीच्या वेव्ज OTT देखील उपलब्ध आहोत. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 28 आषाढ, शके 1948 अर्थात 19 जुलै 2026. सकाळचे 5:55 आणि 45 सेकंद झालेत. आमची पहिली प्रसारण सभा आता सुरू करीत आहोत. श्रोते हो, सुप्रभात.

विचारवंत लोकांचं वागणं कसं आदर्श असतं ते ह्या श्लोकामध्ये भर्तृहरीनं विशद केलं आहे. फुलांच्या गुच्छाप्रमाणे विचारवंताला दोन प्रकारचंच वागणं माहीत असतं. एक तर सर्व लोकांच्या मस्तकांवर अलंकार म्हणून शोभावं, नाहीतर एकाकीपणे अरण्यातच सुकून जावं. थोर माणसं ही अतिशय स्वाभिमानी असतात. आपल्या गुणांच्या जोरावर ते लोकांना शिरसावंद होऊन राहतात, किंवा त्यांच्या गुणांची पारख न झाली तर एकांतवासात राहून प्रसिद्धीसाठी धडपड न करता शांतपणे ते आपलं जीवन व्यतीत करत असतात. अंगी सद्गुण असूनही लोकांच्या पुढे पुढे करण्याची त्यांची वृत्ती नसते. स्वतःच्या गुणांचं कौतुक

जगात स्वार्थी माणसं पुष्कळ असतात. ते दुसऱ्याच्या सुखदुःखाची कल्पनाही करत नाहीत. समाजसेवा किंवा लोकहित हे शब्दही त्यांच्या कोशात नसावेत. तसंच लोकहिताची मोठी जबाबदारी पेलण्यास समर्थ असा थोर माणूस क्वचितच आढळतो. ज्याप्रमाणे बेडूक खणण्यात तत्पर असे अनेक सर्प असतात, परंतु धरणी धारण करण्यास समर्थ असा सर्प केवळ शेषनाग हाच होय. शेषनागाची आणि खऱ्या समाज धोरणांची तुलना या श्लोकात भोज प्रबंध या ग्रंथातून कवी बल्लाळनं समर्पकतेनं सांगितली आहे.

0: पराक्रमी लोकांच्या कामाचं यश हे त्यांच्या शक्तीवर पराक्रमावर अवलंबून असतं. त्यांच्याजवळील साधनं ही त्यावेळी गौणच असतात हे स्पष्ट करण्यासाठी सुभाषितकरांनी सूर्याच्या कार्याचं उदाहरण दिले. सूर्याच्या रथाला एकच चाक, सात घोडे, सर्पाचा लगाम, निराधार असा अवकाश मार्ग, पायांना पांगळा असा सारथी अशी प्रतिकूलता असूनही सूर्य दररोज अपार अवकाशाचा मार्ग अवलंबितो. ते कार्य यशस्वीपणे पूर्ण करतो. त्याप्रमाणे पराक्रमी लोकांचं कार्य असतं. कामातील यश मिळवताना पराक्रमी लोक साधनांचा विचारही करत नाहीत. नेमलेलं स्वीकारलेलं कार्य ते पूर्ण करतात.
1: प्रकाश किरण हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. भावार्थ लेखन आशा गद्रे यांचं, वाचक स्वर चित्रा हसनाळकर यांचा होता आणि श्लोक गायन केलं होतं ऋषिकेश बोडस यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता ऐकूया प्रभात वंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम.

रवींद्र भट यांची रचना सुरेश वाडकर यांच्या स्वरात आपण ऐकलीत. प्रभातवंदन या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात आता आरती अंकलीकर टिकेकर गात आहेत ही भक्तिरचना.

0: समूह स्वरात अनुराव टेकाडे यांचं गीत आपण ऐकलं. या रचनेबरोबरच प्रभात वंदन हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:40 आणि 24 सेकंद झालेत. कृषीवार्ता या कार्यक्रमात नत्र स्फुरत पालाश यांचं कार्य याविषयीची माहिती ऐकूया. वाचक स्वर महेश नामदार यांचा.
1: मंडळी, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पिकांचं उत्पादन भरघोस यायचं असेल तर त्यासाठी खतांची आवश्यकता असते. मात्र ही खतं मात्र योग्य त्या प्रमाणात देणं हे खूप गरजेचं आहे. अतिरिक्त जर खताचा आपण वापर केला तर त्याचा दुष्परिणाम देखील पिकांना भोगावा लागतो. आज आपण नत्र स्फुरद आणि पालाश या रासायनिक खतांचं कार्य कसं असतं याबद्दलची माहिती घेऊयात. मंडळी, प्रत्येक पिकाच्या उत्पादन वाढीमध्ये नत्र स्फुरद आणि पालाश या तीन घटकांचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. प्रत्येक घटकाचं वेगळं कार्य आहे, त्यामुळं वनस्पतीला या तिन्ही अन्य घटकांची गरज असते. नत्र वनस्पतीमध्ये निक्लिओ प्रोटीन प्रथिन आणि हरितद्रव्य निर्मितीचं काम हे नत्रामार्फत होत असतं. नत्रामुळं वनस्पतीच्या शरीराची वाढ ही झपाट्यानं होते. पानाचा रंग हिरवा होतो. मात्र नत्र जर जास्त प्रमाणात झालं तर झाड नाजूक बनतं. त्यामुळं किडीरोगांचा प्रादुर्भाव झाडावर वाढीस लागतो. वनस्पतींच्या पेशीचं आवरण पातळ राहतं. नत्रामुळे पाने

फांद्यांची वाढ होत असते. पालाश स्फुरद तसंच अनेक मूलद्रव्यांचं जास्तीत जास्त प्रमाणांमध्ये शोषण हे नत्र घडवून आणतं. नत्राच्या उणीवेमुळे पाने लालसर होऊन वाळून जातात किंवा गळून पडतात. वरची पाने हिरवी आणि खालची पाने पिवळी दिसतात. नत्राचा वापर योग्य प्रमाणात धान्य पिकांसाठी करावा लागतो. फक्त चारा पिकांसाठी जादा नत्र देणं हे फायद्याचं ठरतं. स्फुरद मंडळी, स्फुरदमुळं पिकांची योग्य वाढ होऊन बी अथवा फळं ही लवकर लागतात. वनस्पतीत अन्न तयार करण्याच्या क्रियेमध्ये स्फुरद हा उपयुक्त असा घटक आहे. मुळांची वाढ लवकर आणि भरपूर होते. पीक जोमून वाढतं. वनस्पतीला टणकपणा येतो. जादा नत्राचा अनिष्ट परिणामांना आळा बसतो. पीक लवकर फुलावर येतं. बीज आणि फळधारणेस तसंच त्यांची जलदगतीने वाढ होण्यासाठी स्फुरद हे चांगल्या पद्धतीनं काम करतं. धान्य तसंच इतर उत्पादनांचा दर्जा सुधारण्याचं काम हे स्फुरदामुळे होतं. स्फुरदामुळं डाळ वर्गातील पिकं ही वातावरणातून जास्तीत जास्त नत्र शोषून घेतात. स्फुरदाच्या कमतरतेमुळं पानातला हिरवेपणा

0: पीक लवकर फुलावर येतं, बीज आणि फळधारणेस तसंच त्यांची जलदगतीने वाढ होण्यासाठी स्फुरद हे चांगल्या पद्धतीने काम करतं. धान्य तसंच इतर उत्पादनांचा दर्जा सुधारण्याचं काम हे स्फुरदामुळे होतं. स्फुरदामुळं डाळ वर्गातील पिकं ही वातावरणातून जास्तीत जास्त नत्र शोषून घेतात. स्फुरदाच्या कमतरतेमुळं पानातला हिरवेपणा कमी होतो, निस्तेज मुलूल पानं दिसू लागतात, फळधारणा आणि बीज लवकर तयार होत नाही आणि झालंच तर बीज कमकुवत होतं. स्फुरदाची मात्रा ही पिकांना शिफारशीपणे देणं अपेक्षित आहे. नत्र आणि स्फुरदाप्रमाणेच पालाश देखील कार्य हे खूप महत्वाचं आहे. कर्व पदार्थांच्या निर्मितीसाठी त्याचा उपयोग होतो. वनस्पतीच्या पेशीमध्ये पाण्याचं प्रमाण नियंत्रण करण्याचं काम हे पालाश करत असतं. जडणघडण कार्य, श्वासोच्छ्वास, जलच्छेदन या क्रियांमध्ये समतोलपणा घडवून आणण्यासाठी पालाशचं काम हे महत्वाचं आहे. वनस्पतीतील पिष्टमय पदार्थाची निर्मिती करतो, तसंच त्यांच्या स्थलांतरासही मदत करतो. धान्यातील दाणे भरगच्च आणि टणक तयार करण्यास तो मदत करतो. पिकाला जास्त नत्र दिले गेले तर त्यामुळे होणारे दुष्परिणाम जे आहेत ते नाहीसे करण्याचं काम काही प्रमाणात पालाशमुळं घडून येतं. एकंदरीतच पिकांचा आणि उत्पादनाचा दर्जा सुधारण्याचं काम ही तिन्ही प्रकारची खतं करत असतात. मंडळी, अशा प्रकारे नत्र, स्फुरद आणि पालाश या अन्य घटकांचे पिकांच्या वाढीस आणि पीक उत्पादनाच्यासाठी महत्त्वाचे कार्य आहेत.
1: नत्र, स्फुरद आणि पालाश यांचं कार्य याविषयीची माहिती कृषीवार्ता या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत. वाचक स्वर महेश इनामदार यांचा होता. श्रोतेवाता ऐकूया हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त आजचा हवामानाचा अंदाज असा आहे. सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात आज काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तसंच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह पडण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केलेली आहे. हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा.

0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूया स्पॉन्डिलायसिस आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती.
1: श्रोते हो नमस्कार. ग्रीवादंश या रोगाला आपण सर्वायकल स्पॉन्डिलायटिस किंवा मानेचे दुखणे या नावानेही ओळखतो. या विकारामध्ये मान, खांदे यासोबतच डोक्याच्या भागातही ताणतणाव जाणवतो. आजाराच्या तीव्र अवस्थेत शरीराच्या या भागांमध्ये सुई टोचल्याप्रमाणे वेदना होतात. मेरुदंडामध्ये सर्वात कोमल भाग हा मानेचाच असतो. चालत्या गाडीमध्ये एकाएकी झटका पडला तर मानेच्या भागात वेदना होतात. झोपताना जाड उशीचा वापर केल्यास मानेची एखादी शीर लागून येते. एकसारखे संगणकावर बसून काम केल्यामुळेही मानेच्या भागात वेदना होतात आणि खांदेही आकसले जातात. अधिक वेळा मानेच्या विकृती आणि अस्थींचा रास झाल्यामुळे ग्रीवादंश या आजाराची निर्मिती होते. विकृती निर्माण झाल्यामुळे मानेतील मनके आणि त्यांचे सांधे घासले जातात. मांसपेशी आणि त्यांचे अस्थिबंध यांचा नाश होऊ लागतो. हा रोग मध्यम वयोगटातील लोकांमध्ये आणि विशेषतः सतत बैठे काम करणे, मान पुढे झुकून बसणे, चुकीच्या पद्धतीने बसणे यामुळेही ग्रीवादंश हा विकार निर्माण होतो. मानसिक आणि भावनात्मक ताणतणावाचे वाढते प्रमाणही सर्वायकल स्पॉन्डिलायटिस हा विकार निर्माण करण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडतात. स्पॉन्डिलायसिस या विकारामध्ये योगासनांच्या नियमित अभ्यासाने चांगला फायदा होतो. त्यासाठी वज्रासन, भुजंगासन आणि त्याचे विविध प्रकार, शशांक भुजंगासन, भद्रासन, शवासन, आकर्ण धनुरासन, मकरासन, अद्वासन, मार्जरी आसन आणि सर्पासन या सोप्या आसनांचा नियमित अभ्यास करावा. सोबतच हस्तसंचालन, ग्रीवा संचालन, खांद्यांच्या हालचाली यांचाही अभ्यास मान आणि खांद्यांचे स्नायू शिथिल करण्यासाठी उपयुक्त ठरतो. मात्र सर्व योगाभ्यास करताना एक काळजी निश्चितपणे घ्यावी. कोणत्याही हालचाली करताना आणि योगासनांचा अभ्यास करताना मान पुढे झुकवू नये. मानसिक आणि भावनात्मक ताणतणावांचाही

0: संबंध हा विकार निर्माण होण्यामागे असल्यामुळे प्राणायामाचा अभ्यासही या विकारामध्ये उपयुक्त ठरतो. अनुलोम विलोम प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, उज्जयी प्राणायामाचा अभ्यास रोगाची तीव्रता कमी करण्यासाठी हितावह ठरतो. दीर्घ शवासन, योगनिद्रा आणि श्वसन ध्यानाचा अभ्यासही या रोगापासून मुक्ती मिळविण्यासाठी लाभदायक ठरतो, कारण दीर्घ शवासन आणि योगनिद्रेच्या अभ्यासाने शरीरातील सर्व स्नायूंचे शिथिलीकरण करून ताणतणाव कमी करण्यावर भर दिला जातो. परिणामी स्पॉन्डिलायटिसच्या विकारामध्ये वेदना कमी करण्यासाठी रुग्णाला मदत मिळते. योगासने, प्राणायाम, ध्यान आणि शिथिलीकरणासोबतच रुग्ण व्यक्तीने झोपण्यासाठी नरम बिछाण्याचा वापर करू नये आणि उशीचा आधार डोक्याखाली घेऊ नये. खाटेवर न झोपता शक्यतोवर कडक तक्त्यावर किंवा दिवाणवर झोपावे, जेणेकरून मानेचा भाग पुढे झुकला जाणार नाही आणि सरळ राहील. जास्त भारी वजन उचलू नये, मान झुकून काम करू नये. संगणकावर काम करताना किंवा लिखाण काम करताना एकसारखे काम न करता अधूनमधून विश्रांती घ्यावी आणि मानेच्या व खांद्यांच्या हालचाली कराव्यात. लांबचा प्रवास करताना गाडी चालवितानाही अधूनमधून थांबून मानेच्या आणि हातांच्या हालचाली कराव्यात, जेणेकरून या विकारापासून लवकर मुक्ती मिळवता येईल. आणि ज्यांना विकार नसेल त्यांनीही या नियमांचे पालन केल्यास ग्रीवादंश म्हणजेच सर्वाइकल स्पॉन्डिलायटिस होण्याचा धोका टाळता येतो.
1: आताच आपण स्पॉन्डिलायसिस आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्य जनसंपदा कार्यक्रमाचं पुनःप्रसारण दुपारी 2:05. आता ऐकूया पर्यावरण विषयक कार्यक्रम परिसर.
1: परिसर श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात निसर्ग पुनरुज्जीवन याविषयी माहिती ऐकूया. श्रोतेहो, आपल्या परिसरातल्या निसर्गाचा विचार फारसा आपण करत नाही. आपल्या जमिनीवर निसर्ग फुलवण्याची इच्छा आपल्या सगळ्यांनाच असते, पण नेमकं काय करायचं हे माहीत नसतं. अशावेळी निसर्ग पुनरुज्जीवन हे आपण नक्कीच करू शकतो आणि त्यातून निसर्गाला आपण पूर्ण वेळ देणं खूप आवश्यक आहे. निसर्गाचं पुनरुज्जीवन करणं म्हणजे नेमकं काय? झाडं लावणं आणि निसर्ग पुनरुज्जीवन यात फरक आहे. हं, वृक्ष लागवडीला नुसती झाडं वाढलेली आणि हिरवळ तयार झालेली आपल्याला दिसेल, पण जैवविविधता नाही. हं, ती जोपासली जाणार नाही. निसर्ग पुनरुज्जीवन ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. जिथे निसर्ग पुनरुज्जीवन करायचे आहे तिथली जमीन, तिथलं हवामान, आजूबाजूचा परिसर, तिथली शिखर परिसंस्था या सगळ्यांचा शास्त्रीय अभ्यास करणं हा निसर्ग पुनरुज्जीवन प्रक्रियेचा पहिला टप्पा आहे. मग तिथं जैविक कुंपण घालायची, बायोमास त्यावर पसरायचं, त्या जमिनीवर जमिनीतला ओलावा वाढवायचा आणि एकंदरीतच जमिनीची गुणवत्ता सुधारायची हा पुढचा टप्पा. मग काय होतं, तिथं आपोआपच गवत उगवू लागतं. मग क्रमाक्रमानं वेली, छोटी छोटी झुडपं तिथं वाढायला लागतात. कीटक, किडे, अळ्या, फुलपाखरू, पक्षी, सरपटणारे प्राणी तेही हळूहळू तिथे येऊ लागतात. त्यांच्याद्वारे होणाऱ्या बीज प्रसारामुळं मोठ्या झाडांची रोपटीही तिथं उगवतात आणि वाढू देखील लागतात. हे सगळं झाल्यानंतर मग जर आवश्यकता असेल तर आपण तिथं काही देशी झाडं लावू शकतो. अशी ही निसर्ग पुनरुज्जीवनाची टप्प्याटप्प्यानं होणारी दीर्घकालीन प्रक्रिया आहे. निसर्ग निवडीला प्राधान्य देऊन केलं गेलेलं निसर्ग पुनरुज्जीवन हे शाश्वत असतं, जे नुसती झाडं लावून होत नाही. परिसंस्थेतले सगळे स्तर निसर्ग पुनरुज्जीवनाच्या प्रक्रिया

0: तयार होत असतात. वृक्ष लागवड चांगलीच आहे, फक्त ती शास्त्रीय पद्धतीनं आणि आधीचे टप्पे पूर्ण केल्यानंतरच व्हायला हवी. निसर्ग पुनरुज्जीवन करताना आपण पारंपरिक ज्ञानाला महत्त्व देणं खूप आवश्यक आहे बरं का श्रोते हो. स्थानिक लोकांनी वर्षानुवर्षाच्या अनुभवातून खूप ज्ञान कमावलेलं असतं आणि त्यांच्यात काही गोष्टी करण्याची कला देखील असते. जसं भात खाचऱ्यांमध्ये जी ताल बांधलेली असते ना, म्हणजे दगडी भिंत, ती इतकी पक्की असते की सिमेंटची भिंत फार फार तर 20-21 वर्ष टिकेल, पण या भात खाचऱ्यांमधल्या ज्या ताली असतात ना, त्या पिढ्यान पिढ्या टिकतात बर का. म्हणजेच स्थानिक लोकांकडं बांधकामाविषयीचं आणि इतर अनेक बाबतीतलं एक शहाणपण असतं जे निसर्ग संवर्धनाला पूरक ठरतं. श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आपण निसर्ग पुनरुज्जीवन याविषयी माहिती ऐकत होतात. या माहितीचा उर्वरित भाग उद्या ऐकूया. तेव्हा मी सारिका दांडगे आपला निरोप घेतीये. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादर करते होते विजय फुयार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: परिसर या कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. पुनःप्रसारण आज दुपारी 2:10 वाजून 10 मिनिटांनी.

प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाश।

0: आणि सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न असलेले जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय रेठे तालुका कराड.
1: 4 वर्षांच्या BSc ऑनर्स ऍग्रीकल्चर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू.
0: अमानांकन दर्जा प्राप्त विद्यालय, अत्याधुनिक वायफाय कॅम्पस, जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय रेठे तालुका कराड. तुम्ही आपल्या www.jbkagri.in या वेबसाईटला भेट देखील देऊ शकता.
2: श्रोते, आता जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांविषयी. सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून, 7:20 एक गाणे ताजे तवाने, अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम 7:25 मुंबई केंद्रावरून, 7:40 ज्येष्ठच्या प्रायोजित विचारपुष्प सार्थ अहिल्यागाथा भाग 7, त्यानंतर गाणी मनातली, 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून, 8:40 संत तुकाराम महाराज यांच्या निमगाव केतकी ते इंदापूर येथील पालखी सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत मुंबई केंद्रावरून, 9:00 चिंतना चिंतामणी, 9:15 सप्रेम नमस्कार, त्यानंतर बालसभा. आज या कार्यक्रमात अवकाशाची गुपिते, सूत्रनिवेदन आदिती जोशी, 10:00 मराठी चित्रपट संगीत, 10:20 जितेंद्र गोडखे सराफ यांचा प्रायोजित कार्यक्रम, 10:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित सीआर व्यास यांचं गायन राग बिलास खानी तोडी, 11:00 हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम, 11:40 सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा,

दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ. आज या कार्यक्रमात फुलांचा आहारातील उपयोग आणि त्यांच्या काही पाककृती याविषयी चित्रा देशपांडे यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत आणि स्वाती पाध्ये यांचा

लिहिलेचा बंध पाऊस वेळा। एक वाजून 5 मिनिटांनी गीत बहार मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र 1:30, 1:40 बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र। भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम 1:45, 1:55 आपण ऐकणार आहात ऐसी अक्षरे रसिके। 2 वाजता कृषीवाणी, 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून।

सायंकाळ प्रसारण सभेत 5 वाजता मराठी चित्रपट संगीत, 5:30 युववाणी, 6 वाजता हिंदीतून बातम्या, 6:05 लोकधन. सादर करते संजय पाटील. आज ऐकूया भाग 59. 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून. 6:30 सप्रेम नमस्कार या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, त्यानंतर कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 7 वाजता प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्तविशेष कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. माझं घर माझं शेत हा शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम संध्याकाळी 7:30. आज या कार्यक्रमात गुरुनाथ कोटणीस महाराज यांचं प्रवचन. एक गाणे ताजेतवाने पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 8:15 बालसभेचं पुनःप्रसारण, 8:45 समाचार संध्या, 9 वाजता News@9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 संसद के समक्ष मुद्दे दिल्ली केंद्रावरून, 10 वाजता रविवासरीय अखिल भारतीय संगीत सभेचा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून. आज विदुषी श्रीमती बालमणी ईश्वर यांचं कर्नाटकी शैलीतील गायन. आमच्या कार्यक्रमांविषयी आपण जाणून घेतलं.

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. आज दिनांक 19 जुलै 2026 सकाळी 7 वाजलेत. आजचा सुविचार, प्रामाणिक राहून यश मिळत नाही असं काही लोक म्हणतात, पण प्रामाणिक राहणं हेच खूप मोठं यश आहे. सुविचार आपण ऐकलात.

0: एस चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम आज सकाळी 7:40 प्रायोजक कडक लज्जतदार उत्साही जीएस चहा।
1: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होईल खास।
2: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी।
1: 25 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह।
3: बालसभा।

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये। आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 मध्यम लहरी 239

0: अंश आठ एक मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर.
1: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होईल खास.
2: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: 25 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
3: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglikashwani@gmail.com. sanglikashwani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुनःप्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार, आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगले.
4: संस्कृतवाणी. संस्कृत भाषेचा गोडवा, त्यातलं साहित्य आणि सौंदर्य हे सगळं उलगडून दाखवणारा कार्यक्रम संस्कृतवाणी जरूर ऐका. दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी सकाळी 10:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
5: प्रत्येक स्त्रीचं भावविश्व उलगडून सांगणारा, असंख्य गुणांचं तेजोवलय घेऊन येणारा आणि प्रत्येक सखीच्या अनुभवातून आपल्यामध्ये नवा प्रेरणा स्रोत निर्माण करणारा, उत्तम जगण्याची कला आत्मसात करण्यास शिकवणारा कार्यक्रम म्हणजे वनिता मंडळ. जरूर ऐका दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी ठीक 12:00 महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून.

आकाशवाणी सांगली केंद्र सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 मिनिटांनी प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देत,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत,
0: वाचन माणूस बनवत,
1: वाचन मनांना घडवत,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।

0: ऐकूयात प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुणे शिरूर तळेगाव चाकण शिक्रापूर आणि हडपसर यवत या तीन उन्नत मार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन. स्काय रूट एरोस्पेस या खासगी कंपनीनं विकसित केलेल्या विक्रम 1 रॉकेटचं यशस्वी उड्डाण. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा. आर्टिकल 370 सर्वोत्कृष्ट चित्रपट तर मराठीत मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीचा सन्मान. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला लोकसभा सभापतींची मंजुरी आणि ज्येष्ठ समाजवादी विचारवंत कुमार सप्तर्षी यांचं पुण्यात निधन. आता सविस्तर बातम्या. पुणे शहर आणि परिसरातली वाढती वाहतूक कोंडी कमी करून भविष्यातली वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारकडून सुमारे 50,000 कोटी रुपयांचे महामार्ग आणि पायाभूत सुविधा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल पुण्यात केली. पुणे शिरूर हडपसर यवत आणि तळेगाव चाकण शिक्रापूर या तीन उन्नत महामार्गांचं भूमिपूजन काल गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले,
2: यामध्ये 53.40 किलोमीटर पुणे शिरूर हा 7,515 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे. हडपसर यावत हा 31.65 किलोमीटर हा 5,265 करोडचा आहे. आणि तळेगाव चाकण शिक्रापूर हा 53.20 किलोमीटर 4,000 कोटी रुपयाचा आहे. आणि म्हणून या तिन्ही प्रकल्पाचं आज या ठिकाणी लगेच कामाला सुरुवात होते आहे. यामुळे निश्चितपणे चांगल्या क्वालिटीचं उत्तम काम होणार आहे.
1: पुणे शहर हे भविष्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक क्षमता केंद्रांचं प्रमुख केंद्र बनत आहे. 2030 पर्यंत पुणे हे देशातलं अत्यंत आधुनिक शहर आणि प्रमुख विकास केंद्र म्हणून नावारूपाला येईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. या तीन उन्नत मार्ग प्रकल्पांबाबत

0: बोलताना ते म्हणाले,
1: पहिले असे हे तीन प्रकल्प आहेत की ज्यातल्या एका प्रकल्पामध्ये आपल्याला 500 कोटी, दुसऱ्या प्रकल्पामध्ये 300 कोटी आणि तिसऱ्या प्रकल्पामध्ये 150 कोटी रुपये हे सरकारला प्राप्त होणार आहेत आणि बीओटीतनं ही कामं या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत. अशा प्रकारचं एक अतिशय इनोव्हेटिव्ह हे मॉडेल या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे.
0: हे तीन मार्ग पुण्याच्या विकासाला नवीन गती देणारे ठरतील असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. खासगीरित्या विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं म्हणजेच विक्रम वनचं काल आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण झालं. काल दुपारी 12:05 हे रॉकेट अंतराळाच्या दिशेनं झेपावलं. या महत्वपूर्ण टप्प्यामुळे खासगी कक्षीय प्रक्षेपण क्षमता असणारा भारत हा जगातला तिसरा देश ठरला आहे. या प्रक्षेपक रॉकेटचं आरेखन आणि निर्मिती संपूर्णपणे स्वदेशी असून देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम 1 असं ठेवण्यात आलं आहे. स्कायरूट एरोस्पेस या हैदराबादमधील कंपनीनं हा प्रक्षेपक विकसित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी या कामगिरीबद्दल स्कायरूटचं अभिनंदन केलं आहे. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. यात आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. या चित्रपटात नायिकेची भूमिका करणारी यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर चंदू चॅम्पियन चित्रपटातल्या भूमिकेसाठी कार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचं पारितोषिक योगेश देशपांडे यांना तर सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार घरत गणपतीसाठी अभय जोधपूरकरला जाहीर झाला आहे. नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटानं पटकावला. अभिजित दळवी दिग्दर्शित हम सफर सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला तर सर्वोत्कृष्ट कथाबाह्य चित्रपटाचा पुरस्कार भंगार या चित्रपटाला मिळाला. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे या 6 खासदारांच्या शिवसेना पक्षप्रवेशाला मंजुरी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आल्यावर गेल्या महिन्यात या 6 खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. विकासासाठी हे खासदार पक्षात आले असून त्यांना विकास निधी दिला जाईल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिली. दरम्यान संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे त्या पार्श्वभूमीवर आज सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जालना जिल्ह्यातल्या शेवगळ तांडा परिसरात काल झालेल्या ढगफुटी सदृश पावसानं शेतातली लहान पिकं पाण्याखाली गेली. जिल्ह्यातल्या अनेक भागात मात्र अजूनही पावसानं ओढ दिली आहे. ऐकूया अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
2: जालना जिल्ह्यात यंदा जून महिना पूर्णपणे कोरडा गेल्यामुळे खरीप पेरण्या लांबल्या. जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसानंतर शेतकऱ्यांनी खरीप पेरणी आणि कपाशी लागवडीला सुरुवात केली. जिल्ह्यात खरीपाचे एकूण प्रस्तावित क्षेत्र 651,173 हेक्टर असून आजपर्यंत 4,97,937 हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र पेरणीनंतर गेल्या 2 आठवड्यांपासून पुन्हा पावसाने ओढ दिल्यामुळे नव्याने उगवलेली पिके करपण्यास सुरुवात झाली आहे. समाधानकारक पाऊस न झाल्यास अनेक भागात दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी बाबासाहेब मस्के, जालना.
0: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत गांधी विचारांचे समर्थक डॉ कुमार सप्तर्षी यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. त्यांचं पार्थिव उद्या सकाळी कोथरूडच्या गांधी भवन इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. सप्तर्षी यांचा जन्म 21 ऑगस्ट 1941 रोजी झाला. त्यांनी नोव्हेंबर 1976 युवक क्रांती दल या संघटनेची स्थापना केली. आणीबाणीच्या काळात 16 महिने त्यांना येरवड्याच्या तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आलं होतं. 1977 त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला आणि पुढच्या वर्षी अहमद

0: नगरचे आमदार म्हणून निवडून आले. 15 ऑगस्ट 2002 रोजी युवक क्रांती दलाची पुनर्स्थापना केल्यानंतर या संस्थेचे अध्यक्ष तसंच महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी सप्तर्षी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राज्यातील विविध शासकीय परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याच्या दृष्टीनं आवश्यक शिफारशी करण्यासाठी राज्य शासनानं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या संदर्भातील शासन निर्णय काल जारी करण्यात आला. समितीनं आपला अहवाल 2 महिन्यात शासनाला सादर करायचा आहे. राज्यात खरीप हंगामाच्या प्रारंभी बियाण्यांच्या उगवणीबाबत मोठ्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे राज्य शासनानं तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांची पुनर्रचना केली आहे. नव्या समितीनं तक्रार मिळाल्यानंतर 7 दिवसांच्या आत शेतात प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल अंतिम करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत तिसऱ्या सामन्यासाठी झालेल्या रोमांचक सामन्यात फ्रान्सचा 6-4 असा पराभव करून इंग्लंडनं कांस्यपदक पटकावलं. अंतिम सामना आज स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यामध्ये होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यामधील मर्यादित षटकांचा तिसरा आणि अंतिम सामना आज इंग्लंडमधल्या लॉर्ड्स इथं खेळला जाणार आहे. 3 सामन्यांच्या मालिकेत भारत आणि इंग्लंड 1-1 अशा बरोबरीत आहेत. सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सुरू होणार आहे. भारताच्या पी व्ही सिंधूनं जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. चीनच्या चेन युफेईनं दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतली त्यानंतर सिंधूला विजयी घोषित करण्यात आलं. आज अंतिम लढतीत सिंधूचा सामना जपानच्या अकाने यामागुची हिच्याशी होणार आहे. राज्याच्या विविध भागात काल पावसानं हजेरी लावली. पुणे, सांगली, गडचिरोलीत काल पाऊस पडला. हवामान. कोकण आणि विदर्भात आज बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जना, वारे आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुणे शिरूर तळेगाव चाकण शिक्रापूर आणि हडपसर यवत या 3 उन्नत मार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन. स्कायरूट एरोस्पेस या खासगी कंपनीनं विकसित केलेल्या विक्रम 1 रॉकेटचं यशस्वी उड्डाण. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा. आर्टिकल 370 सर्वोत्कृष्ट चित्रपट तर मराठीत मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीचा सन्मान. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला लोकसभा सभापतींची मंजुरी आणि ज्येष्ठ समाजवादी विचारवंत कुमार सप्तर्षी यांचं पुण्यात निधन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी सांगली केंद्र. सकाळचे 7:20 आणि 42 सेकंद झालेत. ऐकूया एक गाणे ताजेतवाने.

गोजरी चित्रपटातलं अशोक बागवे यांचं गीत आपण ऐकलं. हे गीत गायलं होतं आणि संगीतबद्ध केलं होतं मिलिंद इंगळे यांनी. हे गाणे ताजेतवाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. सकाळचे 7:25 होत आहेत. अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम काही क्षणात मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र 7:25 आपण ऐकू शकाल प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोतेहो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. मराठी विश्वकोश निर्मितीच्या प्रारंभीच्या काळात मराठी विश्वकोश खंड प्रकाशित होण्यापूर्वी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या संपादनाखाली मराठी विश्वकोशाचा परिचय ग्रंथ हा 1965 मध्ये आणि मराठी विश्वकोशाचा परिभाषा कोश हा 1973 मध्ये प्रकाशित करण्यात आला. यातील परिचय ग्रंथाबाबतची माहिती सागर शंकर सर यांच्याकडून घेतली होती. मराठी विश्वकोशाचा परिभाषा कोश तयार करण्यामागची नेमकी संकल्पना काय, परिभाषा निर्मितीची गरज आणि त्या घडवीत असताना वापरलेल्या ज्या युक्त्या आहे त्या कोणत्या, याविषयीची माहिती आपण आजच्या या भागातून करून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्याकडे मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वाई कार्यालयातील विद्या व्यासंगी सहाय्यक डॉक्टर स्नेहा दिलीप खोब्रागडे मॅडम आलेल्या आहेत. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: मराठी विश्वकोशाचा हा जो परिभाषा कोश तयार झालेला आहे किंवा प्रसिद्ध झाला आहे तर त्याविषयी काय सांगाल?
1: मराठी विश्वकोशाचा परिभाषा कोश हा मुख्यतः संहिता खंड 1 ते 17 यांमध्ये वापरलेल्या पारिभाषिक आणि इतर शब्दांचा अकारविल्हे रचलेला मराठी इंग्रजी आणि इंग्रजी मराठी असा द्विभाषिक शब्दकोश आहे. या खंडात आलेल्या गुणवैशिष्ट्यांबाबत आपण जाणून घेऊच. तत्पूर्वी मला हे सांगायचे आहे की प्रांतवार भाषा रचनेनंतर शिक्षण मराठी भाषेतून असावे अशी शासनाची अपेक्षा होती. महाराष्ट्रात शिक्षणाचे माध्यम मराठी भाषा झाल्याने तुलनेने

0: शास्त्र, तंत्रज्ञान या विषयांची परिभाषा तयार नव्हत्या. ज्ञानविज्ञानाच्या शाखांचे विस्तार वाढल्याने शब्दसंग्रहाचे, त्यांच्या अर्थविशदीकरणाचे कार्य प्रथम होणे आवश्यक होते. मातृभाषेवर प्रभुत्व मिळाल्याशिवाय आपण कोणत्याही परकीय भाषेवर प्रभुत्व मिळवू शकत नाही.
1: अगदी बरोबर.
0: त्यामुळे जे काही ज्ञान द्यायचे आहे त्या संकल्पना, आचार विचार आपल्या मातृभाषेत उपलब्ध असले पाहिजे असा विचार पुढे येत होता. त्यातच मराठी भाषेतील कोशीय लेखनासाठी विद्वान मंडळी फारसे उत्सुक नसतात. त्याचे सडळ एक कारण म्हणजे मराठी भाषेत समर्पक शब्दांची अर्थपूर्ण वाक्यरचना करणे कठीण जाते. या सुरुवातीच्या अडचणी होत्याच. त्यामुळे विश्वकोशाच्या नोंदीत कोणता शब्द कोणत्या अर्थाने वापरला जावा हे स्पष्ट व्हावे यासाठी अशा एका शब्दकोशाची आवश्यकता होती. ती उणीव मराठी विश्वकोश परिभाषा कोशाने काही अंशी भरून काढली आहे असे म्हणायला हरकत नाही.
1: म्हणजे विश्वकोश 1 ते 20 खंड जे प्रसिद्ध झाले तर त्याचं काम सुरू करण्यापूर्वीच या परिभाषा कोशाचं काम पूर्ण झालं होतं. मॅडम, आपण म्हणालात की सुरुवातीच्या काळात शास्त्र किंवा तंत्रज्ञान याविषयीच्या रूढ झालेल्या ज्या परिभाषा तयार नव्हत्या तर त्या तयार करायचं काम या कोशाने केलेलं आहे. तर ही उणीव या कोशाने मात्र कशा प्रकारे भरून काढली याबाबत काही उदाहरणं आपल्याला सांगता येतील का?
0: नक्कीच. अनेक ज्ञानविज्ञानाच्या विषयोपविषयी येणाऱ्या नोंदी मराठीत प्रथमतः विश्वकोश खंडात लिहिले जाणार होते. त्यामुळे या विषयातील मराठीत रूढ असे शब्द नव्हते. विश्वकोशाच्या नोंदीत इंग्रजी शब्दाला मराठीत कोणता प्रतिशब्द वापरला याची माहिती असणे आवश्यक होते. येथे अनेक परिभाषा या संस्कृत भाषेच्या आधारे तयार करण्यात आलेल्या आहेत, परंतु ज्या संकल्पना आणि पदार्थ संस्कृत भाषेत अवगत नव्हते त्या संकल्पना व पदार्थ दर्शित करणाऱ्या शब्दाला नवीन अर्थ दिला आहे. उदाहरण सांगायचे झाले तर जनित्र या शब्दाला जनरेटर, रोधक या शब्दाला रेजिस्टर आणि रोध या शब्दाला रेजिस्टन्स असे प्रतिशब्द करण्यात आले आहे. विद्युत जनित्र म्हटले तर असे उपकरण किंवा साधन ज्यामध्ये यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर होते, म्हणजे निर्मितीची प्रक्रिया कुठेतरी अपेक्षित आहे.
1: अगदी बरोबर.
0: मला या ठिकाणी हेही नमूद करायचे आहे की मराठी विश्वकोशाच्या या परिभाषा कोशात विषयाची समग्र परिभाषा आलेली नाही, तर केवळ नोंदींच्या अनुषंगाने वापरलेलीच परिभाषा या खंडात आलेली आहे.
1: मॅडम, विश्वकोशासाठी लेखन करणाऱ्या लेखकांचं भाषाविषयक भांडार हे खूप मोठं असेल आणि त्यातून योग्य शब्द मोजून मापून तोलून घेतला जातो, पण मराठीऐवजी अन्य भाषेतून विचार करायची सवय असेल तर त्याला योग्य शब्द सापडत नाहीत आणि शब्दांच्या तुटवड्यापोटी त्याचं लेखन पण मोघम राहू शकतं. अशा वेळेला शब्दकोशांची, पारिभाषिक कोशांची गरज भासते. मराठी विश्वकोशामध्ये नोंद लिहित असताना जर एखाद्या लेखकानं नवीन पारिभाषिक संज्ञा राबवली तर ती ग्राह्य धरतो का?
0: हरकत नाही, स्वागतच असेल. मात्र जी नवीन पारिभाषिक संज्ञा आहे ती अर्थवाही आणि व्याकरण शुद्ध असली पाहिजे. मला येथे नमूद करावयाचे आहे की या पारिभाषिक कोशातील परिभाषा प्रामुख्याने विश्वकोशाच्या संपादक वर्गाने प्रमुख संपादकांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या आहेत. लेखकांनी त्यात मोलाचा सहभाग दिलेला आहे. येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मराठी विश्वकोश हा मराठी भाषकांचा कोश आहे, त्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की हा कोश अधिकाधिक समृद्ध कसा होईल. या कोशात अनेक परिभाषा या संस्कृत भाषेच्या आधारे आहेत हे मी अगोदरच बोलले आहे. व्यवहारातून वगळण्यात आलेले काही जे संस्कृत भाषेत होते परंतु ते व्यवहारातून वगळण्यात आले असे अर्थपूर्ण शब्दही इंग्रजीला पर्याय म्हणून स्वीकारण्यात येऊन पुनरुज्जीवित करण्यात आले. उदाहरण द्यायचं झालं तर चिझल एज अँगल याला अश्री कोण असा मराठी पर्यायी शब्द म्हणून दिलेला आहे. खर तर अश्री हा मूळ संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ शस्त्राची धार असा होतो. शस्त्राच्या पात्यांमधील कोण किती अंशाचा असावा यासाठी सदर पारिभाषा तयार करण्यात आलेला आहे. संस्कृत भाषा आधारित शब्द तयार करताना त्याचे काटेकोर असे नियम आग्रहाने धरण्यात आलेले नाहीत. संस्कृत व्याकरणामध्ये डायनामिक या शब्दाला गातिकी, स्टॅटिस्टिक या शब्दाला स्थैतिकी आणि टोपोलॉजिकल या शब्दाला सांस्थिक असे शब्द होतात, परंतु अनुक्रमे या शब्दाऐवजी गतिकी, स्थितिकी आणि संस्थिक असे शब्द वापरण्यात आलेले आहे.
1: मॅडम, आपण म्हणालात की मराठी विश्वकोश परिभाषा कोशातील पारिभाषिक शब्द या संस्कृत भाषेच्या आधारे तयार करण्यात आलेले आहेत, परंतु मराठी भाषेतही अशा काही संज्ञा आहेत ज्या विषयांमुळे त्यांचा अर्थ वेगवेगळा होतो किंवा इंग्रजी भाषेत एकाच संज्ञेला मराठीत वेगवेगळे अर्थ असतात. या बाबतीत मग

0: कोश तयार करताना काय दक्षता घेण्यात आली होती?
1: या प्रश्नाचे उत्तर देताना मला उदाहरण देता येईल. कला या मराठी संज्ञेचा सर्वसामान्य इंग्रजी प्रतिशब्द आर्ट असा होतो, परंतु प्राणीशास्त्रात मेम्ब्रेन, गणितात मिनिट आणि खगोलशास्त्रात व भौतिक शास्त्रात फेज या शब्दाला कला असा शब्द योजलेला आहे. तसेच बेस या संज्ञेचे गणितात आधारांक, रसायनशास्त्रात क्षारक, भाषाशास्त्रात प्रत्ययपूर्व रूप आणि याशिवाय तळ, बूड, पाया इत्यादी शब्द आहेतच. कोशात मात्र शब्दांच्या रूढ अर्थासोबतच त्या त्या विषयाचे संक्षेप कंसात देऊन असे धोरण राबवण्यात आलेले आहे. म्हणजे जर कला आणि त्याच्या समोर मी गणित म्हणजे गणित त्याचा शॉर्ट फॉर्म संक्षेप वापरला आणि मग ती त्या त्या विषयाचीच अनुषंगिक आहे असं.
0: मॅडम, रसायनशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र, अभियांत्रिकी या विषयातील परिचित इंग्रजी शब्दांना पर्याय उपलब्ध आहेत असं आपण म्हणालात. उदाहरणार्थ मोटारीला चलित्र, क्लचला ग्राब किंवा पकड्या असे शब्द योजण्यात येतात. आता अशा शब्दांना नोंदीत समाविष्ट करून लेखन करतात की मूळ इंग्रजी शब्द घेऊनच नोंद लेखन करण्यात येते? कारण हे पण शब्द मराठीतले जरी असले तरी ते खूप प्रचलित झालेले नाहीयेत.
1: रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, अभियांत्रिकी इत्यादी विषयातील परिचित शब्द तसेच्या तसे ठेवण्यात आलेले आहे. उदाहरणार्थ ऑक्सिजन, हायड्रोजन, कार्ब्युरेटर, ओक, जेली, इंजिन यांसारखे. पण आपण म्हटल्याप्रमाणे मोटराला चलित्र तर क्लचला ग्राब किंवा पकड्या असे परिचित मराठी शब्द आहेतच. क्लच या संज्ञेची जरा उकल करून सांगते. हे एक प्रकारचे साधन असून ते यांत्रिक शक्तीच्या प्रेषण मार्गात चालक व चलित दंडांना सहज व तात्पुरते जोडण्यासाठी व वेगळे करण्यासाठी वापरण्यात येते. त्याऐवजी पकड्या किंवा ग्राब ही मराठी संज्ञा वापरली तर ते कोणते साधन किंवा कोणते उपकरण आहे या शब्दापासूनच वाचकांचा संभ्रम होईल. त्यामुळे जरी मराठीत प्रतिशब्द असला तरी परिचित इंग्रजी शब्द घेऊनच नोंद लेखन करण्यात आलेली आहे.
0: अगदी ती गरजच आहे.
1: आणि याला काही अपवाद आहेत. जसे मूलद्रव्यांना व संयुगांना मराठी पर्याय उपलब्ध आहेत. कॉपरला तांबे, टीनला कथील, झिंकला जस्त इत्यादी काही नोंदी आहेत ज्या मराठीत परिचित शब्दांनी घेऊनच त्यांचे नोंद लेखन केलेले आहेत. परंतु त्यांच्या संयुगांना मात्र इंग्रजी संज्ञाच ठेवलेली आहे. जसं मी म्हटल्याप्रमाणे कॉपरला तांबे म्हटलंय, पण त्याच्या संयुगांना जसे कॉपर सल्फेट किंवा कॉपर ऑक्साईड ही संज्ञा मात्र नोंदींमध्ये तशीच ठेवलेली आहे. मूळ इंग्रजी संज्ञांच्या बाबतीत शब्दसंख्या मराठी परिभाषेत काही ठिकाणी कायम ठेवण्यात आलेल्या आहेत, तर काही ठिकाणी समासाच्या आधारे कमी करण्यात आलेल्या आहेत. उदाहरणार्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन याला गुरुत्वीय प्रवेग असे करण्यात आलेले आहे. त्याला गुरुत्वाकर्षण प्रवेग असे केलेले नाही, तर त्याऐवजी मल्टीक्लस्टर्ड पिलर याला गुच्छस्तंभ असा सामासिक शब्द तयार करण्यात आलेला आहे. अलॉय या शब्दाला मिश्रधातू सोबतच मिश्रातू असाही शब्द योजला आहे.
0: मॅडम, जीवशास्त्रात वनस्पती आणि प्राण्यांना शास्त्रीय नावाने लिहिण्याची एक पद्धत आहे आणि त्यांच्या नामकरणात लॅटिन संज्ञांचा वापर होत असतो, कारण आपणही शाळेमध्ये तसंच शिकलेलो आहोत. अशा वेळी या बाबतीत कोशात अशा संज्ञांचा वापर कसा करण्यात आला?
1: वनस्पतीशास्त्रातील वनस्पतींच्या बाबतीत मुख्य पेच म्हणजे मराठीत एकाच वनस्पतीचे प्रदेशनिहाय वेगवेगळी नावे असतात आणि शास्त्रीय दृष्ट्या भिन्न वनस्पतीची मराठीत मात्र एकच नाव असते, म्हणजे एकाच नावाने ओळखली जाते. उदाहरणच द्यायचं झालं तर वृंदावन, इंद्रायण, इंद्रावण ही एकाच वनस्पतीची नावे आहेत. तसेच फुलकोबीला फुलवर या नावानेही आपण ओळखतो. आता एक दुसरं उदाहरण देते, अंबाडी. अंबाडी एक भाजीची असते, तिचे शास्त्रीय नाव हिबिस्कस कॅनाबिनस, तर दुसरी फुलांची अंबाडी असते, तिचं नाव अगेव अमेरिकाना असे आहे. या दोन्ही भिन्न भिन्न आहेत पण नाव मात्र अंबाडीच आहे. मग अशा प्रसंगी वनस्पतीचे शास्त्रीय नाव तिरप्या अक्षरात देऊन त्यापुढे इंग्रजीतील नाव कंसात दिलेले आहे.
0: मॅडम, विश्वकोशासाठी नोंद लेखन करताना नेमकेपणा, अचूकपणा, वस्तुनिष्ठता असावी असं आपण म्हणतो. मग अशा वेळेला पारिभाषिक शब्दांचा जो वापर होतो तो अति वापर होतोय असं नाही वाटत का?
1: नोंदीत एखाद्या संकल्पनेच्या सुलभीकरणासाठी जर परिभाषेचा अतिवापर होत असल्यास त्याची व्याख्या देणं आणि त्या व्याख्येला संक्षिप्तीकरणाकडे नेणं हे परिभाषेचं मुख्यतः काम असतं. एखाद्या नोंदीत पारिभाषिक शब्दांचा भरणा अधिक असल्यास आवश्यक असेल तिथेच पारिभाषिक शब्दांचा वापर सर्वसामान्य वाचकाला उपयुक्त असतं. असं नोंद लेखन करत असताना लेखकांनी काय पाहावं

0: किंवा काय वापर करावा यासंदर्भात मराठी भाषा विभागातर्फे भाषा संचालनालयाचे पारिभाषिक 48 विषयनिहाय पारिभाषिक कोश प्रकाशित झाले आहेत. त्याचा वापर ते करू शकतात. विश्वकोशाचा तर आहेच, पण त्या अनुषंगाने मला इथे एकही सांगायचं आहे की परिभाषा कोश हा 1 ते 17 खंडांवर आधारित होता. त्याची व्याप्ती वाढून 20 खंड झालेले आहेत. त्यामुळे संगणकाचे ज्या काही नवनवीन संकल्पना आलेल्या आहेत याचाही वापर नोंदलेखकांनी आपलं नोंदलेखन करताना वापरावे अशी अपेक्षा विश्वकोश मंडळातर्फे व्यक्त केलेली आहे. यात आणखी एक संदिग्ध होण्याची बाब म्हणजे मराठी विश्वकोशाचा 18 खंड हा शेख अमर ते सह्याद्री असा आहे, पण तोच मराठी विश्वकोशाचा परिभाषा संग्रह हा 18 पारिभाषिक शब्द संग्रहाचा आहे. त्यामुळे याची गल्लत न होता वाचकांनी याची दक्षता घेऊन वाचन करावे.
1: मॅडम, आपण खूप छान माहिती सांगितलीत. श्रोते हो, आज आपल्याकडे मराठी विश्वकोश परिभाषा कोश याविषयी माहिती देण्यासाठी डॉक्टर स्नेहा खोब्रागडे मॅडम आलेल्या होत्या. मॅडम, आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमाविषयीच्या मतं सूचना अभिप्राय यासाठी आम्ही एक ईमेल तयार केलेला आहे. आपली मराठी 210@gmail.com aaplimarathi210@gmail.com यावर आपली मतं सूचना आमच्यापर्यंत नक्की पोचवा. आम्ही आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी आपली मराठी.

0: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मध्यमवारी 249 अंश आठ मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोते हो, याबरोबरच आम्ही आता प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटीवर देखील उपलब्ध आहोत. सकाळचे 7:40 झालेत. जीएसच्या प्रायोजित विचारपुष्प सार्थ अहिल्यागाथा भाग 7.
2: जीएसच्या प्रायोजित सार्थ अहिल्यागाथा या कार्यक्रमाचे प्रायोजक कडक लज्जतदार उत्साही जीएसच्या.

0: तथा आसाम चा गोल्डन सिटी सिटस चहा जीएस चहा।
1: विचार पुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया सार्थ अहिल्या गाथा, लेखन आणि निवेदन गोविंद काळे यांचं आणि ओवी गायन योजनगंधा जोशी यांचं आहे। अरे

एवढ्यात काय झालेलं आहे तर लोक मोठ मोठ्याने ओरडत आहेत, अरे धावा पळा त्या पुरीना वाचवा, अरे चौकूर पळालेला तो घोडा पुरींच्या दिशेनेच पळालेला आहे, त्या घोड्याच्या टापाखाली पुरी आल्या तर जिवंत कशाला राहतील, त्या लहान मुल्या पुरींच्या जीवाच्या काळजीतूनच लोक मोठ मोठ्यानं ओरडत होते।

0: हानुल्या।
1: 84 लक्ष युनिटून प्राप्त झालेल्या या जीवाला फार महत्व आहे। आता पोरींचं काय होणार? लोक ओरडत होते। एकच गलका चालू झालेला होता। सैनिक हदबल होऊन नुसते ओरडत होते, अरे त्या लहानुल्या मुलींना वाचवा, बिथरलेला घोडा त्याच दिशेने निघालेला आहे जिथं या

0: त सुटल्या सैरा वैरा।
1: छावणीतल्या सैन्याचे आवाज या खेळणाऱ्या मुलींच्या कानावर पडताच मुली आपला खेळ सोडून सैरा वैरा पळत सुटल्या। त्या सैन्याच्या कालव्यानं या लहानुल्या पोरी पुरत्या घाबरल्या आणि घाबरून त्या पळत सुटल्या।
0: मात्र

0: मुली आपला खेळ सोडून सैरा वैरा पळत सुटल्या। त्या सैन्याच्या कालव्यानं या लहानुल्या पोरी पुरत्या घाबरल्या आणि घाबरून त्या पळत सुटल्या।
1: मात्र एक पोर

0: शिवलिंगा।
1: सैन्याचा कालवा ऐकून या लहानुल्या पोरी पळत सुटल्या, पण चमत्कार बघा काय घडलाय। एक पोर मात्र धीटपणे जागची न हलता आपल्या जीवाची पर्वा न करता तयार केलेल्या त्या शिवलिंगाचं रक्षण करण्यासाठी ती पोर जागची हल्ली सुद्धा नाही, त्या शिवलिंगावर ओनवी पडलेली आहे।

0: देवान
1: सुसाट पळत सुटलेला तो घोडा जिथं पोरी खेळत होत्या त्याच दिशेने पळाला होता. बाकी पोरी जीव वाचवण्यासाठी पळाल्या होत्या, पण एक मुलगी हाताने बनवलेल्या शिवलिंगावर ओढवी पडून राहिली होती. तिच्या बाजूने घोडा पळाला होता, पुरीचा जीव वाचला होता.

0: लोकांनी केलेल्या आरडाओरडीने बाजीराव पेशवे आणि मल्हारराव होळकरही घोडा पळाला त्या दिशेने जमले होते. घोडा बाजूने गेल्यानंतर त्या मुलीला बाजीराव पेशवे म्हणाले, बाळा खरं सांग, तू जागची साधी हल्ली सुद्धा नाहीस, का हल्ली नाहीस? तुझ्या बरोबर खेळायला आलेल्या मैत्रिणी पळाल्या, तू का पळाली नाहीस?
1: प्रयत्न

0: पण
1: त्या मुलीने थोडंही न घाबरता पेशव्यांना उत्तर दिले, प्रयत्नपूर्वक मोठ्या कष्टाने एखादे चांगले कार्य आपण घडविले असेल तर जीवाचीही पर्वा न करता त्याचे रक्षण करायला पाहिजे।
2: विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम ऐकला। लेखन आणि निवेदन गोविंद काळे यांचं होतं, ओवी गायन योजनगंधा जोशी यांचं होतं।
3: जीएस चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम आपण ऐकलात। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कडक लज्जतदार उत्साही जीएस चहा।
4: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। आता ऐकूया गाणी मनातली।

0: दीपक नारायण गावकर यांनी गायलेली माधव जुलियन यांची रचना आपण ऐकलीत.
1: बाय कोण शिवल्या का बंद हाय साळी पिरून खाऊ येतात वय उठी आणि माधव मिशनला फास्टात
2: दातासाठी एक नंबर
3: माधव मिशन डेबल क्लब तळमजला कोल्हापूर.
4: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

शांता शेळके यांची रचना, आशा भोसले यांच्या स्वरात आपण ऐकलीत. संगीत श्रीधर फडके यांचं होतं. या गीताबरोबरच गाणी मनातली हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून, 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. सकाळी 8:40 संत तुकाराम महाराज यांच्या निमगाव केतकी ते इंदापूर इथल्या पालखी सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला समाचार प्रभात.

0: राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सरकारनं बोलावली सर्वपक्षीय बैठक. प्रतिकूल हवामानामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अमरनाथजी आणि वैष्णोदेवी यात्रा स्थगित. सीबीएसईच्या इयत्ता 10वीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात आज रात्री 12:30 रंगणार. आता सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सरकार सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याची विनंती करणार आहे. हे पावसाळी अधिवेशन उद्या 20 जुलैपासून 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अधिवेशनादरम्यान अनेक महत्वाची विधेयकं चर्चेसाठी आणि मंजुरीसाठी मांडली जाणार आहेत. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी संजय जाधव, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे या 6 खासदारांच्या शिवसेना पक्षप्रवेशाला मंजुरी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आल्यावर गेल्या महिन्यात या 6 खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली आहे. या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटीझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला होता. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन सीबीएसईने इयत्ता 10वीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर केला असून डिजी लॉकर रिझल्ट्स पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल पाहता येणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या शिफारशींनुसार सीबीएसईनं या वर्षापासून इयत्ता 10वीसाठी 2 बोर्डाच्या परीक्षा सुरू केल्या. मुख्य बोर्ड परीक्षा 17 फेब्रुवारी ते 11 मार्च या कालावधीत झाली तर दुसरी बोर्ड परीक्षा 15 मे ते 21 मे दरम्यान झाली होती. यंदाच्या मुख्य आणि दुसऱ्या बोर्ड परीक्षेचे निकाल एकत्रित केल्यानंतर एकूण उत्तीर्णांचं प्रमाण 96

78% झाला असल्याचं सीबीएसईनं म्हटलं आहे. बनावट किंवा एआय निर्मित ओएमआर शीट्स सादर केल्यास तक्रारदारांवर गंभीर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीएनं दिला आहे. तपासणीसाठी अलीकडेच सादर केलेल्या अनेक ओएमआर शीट्स बनावट किंवा कृत्रिमरित्या एआयद्वारे तयार केल्याचं आढळून आल्यामुळे सर्व तक्रारींवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे. दुरुस्तीसाठी सादर केल्या जाणाऱ्या ओएमआर शीट्सबाबतच्या गैरप्रकारांच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांनी तपासणीसाठी मूळ ओएमआर शीट्स सादर करण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये प्रतिकूल हवामानाच्या अंदाजामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आजपासून पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून होणारी श्री अमरनाथजी यात्रा स्थगित करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला. पुढील आदेशापर्यंत बालताल आणि नुनवान चंदनवारी बेस कॅम्पवरून यात्रेकरूंना पुढे जाण्याची परवानगी दिली जाणार नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. श्री माता वैष्णोदेवी देवालय मंडळानंही वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती स्थगित केली आहे. हवामान परिस्थितीवर प्रशासन सातत्यानं लक्ष ठेवून आहे आणि भाविकांसाठी परिस्थिती सुरक्षित असेल तरच यात्रा पुन्हा सुरू केली जाईल. प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा आणि जलाशयांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. खासगीरित्या विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम 1 या कक्षीय प्रक्षेपकाचं काल आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण झालं. काल दुपारी 12:05 हे रॉकेट अंतराळाच्या दिशेनं झेपावलं. या महत्वपूर्ण कामगिरीमुळे भारत हा खासगी कक्षीय प्रक्षेपण क्षमता असणारा जगातला तिसरा देश ठरला. या प्रक्षेपक रॉकेटचं आरेखन आणि निर्मिती संपूर्णपणे भारतात झाली असून देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम 1 असं ठेवण्यात आलं. या रॉकेटच्या उड्डाणाची प्रक्रिया 4 टप्प्यांमध्ये पूर्ण होईल. स्काय रूट एरोस्पेस या हैदराबादमधल्या भारतीय कंपनीनं हा प्रक्षेपक विकसित केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कामगिरीबद्दल स्काय रूटचं अभिनंदन केलं आहे. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. यात आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. याच चित्रपटात नायिकेची भूमिका करणारी यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर चंदू चॅम्पियन चित्रपटातल्या भूमिकेसाठी कार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला. परेश मुकाशी दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला. स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचं पारितोषिक योगेश देशपांडे यांना तर सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार घरत गणपतीसाठी अभय जोधपूरकरला जाहीर झाला. नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटानं पटकावला. अभिजित दळवी दिग्दर्शित हम सफर या सर्वोत्कृष्ट लघुपटाला पारितोषिक मिळालं तर सर्वोत्कृष्ट कथाबाह्य चित्रपटाचा पुरस्कार भंगार या चित्रपटाला मिळाला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जॉर्डनमध्ये केलेल्या हल्ल्याबद्दल इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डला शिक्षा देण्यासाठी अमेरिकेच्या लष्कराने इराणवर नव्याने हवाई हल्ले सुरू केले. होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेलवाहू जहाजांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्याची इराणची क्षमता आणखी कमी करण्याच्या उद्देशानं हे हल्ले करण्यात आल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. युद्धापूर्वी जागतिक तेल पुरवठ्यापैकी सुमारे 20% पुरवठा जलमार्गाने होत होता. क्वांटम कॉम्प्युटिंग आणि डीप टेक तंत्रज्ञानामुळे जगभरात मोठी तांत्रिक क्रांती घडत आहे. या तंत्रज्ञानाचा वेग आणि व्याप्ती लक्षात घेता त्याच्याशी त्वरेनं जुळवून घेणं आवश्यक आहे आणि त्यासाठी सक्षम आणि सर्वसमावेशक परिसंस्था उभारणं ही काळाची गरज आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इथं आयोजित एका कार्यक्रमात ते काल बोलत होते. 2024 क्वांटम कॉम्प्युटिंग आणि डीप टेक तंत्रज्ञानाची जागतिक बाजारपेठ 2-3 ट्रिलियन डॉलर इतकी होती. आगामी 5 वर्षात ती 6 ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. वेगाने होत असलेल्या या परिवर्तनाचा सक्रिय भाग बनणे भारतासाठी अत्यावश्यक असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. व्हेनेझुएलामध्ये गेल्या महिन्यात झालेल्या 2 भूकंपांमुळे झालेल्या मृतांची संख्या 5119 पोहोचली आहे. दरम्यान यातून सावरण्यासाठी आणि पुनर्बांधणीच्या कामांसाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं 346 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या आपत्कालीन

0: अल्पकालीन आर्थिक मदतीची घोषणा केली असल्याचं व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी सांगितलं. महिलांच्या कुस्तीमध्ये काल हंगेरीतील बुडापेस्ट इथे झालेल्या रँकिंग स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू काजलनं महिलांच्या 76 किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकलं. 53 किलो आणि 57 किलो वजनी गटातील दमदार कामगिरीच्या जोरावर भारतानं आणखी 2 रौप्य पदकं आपल्या खात्यात जमा केली. 53 किलो वजनी गटातील चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दुखापतीमुळे स्वीडनच्या एम्मा जोना डेनिस मालग्रीन विरुद्धची सुवर्णपदकाची लढत गमवावी लागल्यामुळे भारतीय कुस्तीपटू अंतिम पंघालला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. फिफा विश्वचषक 2026 काल रात्री मियामी स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या स्थानासाठीच्या रोमांचक फुटबॉल सामन्यात फ्रान्सचा 6-4 असा पराभव करून इंग्लंडनं कांस्य पदक पटकावलं. 1966 अंतिम सामन्यात सर जेफ हर्स्ट यांच्यानंतर विश्वचषकाच्या बाद फेरीत नॉकआउट मॅचमध्ये हॅट्रिक साधणारा बुकायो साका हा इंग्लंडचा केवळ दुसरा खेळाडू ठरला. दुसऱ्या सत्रात 2 गोल करत किलियन एम्बापेने लिओनेल मेस्सीचा विश्वचषकातील सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम मोडला आणि गोल्डन बूटच्या शर्यतीत आघाडी घेतली. एम्बापेने कारकिर्दीतील 22 गोलचा टप्पा गाठला, जो मेस्सीपेक्षा एकाने जास्त आहे. या स्टार स्ट्रायकरनं स्पर्धेचा समारोप 10 गोलसह केला. स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला दिल्या जाणाऱ्या गोल्डन बूटच्या शर्यतीत तो मेस्सीपेक्षा 2 गोलनं पुढे राहिला. दरम्यान आज रात्री न्यूयॉर्क न्यू जर्सी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होईल. भारत आणि इंग्लंड यांच्यामधील मर्यादित षटकांचा तिसरा आणि अंतिम सामना आज इंग्लंडमधल्या लॉर्ड्स इथे खेळला जाईल. 3 सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत आहेत. सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार 3:30 सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सरकारनं बोलावली सर्वपक्षीय बैठक. प्रतिकूल हवामानामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अमरनाथजी आणि वैष्णोदेवी यात्रा स्थगित. सीबीएसईच्या इयत्ता 10वीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर आणि फिफा विश्वचषक फुटबॉल अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात आज रात्री 12:30 रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍपसहित 558 kHz आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. सकाळचे 8:40 आणि 35 सेकंद झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र.
2: श्रोतेहो, पायी वारी पंढरीची या विशेष कार्यक्रमात आज 19 जुलै रोजी आपण ऐकणार आहोत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या काल पार पडलेल्या निमगाव केतकी ते इंदापूर प्रवासावर आणि तिथल्या अद्भूत गोल रिंगणावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. आजच्या कार्यक्रमाचं निवेदन गौरी लागू, निर्मिती सहाय्य आहे गौरव शिंपी यांचं, तर सादरकर्ते आहेत विक्रांत मंडपे.

कृष्ण हरी श्रोते हो। आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग। संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी देहूहून पंढरपूरकडे निघते आणि या प्रवासातल्या प्रत्येक टप्प्यावर वारकरी संप्रदायाच्या भक्ती, समता, सेवा आणि शिस्तीचा अनुभव येतो। लाखो वारकऱ्यांच्या मुखी अखंड नामघोष, हातात टाळ मृदुंग आणि हृदयात विठ्ठल भक्तीचा अखंड झरा घेऊन ही पालखी आपल्या पुढच्या मुक्कामाकडे वाटचाल करत असते। पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा काल इंदापूरमध्ये संपन्न झाला। लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखे नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, असं संत तुकाराम महाराज म्हणतात। असाच काहीसा अनुभव या रिंगण सोहळा अनुभवणाऱ्या वारकऱ्या

0: झाला.
1: काल संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं पहाटेच निमगाव केतकी इथून प्रस्थान ठेवलं होतं. संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं काल सकाळी 11 सुमाराला इंदापूर गाठलं. इंदापुरात रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुरबाई श्रीमती कदम विद्यालयाच्या प्रांगणावर रांगोळ्या काढून तुकोबारा यांच्या पालखीचं स्वागत करण्यात आलं. तिथे भव्य मंडप उभारून रिंगणाची पूर्वतयारी करण्यात आली होती. तुकोबारा यांच्या पालखीचा रथ मैदानात आल्यावर ग्रामस्थ आणि वारकऱ्यांनी टाळ्या वाजवून फुलं आणि गुलाल उधळून रथाचं स्वागत केलं. त्यानंतर रिंगणाला सुरुवात झाली. सर्वात आधी सर्व दिंड्यांचे पताकाधारी वारकरी रिंगणात धावले. मग बेलवडीप्रमाणे इंदापुरातही पोलिसांना रिंगणात धावण्याचा मान मिळाला. त्यानंतर डोईवर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी आनंदाने धावल्या. सर्वात शेवटी महाराजांचा अश्व आणि स्वाराच्या अश्वानं दौड घेऊन हा सोहळा आणखी नयनरम्य केला. ऐकूया या ऐतिहासिक रिंगण सोहळ्यातली काही क्षणचित्र.
2: माझं नाव ईश्वर गणपत पाटील, राणा शिवाजी.

0: करण्याचा मान मिळाला. त्यानंतर डोईवर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी आनंदाने धावल्या. सर्वात शेवटी महाराजांचा अश्व आणि स्वाराच्या अश्वानं दौड घेऊन हा सोहळा आणखी नयनरम्य केला. ऐकूया या ऐतिहासिक रिंगण सोहळ्यातली काही क्षणचित्र.
1: माझं नाव ईश्वर गणपत पाटील, राणा शिवाजीनगर, फोर्थ मेन फर्स्ट क्रॉस, बेळगाव. मी जवळजवळ 49 वारी असणार. सुरुवात आमची कशी झाली म्हटल्यानंतर हे गुरु मला भेटले, त्या गुरुंनी मला हे मार्गदर्शन दिले. रिंगणाविषयी म्हणजे रिंगणामध्ये अश्व दोन धावतात, ते त्याच्या मागं बरेच हजारो लोक त्याच्या पायाची माती घेण्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू असतोय. कोणा मिळते न मिळते तो भाग नाही राहा, मात्र ते अशा घेऊन भव्य प्रमाणात होते. ते अश्वांचं म्हणजे ते साक्षात माऊली एका अश्वावर आरूढ झालेली असते असं रिंगण होते. ते
2: माझं नाव वैशाली संभाजी बारणे. खूप छान, मी मग 6 वर्ष झालं मी हा कार्यक्रम बघायला खास येते. रिंगणामधले अश्वांचं रिंगण खूप छान असतं.
3: प्रतीक्षा बारणे, माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता, खूप छान आहे. मी पहिल्यांदा बघितलंय, त्याच्या आधी नव्हतं बघितलं. अश्वांचं रिंगण छान होतं, पोलिसांचं छान होतं.
4: माझं नाव निशा मारुती बारणे. मी पण इथं पहिल्यांदाच आले होते, पण ते सगळं बघून अनुभव लय भारी भेटला. असं वाटतं की नेक्स्ट टाइम पण येऊ.
5: छान वाटलं, डोळ्याचं पारणं फुटणारा सोहळा आहे.
6: मी रस्ता सुरक्षा दल, वाहतूक सुरक्षा, कोकण विभाग, डॉक्टर मणिलाल रतिलाल शिंपी. या ठिकाणी आम्ही साक्षरता वारी, नशामुक्ती आणि वाहतूक सुरक्षा या विषयावर जनजागृती करण्यासाठी आलो. आणि हे इंदापूरमध्ये असं भव्य दिव्य असं जो रिंगण सोहळा झाला, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कार्यामुळे, पावन आशीर्वादांमुळे आज या ठिकाणी या सर्व जनतेनं बिंदापूरकरांनी जे रिंगण सोहळा आयोजित केला, खूप असं अविस्मरणीय क्षण राहील. मानाच्या स्थान जर म्हटलं तर खरोखर एक कौतुकास्पद आहे आणि आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
0: श्रोतेहो, कालच्या या नयनरम्य सोहळ्याला साता समुद्रापार पोहोचवण्याचं काम केलं फेसबुक दिंडीनं. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वारीचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अनुभव सोशल मीडियाच्या माध्यमातून घरबसल्या अनुभवण्याची संधी या उपक्रमामुळे अनेकांना मिळाली. फेसबुक दिंडीचे संस्थापक स्वप्नील मोरे यांच्याशी संवाद साधलाय गौरव शिंपी यांनी, ऐकूया.
7: श्रोतेहो नमस्कार, आपल्यासोबत आहेत फेसबुक दिंडीचे संस्थापक श्री स्वप्नील मोरे.
8: नमस्कार.
7: स्वप्नील, दरवर्षी तुम्ही फेसबुक दिंडीच्या माध्यमातून काही ना काही आउट ऑफ दी बॉक्स आयडियाज काढतात आणि युथला या वारी परंपरेशी जुळून घेण्याचा प्रयत्न करतात. तर यावर्षी छोटा वारकरी ही संकल्पना तुम्ही राबवली आहे, तर ती नेमकी तुम्हाला कशी सुचली, या उपक्रमाची सुरुवात कशी झाली याच्या विषयी आम्हाला सांगा.
8: नमस्कार गौरव. फेसबुक दिंडीचा आपण आता उल्लेख केला, आपण फक्त तरुणांसाठी फेसबुक दिंडी सुरू केली होती. तरुणांना वारी तिकोडी लागावी, वारीमध्ये त्यांना काय होतं हे थोडक्यात आपण सांगण्याचा प्रयत्न करत होतो. अनेक व्हिडिओच्या माध्यमातून एक मोठा ऑडियन्स, थोडक्यात एक लहान मुलांचा ऑडियन्स आपल्याकडून मीच झाला होता असं मला वाटतंय. आणि सुदैवाने माझ्याकडून तुला वारी ठेवली आहे आणि वारीला वारी म्हणजे काय हे मला सांगता आलं नाही. जेव्हा मी तुला उतरलं तेव्हा तिने मला उतरलं की वारी म्हणजे काय, तर आपण त्यांना त्यांच्या भाषेत नाही सांगू शकत. आता काही माध्यम आपल्याकडे नव्हतं, तर मी छोटा वारकरी हे कॅरेक्टर बनवलं मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते. आपण ते गुढी पाडव्याच्या दिवशी यावर्षी लॉन्च केलं आणि या कॅरेक्टरच्या माध्यमातून हे लहान मुलांना वारी म्हणजे काय, वारीमध्ये जे काही आता शेड्यूल आहे वारीचं, वारी किती कुठे सांगते, वारीमध्ये काय काय होतं, कसं होतं, त्याला काय परंपरा काय ते सांगतोय आपण त्याच्या माध्यमातून. आणि याच बरोबर आपण काही संतांचे विचारही त्यांना शिकवायचा प्रयत्न करतोय आणि त्यांना खूप आवडतंय.
7: वा, खूप सुंदर उपक्रम आहे हा. या उपक्रमाला मुलं, पालक आणि वारकरी यांच्याकडून कसा प्रतिसाद मिळतोय आणि एखादा काही खास अनुभव असेल तर तोही आम्हाला सांगा.
8: खूपच सुंदर आता प्रतिसाद मिळतोय आणि याचे काही कॅरेक्टर बनवलेले आहेत आणि ते आम्ही आता वारीमध्ये तू जर पाहिला असेल तर तो कॅरेक्टरच वारी करतोय माझ्या बरोबर. आणि त्या नजरेत पण आपण वारी दाखवायचा प्रयत्न करतो. जेही मुले त्याला प्राधान्यभूत वाले त्याला हात लावतात देत काय राय विचारतात देत आणि त्या सगळ्याच्या बरोबरच आपण फक्त स्ट्रीम मध्ये मुलांना आरोग्य न ठेवता आपण काही मर्चंटाईज बनवले त्याचे की काही एक गोष्ट गेम्स आहेत वारकरी संप्रदायाच्या. वारकरी संप्रदायामध्ये ना चढरी पुन्हा खूप महत्व आहे. चढरी पुन्हा विचार आहेत मानवाचे, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, या विचारांवर जर विजय मिळवला तर वारकरी खरे बनलो आपण. आता थोडक्यात

0: याच महत्व आहे शास्त्रांमध्ये. आणि या विचारांवर विजय मिळवायचा असेल तर आपल्याला काय येते समजून घेणं खूप महत्वाचं आहे लहान मुलांसाठी. सोबतच आपण काही वर्णाक्षरांची जयंती जी आहे ती आपण वारकरी संप्रदायाची म्हणजे म्हणजे अभंग, आ म्हणजे आळंदी, न म्हणजे ज्ञानेश्वर, अशा पद्धतीचे कार्ड गेम आहे जी लहान मुलांना आपण शिकवू शकतो, देऊ शकतो, त्यांना ते गिरवायला दिलेले आहे. आपण या माध्यमातूनही आपण ऑफलाईन माध्यमातूनही छोट्या वारकऱ्यांना वारकरी संप्रदायाची गोडी तिथे घालून या दृष्टीने काम करतो.
1: स्वप्नील, तुमच्या असेच नवीन नवीन उपक्रम सुरू राहो हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठीही खूप खूप शुभेच्छा.
0: धन्यवाद. रामकृष्ण
2: वारीमध्ये सहभागी झालेल्या सुशिक्षित तरुणाईनेही या सोहळ्याकडे आपल्या कलात्मक आणि अभ्यासू नजरेतून पाहिलंय. परंपरा आणि आधुनिक विचारांचा सुंदर संगम त्यांच्या अनुभवातनं उमटताना दिसतो. श्रद्धा, समता, शिस्त, सामूहिकता आणि माणुसकीचे धडे त्यांना या वारीतनं नव्याने गवसले आहेत. आपल्या कलेतनं, लेखणीतून आणि अनुभवातून त्यांनी वारीचे विविध रंग टिपले आहेत. ऐकूया छायाचित्रकार, लेखक, कवी आणि विद्यार्थ्यांच्या मनातील भावनांचा हा युथ कोलाज.
3: विटेवरी उभा कटेवरी हात, विटेवरी उभा कटेवरी हात, त्रैलोक्याचा नाथ श्री विठ्ठल. श्री विठ्ठल म्हणजे ह्या आसमंतात नादलेला एक स्वर. नमस्कार सार्थक महाराज वांकर अकलूज, आपणास एक युवा वारकरी म्हणून हे उद्दिष्ट की वारी जी आहे हे जगण्याचं माध्यम आहे. वारी हे आपल्याला कसं जगायचं हे शिकवते, कसं वागायचं हे शिकवते, कसं निभवायचं हेही शिकवते आणि कसं राखायचं हेही शिकवते. कारण वारीत आपल्याला नेहमी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी भेटतात. ज्येष्ठ मंडळींकडनं आपल्याला शिकायला काय मिळतं तर आपल्या आयुष्यात आपण कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे. आणि अभंग, भजन, गवळणी, भारूड, कथा, कविता ही जे सर्व काही आपली साहित्य संपदा आहे आपल्या महाराष्ट्राला लाभलेली, ही साहित्य संपदा प्रत्येक युवकांना एक जगण्याचं माध्यम देते आणि जो वाचेल तो भारतीय ठरेल, तो एक युवा वारकरी ठरेल. रामकृष्ण हरी.
4: रामकृष्ण हरी. मी दिशा तासगावकर. वारी हा शब्द कानावर पडताच मनात एक वेगळाच उत्साह संचारतो. ही वारी आपल्याला एकमेकांशी जोडते, अहंकार विसरायला भाग पाडते आणि सेवेतून भक्तीचा अर्थ समजावून सांगते. कवित्री म्हणून मला वारीतील सर्वात भावणारा क्षण म्हणजे पालखीची दर्शनाची प्रतीक्षा. सकाळपासून तिची आतुरतेने वाट पाहणे, घरून आईने प्रेमाने बनवलेले खाऊ घेऊन वारकऱ्यांना वाटणे, ही आमच्या घरची अनेक वर्षाची परंपरा आहे. ही परंपरा पुढच्या पिढ्यांपर्यंत तितक्या श्रद्धेने आणि अभिमानाने पोचवणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.
5: मी प्राध्यापक पार्थ खडीलकर. पंढरपूरची वारी ही मला अत्यंत आपुलकीची वाटते, कारण मी एक मराठीचा प्राध्यापक आहे आणि भाषा आणि संस्कृती जिवंत ठेवण्याचं काम आपल्या संतांनी आणि संत साहित्यानं केलंय. पंढरीचा विठोबा कसा आहे तर तो सामान्य माणसासारखा आहे. कांबळ खांदी वाहन पायी डोई समुंडासे, श्यामल वर्णी सान रूपते सोजवळ मज भासे, अशा या पंढरीच्या सावळ्या विठोबा भोवती अगदी पहिल्यापासूनच पुष्कळशी साहित्य निर्मिती झाली आणि त्यामुळे मध्ययुगात भाषा जिवंत राहिली. पांडुरंग या देवतेभोवती आणि वारीच्या प्रेमळ अभिसरणाभोवती मराठी मने आणि मराठी मनांवर संस्कार करणारी समग्र संतवाणी फिरते आहे. आषाढी कार्तिकीची ही वारी दिंड्या पताकांमधून प्रवाही राहतेच, पण त्याही पेक्षा जास्त ती सामान्य लोक ते परमेश्वर असा भेदाभेद अमंगळ मानणारा संवाद साधते. आषाढात निसर्गाचं सुस्नात असं वातावरण, अबीर बुक्क्याचा आणि तुळशीचा धुंद करणारा गंध, टाळ्यांच्या हव्या हव्याशा किणकिनाटात आजीचा सुरकुतला हात धरून दिंडीमध्ये चालताना तिने शिकवलेला एक श्लोक आजही या दिवसात आठवतो आणि त्यामुळे विठोबा अधिकच जवळचा वाटायला लागतो. तो असा, विठोच्या हाती लाल रंगीत काठी, विठो खेळी तो भिवरे वाळवंटी, तुरा खोविला तुळशी मंजिरीचा, विठो देखिला सावळा पंढरीचा.
6: माझं नाव मजित गावकर. मी व्यवसायाने फोटोग्राफर आहे आणि मुंबईचा राहणारा आहे. गेली 4 वर्ष पंढरी

0: पंढरीची वारी करत आहे. पंढरीची वारी ही आपल्याला आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर काढायचं काम करत असते. वारीच्या दरम्यान रात्री झोप होईल की नाही याची काही खात्री नसते, कारण कधी रात्री तंबूत पाणी असतं, कधी चिखल असतं. रात्रीचं जेवण किती वाजता मिळेल ह्याची सुद्धा खात्री नसते. तर हडपसरून सासवडचा प्रवास गेल्या रविवारी 18 तासाचा झाला. म्हणजे सकाळी 6 वाजता निघालेला वारकरी रात्री 12:30 वाजता सासवडला पोहोचला. त्यानंतर संध्याकाळी आरती झाली आणि मग त्यानंतर ते वारकरी जेवले. या सगळ्या गोष्टींची आपल्याला सवय नसते, कारण शहरात राहत असताना आपल्याला एका मर्यादित वेळेत सगळं मिळत असतं आपल्या सोयीप्रमाणे. पण वारीत आपल्या सोयीसारखं असं काही घडत नसतं. ह्याच्याने काय होतं, आपल्यामध्ये एक समाधानी वृत्ती डेव्हलप होते, जी आज फार महत्वाची आहे. आजचा यूथ इंस्टाग्राम आणि फेसबुकमध्ये गुंतून असल्यामुळे त्याची फार चिडचिड होऊ लागते आपल्या मनासारखं जर घडलं नाही तर. पण वारीत आपण ते शिकतो, समाधान जसं आहे ते बदलू शकत नाही, तर ते एक्सेप्ट करायचं. आणि ह्या गोष्टीला संतांनी सुद्धा खूप महत्व दिलेलं आहे. तर तुकाराम महाराज त्यांचा एक खूप प्रसिद्ध असा अभंग आहे, ज्यात ते म्हणतात की ठेवली अनंत तैसेची राहावी चित्ती असो द्यावी समाधान. किंवा अजून एक दुसरा अभंग आहे ज्यात सावता माई महाराज म्हणतात की समयाचे सागर व्हावे देव ठेवीला तैसेचं राहावे. आणि ही गोष्ट आजच्या युथला डेव्हलप केली पाहिजे आणि ती वारीत डेव्हलप होत असते.
1: काल पार पडलेल्या या अद्भुत सोहळ्याच्या मागे असलेला इतिहास, संत परंपरेचा समृद्ध वारसा आणि वारीचं आध्यात्मिक अधिष्ठान आपल्या रसाळ वाणीत उलगडून सांगतायत युवा कीर्तनकार ऋता नवाथे.
2: मी ऋता नवाथे, भारतीय विद्याभवन परांजपे विद्या मंदिर इथे माध्यमिक विभागात मी मराठी विषय प्रमुख म्हणून काम करते. त्याचप्रमाणे मी नारदीय कीर्तन करते. खरं तर आषाढ महिना जवळ येतो तसं विठुरायाला कधी एकदा डोळे भरून पाहतो असं प्रत्येक वारकऱ्याला वाटत असतं. प्रत्येक जण भक्तिमय वातावरणात अगदी रममाण होऊन जातो. कुठेच भेदभाव नाही. एकमेकांशी दुवा साधत ही वारी कधी पंढरपूरला पोहोचते कुणालाच कळत नाही. वारीविषयी महत्व सांगताना आर्याकार म्हणतात,

जो मुखामध्ये नाम आणि पायी वारी केली तरी जन्माला पुन्हा पुन्हा येण्याची ही वारी तरी नक्कीच चुकेल असा भाव प्रत्येकाच्याच मनात असतो. वारी म्हणजे शिस्त, भक्ती आणि मानवी मूल्यांचा अनोखा संगम आहे. आपल्या वारकरी संप्रदायाने अध्यात्मात आणि समाजात स्त्रियांना मानाचं स्थान मिळवून दिलं आहे. या वारीमध्ये महिला संतांच्या पालख्यांना आणि दिंड्यांना अत्यंत आदराचं स्थान आहे. समानतेचा संदेश देणारी ही वारी. शेकडो वर्षांपूर्वी जेव्हा स्त्रियांना घराबाहेर पडण्याची बंदी होती तेव्हा वारकरी संप्रदायानं त्यांना अभंग रचण्याचं आणि दिंडीचं नेतृत्व करण्याचं स्वातंत्र्य दिलं. आजही हजारो महिला डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन या वारीला जात असतात. थोडक्यात काय, वारी केवळ पंढरीला जाण्याची वाट नाही तर माणसाला माणसाशी जोडणारी जीवन पद्धती आहे. चला तर मग आपणही या वारीत सहभागी.

यशोदेव राज्यभरातून निघालेल्या दिंड्यांमध्ये उत्साह ओसंडून वाहतो आहे. आबालवृद्धांसह महिला वारकरी मोठ्या संख्येने वारीत सहभागी झाले आहेत. लांबवरून दिसणाऱ्या भगव्या पताका, दिंड्या, पालखी, अभंगाचा आवाज, विठुरायाचा सुरू असलेला गजर या भक्तिमय वातावरणात वारी मार्गावरचे भाविक आनंदून जात आहेत आणि त्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी मजल

टरमजल करत पंढरपुराकडे आपली वाटचाल करत आहेत. कालचा आपला इंदापूर इथला मुक्काम संपून पालखी ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषात आज 19 जुलै रोजी सराटीच्या दिशेने वाटचाल करते आहे. सगळ्या वारकऱ्यांना आता विठुरायाची आस लागली आहे. गोड विठुनामाच्या गजरात ही पावले चालती पंढरीची वाट. याच भक्तिभावासह आम्ही सोबती आहोतच. पुन्हा भेटूया आजच्या या आकाशवाणी वृत्तांतातून. आता आम्ही आपला निरोप घेतो. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.

0: घरीची या विशेष कार्यक्रमात श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या काल पार पडलेल्या निमगाव केतकी ते इंदापूर या प्रवासावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आता आपण ऐकलात. कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं गौरी लागू यांनी, निर्मिती सहाय्य गौरव शिंपी यांचं, तर सादरकर्ते होते विक्रांत मंडपे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: पायी वारी पंढरीची हा आकाशवाणी वृत्तांत आपण ऐकलात. निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची होती आणि हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर, न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोते हो, याबरोबर आम्ही आता प्रसार भारतीच्या वेव्ह ओटीटीवरही उपलब्ध आहोत. सकाळचे 9 वाजलेत, ऐकूया प्रायोजित कार्यक्रम.
3: चिंतन हाच चिंतामणी.

0: खरा प्रमाण गोकुळ दूध
1: वनस्पती तेल स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
3: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
4: हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे. देणं आणि घेणं म्हणजे जीवन, किंवा क्रिया आणि प्रतिक्रिया म्हणजे जीवन. देणं आणि घेणं याच्यामध्ये देणं महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही जे द्याल ते तुम्हाला मिळणार. जीवन जगणं ही कला आहे असं जे मी सांगतो त्याचं कारण हे आहे की तुम्ही जे काही द्याल ते रिबाउंड होऊन, बुमरँग होऊन तुमच्याकडे परत येणार.

आणि म्हणून देणं महत्त्वाचं आहे, घेणं ठरलेलं आहे, क्रिया महत्त्वाची आहे, प्रतिक्रिया ठरलेली आहे, ॲक्शन महत्त्वाची आहे, रिॲक्शन ठरलेली आहे. हे तुम्हाला कळलं की ॲक्शन आणि रिॲक्शन, देणं आणि घेणं हेच जीवन आहे, हे तुमच्या ध्यानामध्ये येईल. ॲक्शन अँड रिॲक्शन या निसर्ग नियमाच्या अंतर्गत बाकीचे सगळे निसर्ग नियम आहेत, पण निसर्ग नियमांचा जो राजा आहे तो राजा म्हणजे ॲक्शन अँड रिॲक्शन, किंवा क्रिया तशी प्रतिक्रिया. आणि म्हणून क्रिया आणि प्रतिक्रिया किंवा देणं आणि घेणं असं आपलं जीवन चाललेलं आहे. बघा, तुम्ही आता एखाद्याचं लग्न आहे अशा वेळी देणं आहे तसं घेणं आहे. देणं आणि घेणं हे आपल्या जीवनामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि जन्मल्यापासून मरेपर्यंत चाललेलं आहे. मूल जन्माला येतं ते आईला आई पण देतं, मुलामुळे ती आई होते आणि आईनं त्याला दूध दिलं, त्याचं लालन पालन पोषण केलं, लहानाचं मोठं केलं, तेव्हा हे देणं आणि घेणं हे आपल्या जीवनामध्ये सतत चाललेलं आहे. आणि म्हणून देणं आणि घेणं म्हणजे जीवन, हे आपण लक्षात ठेवायचं. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की निसर्गाचे जे नियम आहेत ते मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. आता हे नियम तुम्ही पाळायचे का लाथाडायचे हे तू ठरवायचेस, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. संसार सुखाचा करण्यासाठी एक महत्त्वाचा सिद्धांत जीवनविद्येनं सांगितला, तो सिद्धांत म्हणजे जीवन जगणं ही कला आहे. आणि ही कला हस्तगत केल्याशिवाय तुम्हाला तुमचं जीवन खऱ्या अर्थानं सुखी, यशस्वी आणि समृद्ध करता येणार नाही. आणि म्हणून जीवन जगण्याची कला आणि संगीतकला यांच्याशी मी तुलना केली, आणि ती करत असताना संगीताचे सात स्वर आहेत तसे जीवनविद्येनं जीवन संगीताचे सात स्वर सांगितले. त्यातला पहिला स्वर म्हणजे जग, तो पहिला, तो आपण पाहिला. दुसरा स्वर म्हणजे कुटुंब, तो आपण पाहिला. आणि तिसरा आणि चौथा हे दोन स्वर आपण आत्तापर्यंत पाहतो आहोत, ते स्वर म्हणजे शरीर आणि शरीराला लटकलेली इंद्रिय. जीवनसंगीताचा तिसरा आणि चौथा स्वर म्हणजे शरीर आणि शरीराला लटकलेली इंद्रिय. आपण शरीराचं महत्त्व पाहत असताना मी असं म्हटलं की आपल्या या शरीराचं महत्त्व सांगायला, या शरीराची महती वर्णन करायला खरं सांगायचं म्हणजे शब्दच अपुरे पडतात, इतकं आपल्या या शरीराचं महत्त्व आहे. दुर्दैवानं आपल्या या शरीराचं महत्त्व लोकांना आत्तापर्यंत समजलेलं नाही आणि त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागले. पुरातन काळापासून अर्वाचीन काळापर्यंत सर्वांनाच त्याचे दुष्परिणाम भोगावे लागले, लागतायत आणि याच्यापुढेही भोगावे लागतील. जर या आपल्या मानवी शरीराचं महत्त्व सार्थ आणि यथार्थ समजलं नाही तर त्याचे दुष्परिणाम याच्यापुढेही सर्वांना भोगावे लागतील. हा विषय मी विस्तारानं घेतो याचं कारण हा विषय अतिशय महत्त्वाचा असा आहे. सांगायचा मुद्दा असा की आपलं हे जे शरीर आहे हे शरीर म्हणजे परमेश्वराची चालती बोलती मूर्ती आहे. लक्षात घ्या की मानवी शरीर म्हणजे परमेश्वराची चालती बोलती जिवंत मूर्ती आहे. आता आपण ज्या मूर्तीची उपासना करतो, देवळात जाऊन म्हणा किंवा घरातल्या मूर्तीची उपासना करतो, ते आपण जर पाहिलं तर आपल्याला असं दिसेल की ज्या मूर्तीची आपण उपासना करतो तेव्हा ती मूर्ती नुसती असते, ती पाहत नाही, ती बोलत नाही, ती हसत नाही, उठत नाही, बसत नाही, किंबहुना ती मूर्ती काहीच करत नाही. जे काही करतो ते आपणच त्या मूर्तीसाठी करतो. म्हणजे बघा, मूर्तीला गंध लावणं, मूर्तीला आंघोळ घालणं, मूर्तीला कपडे घालणं, ओवाळणं, नैवेद्य दाखवणं, या सर्व गोष्टी आपण त्या मूर्तीसाठी करतो. मूर्ती स्वतः काहीही करत नाही. अशी मूर्ती आपल्यावर कृपा करेल किंवा आपल्यावर कोप करेल हे कसं

0: शक्य आहे. जी प्रत्यक्षामध्ये काहीही करत नाही, ती कृपाही करू शकत नाही आणि कोपही करू शकत नाही, आणि हे आपल्या कधीही लक्षात येत नाही. मी हे जे काही सांगतोय याचा अर्थ मूर्तीपूजा करू नये असा नाही. वास्तविक आपल्या धर्मामध्ये वाडवडिलांनी ही जी मूर्तीपूजा सांगितली त्याचा खरा हेतू आपल्याकडून खरी मूर्तीपूजा घडावी हा होता, परंतु हा त्यांचा मूळ शुद्ध हेतू दुर्लक्षला गेला. मूर्ती हा देव कधीच नसतो आणि नाही हे आपल्या ऋषीमुनींना आणि संतांना पक्क ज्ञात होतं, परंतु ज्ञानेंद्रियांना देव आकळता येत नाही ही लोकांची अडचण लक्षात घेऊन त्यांची उत्तम सोय व्हावी यासाठी मूर्ती हे देवाचं प्रतीक या स्वरूपात मूर्तीपूजा प्रचलित केली गेली. प्रत्यक्षात मात्र मूर्तीपूजेचा हा सर्व प्रकार विपरीतच होत गेला. अमुक कर म्हणजे तुझ्यावर देवाची कृपा होईल, तमुक कर म्हणजे देवाचा कोप होणार नाही, अशा प्रकारे सांगून अनेकांनी सामान्य माणसांना कर्मकांडामध्ये गुंतवून टाकलं. आज सुद्धा हे प्रकार अगदी जोरात चाललेले आहेत. म्हणजे विज्ञानाची प्रगती झाली असं आपण म्हणतो, पण विज्ञानाच्या प्रगतीबरोबर ही कर्मकांड सुद्धा जोरात चाललेली आहेत. ही कर्मकांड एकाच धर्मामध्ये चाललेली आहेत असं नाही, सर्वच धर्मामध्ये ही कर्मकांड चाललेली आहेत. याचं कारण असं की जो बहुजन समाज आहे हा बहुजन समाज अंधश्रद्धेच्या आहारी गेलेला आहे. या बहुजन समाजाला जेवढं शिक्षण पाहिजे तेवढं शिक्षण त्याला मिळालेलं नसतं, संस्कार चांगले मिळालेले नसतात, शिकवण त्यांना चांगली मिळालेली नसते, आणि मग त्याच्यातून परिणाम असा होतो की ही मंडळी अंधश्रद्धेच्या आहारी जातात आणि या त्यांच्या अज्ञान आणि अंधश्रद्धेचा पुरेपूर फायदा लबाड लोक घेत असतात. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की ज्या मूर्तीची आपण उपासना करतो ती मूर्ती मानवानं निर्माण केलेली आहे, आणि मानवी शरीर ही जी मूर्ती आहे ही मूर्ती परमेश्वरानं निर्माण केलेली आहे. ती मूर्ती मॅनमेड आहे आणि ही मूर्ती गॉडमेड आहे, आणि म्हणून ही मूर्ती सर्वार्थानं सर्व प्रकारे सर्व दृष्टिकोनातून श्रेष्ठ आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. परमेश्वराची ही जी जिवंत मूर्ती आहे या मूर्तीबद्दल काय बोलावं. एका बाजूनं ती अव्यक्त प्रांतातील पाच तत्वांना धरून आहे. ती पाच तत्व म्हणजे परमेश्वर, ईश्वर, जीव, जीवतत्व, अंतर्मन आणि बहिर्मन. या पाच तत्वांना धरून हे शरीर आहे. आता व्यक्तांचा प्रांत बघितला तर इंद्रिय, कुटुंब, समाज, राष्ट्र, विश्व. म्हणजे एका बाजूनं आपण व्यक्ताशी जोडले गेलेले आहोत आणि दुसऱ्या बाजूनं आपण अव्यक्ताशी जोडले गेलेले आहोत. म्हणजे व्यक्त आणि अव्यक्त यांना जोडणारा दुवा म्हणजे आपलं हे शरीर आहे. म्हणजे कल्पना करा की आपल्या या शरीराचं महत्व किती आहे. म्हणून मी हे मगाशी सांगितलं की या शरीराचं महत्व सांगायला शब्दच अपुरे पडतात, इतकं हे शरीर महत्वाचं आहे. आणि म्हणून या अद्भुत मूर्तीची जोपासना करणं आणि ही विलक्षण आणि विस्मयकारक मूर्ती निर्माण करणाऱ्या त्या अलौकिक परमेश्वराचे अत्यंत प्रेमानं, निष्ठेनं आणि कृतज्ञतेनं स्मरण करणं हीच परमेश्वराची खरी उपासना किंवा खरी पूजा होय. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

चिंतन हळाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। श्रोतेवात ऐकूया सप्रेम नमस्कार पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम।

सप्रेम नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी सांगली केंद्राच्या पत्रोत्तरांच्या साप्ताहिक कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आणि संदीपचा नमस्कार. श्रोते हो, कार्यक्रमात आज पत्रही भरपूर आहेत. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात नेहमीप्रमाणे आपण पत्राने करूया. पहिलं पत्र कार्यक्रमातलं मी घेतोय आणि हे पत्र पाठवणारे श्रोते आहेत ही मॅन धर्मेंद्र ग्रुप, रेडिओ श्रोता संघ आणि मित्र परिवार, मुक्काम पोस्ट बस्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर इथले श्रोते वीरभद्र जंगम, विजयकुमार स्वामी, शिवप्रसाद, सौ महादेवी, स्नेहा, कियारा, प्रीती, अभिलाष, अनिकेत, सोहम जंगम, त्याचबरोबर बाजीराव वाघमारे केरूर, अण्णासो खोत दत्तवाड इथून, गजबर अत्तार, फरीद मोमीन, सचिन राजमाने, वैभव जाधव, सलीम नाईकवाडे, मनोज रानडे, सर्व श्रोते भैरववाडी आणि कुरुंदवाड इथून. आकाशवाणी सांगली केंद्र यांना सप्रेम नमस्कार विनंती विशेष. आम्ही सर्व रसिक श्रोते आकाशवाणीवरील सर्व कार्यक्रम अतिशय आनंदानं आणि आवडीने ऐकत असतो. शनिवारी 11 जुलै रोजी वनिता मंडळ या कार्यक्रमात तेजा दुर्वे यांनी सोपं नसतं इतकं काही हा तृतीयपंथी शिवानी गजबर यांची मुलाखत घेतली होती. ती आम्हा सर्वांना खूप आवडली. शिवानी गजबर यांनी दिलेली माहिती अतिशय चांगली होती. त्यांचा जीवनप्रवास इतका खडतर, त्यांनी केलेला संघर्ष आणि त्यांनी घेतलेले उच्च शिक्षण याविषयी त्यांचं करावं तेवढं कौतुक अपुरं पडेल. सांगली विशेष या कार्यक्रमात डॉक्टर्स डे निमित्त साजरा केलेला कार्यक्रम यामध्ये ज्येष्ठ डॉक्टरांनी केलेल्या समाज सेवेचा सन्मान याविषयी अनिल मडके यांनी दिलेली माहिती आम्हाला खूप आवडली. तर श्रोते हो, तुमच्या या प्रतिक्रियेसाठी अभिप्रायासाठी मनापासून धन्यवाद. यानंतरचे जे पत्र आहे ते पत्र पाठवणारे श्रोते आहेत स्नेह जिव्हाळ रेडिओ श्रोता संघाचे कुमारी भक्ती, प्रसाद, शोभा, संजय डी गवळी, गणेशनगर बांबवड इथले श्रोते, त्याचबरोबर कीर्ती, अहिल्या, स्वरा, आदिराज, सीमा, उमा, उत्तम पाटील, वारणा कापशी इथले हे श्रोते आहेत. प्रियताई आणि दादा यांना सप्रेम नमस्कार. छानशी कविता त्यांनी लिहून पाठवली आहे. सप्तसुरांच्या नादमयाने शब्द झाले लयबद्ध. सप्तसुरांच्या नादमयाने शब्द झाले लयबद्ध. ताई दादांच्या स्वराने श्रोते झाले मंत्रमुग्ध. ताई दादांच्या स्वराने श्रोते झाले मंत्रमुग्ध. पत्रात पुढे हे लिहितायत, खरंच ताई आणि दादा, रविवारचा दिवस आपल्या सप्रेम नमस्कार या कार्यक्रमाने सुरू होतो आणि सकाळची सुंदरता या कार्यक्रमातून बहरत असते आणि बहरत जाते. तर तुमच्या या छानशा आणि छोट्याशा पत्रासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. याच श्रोत्यांचं आणखीन एक पत्र आपल्याकडे प्राप्त आहे, तेही पत्र मी घेतोय आणि पत्रात हे श्रोते म्हणतायत, प्रियताई आणि दादा यांना सप्रेम नमस्कार. सांगली आकाशवाणीला धन्यवाद द्यावे तितके थोडेच आहेत, कारण मी शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांना उबंटू हा चित्रपट दाखवत होतो. उबंटू चित्रपट हा शैक्षणिक असल्या कारणानं चित्रपटातील बालकलाकार आपल्या मित्राचा शोध घेण्यासाठी सांगली आकाशवाणीच्या माध्यमातून कसा शोध घेतात हा हृदयस्पर्शी प्रसंग पाहताना आकाशवाणीनं एखाद्या कठीण प्रसंगी केलेली मदत खरंच प्रशंसनीय अशीच आहे. तळागळातील जनतेसाठी सुखदुःखात सहभागी होणारं एकच माध्यम म्हणजे आकाशवाणी. आकाशवाणी सांगलीनं दाखवलेली समय सूचकता प्रेक्षकांना चांगलीच भावली, त्याबद्दल सांगली आकाशवाणीला शतशः धन्यवाद. खूप छान प्रतिक्रिया आपण कळवली. वळतोय पुढच्या पत्राकडं आणि हे पत्र पाठवणारे आपले श्रोते आहेत नाते विश्वासाचे, नाते आपुलकीचे असा प्रेमळ संदेश देणारे हे आपले श्रोते. मुक्काम पोस्ट जळगाव, सोमनाथ तालुका, जिल्हा जालना इथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर,

जळगाव इथून, त्याचबरोबर वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी, वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपुरा, मेघरा जीवराज कोलते, रिधोरा देवी, रुद्र कोळकर, वाकुळणी, तालुका बदनापूर इथले हे आपले नियमित पत्र पाठवणारे श्रोते आहेत. आपले पत्रात हे श्रोते म्हणतायत, माझं घर माझं शेत या अंतर्गत आवड बळीराजाची या कार्यक्रमात आणि रात्री आपली आवड या कार्यक्रमात रोहित दादांनी प्रसारित केलेली गीतं खूप छान वाटली आणि हा कार्यक्रम आम्हाला कभी खुशी कभी गम असा कार्यक्रम सादर केला. कारण आवड बळीराजाची या कार्यक्रमात माझ्या पत्राचा समावेश नव्हता, तेव्हा कभी गम असं वाटलं तर आवड बळीराजाची या कार्यक्रमात पत्राचा समावेश झालेला होता, त्यामुळं कभी खुशी असा कार्यक्रम वाटला. एकंदरीतच कार्यक्रम छान झाला. तेव्हा आकाशवाणी सांगलीचे आणि रोहित दादांचे मनपूर्वक आभार असं हे श्रोते म्हणतात. तुम्ही सुद्धा ही खट्टी मिठी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आणि तुमच्या पत्रासाठी मनापासून आभार. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतरचं पत्र आहे. जय हिंद रेडिओ श्रोता संघ, मुक्काम हिपरसोगा, तालुका औसा, जिल्हा लातूर इथले श्रोते आहेत. उस्मान शेख फौजी, सायरा बनो शेख, दस्तगीर शेख, फैजन बी शेख, बाबा शेख, सिमर शेख, सानिया शकील पठाण, त्याचबरोबर इलान शेख, करिश्मा शेख, चांदनी अयुब सय्यद, बाहराजे अमन सय्यद आणि कुमारी माहिरा सय्यद. नेहमीप्रमाणे या श्रोत्यांनी संपूर्ण आठवड्यातील कार्यक्रमांची प्रतिक्रिया आपल्या पत्रामधून मांडलेली आहे. या श्रोत्यांचं पत्र आता आपण वाचूया. 5 तारखेला म्हणजे रविवारी सकाळी 9:10 सादर करण्यात आलेला श्रोत्यांच्या पत्रांवर आणि ईमेलवर आधारित असणारा कार्यक्रम म्हणजे सप्रेम नमस्कार. आणि यावेळेस हाही कार्यक्रम आम्हाला खूप खूप आवडलेला आहे, कारण या कार्यक्रमात पत्रांचा आणि ईमेलचा समावेश करून सुंदररित्या वाचन केलेलं होतं आणि बहारदाररित्या पोहोच देण्यात आलेली होती. आणि धनश्रीताई आणि संदीपदादा यांनी हा कार्यक्रम सादर केला होता. या कार्यक्रमासाठी आकाशवाणी सांगलीचे खूप खूप धन्यवाद. याच दिवशी रविवारी सकाळी 11 प्रसारित झालेला कार्यक्रम म्हणजे हॅलो आपकी पसंद. हा कार्यक्रम सुद्धा आम्हाला खूप आवडला, कारण या कार्यक्रमात श्रोत्यांनी फोनवरून साधलेला संवाद आणि त्यांच्या आवडीची छान गीतं आम्हाला ऐकायला मिळाली आणि हाही कार्यक्रम खूप बहारदाररित्या प्रसारित झाला. आणि या कार्यक्रमात सहभागी होऊन श्रोत्यांशी फोनवरून संवाद साधला होता संदीपदादा यांनी. श्रोते पुढे म्हणतात, 6 तारखेला सोमवारी रात्री 10 सादर झालेला कार्यक्रम म्हणजे आपकी पसंद. या कार्यक्रमाबद्दल आम्ही नाराज आहोत, कारण या कार्यक्रमात एका गीतासाठी एकाच श्रोत्यांच्या पत्राचा समावेश केलेला गेला होता, तर काही श्रोत्यांची 2 पत्रं या कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आली. श्रोते म्हणतात, कार्यक्रम सादर करताना निवेदक किंवा निवेदिका यांनी आपल्या नावाचा उल्लेख जरूर करावा, ही नम्र विनंती. त्याचबरोबर 7 तारखेला मंगळवारी संध्याकाळी 7:30 प्रसारित झालेला कार्यक्रम आवड बळीराजाची आणि याच दिवशी रात्री म्हणजे मंगळवारी रात्री 10 सादर झालेला कार्यक्रम म्हणजे आपली आवड. हे दोन्ही कार्यक्रम आम्हाला खूप खूप आवडलेले आहेत, कारण या दोन्ही कार्यक्रमात शेतकरी बांधवांसहित समस्त श्रोत्यांच्या पत्रांचा भरपूर समावेश केलेला होता आणि या दोन्ही कार्यक्रमात बहारदार गीतं आम्हाला ऐकायला मिळाली. दोन्ही कार्यक्रम खूप छान वाटले आणि या दोन्ही कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रम सादर केला होता पूर्वाताई यांनी. अर्थात या कार्यक्रमात आमच्याही पत्रांचा समावेश झालेला होता, त्यामुळं पूर्वाताई आणि आकाशवाणी सांगली यांचे मनपूर्वक धन्यवाद. श्रोते शेवटी म्हणतात, आकाशवाणी सांगली अर्थातच पहिल्यापासून चांगली. तर श्रोते हो, कार्यक्रमातली पत्र संपलेली आहेत. वळणार आहोत आता ईमेलकडे. कार्यक्रमात या श्रोत्यांचे 2 ईमेल आलेले आहेत आणि श्रोते आहेत रंगरंगोली रसिक श्रोता संघाचे सुधीर सरोजनी श्रीकांत शिरोडकर, SSS शिरोडकर परिवार, रांगोळी तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर इथले हे श्रोते आहेत. या श्रोत्यांचे 2 ईमेल आपल्याकडे प्राप्त आहेत. त्यापैकी पहिला ईमेल 16 जुलै रोजी उद्योग जगत या कार्यक्रमात कामगारांचे मानसिक आरोग्य आणि हे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीनं मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांनी जे मौलिक मार्गदर्शन केलं ते कामगारांच्या सोबतच सर्वांनाच लाभप्रद आणि बोधप्रद असं होतं, कारण दैनंदिन जीवनात मनुष्य आपल्या जगण्यातील खरा आनंद आणि हेतू हा विसरूनच गेला आहे. कुशलतापूर्वक विद्वत्तेने व्यवहार ज्ञान आत्मसात करीत कोणतंही काम समरसतेनं 100% सहभागी होऊन पार पाडलं तर यशाचा मार्ग हा सुकर होतोच आणि आपण घेतलेल्या श्रमाला कष्टाला प्रतिष्ठा प्राप्त होते, ज्यामुळे मानसिक स्वास्थ्याबरोबरच

शारीरिक आरोग्य सुद्धा सुधारतं. स्वतःच्या उन्नतीबरोबरच समाजाची सुद्धा उन्नती कशी साधली जाऊ शकते याचं उत्तमोत्तम तत्वविवेचन डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांनी मोजक्या पण प्रभावी शब्दात केलं, जे अंतर्मुख होऊन विचार करण्यास भाग पाडतं. डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांनी दिलेल्या मुलाखतीतून जनस्वास्थ्याच्या दृष्टीनं जे प्रबोधनात्मक मार्गदर्शन केलं ते कौतुकास्पद असंच होतं. समाजोपयोगी उत्कृष्ट विषय निवडीच्या सादरीकरणाबद्दल मुक्सित मुजावर आणि वरदा हसमनीस यांचे विशेष आभार. रंगरंगोली रसिक श्रोता संघ सुधीर सरोजनी श्रीकांत शिरोडकर आणि शिरोडकर परिवार यांचा दुसरा ईमेल आता आपण कार्यक्रमात घेणार आहोत. दादा आणि ताई आपणास सप्रेम नमस्कार. मानवी मनाला भूक ही लाभलेली दैनंदिन प्रक्रिया आहे. सामान्यत आपण शरीराची भूक भागवण्यासाठी अन्न ग्रहण करण्याची इच्छा म्हणजे भूक असं मूलत म्हणतो, पण भूक ही विविध प्रकारची असते आणि ती भूक व्यक्ती स्थल काल देशपरत्वे बदलत असते. कोणाला पैशाची भूक असते तर कोणाला मान मरातब गाडी जमीन जुमला ही प्राप्त करण्याची भूक असते, तर कोणाला नोकरी व्यवसाय समाजकारण राजकारण यामध्ये यशप्राप्तीची भूक लागलेली असते, तर कोणाला ध्यान उपासना आराधना भक्ती अध्यात्म यांची भूक असते. साहित्यप्रेमींना ज्ञान ग्रहण करण्याची भूक लागलेली असते. असे नानाविध भूकेचे प्रकार आपल्याला पाहावयास मिळतात. आम्हा रेडिओ रसिकांना सुद्धा रेडिओवरील उत्तमोत्तम कार्यक्रम ऐकून त्यामधील चांगले आचार विचार आत्मसात करून जीवनामध्ये त्या ज्ञानाचा सदुपयोग कसा करून घेता येईल त्या दृष्टीनं कार्यक्रमांची अपेक्षा करणारी भूक आमच्या रसिक मनाला लागत असते. आणि असे ज्ञानमय पक्वान्न असणारे चौरस आहाराने परिपूर्ण कार्यक्रम जेव्हा सांगली आकाशवाणी परिवारात उपलब्ध केले जातात त्यावेळी आम्ही रसिक मनसोक्तपणे अशा स्वादिष्ट कार्यक्रमांच्या भोजनावर ताव मारत असतो, पण आम्हाला कधीच अजीर्ण होत नाही आणि तृप्तीचा ढेकरही येत नाही. पुन्हा पुन्हा पंक्तीला बसावं असंच जणू वाटत राहतं. सांगली आकाशवाणीच्या सुग्रण कलेला सप्रेम नमस्कार. तर सुधीरजी, खूप छान ईमेल तुम्ही पाठवलेला आहे आणि उद्योग जगत या कार्यक्रमाला दिलेली तुम्ही प्रतिक्रिया त्याचबरोबर दुसऱ्या ईमेलमध्ये आपले व्यक्त केलेले विचार दोन्हीही आम्हाला आवडलेले आहेत आणि याच्यासाठी आपले मनापासून धन्यवाद. श्रोतेहो, सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर मेल पाठवणारे श्रोते आहेत कबनूर तालुका हातकणंगले इथून रेवण भंभिष्ठे, अनिता भंभिष्ठे आणि राहुल भंभिष्ठे, तसंच मुक्काम पोस्ट येळगुड इथून अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे तसंच एडी कांबळे. त्यांचा पहिला मेल आपण कार्यक्रमात घेऊया. आकाशवाणी सांगली केंद्रावरून मंगळवार दिनांक 14 रोजी सकाळी 9:30 रेडिओ सखी अपर्णा कल्लोळ यांनी सादर केलेला प्रभातीचे रंग हा कार्यक्रम आम्हाला आवडला आणि अतिशय माहितीपूर्ण असा हा कार्यक्रम होता, कारण या कार्यक्रमात पंढरपूरची आषाढी वारी तसंच आंतरराष्ट्रीय सर्पदिन आणि चंद्रावरील पहिलं पाऊल याबद्दलची फारच छान माहिती मिळाली. पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राची सर्वात मोठी सांस्कृतिक आणि धार्मिक वारी आहे. वारकरी संप्रदायातील लाखो भाविक ज्ञानोबा तुकाराम असा गजर करत डोक्यावर तुळशीचं वृंदावन आणि हातामध्ये टाळ मृदंग घेऊन अनमाणी पायानं पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी चालत जात असतात. आषाढ महिन्यात एकादशीला ही वारी भरते. तसंच दरवर्षी 16 जुलै रोजी जागतिक सर्पदिन साजरा केला जातो. सापांच्या विविध प्रजातींविषयी समाजात जागरूकता निर्माण करणं, त्याबद्दलचे गैरसमज आणि अंधश्रद्धा दूर करणं, त्याचबरोबर पर्यावरणातील सापांचं महत्व पटवून देणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. अमेरिकेचे अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग यांनी 20 जुलै 1969 रोजी नासाच्या अपोलो 11 मोहिमेद्वारे चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं. ज्या त्या दिनाच्या अनुषंगानं कार्यक्रमात दिलेली सर्व माहिती खूपच छान वाटली. जयसिंग कुंभार यांचं लेखन आणि रेडिओ सखी अपर्णा कल्लोळ यांचं निवेदन प्रभावी वाटलं. प्रसारणाबद्दल सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर आणि आकाशवाणी सांगली केंद्राचे मनापासून आभार आणि धन्यवाद. तर कार्यक्रमात याच श्रोत्यांचा दुसरा ईमेल तोही आपण आता वाचूया. आकाशवाणी सांगली केंद्रावरून बुधवार दिनांक 16 रोजी रेडिओ मित्र शशांक लिमये यांनी सादर केलेला गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्हाला खूपच आवडला. चित्रपटसृष्टीतील निर्मिती संस्थेवरील

एक वेगळा विषय घेऊन त्या संदर्भात अतिशय छान माहिती देत रेडिओ मित्र शशांक लिमये यांनी धर्मा प्रोडक्शन निर्मिती चित्रपटातील अतिशय सुमधूर गीत आम्हाला ऐकवली. धर्मा प्रोडक्शन्स ही भारतातील एक अग्रगण्य चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपनी, ज्याची स्थापना 1976 मध्ये यश जोहर यांनी केली आणि 2004 मध्ये त्यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र करण जोहर यांनी या कंपनीची धुरा सांभाळली. अमिताभ बच्चन अभिनीत 1980 साली आलेला दोस्ताना हा या निर्मिती संस्थेचा पहिला चित्रपट होता. तर या कंपनीनं कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, ये जवानी है दिवानी, राजी, शेरशाह आणि रॉकी और रानी की प्रेम कहानी यासारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत धर्मा प्रोडक्शननं येरे येरे पैसा 3 या प्रसिद्ध कॉमेडी मराठी चित्रपटाच्या जागतिक प्रदर्शनाची जबाबदारी स्वीकारून मराठी चित्रपटसृष्टीलाही आपलं पाठबळ दिलंय. बाकी एकूणच गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम अतिशय श्रवणीय वाटला. या कार्यक्रमाच्या प्रसारणाबद्दल आकाशवाणी सांगली केंद्र आणि शशांक लिमये यांचे मनापासून आभार. तर श्रोते हो, सप्रेम नमस्कार. या कार्यक्रमातले ईमेल आता संपलेले आहेत. आता कार्यक्रमात काही संदेश आपल्याला प्राप्त झालेले आहेत, ते संदेश आपण आता वाचणार आहोत. अमृत कलश या कार्यक्रमामध्ये व्हॉलीबॉल प्रशिक्षक माणिकचंद देसाई यांची मुलाखत प्रसारित झाली होती आणि सुरुवातीला प्रतिक्रिया जी आहे ती आहे प्रीतम खोत यांची. हे म्हणतात, आकाशवाणीवरील देसाई सरांची मुलाखत ऐकून खूप छान वाटलं. तुमच्याकडून प्रेरणा घेण्यासारखं भरपूर काही आहे. शून्यातून खेळाडू कसा तयार करायचा, खरंच हे तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे. जिद्द, चिकाटी, ध्येय काय असतं हे देखील या मुलाखतीतून आम्हाला दिसून आलं. यानंतरचा संदेश आहे तो संगीता दीक्षित सातारा, इथून आपल्याला प्रतिक्रिया आलेली आहे. अमृत कलश या सांगली आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रमामध्ये रेवा देवरस यांनी घेतलेली माणिकचंद देसाई यांची मुलाखत खूपच छान झाली. मॅडमनी विचारलेल्या प्रश्नांची सरांनी अतिशय समर्पक उत्तरं दिलेली होती. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, त्याकरता सर्वांचे मनापासून आभार. याच कार्यक्रमासंदर्भात आपल्याकडे डॉक्टर संतोष पवार पुणे इथून संदेश पाठवलेला आहे आणि त्यांनी सुद्धा हा कार्यक्रम आवडल्याचं आपल्याला कळवलंय. त्याचबरोबर राजेंद्र नांदेकर जयसिंगपूर तालुका शिरोळ इथून प्रतिक्रिया व्यक्त करतायत की देसाई सरांचे प्रामाणिक प्रयत्न, विश्वास, जिद्द आणि खेळावरची श्रद्धा यामध्ये यशाचं गमक आहे. याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो आणि या मुलाखतीत त्यांच्या अनुभवातून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, त्याच्यातून आम्हालाही मार्गदर्शन मिळालं आणि अशा मुलाखती घेऊन नवीन लोकांना मार्गदर्शन करणं हा आपल्या आकाशवाणी केंद्राचा एक स्तुत्य उपक्रम आहे. ज्या लोकांनी खेळासाठी आपलं सर्व आयुष्य समर्पित केलं अशा लोकांना आपण आपल्या माध्यमाद्वारे स्थान देत आहात हे बघून मन प्रसन्न झालं. देसाई सर व आकाशवाणी सांगली केंद्रास अनेक अनेक शुभेच्छा. तर हा अभिप्राय होता निलेश अरविंदराव मत्ते नागपूर इथून. भाग्यश्री कुलकर्णी भिलवडीहून म्हणतात, देसाई सरांची आकाशवाणीवरील मुलाखत म्हणजे भिलवडी सारख्या ठिकाणी राहून नॅशनल लेवलपर्यंत पोहोचलेल्या विद्यार्थिनी आणि प्रशिक्षकांची प्रेरणादायी यशोगाथा आहे. पालकांचा शिक्षकांवरील विश्वास आणि मुलींचे कष्ट, खेळावरील प्रेम हेच आहे. सांगली आकाशवाणीचे उपक्रम नेहमी चांगलेच असतात. वरचेवर अशाच वेगवेगळ्या विषयावरील मुलाखती सादर कराव्यात, धन्यवाद, असं भाग्यश्री कुलकर्णी भिलवडी इथून कळवतात. त्यानंतर साताप्पा साडोलकर बाचणी जिल्हा कोल्हापूर इथून म्हणतात, देसाई सरांची आकाशवाणी सांगली केंद्रावरील मुलाखत ऐकली. व्हॉलीबॉल खेळातून त्यांनी घडवलेले खेळाडू, त्यांच्या अंगी बाणवलेली शिस्त, संघर्ष करून जिंकण्याची जिद्द, त्यांच्यात आत्मविश्वास वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न हेच सरांच्या यशाचं खरं गमक आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये पालकांचा खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी ही मुलाखत निश्चितच उपयोगी पडेल. यासाठी देसाई सर आणि आकाशवाणी सांगली केंद्रास खूप खूप धन्यवाद. यापुढेही आकाशवाणी सांगली केंद्रावरून अशाच कार्यक्रमांची निर्मिती हो, हीच प्रार्थना. यानंतर शिवाजी पांडुरंग पाटील हे आपल्या संदेशामध्ये लिहितात, आकाशवाणी सांगली केंद्राच्या अमृत कलश या कार्यक्रमात रेवा देवरस यांनी घेतलेली ज्येष्ठ व्हॉलीबॉल मार्गदर्शक श्री माणिकचंद देसाई यांची मुलाखत अत्यंत प्रेरणादायी, माहितीपूर्ण आणि हृदयस्पर्शी अशी वाटली. या मुलाखतीत देसाई यांनी आपल्या कौटुंबिक जडणघडणीपासून ते व्हॉलीबॉल क्षेत्रातील प्रदीर्घ प्रवास अत्यंत साध्या आणि प्रभावी शब्दात उलगडून सांगितला. विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत असताना देखील खेळाविषयीची नितांत आस्था, दररोज 6 ते

7 तासांचा नियमित सराव, खेळाडूंना दिलेलं सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि त्यातून घडवलेले अनेक राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू हा त्यांचा प्रेरणादायी प्रवास प्रत्येक श्रोत्याला ऊर्जा देणारा असा आहे. त्यांनी कार्य केलेल्या संस्थेनं दिलेलं प्रोत्साहन आणि पाठबळ याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केलेला आहे. यामुळे संस्था, शिक्षक आणि प्रशिक्षक यांच्या समन्वयातून उत्कृष्ट खेळाडू कसे घडतात याचं उत्तम उदाहरण या मुलाखतीतून समोर आलं. रेवा देवरस यांनी विचारलेले नेमके आणि अभ्यासपूर्ण तसंच विषयाला धरून असलेले प्रश्न या मुलाखतीची उंची आणखी वाढवणारे असे ठरले. त्यामुळेच संपूर्ण मुलाखत अत्यंत प्रवाही आणि रसपूर्ण झाली. याबद्दल आकाशवाणी सांगली केंद्राचे मनपूर्वक धन्यवाद. बऱ्याच श्रोते हो, कार्यक्रमातील पत्र, ईमेल आणि संदेश संपलेले आहेत. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या रविवारी सप्रेम नमस्कार या आपल्या लाडक्या कार्यक्रमात. तेव्हा मला संदीपला आता निरोप द्या. सप्रेम नमस्कार.

0: पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम सप्रेम नमस्कार आत्ताच आपण ऐकलत. पुनःप्रसारण आज संध्याकाळी 6:30. श्रोतो यानंतर बालसभा कार्यक्रम या जाहिरात प्रसारणानंतर.
1: बाळे कोण शिवल्यागत का बंद आहे बाळे? साळी पिरून घाऊ येतात वय. उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात
2: वय. दातासाठी एक नंबर.
3: माधव मिशन देवल क्लब तळमजला कोल्हापूर.
4: खऱ्या नोटेशी का खेळतोयस
5: ब्रो? ही फाटलेली आहे.
4: ऐक, कापलेल्या फाटलेल्या किंवा जुन्या नोटांना
6: बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता.
5: वाव, नवी नोट मिळेल.
4: हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील.
6: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
7: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होईल खास.
8: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
7: 25 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
8: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
9: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील आपने.
10: वाजला अनोख्यापासून बचाव करा.
11: RBI सांगते
10: जाणकार बना, सतर्क रहा.
12: एक प्रकार से PM जय अब गरीबों की जय बन गई है. देश

0: नमस्कार, माझे नाव समृद्धी दत्तात्रय माई. माझ्या शाळेचे नाव डॉक्टर बापटबाल शिक्षण मंदिर सांगली. मित्रांनो, आज मी तुम्हाला पेरालती उगवेल ही बोधकथा सांगणार आहे. रामावतार नावाचे एक प्रसिद्ध राजा होता. त्याच्या नावाप्रमाणेच जनसेवा हा त्याचा धर्म होता. त्याची प्रजाही त्याला राजाप्रमाणे मान देत होते. राजा रामावतार प्रत्येकाला निस्वार्थपणे मदत करत असे. मग ते त्याच्या राज्याची प्रजा असो किंवा इतर कोणत्याही राज्याची, त्याची कीर्ती सर्व दूर पसरली होती. त्याचे शत्रूसुद्धा त्याच्या दानशूर स्वभावाची आणि वागणुकीची नेहमी प्रशंसा करत असत. अशा शत्रुराजांपैकी एक होता भीमसिंह, ज्याला राजा रामावतारच्या या कीर्तीचा हेवा वाटायचा. त्या ईर्षेपोटी भीमसिंहने राजा रामावतारचा पराभव करण्याची रणनीती आखली आणि काही काळानंतर त्याच्या राजावर हल्ला केला. भीमसिंहने कपटाने युद्ध जिंकले आणि रामावतारला जीव वाचवण्यासाठी जंगलात लपावे लागले. असे असूनही रामावतारच्या लोकप्रियतेत घट मात्र झाली नाही. लोक त्याच्याबद्दल अतिशय चांगले बोलायचे. त्यामुळे भीमसिंह नाराज झाला आणि त्याने राजा रामावतारला मृत्यूदंड शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्याने जाहीर केले की जो कोणी रामावतारला पकडून आणेल त्याला 10,000 सोन्याच्या मोहरा देऊ. दुसरीकडे राजा रामावतार जंगलात भटकत होता तेव्हा त्याला एक वाटसरू भेटला. त्या वाटसरूने विचारले, भाऊ, तुम्ही या प्रांतातील आहात असे वाटते. तुम्ही मला राजा रामावतारच्या राज्याचा मार्ग सांगाल का? राजा रामावतार म्हणाला, तुम्हाला राजाशी काय काम आहे? तेव्हा रस्त्यावरून जाणारा तो माणूस म्हणाला, माझा मुलगा खूप आजारी आहे हो. माझे सर्व पैसे त्याच्या उपचारात खर्च झाले. राजा रामावतार सगळ्यांना मदत करतो हे ऐकून मला वाटलं की त्याच्याकडे जाऊन मदतीची याचना करावी. हे ऐकताच राजा रामावतार प्रवाशाला सोबत घेऊन राजा भीमसिंहापर्यंत पोहोचला. त्याला पाहून दरबारातील सर्वजण आश्चर्यचकित झाले. राजा रामावतार म्हणाला, हे राजा, जो मला सापडून देईल त्याला तुम्ही 10,000 सुवर्ण मोहरा देण्याचे वचन दिले आहेस. माझ्या या मित्राने मला तुमच्यासमोर पेश केले आहे, म्हणून त्या मोहरा त्यांना द्या. हे ऐकून राजा भीमसिंहाला राजा रामावतार खरोखरच किती महान आणि दानशूर आहे याची जाणीव झाली. त्याने तत्काळ आपली चूक मान्य केली. तसेच त्याच वेळी राजा रामावतार याला त्याचे राज्य परत केले आणि त्याने दाखवलेल्या मार्गावर नेहमीच चालण्याचा निर्णय घेतला. तात्पर्य, माणसाने आपल्या कर्माची काळजी घेतली पाहिजे. तुम्ही चांगले केले तर तुम्हाला चांगले मिळेल. सुरुवातीला वेदना होतील हे मान्य, पण शेवट नेहमीच चांगला होईल या शंका नाही. धन्यवाद.
1: समृद्धी माळी हिनं आपल्याला बोधकथा सांगितली.
2: म्हणा ओ, ओ, आ,
3: आ, ओ, आ, ई, ई, उ.

0: बालमित्रांनो, बालसभेच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत श्रीनिधी पाटील हिनं तिच्या आईला लिहिलेलं पत्र. तिनं आईला पत्रात काय काय लिहिलंय ते आता ऐकूया.
1: नमस्कार, मी निधी अमित पाटील. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा नंबर 2 समडोळी. मी आज माझ्या आईला पत्र लिहिलंय, ते मी आज तुम्हाला वाचून दाखवणार आहे. प्रिय आई, शिरसाष्टांग नमस्कार विनंती विशेष. आई, आज पहिल्यांदा असं होतंय बघ, कसं लिहू काय लिहू कळत नाही आहे. पण आज मी ठरवलंय, मी माझ्या मनातलं तुला सगळं सांगायचं, समोर येऊन सांगणं फार कठीण झालं असतं, म्हणून हे पत्र लिहिते. माझा शाळेचा पहिला दिवस, किती उत्साही झाली होतीस, किती रडले होते मी. पहिल्यांदा मला तुझा खूप राग आला होता बघ, अशी कशी मला सोडून जात होतीस तू, एका अनोळखी ठिकाणी सोडून निघून जात होतीस. पण आई ग, आज आठवतं मला, त्या दिवशी शाळा सुटेपर्यंत तू शाळेच्या गेट बाहेरच थांबली होतीस ग. तुला तिथे गेटवर पाहून मी किती आनंदी झाले होते सांगू. मग नंतर नाही रडले कधी, नेहमी वाटायचं तू आहेस ना बाहेर. तू सकाळी सर्वांच्या आधी लवकर उठून सगळ्यांसाठी नाश्ता, बाबांची ऑफिसची तयारी, तुझ्या ऑफिसची तयारी, नीरजच्या शाळेची तयारी, त्यानंतर माझी शाळेची तयारी, माझी आंघोळ, मला तुझ्या हाताने भरवणं, शाळेतला मधल्या सुट्टीतला खाऊचा डबा आणि अगदी वह्या पुस्तकांवर नाव टाकण्यापासून पालक सभा, अगदी परीक्षेच्या वेळेस अभ्यास घेण्यापर्यंत सगळं सगळं मनापासून करतेस. सर्वांच्या आधी उठून सगळी घरातली कामे आटपून सगळ्यांच्या नंतर झोपी जातेस. तू दमत कशी नाहीस, मी तुला एकदा विचारलेली, आई रोज त्याच त्याच कामाचा तुला कंटाळा येत नाही. तू हसून म्हणालीस, तुमच्याकडं पाहिलं ना बाळांनो, सगळा थकवा निघून जातो. एकदा मी परीक्षा देऊन आले तेव्हा तू लगेच पेपर घेतलास आणि चेक करायला लागलीस. चेक करून झाल्यावर जास्त प्रश्न चुकले आहेत असं तू म्हणालीस. बाबा म्हणाले, आता तू काही नंबरात बसत नाहीस. सगळेच नाराज झालो, पण निकालाच्या दिवशी बघू असं तू म्हटल्यावर मी शांत झाले. तिसरीच्या गुणवत्ता शोध परीक्षेचा निकाल लागल्यावर मी जिल्ह्यात 16 आले असं कळालं आणि रागवलेले बाबा शांत झाले. त्या दिवशी मी मामाकडे होते. तू मला मार्कलिस्टचा फोटो पाठवलास, माझं सगळ्यांनी अभिनंदन केलं, सगळ्यात पहिला स्टेटस तू ठेवलास, मी तर सगळ्यांना सांगत फिरत होते. तेव्हा माझा आनंद पोटात मावतच नव्हता. बाबांनी तर मला माहिती नाही ते 5 शर्ट मी गिफ्ट केले होते. त्या शर्टाचे रंग आकर्षक होते, ते मला खूप आवडले. मम्मी, तू घरासाठी इतकी धडपडत असतेस, पण तरीही आम्ही म्हणतो की आई कुठे काय करते. पण मला हे पत्र लिहिल्यावर कळालं की एक स्त्री आई म्हणून काय काय करू शकते. तुझीच लाडकी निधी.
0: श्रीदिदीनं लिहिलेलं पत्र तुम्ही ऐकलं. मुलांनो, या पत्राचं उत्तर तिच्या आईनं दिलंय बरं का, आणि ती पत्रातून काय म्हणतीय ते आता ऐकूया.
2: आज निधीनं मला पत्र लिहिलंय, मलाही वाटतं तिला आता पत्र लिहूया. तर पत्रातून आज मी तिच्याशी बोलते. प्रिय निधी, अनेक आशीर्वाद. आपण रोज बोलतो, एकत्र एका घरात राहतो, चालतो, बोलतो व एकाच छताखाली वावरतो, तरीही तुला पत्र लिहू वाटले, माझ्याशी बोलू वाटले. मी पण आज तुझ्याशी बोलते पत्रातून. जेव्हा तुझा जन्म झाला तेव्हा असे वाटले की जगातील सगळी सुखे एकीकडे आणि आई होण्याचा आनंद एकीकडे. मी खूप भाग्यवान समजते की मुलगी म्हणून तू माझ्या पोटी जन्म घेतलास. तुला जेव्हा पहिल्यांदा हातात घेतले ना, तेव्हा माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू झाले. तू लहानपणी खूप गोड आणि गुबगुबीत होतीस. तुला पाहिलं की

0: खूप छान वाटायचं. मी जरी दिवसभर कामात मग्न असले तरी तुला घेतले की माझा सगळा कंटाळा दूर व्हायचा, त्यामुळे मला खूप छान वाटायचे. तू लहान होतीस तेव्हा अजिबात रडत नव्हतीस. तुझा जन्म झाला तेव्हा सर्वात जास्त आनंद तुझ्या बाबांना झाला होता, कारण त्यांना सारखे वाटायचे की आमच्या घरी मुलगी जन्माला येऊ दे. तुझ्या जन्माच्या अगोदर घरामध्ये 3 मुलेच होती. तू पहिलीच मुलगी आपल्या घरात जन्माला आलीस, त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण होतं. तू 3 महिन्यांची असताना माझी M.Com.ची परीक्षा चालू होती. तेव्हा मी तुला 4-4 तास सोडून परीक्षेला जायचे, पण तू अजिबात रडायची नाहीस. तू अशीच शांत व मस्त मोकळेपणाने सर्वांशी वागशील अशी मला खात्री आहे. मी आजारी पडले की तू माझी खूप काळजी घेतेस, त्यामुळे मला तुझा खूप आधार वाटतो. तेव्हा तू घरातील जबाबदार व्यक्ती होतेस, तशी तू शाळेमध्ये सुद्धा एक जबाबदार विद्यार्थिनी म्हणून वागतेस. तू अभ्यासामध्ये पण खूप हुशार आहेस, तू सर्व विषयामध्ये खूप छान गुण मिळवतेस, म्हणून मला तुझा खूप अभिमान वाटतो. तू 3री शिकत होतीस तेव्हा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्ह्यात 16 क्रमांक मिळवलास, तेव्हा तुझा फोटो तुमच्या शाळेच्या पोस्टरवर लावला होता. मला खूप आनंद झाला होता. तू अभ्यासाबरोबर वक्तृत्व स्पर्धेत पण केंद्रात तालुक्यात नंबर काढलीस, तेव्हाही मला खूप आनंद झाला होता. तू अशीच सर्व परीक्षेमध्ये चांगले यश मिळवत राहा. एकदा माजी पालकमंत्री माननीय जयंत पाटील साहेब तुमच्या शाळेत आले होते, तेव्हा त्यांनी स्वतः नारळ न फोडता तो नारळ तुला फोडायला लावला. त्यांनी सर्व गावापुढे सरपंच व उपसरपंच यांच्यापुढे तुझे खूप कौतुक केले. ही गोष्ट जेव्हा मला समजली तेव्हा मला तुझे खूप कौतुक वाटले. तू असेच छान वागून सर्वांच्याकडून कौतुक करून घेत जा. मला तुझे नाव खूप मोठे वाहताना पाहिजे, त्याबरोबर तू आमचेही नाव मोठं करशील अशी मला खात्री आहे. घरातील प्रत्येकाचा तुझ्यावर खूप जीव आहे. तू 4-5 वर्षांची होतीस, आपल्या घरी लग्न समारंभ होता. तू गाडी फिरवत फिरवत मोठ्या दगडावर पडलीस, तुझ्या हनुवटीला लागले, खूप रक्त गेले होते. रात्रीचे 10 वाजले होते तेव्हा मी खूप घाबरले होते. तुला बाबा दवाखान्यात घेऊन गेले, डॉक्टरनी सांगितले की गंभीर काही नाही, तेव्हा मला जरा धीर आला. तू अशीच दिवसेंदिवस प्रगती करत राहा, असाच आमचा सर्वांचा सदैव आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. तू माझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला आलीस याचा मला खूप अभिमान वाटतो, त्यासाठी मी देवाचे खूप आभार मानते. अशी मुलगी देव सर्वांना देऊ एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुला माझ्याकडून खूप खूप आशीर्वाद. तुझीच लाडकी आई आरोही.
1: बालमित्रांनो, श्रीनिधी पाटील हिच्या आईनं तिला पत्र पाठवलं. मुलांनो, तुम्ही सुद्धा बालसभा या कार्यक्रमासाठी पत्र नक्की पाठवा.

बालमित्रांनो, अवकाशाची गुपितं या कार्यक्रम मालिकेमध्ये आज आपण प्रसिद्ध वैज्ञानिक डॉक्टर जयंत नारळीकर यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. आज 19 जुलै आहे आणि हा दिवस डॉक्टर जयंत नारळीकर यांचा जन्मदिवस आहे. त्यांचा जन्मदिवस आपण राष्ट्रीय विज्ञान कथा दिवस म्हणून साजरा करतो. डॉक्टर जयंत नारळीकर हे भारताचे जागतिक पातळीवरील ख्यातनाम खगोलशास्त्रज्ञ विज्ञान कथा लेखक आहेत. विश्वाच्या उत्पत्तीच्या सिद्धांतावर संशोधन करण्याबरोबरच मातृभाषा मराठीतून विज्ञानाचा प्रसार करण्यात आणि मुलांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यात त्यांचं मोलाचं योगदान आहे. जयंत नारळीकर यांचा जन्म 19 जुलै 1938 रोजी आपल्या कोल्हापुरात झाला. त्यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे बनारस हिंदू विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक होते, तर त्यांची आई सुमती नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या. लहानपणापासूनच जयंत नारळीकर यांची बुद्धी अगदी कुशाग्र होती. त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून आपली पदवी पूर्ण केली. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी इंग्लंड येथे गेले. केम्ब्रिज विद्यापीठात त्यांनी गणितामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलं. बालमित्रांनो, त्यांनी गणितातील ट्रायपोस ही परीक्षा उत्तीर्ण होऊन रँगलर हा बहुमान मिळवला. आणि विशेष म्हणजे त्यांचे वडील डॉक्टर विष्णू नारळीकर यांनीसुद्धा रँगलर हा बहुमान मिळवला होता. डॉक्टर जयंत नारळीकर यांचे खगोलशास्त्र आणि कॉस्मॉलॉजी म्हणजे विश्वनिर्मितीशास्त्र या क्षेत्रातील संशोधन जागतिक पातळीवर अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. जयंत नारळीकर यांचे गुरु हॉईल यांच्याबरोबर नारळीकर यांनी 1964 लंडनच्या रॉयल सोसायटीपुढे गुरुत्वाकर्षणाचा एक नवा सिद्धांत मांडला. त्यांनी सर फ्रेड हॉईल यांच्यासोबत प्रसिद्ध हॉईल नारळीकर सिद्धांत मांडला. हा सिद्धांत विश्वाचा स्थिर अवस्था सिद्धांतावर आधारित आहे. बालमित्रांनो, भौतिकशास्त्रात दोन वस्तू एकमेकांना स्पर्श न करता एकमेकांवर कसा प्रभाव पाडतात, जसं की चुंबक किंवा गुरुत्वाकर्षण, याचा अभ्यास यामध्ये केला जातो. डॉक्टर जयंत नारळीकर यांनी इलेक्ट्रोडायनामिक्स आणि गुरुत्वाकर्षणाच्या संदर्भात टाइम सिमेट्रिक थिअरी यावरती खूप काम केलं. भूतकाळातून भविष्याकडे का जातो या विश्वाच्या नियमाचा शोध घेण्याचा गणिताच्या आधारे खूप प्रयत्न केला. दीर्घिकांच्या म्हणजे आकाशगंगांच्या केंद्रात महाकाय कृष्णविवरे कशी तयार होतात याबद्दल त्यांनी 1966 गणिताद्वारे भाष्य केलं होतं. आणि मुलांना ते निरीक्षण पुढे निरीक्षणांनी खरं ठरलं. त्यांनी क्वांटम कॉस्मॉलॉजी याचा वापर करून विश्वातील सुरुवातीच्या घडामोडींचा सखोल अभ्यास केला. कॉस्मॉलॉजी सोबत

डॉक्टर नारळीकर यांनी विज्ञानातील इतर अनेक प्रगत संकल्पनांवर मूलभूत संशोधन केले आहे. बालमित्रांनो, कॉस्मॉलॉजीसोबतच डॉक्टर जयंत नारळीकर यांनी विज्ञानातील इतर अनेक प्रगत संकल्पनांवर संशोधन केलं आहे. त्यांनी कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राऊंड रेडिएशन म्हणजे विश्वनिर्मितीच्या वेळची ऊर्जा आणि विश्वातील अदृश्य द्रव्य या विषयांवर मोलाचे लेखन आणि अभ्यास केला आहे. बालमित्रांनो, इतकंच नाही तर त्यांनी इस्रोच्या मदतीनं फुग्यांचे प्रयोग करून पृथ्वीच्या वातावरणात अति उंचावर आढळणाऱ्या सूक्ष्मजीवांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळं अंतराळात जीवसृष्टी असण्याच्या शक्यतेला एक नवी दिशा मिळाली. बालमित्रांनो, भारतात खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकी या विषयांमध्ये संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक जागतिक दर्जाची संस्था असावी हे डॉक्टर नारळीकरांचं स्वप्न होतं. हे स्वप्न प्रत्यक्षात आणत त्यांनी 1988 ते 1989 इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रॉफिजिक्स म्हणजे आयुका या संस्थेची स्थापना केली. बालमित्रांनो, डॉक्टर जयंत नारळीकर यांचं महत्त्वाचं कार्य म्हणजे त्यांनी विज्ञानाला समाजामध्ये नेलं, सर्वसामान्य लोकांना विज्ञानात रुची निर्माण होईल असं काम केलं. बालमित्रांनो, आयुकामध्ये उन्हाळ्यातील सुट्टीत शाळकरी मुलांच्यासाठी विशेष शिबिरं तिथं भरवली जातात आणि यामध्ये डॉक्टर जयंत नारळीकर स्वतः विद्यार्थ्यांशी गप्पा मारत दुर्बिणीतून आकाश दर्शन कसं करायचं हे शिकवत असत आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत असत. डॉक्टर जयंत नारळीकर आणि शाळकरी मुलांचं नातं फारच सुंदर होतं. मुलांच्यामध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी ते नेहमी तत्पर असत. मुले अनेकदा त्यांना स्वाक्षरी मागण्यासाठी पत्र पाठवत असत. त्याच्यावरती एक युक्ती लढवली. ते मुलांना सांगत असत, जर तुम्ही मला एखादा वैज्ञानिक प्रश्नाचं पोस्ट कार्ड पाठवलं तर मी तुम्हाला स्वाक्षरी देईन. या प्रथेमुळे मुलांच्यामध्ये विज्ञानाबद्दल कुतूहल निर्माण झालं आणि पोस्ट कार्डाच्या माध्यमातून हजारो वैज्ञानिक प्रश्नांची उत्तरे नारळीकरांनी मुलांना दिली. मुलांनो, त्यांच्या सोप्या भाषेतील व्याख्यानामुळं हजारो तरुण मुलं खगोलशास्त्र आणि संशोधनाकडे आकर्षित झाली. डॉक्टर जयंत नारळीकर अतिशय उत्तम लेखक होते. ते मराठी साहित्यात विज्ञान कथा हा प्रकार खऱ्या अर्थानं लोकप्रिय करणारे विज्ञान कथांचे जनक मानले जातात. त्यांच्या विज्ञान कथा केवळ मनोरंजनपर नसतात तर त्या पूर्णपणे वैज्ञानिक सिद्धांतावर आधारित असतात. बालमित्रांनो, तुम्हा विद्यार्थ्यांच्यासाठी या विज्ञान कथा फारच सुंदर, तुमच्या कल्पनाशक्तीला भरारी देणाऱ्या आहेत. या कथांमधून खगोलशास्त्रातील क्लिष्ट संकल्पना, सूर्याची निर्मिती, विश्वाचा विस्तार यांना अतिशय सोप्या आणि रंजक भाषेत या पुस्तकामध्ये मांडण्यात आले आहेत. त्यांचे अनेक विज्ञान कथा संग्रह आणि कादंबऱ्या आहेत. 4 नगरातलं माझं विश्व हे त्यांचं आत्मचरित्र, यासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. त्यांच्या अफाट कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण अशा पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे. बालमित्रांनो, आज जयंत नारळीकर आपल्यामध्ये नाहीत. त्यांनी समाजात रुजवलेली वैज्ञानिक जाणीव, घडवलेले हजारो बालवैज्ञानिक, आयुकामधून होणारे विश्वाबद्दलचे संशोधन आपल्याला सदैव त्यांची आठवण करून देत राहतील. त्यांनी लिहिलेल्या विज्ञान कथा, कादंबऱ्या यांच्यामधून आपल्याला विज्ञानाची गोडी लागली. अंधश्रद्धा दूर करून विज्ञानाचा दृष्टिकोन कसा बाळगावा हे त्यांनी आपल्याला साध्या सोप्या भाषेतून शिकवले. तुम्हा विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असत, प्रश्न विचारण्याची सवय कधीही सोडू नका. विज्ञान हे का आणि कसे या प्रश्नावरच टिकून आहे. बालमित्रांनो, आता वळूया प्रश्न उत्तरांकडे. आजचा प्रश्न आहे, तुम्हाला माहिती घ्यायची आहे आयुकामधील शास्त्रज्ञांनी शोधलेल्या अशा एका विलक्षण अवकाशातील गोष्टीची आणि या गोष

तिचं नाव हे आपल्या भारतीय एका पुरातन नदीवरून दिलेलं आहे. गुपिता अवकाशाची या कार्यक्रम मालिकेत आता इतकंच. बालमित्रांनो, तुमची नजर असू दे आकाशाकडं आणि मन नेहमी जिज्ञासूपणे भरलेलं असू दे.

अवकाशाची गुपित या मालिकेचं लेखन केलं होतं कृष्णा गायकवाड यांनी. बालमित्रांनो, बालसभेच्या कार्यक्रमाची वेळ आता संपली. कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. या कार्यक्रमातून मला अदिती जोशीला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांना निरोप द्या. पुन्हा भेटू पुढील रविवारी. तोपर्यंत नमस्कार.

0: बंधन चित्रपटासाठी अनुपमा देशपांडे, सुदेश भोसले यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीतरचना जगदीश खेबुडकर यांची होती, संगीत होतं अनिल मोहिले यांचं.
1: सचिन
2: मम्मी
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: कमी व्याजने लोन पाहिजे ते देखील आपने. वाह
4: बसला अनोख्या पासून बचाव करा.
5: RBI सांगते
4: जाणकार बना सतर्क रहा.
2: खऱ्या नोटेशी का खेळतोयस
6: ब्रो? ही फाटलेली आहे.
2: ऐक, कापलेल्या फाटलेल्या किंवा जुन्या नोटांना
7: बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता.
6: वाव, नवी नोट मिळेल.
2: हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील.
7: RBI सांगते आहे स्मार्ट बना कूल रहा.

पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले।

0: सुरेश वाडकर यांनी गायलेलं गुपचूप गुपचूप चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. मधुसूदन कालेलकर यांच्या गीताला अनिल अरुण यांचं संगीत होतं. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. सकाळचे 10:20 झालेत. जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोपटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
3: नमस्कार
2: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजानत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षांपूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
2: बर.
3: ही श्री गजानत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास
2: हे
3: शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षांपूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेने हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडून दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो म्हणूनच याचं पावित्र्य टिकून आहे.
2: अच्छा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
3: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता वेगळी पूजा न मांडता फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती, धनवृद्धी, आर्थिक वाढ, व्यवसायात वाढ, प्रगती यासाठीच आहे.
2: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
3: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
2: दीपावली.
3: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
2: अर्थातच लक्ष्मी पूजन.
3: कुठल्या दिवशी येतं?
2: अमावस्येला.
3: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
2: बरोबर आहे.
3: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
2: हो.
3: घरातली जळमट काढता. म्हणजे काय तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
2: बरोबर.
3: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय?
2: अमावस्येचा.
3: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत, मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
2: अरे वा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
3: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
2: का?
3: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
2: अच्छा.
3: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
2: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
3: प्रथम याचा नियम असा आहे

0: ही अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
1: बर.
0: अनेक ग्राहकांशी याच्यावरनं वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
1: हो.
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब,
1: अच्छा,
0: रजत म्हणजे चांदी, आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातू मध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली. कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातू मध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 स्नेही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव, तुला हेच विचारायचंय ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो.
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का नाही?
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे.
1: खरे.
0: त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने, 4 महिने, 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशीच सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झालीय, त्यामुळे मागणीही वाढलीय. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या बोटाचं माप लागणार.
1: हो.
0: त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची 2 लाईनची 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा US मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: तेव्हा परत 1 वर्ष पुढे जाईल, तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधेमध्ये न घालता.

0: ऑक्टोबर भारतीय टाइमिंग प्रमाणे लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानंद लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता बिझी लँड बिल्डिंग, कुमटेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.
2: जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 10:30 आणि 32 सेकंद झालेत. नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात पंडित सी आर व्यास यांचं गायन. ऐकूया राग बिलास खानी तोडी.

0: पंडित सी आर व्यास यांनी गायलेला बिलासखानी तोडी आपण ऐकलात. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: संस्कृत वाणी संस्कृत भाषेचा गोडवा, त्यातलं साहित्य आणि सौंदर्य हे सगळं उलगडून दाखवणारा कार्यक्रम संस्कृत वाणी जरूर ऐका. दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी सकाळी 10:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.18 मीटर अर्थात 1251 kHz FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 11 वाजलेत.
1: हॅलो, आपकी पसंद.
2: हॅलो आपकी पसंद या फोन इन कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत आणि समृद्धीचा नमस्कार. श्रोते हो, कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि बघूया या कार्यक्रमात पहिला फोन कोणाचा आलाय.
3: हॅलो
2: हॅलो,
3: आकाशवाणी सांगली केंद्र.
2: हो, आकाशवाणी सांगली केंद्र बोला.
3: नमस्कार ताई.
2: नमस्कार.
3: एकनाथ यादव कासावडतून बोलतोय.
2: बोला बोला, काय म्हणताय.
3: मी गाणं तुम्हाला म्हणून दाखवतो. साजन.
2: साजन चित्रपट. ओके.
3: पहिली बार साजन की आंखों में प्यार.
2: लव्ही आपल्या आवडीचं गीत. काय करता आपण.
3: सिक्युरिटी काम करतो टाइमी.
2: ओके, काय म्हणताय सध्या.
3: गाणं मला जास्त आवडते.
2: बर बर, नक्की आपल्या आवडीचे गीत आपण ऐकूया
3: कार्यक्रमात. नमस्कार.
2: नमस्कार, कार्यक्रमात फोन केल्याबद्दल धन्यवाद.

0: हेलो।
1: हाँ हेलो।
0: हाँ बोला।
1: समृद्धिताई बोलते ना?
0: हो बोलती है।
1: नमस्कार नमस्कार होता है।
0: नमस्कार बोला।
1: विजय कुमार सन बोलतो बस्तवा तालुका शिवाय जिल्हा कोल्हापूर इथून।
0: हो हो बोला।
1: कसे आहात ताई?
0: मी मस्त आहे, तुम्ही कसे आहात?
1: आम्ही बी ठीक आहे। मला कामचोर या चित्रपटातलं गाणं ऐकायचं, तुझं संग प्रीत लगाई सजिना।
0: खूप छान गाणं आहे, काही आठवणी आहेत?
1: आठवणी म्हणजे काय? आठवणी पूर्वी थिएटर बघत होतो, थिएटर मध्ये जाऊन भरपूर चित्रपट बघितले, आता ते काय लक्षातच राहील ना। तो
0: बरोबर बरोबर।
1: गाणे मग सुपर हिट, पूर्वीचे सगळे जुने गाणे आम्हाला आवडतात,
0: सुंदर सुंदर।
1: हा, त्यावेळी काय एवढं हे होत नव्हतं, आणि नुकतंच आमचं एक दक्षिण भारत गानकोचर आमचे एक एस जानकी यांचं निधन झालंय, मग त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली द्यायचं होतं
0: बरोबर
1: आमच्या परिवाराकडून। कारण त्यांची गाणी आम्ही भरपूर ऐकले कन्नड मध्ये, कन्नड धारवाड मध्ये सुद्धा त्यांची गाणी भरपूर आहेत, आमच्या रक्तामध्ये भिनलेलं आहे त्यांची सगळ्यांची गाणी। कन्नड संगीत देखील आमच्या रक्तामध्ये भिनलेलं आहे।
0: खरंय खरंय।
1: कन्नड मराठी आणि हिंदी
0: भाषेतले गाणे। बाकी काय म्हणताय?
1: बाकी काय सगळे कार्यक्रम ऐकत बसतो, रेडिओ दिवसभर चालू असतंय, 5:55 पासून सिग्नेचर टून पासून आमचा रेडिओ सुरू असतंय, आणि संध्याकाळचे जे कार्यक्रम आहे ते ज्येष्ठ नागरिकांसाठी वगैरे अगदी छान अगदी भारी आम्ही ऐकतो। आणि परवा बघा 76 वेळा त्यांनी रक्तदान केलेले ते जोडपं होतं बघा, 1:17 त्यांचे निश्चित देखील होते, ते खूप भारी वाटतं ते मुलाखत ऐकलो मी।
0: हो हो। अच्छा अच्छा, थँक्यू, धन्यवाद।
1: हा, आणि एक ताई आमचे मित्र आहेत आयशा रमजान तपेदार, सुरेश रामू साबळे, अनिल कुंभार इचलकरजी, परत आणि धनाजी चंदवाडची आणि सूर्यकांत चव्हाण, जे सगळ्यांना ऐकायच्या आता।
0: बर बर, कार्यक्रमात ऐकूया ह्या सगळ्यांसोबत तुमच्या आवडीचं हे गीत।
1: ओके ओके, धन्यवाद
0: धन्यवाद। ओके श्रोते हो, कामचोर या चित्रपटातील तुझे संग प्रीत लगाई सजना या गीतासाठी आणखीन एका श्रोत्यांनी पसंती कळवली आहे, बघूया काय म्हणतात हे। हॅलो
2: हॅलो, नमस्कार समृद्धीताई।
0: नमस्कार।
2: सुरेश रामू साबळे बोलतोय, आपला नेहमी श्रोता, मुक्काम स्वामनगर तालुका कागद जिल्हा कोल्हापूरतून बोलतोय ताई।
0: हो बोला बोला।
2: आपली खूप दिवसांनी भेट झाली।
0: हो,
2: आणि तुमच्याशी बोलणं आम्हाला आनंद वाटतोय।
0: धन्यवाद।
2: आणि आपले कार्यक्रम मला खूपच आवडतात।
0: धन्यवाद।
2: रात्री आवड बहिरायची या कार्यक्रमात पूर्वाताई यांनी सादर केलेली आवड बहिरायची कार्यक्रम खूपच आवडला।
0: धन्यवाद।
2: कारण ती खूप भरपूर श्रोत्यांच्या पात्रांना पोहोचलेली आणि मन प्रसन्न करणारी गीते लावली होती।
0: बर।
2: आणि तशीच काल सकाळी अपर्णाताई यांच्या निवेदन प्रसार झालेला प्रभाती चरण हाही कार्यक्रम खूप आवडला।
0: धन्यवाद।
2: कारण सर्प दिन साजरा केला जातो, पण सर्प दिन का साजरा केला जातो तर सर्पांचे जतन व्हावे किंवा त्यांना कोणतीही विजा पोचू नये आणि शेतकऱ्यामध्ये किंवा जन लोकांमध्ये त्याची जागृती व्हावी म्हणून
0: हा
2: कार्यक्रम साजरा केला जातो, आणि त्याविषयी त्या कार्यक्रमात माहिती दिली। जे साप आपला शत्रू नाही तो आपला शेतकऱ्यांचा मित्र आहे, उंदी दुषी खातो त्यामुळे धान्याचे नुकसान होत नाही, त्या धान्याचं संरक्षण होतं अशी उपयुक्त माहिती मिळाली त्यातून। आणि तसेच आज मला एक गीत ऐकायचं आहे।
0: कुठलं ऐकायचं गीत आपल्याला?
2: किशोर मधलं आहे, किशोर कुमार आरत्या याज्ञिक, गीत माया गोंद आहे, संगीत लक्ष्मण प्यारेला गायक आहेत आरत्या याज्ञिक, किशोर कुमार गीताचे बोल। तुझी संग मुझे संग प्रीत लगाई सजना सजना हो रामा, हे गीत आहे।
0: नक्की लावूया तुमच्या आवडीचं गीत कार्यक्रमात।
2: ताई तर मला काही रसिक मित्रांची सुद्धा नावे घ्यायची आहेत, अनिता राहुल भांबी शेख कमनोर, सुधीर श्रीकांत शेवळकर रांगोळी आणि

0: लवराज नवाळे, विजय चव्हाण महे, वारणा शहापूर, सुधाकर पाटील सुळे, तानाजी सगळे उजळायवाडे, सुमन शेख फौजी हिप्परसोगा तालुका वसा जिल्हा लातूर आणि विजय कुमार स्वामी ब्रष्टवाड आणि कारिका समाजकार गणेशवाडे तसे आमच्या गळाच्याच एक दोन पहिणे आहेत. तो अलकादयन साळवी, तो आशा अंकुश गोरे, तो मेघा सुभाष सातवेकर, किशोरी दत्ता गोरे आणि पूनम विनायक व सौ शीतल तानाजी सुतार आणि घाटींजी यवतमाळीतून सुरेश कुत्तेजवार म्हणाय ते हे माझे रसिक मित्र आहेत. त्या सर्वांनाही ठीक आहे ताई, मला इतकी बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आपला व सांगली आकाशवाणी केंद्राचा आभारी आहे.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: हेलो,
1: नमस्कार
0: नमस्कार, कौन बोलते हैं?
1: माझं नाव अश्विनी भातखंडे आहे, मी मुंबई वरून बोलते.
0: वा वा वा, बोला.
1: हो, आणि मी पहिल्यांदाच कॉल केलाय आकाशवाणी सांगलीला. कसं वातावरण आहे तिकडचं?
0: मस्त आहे. सुरुवातीला कार्यक्रमात तुमचा पहिल्यांदा फोन आलाय, तर आपल्या या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: आणि इकडे वातावरण सध्या थोडासा पाऊस आहे, थोडस ऊन आहे.
1: अच्छा.
0: तुमच्याकडे कसं आहे?
1: मुंबईमध्ये असं झालं की आम्ही कांदा आणायला बाजारात गेलो, कांदा भाजी करूया म्हणून खायला, आणि पाऊस गेला कांदा भाजी करेपर्यंत. आला कधी गेला कळलं पण नाही.
0: चालायचं, पाऊस आहे.
1: हा गमतीचा विषय झाला. पण मराठवाडा वगैरे तिकडे काहीच पाऊस
0: नाही, पाऊस
1: नाही, प्रॉब्लेम आहेत.
0: बरोबर. काय म्हणतं, आणि सध्या कार्यक्रमात कुठलं गाणं ऐकायचं आहे?
1: कार्यक्रमात माझ्या आवडत्या चित्रपटातलं जब वी मेट मधलं जे गीतचं कॅरेक्टर आहे ते मला खूप आवडतं. जर आपण मला बोलायला दिलं तर सांगू शकते मी तिच्याबद्दल.
0: हा बोला की.
1: तर ती अगदी एक लाईव्हली मुलगी आहे, खूप ती भरभरून आयुष्य जगते आणि तिच्या आयुष्यात असा एक थोडासा टर्निंग पॉइंट येतो, तिला दुःख होतं. आणि हे गाणं अगदी आर्तस्वरातलं गाणं आहे आणि ते मला खूप आवडतं. आवगे जब तुम वो साजना अंगना फूल खिलेंगे.
0: अच्छा अच्छा, मस्त आहे, छान आहे गाणं आणि पसंतही तुमची खूप छान आहे. तर कार्यक्रमात ऐकूया नक्की तुमच्या आवडीचं गीत.
1: खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद आणि फोन केल्याबद्दल धन्यवाद.
1: थँक्यू.
0: ओके, नक्की नक्की नक्की.
1: हो, थँक्यू.
0: ओके.

0: हॅलो
1: हॅलो
0: हॅलो
1: आकाशवाणी सांगली का?
0: हो, आकाशवाणी सांगली, बोला, कोण बोलताय आपण?
1: मध्यंतरी 239 अंश अटेक्युटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, एफएमच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआय या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. शुभदिवसनं ऐकायला छान खूप अशी वाटते. मी दोन्ही तालुका जदवून भीमा कुंभार बोलतोय.
0: हा हा हा, धन्यवाद, खूप छान घेतली आपण पण अनाउन्समेंट.
1: हो, आज मिलती है जिंदगी में मोहब्बत कभी कभी हे गाणं ऐकायचं आहे.
0: बर, मिलती है जिंदगी में मोहब्बत कभी कभी. ओके, काही आठवणी आहेत या गाणे ऐकण्यासाठी?
1: आठवणी काही नाही, पण गाणे ऐकायला छान वाटत.
0: ओके.
1: आणि दर मंगळवारी सकाळी 9:30 प्रभातीचे रंग काही घटना माहिती आणि संगीतावर आधारित विशेष जो कार्यक्रम असतो विषय खूप छान असतो. आणि त्यातून विविध प्रकारची माहिती मिळते, त्याचबरोबर गाणी छान छान असतात. आकाशवाणीचे सर्व कार्यक्रम उत्कृष्ट, दर्जेदार आणि छान असतात.
0: धन्यवाद.
1: निवेदक सुद्धा एकदम छान, त्यांचा आवाज चांगला आहे आणि वेगवेगळे असे कार्यक्रम सादर केल्यामुळे कार्यक्रम ऐकायला, कार्यक्रम आवड बळी राजाची हॅलो आपकी हे कार्यक्रम खूप

0: धन्यवाद धन्यवाद.
1: आपण कोण बोलतो मॅडम?
0: मी समृद्धी कुलकर्णी बोलतीये.
1: ओके, तुमचा आवाज छान आहे मॅडम.
0: धन्यवाद.
1: माझे काही मित्र आहेत.
0: हा बोला.
1: हॅलो.
0: बोला बोला.
1: दिव्या शिल्पा सुरेखा रणजित राजेश कुंभार दानोळी सतीश कोथमेरी राधानगरी अतुल गौतमी दंबदिना अरुण काळे एडे कांबळे मौजे जळगुळ राहुल भांबिष्टे कबनूर तालुका हातकणंगरे आणि राजरत्न अरिंग कुमार मार्गे
0: या सर्व श्रोत्यांसोबत तुमच्या आवडीचं हे गीत नक्की ऐकूया. कार्यक्रमात फोन केल्याबद्दल धन्यवाद.
1: ओके ओके
0: ओके.

0: वैशाली सामंत यांच्या आवाजात अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केलेलं चंद्रशेखर सानेकर यांचं गीत आपण ऐकलं.
1: अमृत कलश, ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
2: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठंतरी काहीतरी घडत असत, बिघडत असत.
3: त्या वार्ता येतात आपल्या मनात, त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
2: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
3: तर कधी असते अपेक्षा.
2: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
3: कधी पुन्हा प्रत्ययाचा आनंद तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
2: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
3: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग.
4: दर मंगळवारी सकाळी 9:30
3: प्रभातीचे रंग,
2: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: अनुराधा नेरुरकर यांची रचना गात आहेत वैशाली माडे.

वीणा सहस्रबुद्धेंनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं श्रीनिवास खळे यांनी. या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे 12 वाजतात. आकाशवाणी मुंबई केंद्राचं प्रसारण काही क्षणात

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो। आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार।

मैत्रिणींनो, आपल्या आजूबाजूचा निसर्ग हा खरंच जादूगार आहे असं म्हणायला हवं नाही का? झाडं, फुलं, वेली यांच्या विविधरंगी छटांनी तो अधिकच आकर्षक वाटतो. आणि या सगळ्यांमध्ये काही ना काही रहस्य दडलेली आहेत हे आपण सगळेच जण जाणतो. मंडळी, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक दोन का असे ना झाडं असतातच. शोभेचीही असतात आणि त्याचबरोबर आपल्या उपयोगाची झाडं सुद्धा आपल्या छोट्याशा बागेत नक्की असतात. मग यामध्ये तुळस, गवती चहा, कडीपत्ता, रोजच्या पूजेसाठी लागणारी फुलझाडं ही असू शकतात. तुळस, गवती चहा, कडीपत्ता याचा उपयोग आपण बरेचदा आपल्या आहारामध्ये करत असतो. पण आपल्या बागेमध्ये अशीही काही फुलझाडं आहेत बरं का की त्या फुलांचा उपयोग सुद्धा आपण आपल्या आहारामध्ये करू शकतो आणि त्याच्या काही पाककृती सुद्धा बनवू शकतो. तर आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण याच विषयी जाणून घेणार आहोत चित्रा देशपांडे यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी.

मुलांचा आहारातील उपयोग आणि त्याच्या काही पाककृती आजच्या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत चित्राताई देशपांडे. चित्राताई देशपांडे, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत.

0: नमस्कार.
1: नमस्कार.
0: वेगवेगळ्या पाककृती तुम्ही करता फुलांच्या या झाडांच्या, म्हणजे नेहमीच्या आपला स्वयंपाक आहेच, पण त्या व्यतिरिक्त या फुलांमधून होणाऱ्या या पाककृती आहेत. तर सर्वप्रथम एक प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटतं की फुलांचा स्वयंपाकात वापर कशा पद्धतीने पूर्वीपासून करण्यात आलेला आहे?
1: आपल्याकडे रानभाज्यांचा वापर पूर्वीपासून होतो.
0: बरोबर.
1: तसाच फुलांचा उपयोग पण फार पूर्वीपासून केला जातो. म्हणजे आदिवासी लोक शेवगा, हादगा, पळस, मोहाची फुलं, भोपळ्याची फुलं यांचा म्हणजे भाजी करण्यासाठी वापर करतच होतो.
0: बरोबर.
1: तसाच आपणही शहरी लोक पण ते सगळं वापरतोच. म्हणजे बहुसंख्य स्त्रिया खरं तर शेवग्याची, हादग्याची या फुलांची, स्पेशली तांबडा भोपळा असतो त्याच्या फुलांची भाजी करणे इतकी येत नाही, पण कोशिंबीर त्याची फार छान होते, पचडी सारखी वेगवेगळ्या प्रकारे ती आहारात आणली जातात. आणि पूर्वी भाज्यांची उपलब्धता तशी कमीच होती, त्यामुळे परसदारात की काय जे उगवून आलेलं आहे, म्हणजे शक्यतो आपल्या आया आजा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लावतच होत्या आणि ताजी ताजी आणली की फक्त मुळं खुडून टाकायची आणि सगळी ती भाजी आपल्या आहारात घ्यायची, ही म्हणजे आपल्याकडे पद्धतच
0: होती आणि त्याला चव खूप छान असायची.
1: हा, कारण त्यावेळेला रासायनिक खतांचा वापर म्हणजे नव्हताच, आपल्याला माहितच नव्हतं ते, म्हणजे जी मातीची जी काही पाण्याची चव, वातावरणाची चव त्या भाज्यांमध्ये उतरलेली असायची. म्हणजे शेवग्याचं झाड आपल्या परसदारी एखादं असायचं,
0: हो,
1: म्हणजे बहुउपयोगी कल्पवृक्षासारखंच नारळाचं एक झाड लावायचं, आंबा पाहिजे म्हणून आंब्याचं लावलं जायचं. मला आठवतं की आमच्या म्हणजे बाहेरी माझा वाडा होता आमचा, तर शेवग्याचं, जांभळाचं, नारळाचं अशी ती झाडं लावलेलीच असायची. आणि वेगवेगळी फुलांची पण झाडं म्हणजे देवाला तर पाहिजे, त्यामुळे ती लावली जायची. जास्तीत जास्त वापर वनस्पतीचा
0: होत होता. बरोबर. खाद्य फुलं कुठली कुठली आहेत, पदार्थांमध्ये वापर करू शकतो?
1: त्याच्यामध्ये बघा, शेवगा आहे, हदगा आहे, पळस आहे, पळसाच्या फुलांची भाजी केली जाते, मोहाच्या फुलांची भाजी केली जाते, भोपळ्याची फुलं त्याचा पण आहारात समावेश केला जातो. आणि काही फुलांचा वापर भाजीसारखा नसला तरी वेगळ्या पद्धतीने आपण तो आहारात आणू शकतो.
0: बरोबर.
1: म्हणजे काही फुलांचे आपण सरबत तयार करू शकतो.
0: बरोबर.
1: हा, म्हणजे फुलांमध्ये ना भरपूर अँटी ऑक्सिडंट असतात, अँटी एजिंग. अँटी ऑक्सिडंट म्हणजेच अँटी एजिंग.
0: बरोबर.
1: तर आपल्याला म्हणजे विशेषतः स्त्रियांना त्याचा फार उपयोग होतो, ज्या म्हणजे त्यांनी ती आहारात किंवा आपल्या रोजच्या ह्याच्यात ती घेतली पाहिजेत आवर्जून, म्हणजे असं मी आग्रहपूर्वक सांगेन, कारण मी त्याचा वापर भरपूर करते. वय कमी ठेवण्यात मदत करतात, आपल्या शरीराचं वय कमी ठेवण्यासाठी आपल्याला मदत होते त्यांची.
0: बरोबर.
1: उच्च रक्तदाब कमी होतो, निद्रानाश कमी होतो आपल्या फुलांच्या वापराने. फ्लेवोनाइड्स असतात त्याच्यात, दृष्टी दोष आणि विस्मृती याच्यावर उपयोगी असतात. पेप्टाइड्स असतात फुलांमध्ये, मग ते आपल्याला मनाची अस्वस्थता, उदासीनता कमी करण्यासाठी मदत करतात. आणि लायकोपिन्स असतात, म्हणजे परत अँटी एजिंग म्हणून काम करतात. त्यामुळे हे जर इतकं आपल्याला फुलांपासून मिळतं, आणि तुम्ही बघत असाल की काही कॉस्मेटिक्सच्या जाहिरातींमध्ये तुम्हाला हे शब्द तुम्हाला किंवा त्याच्यावरती लिहिलेलं असेल की याच्यात लायकोपिन्स आहेत, याच्यात पेप्टाइड्स आहेत, फ्लेवोनाइड्स आहेत, तर हे सगळं फुलांपासून काढलेल्या एक्स्ट्रॅक्टमुळे त्या क्रीममध्ये असतं. पण तर रसायनं पण भरपूरच असतात, हे जाहिरात बाजी असते, पण हे जर आपण डायरेक्ट फुलच म्हणजे आपल्या आहारात आणू शकत असू तर ते जास्त चांगलं नाही का? म्हणजे आपल्या डोळ्यासमोर असलेली फुलं किंवा आपण स्वतःच उगवून आणलेली फुलं,
0: बरोबर,
1: जर आपण अशा पद्धतीने आहारात आणली तर
0: छान चांगलं असतं. साधारण कोणती कोणती फुलं अशी आहारात वापरू शकतो आपण?
1: अनेक फुलं आहेत निसर्गामध्ये, आपल्या परसदारात किंवा बाल्कनीमध्ये. तर त्याच्यात पहिल्या नंबरला येतं जास्वंद, जे आपण गणपतीला वाहतो ते लाल फुल. हा, म्हणजे हल्ली बरीच जास्वंदांची रंग उपलब्ध आहेत, पण ती हवायन जास्वंद आहेत, हायब्रीड जास्वंद आहेत, रासायनिक बदल केलेले असतात, त्यामुळे ती आपल्याला उपयोगी नसतात, ती कधीही घेऊ नये. पण आपल्या डोळ्यासमोर वाढवलेलं पारंपरिक आपण गणपतीला वाहतो ते लाल फुल, ज्याला जपा कुसुम म्हणलं जातं, केसांच्या वाढीसाठी तेलामध्ये वापरलं जातं, पण आपण जर ते पोटात घेऊ शकलो तर

0: फारच छान. तर ते फूल आपण सरबतासाठी आपण ते वापरू शकतो.
1: आणखी
0: गोकर्णाचं सरबत आपण करू शकतो. पळसाची, उन्हाळ्यात पळस भरपूर फुलतो, त्या पळसाची फुलं आपण गोळा करून साठवून ठेवू शकलो. काय करते मी, त्याचे देठ काढून टाकते या फुलांचे आणि पुकेसर काढून टाकते आणि फडक्यावरती किंवा पेपरावर पसरून ठेवते आणि ते सावलीतच डायनिंग टेबलावर मी ठेवलेली असतात. ती सावलीतच ती 3-4 दिवसांनी छान वाळतात, म्हणजे प्लास्टिकच्या झिपलॉक मध्ये, म्हणजे ती हवा
1: बंद होतात
0: आणि ती स्टोअर करते, म्हणजे साठवून ठेवते मी डब्यामध्ये.
1: तर अशी ही वेगवेगळी, तुम्ही म्हणालात तशी आपली अगदी परसदारातली ही फुलझाडं आहेत, अगदी सहज आपण त्यांचा वापर करू शकतो. तर आज आपण काही पाककृती या संदर्भातल्या सांगणार आहोत. तर सुरुवात करूया, सगळ्यात पहिल्यांदा कुठला पदार्थ सांगाल
0: आपण? आता असं करूया, आपण मोठ्या झाडांपासून मिळणारी फुलं आहेत ना ती आता आपण बघूया आधी. जसं की शेवगा. शेवग्यामध्ये भरपूर ए सी असे व्हिटॅमिन्स असतात आणि आता तर जगभरात ते सुपर फूड म्हणून ओळखलं जातं. आपल्याकडे भारतात अतिशय एक सुंदर परंपरा आहे, म्हणजे प्रत्येक दिवसाला काहीतरी एक महत्व आहे. जसं की आपल्याकडे मृग नक्षत्र निघालं की इकडे कोल्हापुरात तुम्हाला दिसेल की बाजारामध्ये भरपूर शेवग्याची पाला विकत मिळतो आणि तो त्या दिवशी आपल्या पोटात जाणं ते अतिशय महत्वाची गोष्ट आहे. तर त्यामुळे ते आपल्याला उपलब्ध होतेच. आपल्या घरातला असेल तर फारच सुंदर. शेवग्याला की नाही भरपूर फुलं लागतात आणि फुलगळ पण भरपूर होते, त्यामुळे पडलेली फुलं गोळा करून सुद्धा आपण त्याची भाजी करू शकतो.
1: ती कशी पद्धतीने करायची
0: सांगते ना. फुलं टेंडर म्हणजे काही नाजूक असतात, म्हणजे त्यांना शिजायला वेळ बीळ काही लागत नाही, त्यामुळे त्याच्यावर फार प्रक्रिया कुठल्याच बसू नये.
1: हा
0: म्हणजे तेलावरची किंवा तुपावरची फोडणी केल्यावरची याची ती एक जरा परतायची असते. तिखट मीठ तुम्ही घाला आणि त्याला तुम्हाला हवं तर दाणेकूट घाला किंवा डाळीचं पीठ घालून ते हलकस परतवून काढा.
1: बर
0: की झाली भाजी.
1: ओ
0: हा म्हणजे त्याला म्हणजे कुठल्याही फुलांच्या भाजीला व्हायला वेळ लागत नाही. तुम्ही जितकं त्याच्यावर प्रोसेस कराल किंवा जितकी ती जास्त गॅसवरती उष्णता घेईल तितकं त्यातले जे गुणधर्म आहेत ते नष्ट होतील. त्यामुळे ती काळजी घ्यायची की त्याला खूप वेळ शिजवत बसायचंच नाहीये, सगळ्यात शेवटी ती करायची, बनवायची आणि
1: जेवायला बसायचं. ती फुलं अशी डायरेक्टलीच वापर, म्हणजे ती तुम्ही म्हणाला तशी छोटी आहेत त्यामुळे त्याचं कापणं बिपणं हाही प्रकार नसेल.
0: हा म्हणजे शेवग्याची फुलं कापली नाही तरी चालतात, फक्त ती स्वच्छ धुवून घेतलेली असावी, निथळून घेतलेली, ती काळजी मात्र घ्यावी. हातग्याची भाजी ती तशीच आहे, फक्त त्याचे देठ आणि पुकेसर असतात ते काढून टाकायचे असतात आपल्याला. केळफुलाच्या भाजीत मात्र भरपूर आपल्याला
1: प्रोसेस
0: आहे. हा म्हणजे त्याला निवडण्याचाच एक त्याची पद्धत आहे. जिथे केळफूल उपलब्ध आहे अशा ठिकाणी त्याची भाजी केलीच जाते, म्हणजे तो एक रिच्युअलच आहे. नॉन व्हेजिटेरियनला टक्कर देण्या इतकी त्याच्यात शक्ती आहे असं म्हटलं जातं. ऍक्च्युली पदार्थ करायला वेळ फारच कमी लागतो, पण त्याचं निवडणं जरा किचकट असल्यामुळे ती भाजी जरा. केळफुलाची भाजी करताना त्याच्यामध्ये असा एक पाकळ्यांच्या मध्ये मध्ये एक असा प्लास्टिक सारखाच एक जरासा जाड भाग असतो पांढरा, तो आपल्याला बाजूला करावा लागतो. तो थोडासा कडवटही असतो आणि म्हणजे तो फार शिजत नाही चांगला, त्यामुळे तोंडात येतो. म्हणजे जशी काही काही भाज्यांची आपण सालं काढून टाकतो तसंच ते काढून टाकलं की ती शिजते पण चांगली आणि चविष्ट होते.
1: आणखी कुठली?
0: हातग्याची भाजी मी म्हणलं तसंच शेवग्यासारखीच ती करायची आहे. तुम्हाला जर थोडी ओलसर करायची असेल तर दाणे कूट घालून करा नेहमी सारखीच. खरं तर आपण भाज्या नेहमीच्या करतो तशीच ती करायच्या कुठल्याही भाज्या, फक्त त्यांना खूप वेळ शिजवत बसायचं नाहीये, म्हणजे त्यातले गुणधर्म आपल्याला तसेच हवे असतील तर.
1: बरोबर.
0: ताज्या पळसाच्या फुलांची भाजी छान होते.
1: ती कशी करायची?
0: त्याचे देठ काढून टाकायचे, बुकेसर काढून टाकायचे, स्वच्छ धुवायचेत आणि कांदा म्हणजे तुम्ही जर फोडणीत घातला आणि त्याच्यावरती शेवटी ही चिरलेली फुलं घातली आणि वाफवले आणि मग काय तुम्हाला दाणेकूट घाला, तुम्ही मसाले वेगवेगळे तुम्ही वापरू शकता तुमच्या हाताशी असणारे.
1: बरोबर.
0: पळसाचा रंग फार सुंदर दिसतो, भाजी झाल्यावर मात्र ती जराशी काळसर होते, पण त्याच्यात गुणधर्म प्रचंड मोठ्या प्रमाणावर असतात.
1: बर
0: त्यामुळे ते म्हणजे जरूर त्याचं सेवन करावं. आपल्याला निसर्गाने इतकी भरभरून दिलेलं आहे, तो प्रखर उन्हाळ्यामध्ये आपल्याला अशा काही फुलं फुलून येतात, पण ती जी सगळी फुलं ती शरीराला थंडावा देणारी आहेत. जसं की

0: पळस, पळसाची भाजी अतिशय थंड असते. आदिवासी लोक भरपूर नाचणी पण खातात, ती थंड असते म्हणून, आणि तसंच या भाज्या पण खातात, त्यामुळे ते म्हणजे दिवसभर उन्हातही असतात, पण म्हणजे त्यांच्या उष्णतेचे रोग होण्याचं प्रमाण अत्यल्प असतं.
1: कारण
0: कारण त्यांच्या आहारात अशा तऱ्हेच्या गोष्टी येतात.
1: त्याबरोबर पळस तुम्ही आता सांगितली ती वेगळ्या पद्धतीची आहे, म्हणजे जनरली पळसाची भाजी ही केली जात नाही. आणखी कुठली रेसिपी आहे?
0: लाल भोपळ्याची फुलं.
1: बर,
0: लाल भोपळ्याला ना स्त्री आणि पुरुष म्हणजे असे दोन वेगवेगळे भाग असतात आपल्या निसर्गामध्ये.
1: बर,
0: तर वेलाला ना मेल फिमेल अशी दोन प्रकारची फुलं येतात.
1: बर,
0: तर मेल फुलं असतात ती नुसतीच फुलं येतात, आणि फिमेल फुलं असतात त्याला आधी छोटासा एक भोपळ्यासारखा एक गोल येतो आणि त्याच्या पुढे फुल लागतं, त्यामुळे ते ओळखायला फार सोपं असतं. तर त्यातली मेल फ्लावर्स म्हणजे फुलं तोडून घ्यावी, ती भरपूरच प्रमाणात येतात. पण ही फुलं तोडताना सुद्धा ना सकाळच्या वेळात तोडू नयेत, कारण त्यावेळेला ना भरपूर वेगवेगळे भुंगे कीटक पक्षी असे बागेत आलेले असतात, आणि त्यावेळेला त्यांचं नैसर्गिक परागीभवन होत असतं.
1: बर,
0: तर त्यामुळे ते होऊ द्यावं.
1: बर,
0: ती वेळ टळून गेली की मग ती फुलं आपण वेलावरून भोपळ्याची काढावी, आणि मग ती स्वच्छ धुवून त्याचा देठ आणि भुकेसर काढून टाकावा, आणि चिरून गोड दही घालून त्याची कोशिंबीर करायची.
1: बर,
0: अतिशय छान लागते.
1: म्हणजे नुसतं फक्त दही आणि ते भोपळ्याचं फूल,
0: मीठ साखर दाण्याचं कूट घाला, तुम्हाला जिरे तूप जिऱ्याची फोडणी दिली की अतिशय छान, इतकी चविष्ट लागते ती. पिवळ्या रंगाची किंवा केशरी रंगाची जी फळं फुलं आहेत,
1: बरोबर,
0: तर त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर ए विटामिन मिळतं. तर या भोपळ्याच्या फुलांमध्ये भरपूर ए विटामिन असतं, आणि जितकं तुम्ही ते कच्चं खाल, कारण ते इतकं नाजूक सुंदर असतं, ते काही पचन मिचन असं येऊ होऊन जातं त्याचं. बरेच लोक त्याची भाजी करतात,
1: म्हणजे या फुलांची,
0: फुलांची भाजी.
1: बर,
0: अतिशय छान लागते ही भाजी.
1: पण ती आपण चिरून घालून,
0: चिरून पण नाही, ती म्हणजे पाकळ्याचीच अख्खं बुडवून, हा फुलंही अख्खं बुडवतात, किंवा पाकळ्या म्हणजे दोन दोन तीन त्याचे भाग करून पिठात बुडवून त्याची भाजी केली जाते. तशी ती शेवग्याची फुलांची पण भाजी छान होते.
1: बर,
0: हा ती फार छान लागते. किंवा त्याचे पॅटीस छान लागतात शेवग्याच्या फुलांचे, म्हणजे बटाट्याबरोबर ती फुलं घातली, पोषण मूल्य वाढतं.
1: बर,
0: आणि तळूत काढण्यापेक्षा शालो फ्राय करावी,
1: वा
0: फारच टेस्टी लागतात, कुरकुरीत आणि लगेचच वाफली जातात. त्या पॅटीस मध्ये शेवग्याच्या पानांची पावडर घालायची, स्मूदीज मध्ये पण तुम्ही घालून हे पिऊ शकता, त्याचा सूप करू शकता शेवग्याचं. हा म्हणजे शेवग्याचं सूप करताना ही फुलंही घाला त्याच्यात.
1: बर,
0: म्हणजे अवेलेबल असतील तर सुकून ठेवली तरी चालतात, म्हणजे आता भरपूरच आली आहेत, एकाच वेळेला काही सगळं घरात करणं शक्य नाही. बऱ्याचदा तर असं होतं की मुलांना आवडत असतं पण मुलं घरी नसतात, त्यावेळेला ही जर फुलं सुकवून ठेवता आली तर मुलं आल्यावरती त्यांना त्याचा आस्वाद देता येतो. थोडी जास्त लागतील कदाचित,
1: पण वाळवल्यामुळे
0: पण गुणधर्मात फारसा फरक नाही पडत.
1: झाडांचा उपयोग करत असताना किंवा झाडं आपण लावलेली असताना खाली पडलेल्या गोष्टी आपण झाडून फेकून देतो, आणि या अशा पद्धतीनं स्वच्छ धुवून सुद्धा तुमची जर बाग छान असेल.
0: अगदीच अगदीच, एक ठराविकच तो बहार असतो बघा, म्हणजे शेंगा धरायच्या आधी त्याला चिक्कारच फुलं लागतात.
1: बर,
0: हा आणि सगळ्या फुलांचा काही शेंगा नाहीत होत, ती खालीच पडून जातात, त्यातलं काहीच म्हणजे फलित होतात. मग अशा वेळेला तुम्ही एखादं कापड साडी बिडी खाली घालून ठेवली झाडाच्या खाली, हा तर ते आपल्याला मातीत मिसळण्यापासून आपण वाचवू शकतो. आणि म्हणजे आपल्याकडे तर म्हणजे इकडे कोल्हापूर या भागामध्ये गौरी आल्या की त्यांना आल्या पाल्याची भाजी, मग त्याच्यात भोपळ्याची पानच असतात, मग त्याच्यात पण आपण ती फुलं घालू शकतो असतील तर.
1: बरोबर,
0: किंवा ती ऋषीपंचमीची जी भाजी आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची ही फुलं वापरू शकता.
1: ओके,
0: तुमच्या आजूबाजूला असणारी वेलांवरती ज्याची फळं होतात त्याची फुलं खाण्यासारखीच असतात ना,
1: केव्हा
0: का? हा म्हणजे हा जो प्रश्न असेल की कोणती फुलं खावी, तर म्हणजे
1: वेलवर्गीय जे आहेत त्याला येणारी फुलंही आपण
0: खाण्याला योग्य असतात.
1: बरोबर,
0: आणि विकतची हायब्रीड आणू नयेत, बिया पेरून ज्याची रोप उगवून येतात अशी जी आपली देशी वाणं आहेत ना त्यांची फुलं वापरावी.
1: आणखी कुठल्या रेसिपीज आहेत?
0: आता आपण फुलांपासून ना वेगवेगळी सरबत आपण तयार करू शकतो.
1: बर, ती फुलं कुठली कुठली आहेत?
0: या फुलांचं सरबत बनवण्याचे भरपूर फायदे मगाशी मी सांगितलं,

0: त्यात भरपूर अँटीऑक्सिडंट्स हो आणि त्यातले जे रंग आहेत ते नॅचरल रंग आहेत, त्यामुळे आपण विंदास्त सगळ्यांना म्हणजे आबाल वृद्धांना ते खायला घालू शकतो. बरेचदा असं होतं की आपण सुरुवातीला पदार्थ डोळ्यांनीच खातो.
1: खरं
0: रंगीबेरंगी सरबत बघितली की आपल्याला म्हणजे ती प्याविषीच वाटतात, मजेदारच वाटतात, ती आवडतात.
1: बरोबर.
0: म्हणजे हे नॅचरल कलर्स तुम्ही मुलांना देऊ शकता बिंदास्त.
1: ती कोणती कोणती फुलं आहेत?
0: तर पहिलं प्रथम मी तर नाव घेईन गोकर्ण. म्हणजे हल्ली परत ते सुपरफूड नंतर म्हणजे गोकर्णाच्या फुलांचा चहा किंवा बटरफ्लाय पी टी
1: बर
0: म्हणून ते फार फेमस आहेत.
1: बर
0: आपण ते रोज पिऊ शकतो आपल्या दारात जर गोकर्णाचा वेल असेल तर. अगदीच. म्हणजे ते प्यावंच. निदान सरबत जरी गोड म्हणून नाही प्यायलं तरी त्या फुलांचं पाणी निळ्या रंगाचं जर असं साध्या पाण्यासारखं त्याला काही चव नसते किंवा वास नसतो, त्यामुळे तुम्ही त्याला वेगवेगळी म्हणजे फळं वापरून जसं की लिंबू, आवळा, स्टार फ्रूट. स्टार फ्रूटला पण फारसा रंग नसतो पण ते असतात आपल्याकडे, त्याचं सरबत फार छान होतं. तर आंबट फळांच्या चवीचा आणि या
1: रंगाचा
0: वापर करून आपण तऱ्हेतऱ्हेची सरबत तयार करू शकतो.
1: पण हे मूळ तुम्ही जे म्हणालात की निळ्या रंगाचं पाणी छान तयार होतं ते कशा पद्धतीने?
0: सांगते तुम्हाला. ताज्या फुलांचं तर म्हणजे फारच छानच होतं पण ही फुलं सुकवून ठेवली तरी ती स्टोअर पण करून ठेवता येतात कारण त्याचा एक सीझन असतो तेव्हा भरपूरच फुलं येतात.
1: हो.
0: आणि आपल्याला प्रत्यक्ष सरबत करायला एक ग्लास सरबत करायला तीन चार फुलं पुष्कळ होतात. अगदी खूपच त्याचा छान रंग येतो. तर ती देठ काढून आपण ग्लासमध्ये ठेवली आणि वरून उकळतं पाणी घालायचं.
1: बरं
0: असं म्हणजे कल्पना वाईट वाटू शकते पण त्याचा अंतिम रिझल्ट फार चांगला आहे की त्याचा काही क्षणातच रंग येतो.
1: बरं.
0: अतिशय सुंदर निळा रंग आपल्याला त्याच्यापासून मिळतो आणि हा निळा रंग आपण बाटलीमध्ये भरून एक त्याचं शेल्फ लाईफ चांगला महिनाभर आहे म्हणजे फ्रीजमध्ये आपण साठवून ठेवू शकतो.
1: बरं.
0: म्हणजे आपल्याकडे किती पार्टी आहे तर आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय. म्हणजे आम्ही ते सरबत पार्टीज करतो वेगवेगळ्या रंगाची नॅचरल सरबत प्यायची. तर हा जो रंग निघालेला आहे तो फुलं गाळून बाजूला करायची आहेत आणि हा रंग स्टोअर करू शकतो किंवा लगेच तुम्ही वापरू शकतो.
1: त्याच्यामध्ये तुम्ही म्हणालात तसं लिंबू पिळून वगैरे लिंबाचं.
0: हा. आणि लिंबू पिळल्यावर एक जादुई रंग त्याला जांभळा रंग येतो.
1: अरे वा.
0: फार सुंदर जांभळा रंग तो येतो. आणि तुम्ही तेच पाडी बर्फाच्या क्यूब्सच्या त्या ट्रे मध्ये घातलं तर तुम्हाला निळ्या रंगाचे बर्फ मिळतात.
1: क्या बात आहे. म्हणजे डोळ्यासमोर चित्र आलं.
0: हा. फार सुंदर. तर ते निळे गोळे आपण बर्फात
1: किंवा आपण अगदी साधं लिंबाचं पांढऱ्या सरबतात जरी ते घातले किती
0: आणि त्याच्यात ते सुरुवातीला निळे आणि मग ते विरघळल्यावरती जांभळा रंग येतो आणि ते फार सुंदर दिसतो.
1: आणि तुम्ही म्हणालात तसं की जरी त्याला चव नसली तरी त्याच्यामध्ये औषधी गुण
0: भरपूर. अतिशय औषधी आहे म्हणून तर ते म्हणजे जगभरामध्ये इतकं लोकप्रिय आहे. आणि म्हणजे 100 ग्रॅम फुलाचं पाकिट आपण जर विकत ऑनलाइन मागवलं तर ते 400 ते 600 रुपये इतकं त्याची किंमत.
1: खरंच आपल्या पर्सात किती खजिना आहे.
0: आणि म्हणजे आपण मल्टी उपयोग करू शकतो त्याचा की देवालाही व्हायची आणि दुसऱ्या दिवशी ती बाजूला काढून घ्यायची.
1: खरं आहे.
0: आणि त्याचा वापर आपण करू शकतो.
1: बरोबर.
0: या गोकर्णाच्या फुलांचा रंग आहे ना तो रंग तुम्ही धिरड्यामध्ये घालू शकता. तुम्ही जर तांदळाचं धिरडं करायचंय तर या निळ्या रंगामध्ये करा किंवा मोदकाच्या पांढऱ्या याच्यामध्ये घाला किंवा तांदळाची खीर काही जण करतात त्याच्यात हा रंग घालू शकता. निळ्या रंगाची खीर होईल.
1: बर.
0: त्याच्यानंतर ही फुलं केक वरती तुम्ही ठेवू शकता किंवा म्हणजे भाज्या करताना म्हणजे आता बटाट्याची भाजी केलेली आहे आपण तर काहीतरी एक गंमत आणायला त्याच्यात तुम्ही भाजी फुलं घालू शकता किंवा कोणत्याही भाजीमध्ये स्मूदीमध्ये तुम्ही फुलं घालू शकता. म्हणजे ती पोटात घेण्यासाठी आपण वेगवेगळे सरबतच प्यायला पाहिजे असं काही नाही तर सुपामध्ये घालू शकता.
1: म्हणजे एक कलर पण आणि पौष्टिकता
0: वाढवणं
1: दोन्ही गोष्टी आपण ह्याच्यात करू शकतो.
0: अगदीच. म्हणजे ते पांढऱ्या रंगाचं आपण ह्याचं सूप करतो ना मक्याचं तर त्याच्यामध्येही फुलांचा म्हणजे रंगाचा ड्रॉप घालून बघा फार सुंदर रंग.
1: सुंदर कल्पना आहे.
0: म्हणजे आपल्याकडे अन्न प्रेझेंट करताना किंवा खायला घालताना किंवा डेझर्ट्स मध्ये तुम्ही घालू शकता.
1: ओके.
0: तर त्यावेळेला ती बरीच फुलांनी सजवलेली डेझर्ट्स जर आपल्या डोळ्या म्हणजे समोर आली किंवा आईस्क्रीम तुम्ही म्हणजे हा रंग जर व्हॅनिला आईस्क्रीम मध्ये घातला तर निळ्या

0: रंगाचं तुम्ही आईस्क्रीम मुलांना देऊ शकाल
1: मस्त.
0: हा, इतका सुंदर निळा रंग येतो
1: खरं,
0: कारण तो ओरिजिनल निळा रंग तसाच राहतो आईस्क्रीम मध्ये वापरताना, कारण तिथे आंबट गोष्टीशी त्याचं हे येत नाही.
1: बरोबर. पण मग त्याला दुधाला काही प्रॉब्लेम येत नाही?
0: काही नाहीये.
1: म्हणजे आपण
0: किंवा मग तुम्ही आईस्क्रीम करायच्या वेळेला सगळं तयार आहे तर ते मिश्रण गार झाले तर त्यावेळेला हा कॉन्सन्ट्रेटेड रंग
1: सुद्धा नुसता तुम्ही घातला तरी चालू शकतं
0: आणि पुढे सेट करायला ठेवू शकतो.
1: आता हे गोकर्णाचं झालं, दुसरं आणि असं कुठलं फुल आहे?
0: जास्वंदी.
1: बर.
0: जे आपल्या घरामध्ये आपण उगवून आणू शकतो. म्हणजे एखादं जास्वंदाचं फूल आलंय ते मी आज देवाला घातले आणि दुसऱ्या दिवशी मी त्यातलं फूल केसर आणि देठ काढून टाकलेत, त्याच्या चार बाकळ्या त्या मी ग्लासमध्ये घालते, गरम पाणी त्याच्यात घालते आणि सुंदर किरमी जे रंग त्याला येतो हा फार सुंदर रंग असतो तो. आता मी सांगितलं त्याचप्रमाणे वापरायचा, त्यात लिंबू पिळलं की लाल भडक रंग रक्तासारखा सुंदर रंग आहे.
1: बरोबर. म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्ही गोकर्णाचं पाणी सांगितलं त्या पद्धतीनं हे जास्वंदीचं पाणी यूज करू
0: शकता आणि मग लिंबू वापरून त्याचं सरबत करू शकता. आवळा वापरला ना मी तर आवळ्याच डायरेक्ट रस काढून ठेवलेला असतो, तर तो रस जर वापरला तर यांचे फार सुंदर रंग मिळतात, म्हणजे पेस्टल शेड्स मिळतात आपल्याला.
1: ओके.
0: लिंबामुळे आपल्याला थोड्याशा नॉर्मल शेड्स मिळतात, पण अशा रंगांचं व्हेरिएशन करून आपण सरबत सर्व करू शकतो.
1: किती छान.
0: हो, फारच देखणे होतात. किंवा हे नुसतंच पिऊन घेतलं तरी चालतं. हा, म्हणजे वेगवेगळ्या कॉस्मेटिक्स मध्ये ते घातलेलं आपण ते चेहऱ्यावरती किंवा त्वचेवर लावण्यापेक्षा पोटात घेतलं हा तर त्याचा जास्त चांगला फायदा होतो. असे देठ आणि पूकेसर काढून ठेवला तर ती फुलं पण 3 दिवसात चांगली सुकतात. प्लास्टिकच्या पिशवीमध्ये साठवणूक त्याची करून ठेवतो,
1: करून ठेवू शकतो. म्हणजे ही जी फुलं आहेत याची साठवणूक करून ठेवल्यामुळे आपण पुढे कधीही
0: वापरू शकतो. पळसाची फुलं तशी आपण साठवून ठेवू शकतो. त्याचा फार देखणा पिवळा रंग इतका छान येतो
1: याच पद्धतीनं गरम पाणी घालून.
0: पद्धत हीच आहे.
1: बर.
0: हा, फक्त तुमच्याकडे फुलं पाहिजेत. ताजी फुलं असतील तर उत्तम, सुकवून ठेवली असतील तरी फार. तर काय, ताजी फुलांचं काम 2-3 फुलांमध्ये होत असेल तर 5-6 फुलं लागतील.
1: ओके. पण याचा पिवळा रंग
0: हो आणि गुणधर्मामध्ये काही फरक नसतो.
1: म्हणजे थोडक्यात बघितलं तर आपण निळा, लाल आणि पिवळा हे 3 रंग म्हणजे नैसर्गिक रंग अतिशय चांगल्या पद्धतीनं तयार करून आपण आपल्या आहारात वापरू शकतो.
0: हो, जसं म्हणजे मिठाचा पण तुम्ही रंग वापरू शकता. तेरड्याचा गुलाबी.
1: बर.
0: म्हणजे तुमच्याकडे जर गुलाबी रंगाचा तेरडा असेल, डार्क गुलाबी, तर त्याचा पण असाच पद्धतीने तुम्ही रंग वापरू शकता आणि आहारात त्याचं सरबत पिऊ शकता. नुसतं प्या. त्या पाण्यामध्ये जरास जिऱ्याची पावडर घातली. किंवा मी काय करते, मी वेगवेगळ्या मसाल्यांचंच पाणी तयार करते.
1: बर.
0: ते ह्या पाण्यात मिसळते, त्याला एक चव येते. पण साखर, म्हणजे डायबिटीज असणाऱ्या लोकांचा असा प्रश्न असतो की मग आम्हाला ते कसं मिळणार.
1: बरोबर.
0: पण मग ते तुम्ही तसंच पिऊ शकता, वेगवेगळे फ्लेवर्स त्याला तुम्ही द्या. म्हणजे जसं की धणे, जिरे, दालचिनी, लवंग, चक्रीफूल, त्याचा पण एक छान वासही येतो.
1: बर.
0: आणि फ्लेवर चांगला येऊ शकतो आपल्याला. सैंधव मीठ घाला.
1: बर.
0: लिंबू पिळू शकता.
1: म्हणजे हे सगळं तुम्ही जे पदार्थ सांगितलं त्याचं एक लिक्विड तयार करून त्याचा तुम्ही ह्याला फ्लेवर, म्हणजे कलर आणि इकडं फ्लेवर.
0: कलर थोडा कमी होऊ शकतो पण अंतिमतः आपल्याला त्याचे गुणधर्म मिळणार आहेत.
1: बरोबर.
0: त्याला काही वास नसतो त्यामुळे ते मी रंगीत पाणी पिऊन घेते त्यामुळे त्याचे फायदे आपल्याला मिळत राहतात. प्रत्येकाला सरबत केलं पाहिजे असं काही
1: नाही. पुढची आणखी काही रेसिपी आहे?
0: आपण गुलाबाचं सरबत आपण तसं करू शकतो.
1: बर.
0: गुलाबाची म्हणजे गुलकंद ज्या गुलाबाचा केला जातो, देशी गुलाब, त्याला फार सुंदर वास असतो, तोच वापरावा.
1: बर.
0: कारण त्याला फ्लेवर फार असतो. गुलाबाचा रंग इतका येत नाही म्हणजे पाण्यात घालून, पण त्याचा सुंदर अरोमॅटिक थंडावा आपल्याला मिळतो.
1: आपण असं म्हणूया की मग आता जास्वंदीचा रंग आणि गुलाबाचा,
0: करेक्ट, हे असे परमिटेशन कॉम्बिनेशन तुम्ही अगदी
1: करू शकतो.
0: मोगऱ्याची फुलं पाण्यात घालून ठेवली
1: फ्लेवर
0: 15-20 मिनिटात त्याला फार सुंदर वास यायला लागतो. माठातही टाकली जातात पण ती फार वेळ ठेवू नये, नाही मग ती कडवट होतात. ते पाणी आपण वेगवेगळे हे रंग वापरू, फळ कुठलं तरी आंबट वापरू, कैरीचा रस किंवा किस त्याचं पाणी पण तुम्ही वापरू
1: शकता.
0: म्हणजे कैरी, लिंबू, आवळा, स्टार फ्रूट, त्याचा पांढऱ्याच रंगाचा ज्यूस निघतो. त्याचं तुम्ही रस काढून ठेवला आणि मीठ साखर घालून जर रस काढून तुम्ही जर बाटलीत भरून ठेवला तर महिनाभर त्या रसाचा वापर तुम्ही करू शकता आणि सरबत बनवू शकता.
1: छान.
0: हा, म्हणजे हा

0: त्याच्या फळाचा उपयोग झाला.
1: ही वेगवेगळ्या फुलांची सरबत आपण आता बघितली, आणखी कुठल्या पद्धतीने या फुलांचा वापर केला जाऊ शकतो?
0: आपल्याकडे भरपूर प्रमाणात ऊन असतं आणि ऊन असल्यामुळेच भरपूर प्रमाणात आपल्याकडे फुलं उगवून येतात. तर ही जी गुलाबाची फुलं आहेत ताजी, त्याच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत फक्त. आणि खडीसाखर, काचेच्या बरणीमध्ये खडीसाखर पाकळ्या, खडीसाखर पाकळ्या असे थर देत
1: जायचे
0: आणि उन्हात ती बरणी नेऊन ठेवायची. आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे दोनच फुलं आली, मग त्याचं मी कसा गुलकंद करू? ठीक आहे, आज दोन फुलं आली आहेत, तेवढंच ठेवा.
1: बर,
0: परवाच्याला अजून एकच फुल आलंय, परत त्याच्या
1: लेअर घालत राहा.
0: हा, म्हणजे मी तर ती बरणी ती गच्चीवरच ठेवलेली असते. फुल आलंय का म्हणून मी साखर थोडीशी घेऊन जाते आणि ते करत राहते.
1: ते लेअर घालत गेलं की तयार
0: होतं. अगदी अगदी,
1: म्हणजे अगदी घरच्या घरी सुंदर असा हा गुलकंद
0: हो,
1: आणि गॅसची सुद्धा आवश्यकता नाही.
0: अगदी
1: किती सुंदर.
0: म्हणजे आपल्याकडे ती पद्धत आहे वाळवण, नाही का आपण घालत. तुम्हाला वाळवणावरून मला आठवलं की हे रंग तुम्ही पापड्यांमध्ये कुरड्यांमध्ये घाला.
1: हो, मग अशी सांगितलेलं.
0: फार सुंदर रंग पापड्यांना येतो.
1: खरं
0: हे प्रयोग केले आहेत, थोडे फेंट येतात
1: खरं,
0: पण रंग मात्र येतो.
1: पुन्हा अपायकारक काहीच नाही,
0: अजिबात नाही. बिनधास्त
1: मिळालं तर त्यातनं चांगली पौष्टिक मूल्यच मिळतील.
0: पण हा, म्हणजे नॅचरल कलर.
1: बरोबर.
0: हा, काही काही फुलं आहेत ना ती खाण्याच्या योग्य असतात. आपल्याकडे ती फारशी येत नाही, पण गुलाबाची फुलांच्या पाकळ्या बघा मिठाईवरती घातलेल्या असतात. किंवा गुलाबजाम मध्ये घालतात, बासुंदीमध्ये घालतात, रबडीवर घालतात.
1: बर,
0: म्हणजे ती सुकवून ठेवलेली आपण अशा प्रकारे सजावट
1: म्हणून वापरू शकतो,
0: म्हणून आपण घालू शकतो. केकवर पण घालतात. म्हणजे आता असं आहे की डायनथस, व्हायोला, कॅलेंडुला, पॅन्सी ही जी फुलं आहेत ना ती सगळी एडिबल आहेत.
1: बर,
0: म्हणजे खाण्यासारखी आहेत. ती केक वरती घालतात, ब्रेड वरती लावतात.
1: बर,
0: त्याची नावं इंग्लिश आहेत, त्याची मराठी नावं मला माहितीच नाहीयेत. म्हणजे डायनथस आपल्याकडे येतात ती.
1: बर,
0: पण ती खाण्यासारखी आहेत फुलं. झेंडूची फुलं पण तुम्ही अशा तऱ्हेने वापरू शकता. म्हणजे झेंडूचं तुम्हाला माहित असेल की पाकळ्या म्हणजेच त्याचं बी असतं खाली, त्याला काळा एक रंगाचं छोटीशी काडी असते प्रत्येक पाकळीला.
1: बरोबर.
0: तर त्या तुम्ही कुंडीत घातल्यावरती जी रोपं उगवून येतील ना, त्या रोपांची फुलं तुम्ही खाऊ शकता. म्हणजे त्याचा पाणी पण वापरून तुम्ही सरबत करू शकता.
1: ओके,
0: त्याचा पण
1: त्याचाही रंग येतो.
0: हा, असा छान केशरी रंग, इतका सुंदर येतो. तर त्या रंगाचा वापर तुम्ही बिर्याणीसाठी पण करू शकता. साखर भात, नारळी भात, केशर नसेल तर ते तुम्ही करू शकता. तुम्ही पारिजातकाच्या फुलांचा देठ वापरू शकता.
1: बरोबर, केशरी रंग,
0: केशरी रंग येण्यासाठी. अगदी फार सुंदर रंग आहे. छान. रंगांची जी लयलूट आपल्या आजूबाजूला आहे तर ती आहारात आपण
1: नक्कीच वापरू शकतो.
0: आता जाता जाता तुम्हाला सांगते, आंबाडीची जी आपण भाजी लावतो तर त्याला सुंदर फुलं येतात. भडक एकदम किरमिजी रंगाची.
1: बर.
0: आणि ती अतिशय आंबट असतात चवीला.
1: हो, हो.
0: आणि त्याची चटणी छान होते. त्याच सरबत छान होतं. रंग त्याचा इतका देखणा असतो त्या आंबाडीच्या फुलांचा. किंवा ही जी आंबाडीची स्पेशली फुलं आहेत ना, त्याची चटणी आपण करू शकतो. म्हणजे ती वाटू शकतो, ते वाटून त्याच्यात तुम्ही पाणी घालून तो जाड पातळ रंग पण त्याच्यात करू शकता.
1: बर बर बर.
0: आणि ह्याचे क्यूब्स करून ठेवले की सरबतांमध्ये ते फार छान लागतात.
1: त्याच्यात थोडासा आंबट फ्लेवर
0: असतोच. मोईतो फार छान, अलीकडे मुलांना मोईतो फार आवडतो सगळ्यांना. तर असे हे जे रंग वापरून जर तुम्ही पाण्याऐवजी सोडा घालायचा आहे, म्हणजे सरबत तयार करताना रंग आपण पाण्यातच एक्स्ट्रॅक्ट त्याचं काढून घ्यायचंय, पण त्या बनवताना त्यात सोडा आणि भरपूर पुदिना आणि बर्फ घातला की घरच्या घरी आपण वेगवेगळी मॉकटेल्स मुलांना देऊ शकतो.
1: खरं म्हणजे सध्या क्रेज आहे.
0: क्रेज,
1: हा, म्हणजे साधं सोपं आहे. फक्त आपण नैसर्गिक रंग जे मगाशी आपण सांगितले त्याचा वापर करून छान करू शकतो.
0: म्हणजे अननसाचा रस असेल तर त्याच्यावरती हा गोकर्णाचा निळा रंग हळूहळू हळूहळू घालत गेलं पाणी ठार, तर आपल्याला दोन वेगवेगळे रंग ग्लासात दिसू शकतो.
1: सुंदर.
0: हा, म्हणजे मॉकटेल्स वेगवेगळी
1: करू शकतो
0: आणि हेल्दी.
1: आणखी अशा कुठल्या वनस्पती आहेत त्या ज्याचा वापर वेगळ्या पद्धतीने आपण आहारात करू शकतो?
0: त्याच्यामध्ये फार महत्वाची वनस्पती आहे कडुनिंब.
1: बर.
0: म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण गुढीपाडव्याला ते एक बाळ कडूच पाजलं जातं की आपल्याला सगळ्या प्रकारच्या चवी आणि कडू गोड गिळता यायला पाहिजेत आयुष्यात, म्हणून आपल्याला ते त्याची चटणी आपण करतो. त्याच्यात आपण

0: पूळ जिरे वगैरे घालतो किंवा आंबटपणासाठी आपण त्यावेळेला कैरी अवेलेबल असते, कैरी पीठ वगैरे घालतो. तसंच कैरी आणि गूळ आणि जिरे पावडर वापरून आपण कडुलिंबाच्या फुलांचं सरबत करू शकतो. ते अतिशय थंडावा देणारं आहे सरबत. अर्धी वाटी फुलं कडुलिंबाची आणि 3 ग्लास पाणी, थोडा गूळ आणि कैरी किसून आणि 1/2 टीस्पून मिरपूड आणि आल्याचा किस
1: बर
0: आणि थोडस मीठ, हे सगळं पाण्यात गूळ विरघळवून घ्यायचं आणि हे सगळे साहित्य त्याच्यात घालायचंय. हे थोडा वेळ जर ती फुलं भिजत घातली ना तर ते पाणी आपल्याला वापरता येतं. फुलं चांगली कुसकरून घ्यायची आहेत त्याच्यामध्ये आणि त्याचा जो एक्स्ट्रॅक्ट आहे तो या सगळ्या मिश्रणामध्ये घातला की अतिशय सुंदर कडुलिंबाचं सरबत तयार होत. चरबी वेगानं कमी होते या सरबतामुळे आणि चयापचय क्रिया वाढते, पचन फार चांगलं होतं. म्हणजे अगदी कडू ती नसतात, म्हणजे पानं इतकी, म्हणजे त्याचा एक वेगळाच फ्लेवर असतो. काही आंबट फळं वापरून त्याच्या बरोबर त्याचं कॉम्बिनेशन केलं.
1: खर तर पदार्थ वेगवेगळे आपण करतच असतो पण हे वेगळ्या पद्धतीचे वेगळे पदार्थ असं आपण म्हणूयात. तुम्ही मगाशी म्हणालात की फुलांबरोबर पानांचा सुद्धा काही ठिकाणी वापर केला जाऊ शकतो, तर
0: म्हणजे अशा अनेकानेक वनस्पती आहेत की ज्या आपल्या आहारात असायला पाहिजे. गणपतीची जी 21 आपण पत्री असते की नाही,
1: हो,
0: एक ऊर्जा पेय तयार करू शकतो. धोत्रा, केवडा, रुई असं हे सोडलं, दुर्वांचा रस तर आपल्याकडे म्हणजे घेतलाच जातो पोटात. आघाडा, मरवा, तुळस, बेल, जाई, जुई, पारिजातक, शमी, पिंपळ, त्याच्यानंतर अर्जुन, आंबा. कणेराचं घेऊ शकत नाही आपण, ते देवाला वाहू शकतो पण त्याच्यातनं चिकट ज्याच्यात द्रव येतो ती पानं आपण आहारात घ्यायची नाही. मधुमालती, बोर, हदगा, डाळिंब आणि गोकर्ण आणि माका हे तर आम्ही घेतोच. शिवाय वेगवेगळ्या म्हणजे आंबा, पेरू, डाळिंब ज्याची रस निघू शकेल अशी चांगला फ्लेवर देणारी, थोडासा पालकीची पानं, कोथिंबिरीची पानं हे सगळं आम्ही घेऊन आम्ही रस काढतो.
1: बर,
0: आणि आता तो एक प्रकारचा काढाच झाला ना, न उकळलेला कच्चाच आहे हा रस, कच्चा आहे, मिक्सर मधून काढलेला आहे. याच्यात झेंडू पण आहे. आडूळसा तुमच्या जवळ असेल तर ते तो तुम्ही घालू शकता. पारिजातकाच्या पानांचा वेगवेगळे औषधी उपयोग आपल्याला माहिती आहे. ही जी मी आता नावं घेतली ती सगळी औषधी वनस्पती ह्या आहेतच.
1: बरोबर,
0: त्या सरबताला चव आणण्यासाठी पाणीपुरीचं पाणी आपण जसं करतो तसं करायचं.
1: बर,
0: चिंच, गूळ आणि त्याच्यामध्ये तुम्ही मीठ घाला, जिरेपूड घाला आणि पुदिना घाला, अशा तऱ्हेचं ते पाणी ह्या सगळ्या पाण्यात मिक्स केलं आणि थंड सर्व केलं की कोणाला कळतच नाही की आपण काय पितोय. म्हणजे आमच्याकडे तर त्याला आयुर्वेदिक पाणीपुरी म्हणून प्रमाण ते खाऊ शकतो असं सगळ्यांना वाटतं.
1: खरंय,
0: आणि आम्ही त्याची पाणीपुरी ते पाणी घालून ते पिऊ पण शकतो. आणि मला आठवत आहे की आम्ही एका कॉलेजमध्ये म्हणजे पत्री काय काय असतात त्याचं एक एक्झिबिशन आम्ही मांडलं होतं, कारण माहितीच पडत नाही. मग आम्ही त्याची झाडं घेऊन गेलो होतो, सगळ्याचा आम्ही डिस्प्ले होता. मग आम्ही हे ऊर्जा पेय सगळ्यांना पाजलं होतं. तर तिथले प्रोफेसर म्हणले आम्हाला नको हे जरा काढ्यासारखं दिसतंय. तर मग मी त्यांना मुद्दाम आग्रह करून एक घोटभर सर घेऊन बघा. त्यांनी पिल्यावर हळूच त्यांनी पुढचा परत ग्लास पुढे केला की अजून मिळेल का थोडस. त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या वनस्पतींचा आपण वापर करावा जरूर.
1: असं आपण म्हणूया की निसर्ग भरभरून द्यायला बसलेला आहे, फक्त आपण घ्यायला हवाय असं आहे. आणि त्याचा जितका जास्त पद्धतीनं आपण उपयोग करू शकू. फक्त एक काळजी घ्यायची आहे की ही फुलं जी आहेत ही आपल्या परसदारातली असावीत, कुठलेही रासायनिक त्याच्यावरती कीटकनाशक वगैरे मारलेलं नसावं. सूर्यप्रकाशात उगवलेली झाडं जी आहेत त्या पद्धतीनं तुम्ही ज्या काही पाककृती सांगितल्या त्या पद्धतीनं आहारामध्ये आपण या फुलांचा वापर नक्की करू शकतो. आणि तुम्ही त्याचा सगळ्याचा अनुभव घेतला आहे.
0: म्हणजे रोजच घेत भरभरून वापर करा. आणि माझ्या कुंडीत एकच फुल आलंय किंवा दोनच फुलं आली आहेत तर मग मी कशाला त्याचं काय करू, तर असा अजिबात विचार करू नका. त्यापासून जे मिळणारे गुणधर्म आहेत ते छोटेसे जरी असले तरी तुमच्या शरीराला ते आवश्यक आहेत. त्यामुळे समजा आज माझ्याकडे एकच फुल आलंय जास्वंदीचं, तर मी त्याचं पाणी पिणारच आहे. त्याचं सरबत जरी नाही प्यायलं तरी मी त्याचं पाणी पिणार. वेगवेगळ्या पद्धतीने मी ते माझ्या पोटात कसं जाईल ते बघेन. दुसऱ्या दिवशी गोकर्णाची आली असतील, तिसऱ्या दिवशी कदाचित झेंडूची असतील, म्हणजे किंवा आपण साठवून ठेवलेली असतील काही.

0: म्हणजे उलट ते फार अभिमानानेच प्यायला पाहिजे, सुंदरशा कपांमध्ये किंवा ग्लासमध्ये ते तुम्ही घेऊन दुपारच्या वेळेला काम बीम झाल्यावरती मुद्दाम ते करून, म्हणजे त्याचं नाव बदला पाहिजे, तर हिबिस्कस टी म्हणा किंवा बटरफ्लाय पी टी म्हणा.
1: ओके.
0: आणि हा म्हणजे जरा त्याला एक्झॉटिक हे दिलं की ते जरा छान वाटतं.
1: नक्की.
0: आणि आपल्या मैत्रिणींना पण ते पाजा सगळ्यांना.
1: नक्की.
0: आणि आनंद घ्या.
1: नक्की. आणि त्याचे परिणाम तुम्हाला नक्कीच नंतर दिसतील.
0: हो हो. म्हणजे हे जे ऊर्जा पेय आहे मगाशी मी बोलले ते जर सातत्याने 21 दिवस घेतलं ना त्वचेवरती ग्लो येतोच.
1: तर खरंच खूप छान वाटलं चित्रा ते तुमच्याशी बोलून, आणि वेगळ्या प्रकारच्या रेसिपीज आज कळल्या, वेगळ्या प्रकारच्या फुलांपासून करता येणाऱ्या, आणि अगदी सहजपणे ही झाडं आपण आपल्या बागेमध्ये लावू शकतो छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये. तर सख्यानो नक्की हे सगळे जे पदार्थ सांगितलेले आहेत किंवा या ज्या छोट्या छोट्या रेसिपीज आज चित्रा ताईंनी सांगितल्या त्या नक्की ट्राय करून बघा. आणि चित्रा ताई तुम्ही आज आलात आमच्या स्टुडिओमध्ये आणि छान आम्हाला वेगळ्या रेसिपी सांगितल्यात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि वनिता मंडळी कार्यक्रमाच्या वतीनं आपले आभार मानते. नमस्कार.
0: नमस्कार.

तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये फुलांचा आहारातील उपयोग आणि त्याच्या काही पाककृती आपण जाणून घेतल्या चित्रा देशपांडे यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत केली होती ऐश्वर्या बेहरे यांनी.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मैत्रिणींनो आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता ऐकूया पाऊस वेळ हा स्वाती पाध्ये यांचा ललितबंध.
1: पाऊस न आवडणारी माणसं क्वचितच असतील. त्यात पावसाळ्याच्या सुरुवातीला पडणारा पाऊस तर फारच छान वाटतो. उन्हाच्या तीव्र भाजून काढणाऱ्या झाडांनंतर येणारा पाऊस आतून बाहेरून चिंब भिजवत जातो. एखाद्या गृहिणीनं कानाकोपऱ्यातून घर लख करावं तसा पाऊस धावत धावत सगळ्या गल्ली बोळातून मोठ्या रस्त्यांवरून धावत सगळं स्वच्छ आणि चकचकीत करत

करतो, सोबतीला कवेत हिरवाई घेऊन येतो. रोजचीच झाडं पानं फुलं ओले ती नाहत असताना माणसाचं खुजेपण जास्तच तीव्रतेनं जाणवतं. झाडाची कितीही निगा राखली तरी एका पावसानं येणारी सर्वांग तजेलदार नवाळी काही औरच असते. विजेच्या तारांवरून धावत ओळीत जाणारे पावसाचे थेंब आणि मागून येणाऱ्या थेंबांच्या वेगामुळं न मावलेली थेंबांची खाली येणारी ओळ आणि ओळी ओळींच्या तयार झालेल्या सरी असा सलग प्रवास सुरू असतो.

पावसाचे थेंब आणि मागून येणाऱ्या थेंबांच्या वेगामुळं न मावलेली थेंबांची खाली येणारी ओळ आणि ओळी ओळींच्या तयार झालेल्या सरी असा सलग प्रवास सुरू असतो. मध्येच पावसाची झड कमी झाली की लगेच आडोशाला बसलेल्या चिमण्या, छोटे पक्षी, साळुंक्या मजेत अंग धुताना दिसतात, पंख फडफडवून त्यांचा आनंद व्यक्त करताना दिसतात. भिंतीतून, घराघरांच्या मिळेल त्या मोकळ्या जागेतून, दगडा विटातून जमेल तिथून हिरवाई जन्म घेताना दिसते. सांदरी कोपऱ्यात जीव धरलेल्या या रानतृणांना किती गोड, नाजूक, इवलाली, पिवळी, जांभळी फुले येतात. डाळीच्या एका दाण्या इतकी लहान फुलं जमेल त्या ताकदीनं आनंदानं डुलत असतात. त्यांच्या आयुष्याच्या एका दिवसाचंही ते सोनं करतात. किती छोटं आयुष्य त्यांच्या वाट्याला आलेलं आहे, पण तेही देखणेपणानं स्वतःच्या समाधानासाठी समृद्ध जगून दाखवण्याचं कसब यांच्याकडूनच शिकलं पाहिजे. पाण्याच्या डबक्यातून बुचूक बुचूक आवाज करत चालत जायचं आणि स्वतःचं वय विसरायचं. शाळेला जाताना आणि शाळेतून येताना तर पावसाला अचूक समजतं. दिवसभर भिजलेलं दप्तर कपडे सांभाळत शाळेत बसायचं आणि संध्याकाळी पुन्हा येताना जोरदार पावसाची गाठ ठरलेलीच. शाळेत परत येताना जमेल तितक्या डबक्यात पाय नाचवायचे, उड्या मारायच्या, मोठ्या वाहनांनी उडवलेल्या कारंजात नखशिकांत भिजायचं, घरात पोचल्या पोचल्या आजी ताबाच घ्यायची. त्या छोट्या वयातही खूप मोठे केस होते, त्यामुळे पुरं डोकं आजीच्या स्वाधीन करायला लागायचं. तिच्या मांडीवर डोकं घुसळवत तिचा मऊ रेशमी हात गालावरून अंगावरून इतका छान फेरायचा की पाऊस जास्तच उबदार वाटायचा. दारातून आत येतानाच गरमागरम कांदे पोहे, भजी असे मस्त खमंग वास भूक लागल्याची जाणीव करून द्यायचे. काही वेळा मला असंही आठवते की माझा काका पाऊस लागू नये म्हणून पाठकुळीला घेऊन शाळेपासून यायचा. घर आलं तरी आमची स्वारी काही खाली उतरायची नाही आणि साखरेच्या पोत्याला कसलं आलंय उझ म्हणत प्रेमानं गालगुच्चा घ्यायचा. पाऊस यायचा तो असा दुथडी भरून प्रेम घेऊन यायचा. खूप पाऊस पडायला लागला की आजी म्हणायची, लाडोबा आज जरा पाऊस जास्तच लागलाय, घ्या जरा घरातच विश्रांती, शाळा जाईल वाहून आणि पंचायत होईल. मलाही आपली शाळा नक्की वाहणार वाटायचं. छोट्या होड्या, शीळवाल्या होड्या, बंब बोट किती प्रकार करायचे आणि या सगळ्या सोडलेल्या कागदी बोटी दूरवर जाताना पाहत राहायचं. त्या चिमुकल्या वयात नेहमी वाटायचं एकट्याच कुठं बरं जातील या. पावसाळा येतो तो बालपण आणि आठवणी घेऊनच. भिजलेल्या मनाच्या आठवणी किती प्रेमळ आणि उबदार असतात. त्यावेळच्या आठवणीतली माणसंही आता दूर गेलेली असतात, पण नुसत्या आठवणीनंही चिंब चिंब व्हायला होतं. तिन्ही सांजेला मला सगळी माणसं घरातच असायला हवीत असं वाटायचं. माझ्या खूप लहानपणची ही गोष्ट आहे. त्या काळी आजच्यासारखं कामानं आणि उद्योगानं माणसाला खाऊन टाकलेलं नव्हतं, त्यामुळे कुटुंब चांगलंच घट्ट बांधलेलं असायचं. आम्ही शाळेतून यायच्या वेळी माझी आजी बहुधा कुठे जायची नाही. एक दिवस नेमकी काही कारणानं आजी बाहेर गेली होती. आम्ही घरात आलो तर आजी नाही. नेमका पाऊस अगदी भरून आलेला होता. बाहेर गेलेली आजी पावसात अडकली. ढग फुटी झाल्यासारखा पाऊस बदाबदा कोसळत होता. थांबायचं सोडा, साधं कमी व्हायचंही पाऊस नाव घेईना. खूप वेळ झाला ती काही येईना आणि मलाही चैन पडेना. बरं शोधणार तरी कुठं, कोणत्या रस्त्यानं गेली आहे, कुठं गेली आहे काहीच माहीत नाही. पाऊस वाढतच होता आणि त्याचबरोबर घरातल्यांची तिच्यासाठीची काळजीही. बराच वेळ गेला, पाऊस काही कमी होईना. आता मात्र सगळ्यांचीच सहनशक्ती संपली. आत्तासारखे मोबाईल फोन हेही नव्हतं तेव्हा, म्हणजे ती आम्हाला कळवूही शकत नव्हती. त्यामुळे वाढणारी बेचैनी हैराण करणारी होती. मी तरी तिच्या आठवणीनं रडत होते आणि सारखी सगळ्यांना भुंभुण करत होते, आपण तिला शोधायला जाऊया. आमच्या घरी कोणतंच वाहन नव्हतं. रस्त्यावरही किरकोळ रहदारी होती, तीही थांबलेली होती. रस्त्यात इतकं पाणी साचलेलं होतं की पाऊलही पुढे टाकणं शक्य नव्हतं आणि आता तिची वाट पाहणं हेही अशक्यच होतं. माझी आई आम्हाला घरात बसवून तिला शोधायला बाहेर निघाली. एवढ्या मोठ्या पावसात छत्रीनं काय आडोसा होणार, पण तितकंच समाधान. आई जाऊन आजीला आणेल इतकाच गाढ विश्वास. आईनं दारातून पाऊल बाहेर ठेवलं.

0: अक्षरशः निथळणारी माझी आजी दारात उभी राहिली. मी थेट पळत जाऊन तिला घट्ट मिठी मारली. तिनं तिचा ओचा घट्ट पिळून माझ्या तोंडावरून फिरवला आणि तिचे हात पाठीवरून फिरायला लागले. पावसाच्या गार पाण्याबरोबर तिचे गरम गरम अश्रूही त्यात मिसळत होते. सगळ्यांची आई ही हिरकणीच असते. घरातल्यांच्या काळजीनं ती माऊली अंधारात चाचपडत घरात येऊन पोचली होती. फोनही तुरळक असलेल्या त्या काळात हे सोपं नव्हतं. हा, पण तेव्हा एक मात्र होतं, न बोलता न सांगता दुसऱ्या माणसाचं मन स्वच्छ वाचता येत होतं. दुसऱ्याबद्दल वाटणारी काळजी टेक केअर म्हणून सांगावी लागत नव्हती. आजही खूप पाऊस पडायला लागला की सगळ्या आठवणी जाग्या होतात आणि आतून भरून आलेलं आभाळही गच्च होत कोसळायला लागतं. तोंडावरून फिरलेला तिच्या ओच्याचा स्पर्श आणि कढत अश्रू आजही उबदार करतात आणि कितीही वाट पाहून आता परत न येणारी ती याचं वास्तव मन कातरत जातं. गच्च भरलेला आभाळ, झाकोळलेला आणि सगळीकडे पसरलेला कुंद उदासपणा आणि या सगळ्यामुळं आतून दाटून येणारा गहिवर, असं काहीस पावसाचं असतं. दिवसा पडणारा पाऊस वेगवेगळ्या रंगांचा असतो, वेगवेगळ्या मूडचा असतो, वेगवेगळ्या कालखंडाचाही असतो. म्हणजे बालपणातला असतो, तारुण्यातला असतो, रोमॅन्टिक असतो, एका छत्रीतला मिळून जायचा असतो आणि छत्री उडून गेलेलाही असतो. हळूवार स्पर्शाचा असतो, अलगद ओला स्पर्श करणारा असतो, थंड हवेतला उबदार स्पर्शाचा असतो, मोत्यासारखा अलवार घरंगळत येणारा असतो, थेंबा थेंबाची तहान भागवणारा असतो, मोरपिसासारखा मऊ अलगद स्पर्श करणारा असतो, धुवादार धुवून काढणारा असतो, दे दणादण पिटणारा सुद्धा असतो. नको नको रे पावसा पुन्हा पुन्हा आठवूस, डोळे तुडुंब पाण्याने माझे भराया लावूस. आली निरोपाची वेळ, जीव झाला कासावीस, पुन्हा पुन्हा आठवते कुठे कुठे भेटलास. पाऊस आला तरी कासावीस करणारा आणि गेला तरी कासावीस करणारा असतो, हे मात्र नक्की. भेसता आलं तर भिजायचा आणि नाही जमलं तर आडोशाला उभं राहून पोटभर प्यायचा तो पाऊस. पाऊस असतो गच्च आठवणींनी भरलेला. पाऊस असतो समृद्ध आठवणींची रेलसेल असणारा. दाटीवाटीनं उभारलेल्या आठवणीतली एक आठवण जरी आठवली तरी पुन्हा घट्ट विणींचा मोठा गोफ म्हणजे पाऊस.
1: वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आत्ताच आपण स्वाती पाध्ये यांचा ललितबंध ऐकला, पाऊस वेळ.

तर श्रोते हो, आजचा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आणि आता वेळ झालेली आहे निरोप घेण्याची, तेव्हा ऐश्वर्याचा नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर.

0: होतं. शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो. पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय. स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी चार भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पांध्ये.
1: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
0: स्मृतीवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पांधे यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. वनिता मंडळ.

0: तेव्हा आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखानीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।
2: तर उद्याच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल अलकनंदा पाध्ये यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत, या मुलाखतीचा भाग पहिला आणि बुद्धिबळाच्या पटावर यामध्ये भाग्यश्री ठिपसे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत। बरे तर मैत्रिणींनो, श्रोते हो जाता जाता तर कार्यक्रमातून मी आपला निरोप घेते। नमस्कार। वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकल्यात प्रसार भारतीच्या व्यूज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। श्रोते हो दुपारचे 1 वाजते थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या, आम्ही त्या संक्षेपित करीत आहोत।
3: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं मुनीश शर्मा। संसद के मॉनसून सत्र से पहले सरकार द्वारा बुलाई गई सर्वदलीय बैठक आज संसद परिसर में शुरू हुई। बैठक की अध्यक्षता रक्षा मंत्री राजनाथ सिंह कर रहे हैं। बैठक में संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू और राज्यसभा में सदन के नेता जगत प्रकाश नड्डा भी मौजूद हैं। बैठक शुरू होने के फौरन बाद विपक्षी दलों ने विरोध जताते हुए बैठक से वॉकआउट किया। मीडिया से बातचीत में तृणमूल कांग्रेस सांसद महुआ मोइत्रा ने कहा कि कांग्रेस, समाजवादी पार्टी, द्रमुक, झारखंड मुक्ति मोर्चा,

श्रोते हो कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर फडके, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं पाहुणी या चित्रपटातील गीत. गीतकार जगदीश खेबुडकर आणि संगीतकार राम कदम.

श्रोतेहो चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया उदय भवाळकर आणि गौरी पाठारे यांनी गायलेलं मायबाप या चित्रपटातील गीत. गजेंद्र अहिरे यांची रचना आहे आणि आनंद मोडक यांचं संगीत.

0: चंद्रशेखर गाडगीळ आणि उत्तरा केळकर यांच्या स्वरात आली लहर केला कहर या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. मुरलीधर गोडे यांची रचना होती आणि ऋषिराज यांचं संगीत होतं. तर याबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. यानंतर ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातमी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आणि बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून संक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई. राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती स्थिर, मात्र त्यांना इतर रुग्णालयात हलवण्याची त्यांच्या पत्नीची मागणी. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य.

0: वैशाख्य आणि देशाच्या उत्तर भागात पावसामुळे जनजीवन प्रभावित. संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सरकारने सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याची विनंती केली. शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांना बैठकीला आमंत्रित केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभात्याग केला. मात्र हे खासदार निषेध नोंदवल्यावर बैठकीत सहभागी झाले. संजय जाधव, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे या सहा खासदारांच्या शिवसेना पक्षप्रवेशाला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आलेल्या या खासदारांनी गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. यासंदर्भात शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी माहिती दिली.
1: शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे 7 हजाराचे आता 13 खासदार झालेले आहेत शिवसेनेचे. हे 13 खासदार जे आहे हे सभागृहामध्ये त्यांची भूमिका जी आहे ती मांडतील. महाराष्ट्राचे प्रश्न जे आहे ते त्या ठिकाणी उपस्थित करतील आणि त्याला न्याय देण्याचं काम करतील. ते बघा, आमचे सगळे खासदार जे आहेत सभागृहामध्ये बोलतात असंच नाही की एकच खासदार जो आहे तो त्या ठिकाणी बोलत असतो. तर सगळ्यांना 13च्या 13 खासदारांना कशा प्रकारे वेगवेगळ्या विधेयकांवरती सभागृहामध्ये त्यांची भूमिका जी आहे ती मांडतील.
0: याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली. या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटिझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केलाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मोल्दोवा, नॉर्थ मॅसेडोनिया आणि रोमानिया या 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या उद्या मोल्दोवा इथं पोचतील. आपल्या दौऱ्यात त्या मोल्दोवाच्या अध्यक्ष माईसा सांदू यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करतील. त्यानंतर त्या मोल्दोवाच्या इतर नेत्यांचीही भेट घेतील आणि मोल्दोवा भारत संसदीय मैत्री गटाच्या सदस्यांशी संवाद साधतील. आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती येत्या मंगळवारी नॉर्थ मॅसेडोनिया इथं पोचतील. यावेळी त्या नॉर्थ मॅसेडोनियाच्या अध्यक्ष गोर्डाना सिल्जानोवस्का दाउकोवा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. तसंच प्रधानमंत्री क्रिस्टिजान निकोस्कोस्की आणि इतर नेत्यांची भेट घेतील. राष्ट्रपती मुर्मू भारत उत्तर मॅसेडोनिया व्यापार मंचाला संबोधित करतील. आपल्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात राष्ट्रपती मुर्मू येत्या गुरुवारी रुमानिया इथं पोहोचतील. यावेळी त्या रुमानियाचे अध्यक्ष निकुशोर दान, हंगामी प्रधानमंत्री इली बोलोझान आणि इतर नेत्यांची भेट घेतील. त्यानंतर राष्ट्रपती मुर्मू भारत रुमानिया व्यापार मंचाला संबोधित करतील आणि भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधतील. राष्ट्रपती मुर्मू यांची 3 देशांची अधिकृत भेट ही या देशांबरोबरचे द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबरोबरच पूर्व युरोपीय क्षेत्राशी संबंध वाढवण्याच्या दृष्टीनं महत्वाची असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज नवी दिल्लीत झांजिबार आणि टंझानियाचे अध्यक्ष डॉ हुसैन अली एमविनी यांची भेट घेतली. उच्च शिक्षण, क्षमता विकास, पाणी पुरवठा, आरोग्य, कृत्रिम बुद्धिमत्ता यासह इतर क्षेत्रांमध्ये भारत आणि टंझानिया यांच्यातलं सहकार्य वाढवण्यावर या भेटीत चर्चा झाल्याची माहिती जयशंकर यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टवर दिली. पनामाचे परराष्ट्र मंत्री जेवियर इडुआर्डो मार्टिनेझचा वास्केज भारताच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर असून ते आज सकाळी नवी दिल्लीत पोचले. ते उद्या परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतील. येत्या बुधवारी ते बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचीही भेट घेणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक सफदरजंग रुग्णालयातून आपल्या पसंतीच्या खासगी रुग्णालयात त्यांना हलवण्याची परवानगी द्यावी यासाठी वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी त्यांनी केली. वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हटवताना त्यांचे शारीरिक आरोग्यविषयक सर्व निकष स्थिर होते. यानंतरही रुग्णालयानं त्यांच्यावर केलेल्या वैद्यकीय उपचारांबाबत गुप्तता आणि अपारदर्शकता

0: असल्याचं त्यांनी या याचिकेत म्हटलंय. दरम्यान वांगचुक यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सफदरजंग रुग्णालय प्रशासनानं म्हटलंय. संभाव्य धोके वेळेत टाळता यावेत यासाठीच वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केलं असून आवश्यक उपचार केले जात आहेत. तसंच विविध तज्ज्ञ डॉक्टरांचं पथकही वांगचुक यांच्या प्रकृतीवर सातत्यानं देखरेख ठेवत आहेत असं रुग्णालयानं म्हटलंय. अयोध्येतल्या राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बाळगलेलं मौन स्वीकारार नसून लाखो भाविकांच्या भावना दुखावणाऱ्या या प्रकरणाची स्वतंत्र आणि सर्वसमावेशक चौकशी व्हायला हवी असं काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलंय. भाविकांनी दिलेल्या देणग्यांच्या नोंदी मंदिराच्या विश्वस्त मंडळानं जाहीर कराव्यात, यामुळे त्याचा वापर कसा झाला याची माहिती मिळेल असं त्यांनी प्रधानमंत्री मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. या प्रकरणाची पारदर्शक आणि निःपक्षपाती चौकशी व्हावी अशी अपेक्षा असल्याचं यात म्हटलंय. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पीव्ही सिंधू अजिंक्य ठरली. आज सकाळी झालेल्या अंतिम लढतीत सिंधूनं जपानच्या अकानी यामागुची हिला 21-17 असं सरळ गेममध्ये हरवून अजिंक्यपदाला गवसणी घातली. भारत आणि इंग्लंड संघातला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामना आज लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ 1-1 बरोबरीत असल्यानं अखेरचा सामना जिंकून मालिकेत विजय मिळवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. फिफा विश्वचषक 2026 काल रात्री मियामी स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या स्थानासाठी रोमांचक फुटबॉल सामन्यात फ्रान्सचा पराभव करून इंग्लंडने कांस्य पदक पटकावलं. आज रात्री न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होईल. इराणने जॉर्डनमध्ये केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन सैन्यानं इराणवर नव्यानं हवाई हल्ले सुरू केलेत. होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेलवाहू जहाजांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्याची इराणची क्षमता आणखी कमी करण्याच्या उद्देशानं हे हल्ले केल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. इराणनं क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ला केल्याची माहिती आज कुवेतच्या सूत्रांनी दिली. या हल्ल्यानंतर हवाई सुरक्षा प्रणाली कार्यरत केल्याचं कुवेतच्या लष्करानं म्हटलंय. देशाच्या उत्तर आणि ईशान्य भागात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. अनेक ठिकाणी दरडी कोसळलेत. फ्लॅश फ्लड सखल भागात पाणी साचलंय, त्यामुळे रस्ते बंद झालेत. हिमाचल प्रदेशात 20 आणि 21 जुलै रोजी रेड अलर्ट जारी करण्यात आलंय. जम्मू काश्मीरमधल्या पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूर आणि भूस्खलन झालं असून 8 जणांचा मृत्यू झालाय, 6 जण बेपत्ता आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. जम्मू काश्मीरमधल्या अमरनाथ आणि माता वैष्णव देवी यात्रा खराब हवामानामुळे तात्पुरत्या स्थगित करण्यात आलेत. पिठोरागड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कैलास मानसरोवर यात्रा मार्ग दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती स्थिर, मात्र त्यांना इतर रुग्णालयात हलवण्याची त्यांच्या पत्नीची मागणी. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पीव्ही सिंधू अजिंक्य आणि देशाच्या उत्तर भागात पावसामुळे जनजीवन प्रभावित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रसूत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे. वारकरी संप्रदायाचं माहेरघर असलेल्या पंढरपूर इथल्या आषाढी एकादशी यात्रेत सहभागी होण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव इथल्या श्री संत गजानन महाराज संस्थानच्या पालखीनं प्रस्थान केलं. परंपरेनुसार यंदा सलग 57व्या वर्षी ही पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहे. शेगाव नगरीतून पालखीचा

0: प्रस्थान झाल्यानंतर संपूर्ण परिसर गणगण गणातबोते आणि जय हरी विठ्ठलच्या जयघोषानं दुमदुमून गेला. जागतिक योग दिनानिमित्त खामगाव तालुक्यातील बोरजवळा गाव जिल्ह्यासाठी आदर्श ठरत आहे. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या संकल्पनेवर आधारित आयुष ग्राम उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करून या गावानं आरोग्यदायी गाव घडवण्याचं शाश्वत मॉडेल तयार केलं आहे. आयुष ग्रामच्या संकल्पनेत डॉ शैलेश खंडारी यांच्या मार्गदर्शनात काम सुरू आहे. यामध्ये आजार बरा करणे नाही तर आजार होऊच नाही यावर भर देणे हे आहे. यात अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स आणि ग्रामस्थ यांचा सक्रिय सहभाग आहे. या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक घराजवळ तुळस, अडुळस, गवती, चहा, कोरफड यासारख्या औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात ग्रामीण आणि शहरी भागातील बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 2069 लसीकरण बूथ उभारण्यात येणार असून मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी 6,000 अधिक अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली होती. बूथवरील लसीकरणानंतर पुढील 5 दिवस घरभेटींद्वारे वंचित राहिलेल्या बालकांना पोलिओचे डोस देण्यात आले. खरीप हंगामात बुलडाणा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी बियाण्यांच्या सदोष उगवण क्षमतेमुळे मोठ्या संकटात सापडले आहेत. जिल्ह्यात सुमारे 8 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली असली तरी अनेक भागात बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. यानंतर शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केल्यानंतर या गंभीर परिस्थितीची दखल घेत कृषी विभागानं तातडीनं पावलं उचलली असून 800 बियाणांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. सदर प्रकरणी कामगार मंत्री आकाश फोंडकर यांनी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर खामगाव शहर पोलिसात बियाणे कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध एसटी स्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतूक, अनधिकृत पार्किंग आणि वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी बुलडाणा जिल्हा प्रशासनानं व्यापक धडक मोहीम सुरू केली आहे. एसटी बस स्थानकाच्या 200 मीटर परिसरात कोणत्याही प्रकारची अनधिकृत प्रवासी वाहतूक, प्रवासी उचलणे, सोडणे किंवा नियमबाह्य पार्किंग आढळल्यास संबंधित वाहनांवर दंडात्मक कारवाईसह थेट जप्तीची कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील विविध एसटी स्थानक परिसरात संयुक्त तपासणी मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत 306 वाहनांवर विविध मोटर वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. संबंधित वाहनधारकांकडून 4 लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला. कारवाईचा सकारात्मक परिणाम एसटी महामंडळाच्या उत्पन्नावरही झाल्याचा दावा प्रशासनानं केला आहे. अवैध प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण आल्यामुळे बुलडाणा एसटी विभागाच्या महसुलात तब्बल 74 लाख रुपयांची वाढ झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. श्रद्धेच्या नावाखाली सार्वजनिक निधीचा अपहार आणि कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करत काँग्रेसच्या वतीनं बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरात आंदोलन करण्यात आलं. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष सरचिटणीस, विश्वस्त, कोषाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहिता आणि मनी लॉन्ड्रिंग कायद्यानुसार एफआयआर नोंदवण्याची मागणी करणारी लेखी तक्रार काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून जळगाव जामोद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना आणि कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी, योजनांची माहिती तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे तसंच विविध विभागांमधील समन्वय अधिक मजबूत करणे यासाठी जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय अधिकारी कर्मचाऱ्यांची 1 दिवसीय कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. कार्यशाळेत योजनांच्या अंमलबजावणीतील विविध पैलूंवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं. शेतकरी, महिला बचत गट आणि ग्रामीण उद्योजकांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी समन्वयानं काम करण्याचं आवाहन यात करण्यात आलं. भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशभरातील 75 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आलं. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा रेल्वे स्थानकाचा समावेश होता. यानिमित्तानं नांदुरा रेल्वे स्थानकावर भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे, राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, रेल्वे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा इथल्या रेल्वे स्थानकाचा 10.63 कोटी रुपये खर्चून आधुनिक सुविधांसह सर्वांगीण पुनर्विकास करण्यात आला आहे. नव्याने प्रवासी सुविधा, स्वच्छता, दिव्यांग सुलभता, आधुनिक प्रतीक्षालय, सुधारित प्लॅटफॉर्म आणि सौंदर्यीकरणाची कामं यामध्ये समाविष्ट आहेत. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलडाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 झाले आहेत. आता भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूया सरिता भावे यांनी गायलेलं डी एल बक्षी यांचं गीत.

0: श्रोतेहो वसंत रिनावे यांची रचना पण ऐकलीत. आकाशवाणी गायक वृंदाच्या समूहस्वरात आणि याबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. दुपारचे 1:55 झाले. आता ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोतेहो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात भक्ती गाता या मालेत ऐकूया संत जनाबाईंवर भारती बिरजे डिग्गीकर यांनी लिहिलेला लेख.
2: जुनेराची भक्तिध्वजा संत जनाबाई भाग दुसरा. राजाई गोणाई अखंडित तुझे पायी मज ठेवियले द्वारी नीच म्हणून बाहेरी नारा गोंदा महादा विठा ठेवियले अग्रवाटा देवा केव्हा क्षेत्र देसी आपुली म्हणून जनीदासी. नामदेवांच्या कुटुंबात तिची दिशा तिला कळली आहे. आपल्या सत्तेचं स्थान या विषम समाजात नशिबाच्या उफराट्या खेळात फक्त विठ्ठलाच्या अधांतरात आहे हे तिला नीटपणे जाणवलं आहे. मात्र तिचं हे दुर्दैवच तिला तिचं बलस्थान करायचं आहे. कारण एकदा विठ्ठलाने तिला आपलं म्हटलं की सगळ्या निष्प्रेम जगण्याचं प्रेम पारण फिटणार आहे. मी तो समर्थाची दासी मिठी घालीन पायासी हाच माझा दृढभाव करीन नामाचा उत्सव. जनाईने आयुष्याचे ऋतू कधीच नाकारले नाहीत. तिच्या

0: निष्प्रेम जीवनात यौवन आलं, यौवनात प्रेमाचा वसंत ऋतूही आला. जनी आता अशक्य कोटीतल्या प्रेमात बुडून गेली. हे प्रेम कुणा हाडामासाच्या माणसावर नव्हतं, तर सतत जी त्याच्याशी संवाद करत होती त्या साक्षात विठ्ठलावर होतं. विठ्ठल आता अहर्निश तिच्यासोबत वावरू लागला होता. तिच्या भक्तीच्या प्रेमाच्या शक्तीने तो जणू कल्पितातून वास्तवात साकार झाला होता. तो दिवसभर तिला तिच्या कामात मदत करत होता. या अशक्य कोटीच्या भक्तिमय हृदबंधामुळे जनाबाईच्या जीवनात कठोर सत्व परीक्षेची वळणं आली. आता दासी म्हणून होणारा उपहास जाऊन थेट सामाजिक रोष आला. चोरीचे आणि चरित्रहीनतेचे आरोप दासीवर करणं अगदी सोपं असतं, तेही झालंच. तिला देहांत शिक्षा ठोठवण्यापर्यंत वेळ आली, पण विठ्ठलाने त्याचं निवारण केलं. शेवटी समाजाला जनीच्या जगावेगळ्या तपोसामर्थ्याची प्रचिती आली. आता जनाईचा सात्विक संताप तिच्या अभंग सृष्टीतून वाहू लागला. एका श्रमिणीला शोभेल अशा बंडखोरीने तिचे शब्दच अंगार झाले. होय, मी कुलस्त्री नाही, मी विठ्ठलासाठी वेसवा झाले आहे, बाजारात आले आहे. डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी. जनी म्हणे, देवा मी झाले वेसवा, रिघाले केशवा घरी तुझे. जनाईची सशक्त अभंग सृष्टी वेदनांच्या उच्चारांनी आणि क्रांतीच्या अंगारांनी रसरसलेली आहे. तिचं स्थान पददलित स्त्री परिप्रेक्षातून एका अत्यंत महत्वाच्या काळाचं, त्यातल्या संत परिवाराच्या संबंधांचं भान देणारं म्हणून अनन्य आहे. जनाबाई लौकिकाचा सतत प्रतिभेच्या अलौकिक पातळीवर स्वीकार करतात, त्यामुळे तो काळ त्याच्या तपशिलांसकट त्यांच्या अभंगात कथनात्मक डौलाने जिवंत होतो. त्यातील प्रतिमा सृष्टी घरा अंगणापासून ते बाजार व्यापार व्यवहारापर्यंत अशी विस्तृत आहे, कारण एका दासीने श्रमिक जीवनामुळे समाजात केलेल्या मुक्त संचाराच्या, मुक्त वावराच्या त्या खुणा आहेत. हे अभंग बहुउद्देशीय आहेत. त्यात ज्ञानेश्वरी भावंडांच्या, समकालीन महान संतांच्या जन्मतिथीच्या नोंदी आहेत. त्याचं प्रत्यक्ष केलेलं रूपवर्णन आहे. विठू माझा लेकुरवाळा, संगे लेकुरांचा मेळा, निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी, पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर, गोरा कुंभार मांडीवरी, चोखा जीवा बरोबरी, बंका कडियेवरी नामा करांगुली धरी. जनी म्हणे, गोपाळा करी भक्तांचा सोहळा. या अनन्य सुंदर चित्रात समकालीन महान संतांचं नक्षत्रांगण उतरलं आहे. मुक्ताईच्या सौंदर्याचा प्रत्यक्षदर्शी निर्वाळा आहे. देवाच्याही पुढे चालणाऱ्या ज्ञानेश्वरांचं अमाप कौतुक आहे. मरोनिया जावे बा माझ्या पोटा यावे, असा विलक्षण आग्रह जनाई ज्ञानेश्वरांना करते. यात सर्व आलं. स्त्री जन्म म्हणून न उभावे उदास, साधू संते ऐसे केले मज, संतांचे घरची दासी अंकिली, विठोबाने दिली प्रेमकळा. स्त्रीत्व आणि दास्य या दोन्ही जडभारी बंधनांना संत जनाबाई अशा लीलया उल्लंघून गेल्या.
1: भक्तिगाथा या मालेत आताच आपण ऐकला संत जनाबाईंवरील भारती बिरजे डिग्गीकर यांनी लिहिलेला लेख. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे 2 वाजलेत. आता पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. होमणी अळीचं नियंत्रण याविषयी माहिती आता ऐकूयात. वाचन केलं आहे स्वप्निता शिंदे यांनी.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करणारी कीड म्हणजे होमणी. त्यामुळे होमणीचं वेळीच नियंत्रण करणं अतिशय जरुरीचं आहे. होमणी ही चाफर भुंगेरे, मे भुंगेरे, जून भुंगेरे, मुळे खाणारी अळी, खतातली अळी इत्यादी नावांनी ओळखली जाते. होमणीच्या अंडी, अळी, कोश आणि भुंगेरे अशा 4 अवस्था असतात आणि या 4 अवस्था वर्षभरात पूर्ण होतात. विशेष म्हणजे पहिल्या 3 अवस्था जमिनीखाली आणि 4थी भुंगेरे अवस्था फक्त जमिनीबाहेर असते. त्यामुळे हिचं नियंत्रण जमिनीत आणि जमिनीबाहेर असताना करावं लागतं. प्रौढ भुंगेरे मादी 5 ते 10 सेंटीमीटर खोलीवर

0: महिन्यात 50 अंडी घालते. जूनच्या सुमारास म्हणजे फक्त 10 ते 15 दिवसात अंड्यातून अळी बाहेर पडते. सुरुवातीला ही अळी दह्यासारखी पांढरट रंगाची असते. पूर्ण वाढ झाल्यानंतर पांढरट पिवळी गुबगुबीत इंग्रजी सी आकाराची असते. अर्धगोलाकार आकारात जमिनीत पडून राहते. 5 ते 7 महिने तिची अवस्था असते. जून ते ऑक्टोबर या दरम्यान पिकांची मुळं कुरतडून मोठं नुकसान करते. त्यानंतर कोशावस्थेत जमिनीत खोलवर जाते. ही कोशावस्था 2 ते 4 आठवडे राहते. 40 ते 70 सेंटीमीटर खोलीवर ही कोशावस्था ऑगस्ट ते मार्च पर्यंत आढळते. कोशावस्थेतून बाहेर आलेला भुंगेरा पाऊस पडेपर्यंत म्हणजे जवळजवळ 4 ते 5 महिने जमिनीतच मातीच्या घरात काहीही न खाता पडून राहतो. आणि मग पहिला मृगाचा पाऊस पडल्यानंतर हे भुंगेरे बाहेर पडतात आणि लगेच त्यांचं मिलन सुरू होतं. मिलनानंतर 4 ते 5 दिवसात अंडी देणे सुरू होते. अशा प्रकारे त्यांचा जीवनक्रम असतो. हुंबळीची अळी अवस्था जास्त नुकसानकारक आणि मग त्याच्या पाठोपाठ भुंगेरे अवस्था नुकसानकारक असते. अळ्या पिकांची मुळं पूर्णतः कुरतडतात. त्यामुळे पिकं कोमसतात आणि मरतात. तसंच भुंगे कडुनिंब बाभूळ बोर या झाडांची पानं खातात. याशिवाय पिकांचे कोवळे शेंडे आणि पानं फस्त करतात. त्यामुळे नुकसान होतं. म्हणून हुंबळीचं नियंत्रण करण्यासाठी मशागतीचे उपाय जैविक आणि रासायनिक उपाय अशा पद्धतीने करावं लागतं. मशागत पद्धतीमध्ये नांगरट केल्यानंतर ढेकळे फोडल्यानंतर आढळणाऱ्या आणि आंतर मशागतीचं कोणतंही काम करताना जमिनीतून बाहेर पडणाऱ्या अळ्या वेचून त्यांचा नाश करावा. सूर्यफुलासारख्या प्रतिकारक्षम पिकाची फेरपालट करावी. इतर पिकात सापळा पीक म्हणून एरंडी ताग भुईमूग घ्यावीत. कोमेजलेल्या पिकाखालच्या अळ्या शोधून नष्ट कराव्यात. शेतात पाणी साचू दिल्यास अळ्या जमिनीतच गुदमरून मरतात किंवा पक्ष्यांचं भक्ष्य बनतात. खतात आढळणारी हुंबळी वेचून तिचा नाश करावा. जैविक उपायामध्ये कावळे मैना बगळे घार या अळ्या खातात. शिवाय कुत्री कोल्हे बेडूक उंदीर मांजर यांनाही या अळ्या खाद्य म्हणून आवडतात. काही बुरशी आणि जीवाणू यांचाही वापर करावा. रासायनिक उपायामध्ये 10% फोरेट एकरी 10 किलो नांगरणीच्या वेळी वापरावं. उभ्या पिकात क्लिनोफॉस फवारावं. भुंगेऱ्यांचं नियंत्रण करण्यासाठी पहिला पाऊस होताच सूर्यास्तानंतर लगेच बाभूळ बोर लिंब ही झाडं हलवावीत. त्याच्यावर मिलनासाठी आलेले भुंगेरे जमिनीवर पडतील ते गोळा करून नष्ट करावेत. या झाडाखाली प्रकाश सापळे लावावेत. सापळ्यात अडकलेले भुंगे नष्ट करावेत.
1: हुंबळी अळीचं नियंत्रण याविषयी माहिती आपण ऐकली. वाचन केलं होतं स्वप्निता शिंदे यांनी. कृषीवाणी हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला. प्रसारभारतीच्या वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, दुपारचे 2:05 होत आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धन संपदा.

0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूया स्पॉन्डिलायसिस आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती.
1: श्रोतेहो नमस्कार. ग्रीवादंश या रोगाला आपण सर्वायकल स्पॉन्डिलायटिस किंवा मानेचे दुखणे या नावानेही ओळखतो. या विकारामध्ये मान, खांदे यासोबतच डोक्याच्या भागातही ताणतणाव जाणवतो. आजाराच्या तीव्र अवस्थेत शरीराच्या या भागांमध्ये सुई टोचल्याप्रमाणे वेदना होतात. मेरुदंडामध्ये सर्वात कोमल भाग हा मानेचाच असतो. चालत्या गाडीमध्ये एकाएकी झटका पडला तर मानेच्या भागात वेदना होतात. झोपताना जाड उशीचा वापर केल्यास मानेची एखादी शीर लागून येते. एकसारखे संगणकावर बसून काम केल्यामुळेही मानेच्या भागात वेदना होतात आणि खांदेही आकसले जातात. अधिक वेळा मानेच्या विकृती आणि अस्थींचा रास झाल्यामुळे ग्रीवादंश या आजाराची निर्मिती होते. विकृती निर्माण झाल्यामुळे मानेतील मनके आणि त्यांचे सांधे घासले जातात. मांसपेशी आणि त्यांचे अस्थिबंध यांचा नाश होऊ लागतो. हा रोग

0: मध्यम वयोगटातील लोकांमध्ये आणि विशेषतः सतत बैठे काम करणे, मान पुढे झुकून बसणे, चुकीच्या पद्धतीने बसणे यामुळेही ग्रीवादंश हा विकार निर्माण होतो. मानसिक आणि भावनात्मक ताणतणावाचे वाढते प्रमाणही सर्वायकल स्पॉन्डिलायटिस हा विकार निर्माण करण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडतात. स्पॉन्डिलायसिस या विकारामध्ये योगासनांच्या नियमित अभ्यासाने चांगला फायदा होतो. त्यासाठी वज्रासन, भुजंगासन आणि त्याचे विविध प्रकार, शशांक भुजंगासन, भद्रासन, शवासन, आकर्ण धनुरासन, मकरासन, अद्वासन, मार्जरी आसन आणि सर्पासन या सोप्या आसनांचा नियमित अभ्यास करावा. सोबतच हस्तसंचालन, ग्रीवा संचालन, खांद्यांच्या हालचाली यांचाही अभ्यास मान आणि खांद्यांचे स्नायू शिथिल करण्यासाठी उपयुक्त ठरतो. मात्र सर्व योगाभ्यास करताना एक काळजी निश्चितपणे घ्यावी. कोणत्याही हालचाली करताना आणि योगासनांचा अभ्यास करताना मान पुढे झुकवू नये. मानसिक आणि भावनात्मक ताणतणावांचाही संबंध हा विकार निर्माण होण्यामागे असल्यामुळे प्राणायामाचा अभ्यासही या विकारामध्ये उपयुक्त ठरतो. अनुलोम विलोम प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, उज्जयी प्राणायामाचा अभ्यास रोगाची तीव्रता कमी करण्यासाठी हितावह ठरतो. दीर्घ शवासन, योग निद्रा आणि श्वसन ध्यानाचा अभ्यासही या रोगापासून मुक्ती मिळविण्यासाठी लाभदायक ठरतो. कारण दीर्घ शवासन आणि योग निद्रेच्या अभ्यासाने शरीरातील सर्व स्नायूंचे शिथिलीकरण करून ताणतणाव कमी करण्यावर भर दिला जातो. परिणामी स्पॉन्डिलायटिसच्या विकारामध्ये वेदना कमी करण्यासाठी रुग्णाला मदत मिळते. योगासने, प्राणायाम, ध्यान आणि शिथिलीकरणासोबतच रुग्ण व्यक्तीने झोपण्यासाठी नरम बिछाण्याचा वापर करू नये आणि उशीचा आधार डोक्याखाली घेऊ नये. खाटेवर न झोपता शक्यतोवर कडक तक्त्यावर किंवा दिवाणवर झोपावे, जेणेकरून मानेचा भाग पुढे झुकला जाणार नाही आणि सरळ राहील. जास्त भारी वजन उचलू नये. मान झुकून काम करू नये. संगणकावर काम करताना किंवा लिखाण काम करताना एकसारखे काम न करता अधूनमधून विश्रांती घ्यावी आणि मानेच्या व खांद्यांच्या हालचाली कराव्यात. लांबचा प्रवास करताना गाडी चालवितानाही अधूनमधून थांबून मानेच्या आणि हातांच्या हालचाली कराव्यात, जेणेकरून या विकारापासून लवकर मुक्ती मिळवता येईल. आणि ज्यांना विकार नसेल त्यांनीही या नियमांचे पालन केल्यास ग्रीवादंश म्हणजेच सर्वायकल स्पॉन्डिलायटिस होण्याचा धोका टाळता येतो.
1: आताच आपण स्पॉन्डिलायसिस आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

दुपारची 2 वाजून 10 मिनिटे झाली आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.

श्रोताहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोताहो, आजच्या कार्यक्रमात निसर्ग पुनरुज्जीवन याविषयी माहिती ऐकूया. श्रोताहो, आपल्या परिसरातल्या निसर्गाचा विचार फारसा आपण करत नाही. आपल्या जमिनीवर निसर्ग फुलवण्याची इच्छा आपल्या सगळ्यांनाच असते, पण नेमकं काय करायचं हे माहीत नसतं. अशावेळी निसर्ग पुनरुज्जीवन हे आपण नक्कीच करू शकतो आणि त्यातून निसर्गाला आपण पूर्ण वेळ देणं खूप आवश्यक आहे. निसर्गाचं पुनरुज्जीवन करणं म्हणजे नेमकं काय? झाडं लावणं आणि निसर्ग पुनरुज्जीवन यात फरक आहे. हा, वृक्ष लागवडीला नुसती झाडं वाढलेली आणि हिरवळ तयार झालेली आपल्याला दिसेल, पण जैवविविधता नाही. हा, ती जोपासली जाणार नाही. निसर्ग पुनरुज्जीवन ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. जिथे निसर्ग पुनरुज्जीवन करायचं

जवळचे आहे. तिथली जमीन, तिथलं हवामान, आजूबाजूचा परिसर, तिथली शिखर परिसंस्था या सगळ्यांचा शास्त्रीय अभ्यास करणं हा निसर्ग पुनरुज्जीवन प्रक्रियेचा पहिला टप्पा आहे. मग तिथं जैविक कुंपण घालायची, बायोमास त्यावर पसरायचं, त्या जमिनीवर जमिनीतला ओलावा वाढवायचा आणि एकंदरीतच जमिनीची गुणवत्ता सुधारायची हा पुढचा टप्पा. मग काय होतं, तिथं आपोआपच गवत उगवू लागतं. मग क्रमाक्रमानं वेली, छोटी छोटी झुडपं तिथं वाढायला लागतात. कीटक, किडे, अळ्या, फुलपाखरू, पक्षी, सरपटणारे प्राणी तेही हळूहळू तिथे येऊ लागतात. त्यांच्याद्वारे होणाऱ्या बीज प्रसारामुळं मोठ्या झाडांची रोपटीही तिथं उगवतात आणि वाढू देखील लागतात. हे सगळं झाल्यानंतर मग जर आवश्यकता असेल तर आपण तिथं काही देशी झाडं लावू शकतो. अशी ही निसर्ग पुनरुज्जीवनाची टप्प्याटप्प्यानं होणारी दीर्घकालीन प्रक्रिया आहे. निसर्ग निवडीला प्राधान्य देऊन केलं गेलेलं निसर्ग पुनरुज्जीवन हे शाश्वत असतं, जे नुसती झाडं लावून होत नाही. परिसंस्थेतले सगळे स्तर निसर्ग पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेत तयार होत असतात. वृक्ष लागवड चांगलीच आहे, फक्त ती शास्त्रीय पद्धतीनं आणि आधीचे टप्पे पूर्ण केल्यानंतरच व्हायला हवी. निसर्ग पुनरुज्जीवन करताना आपण पारंपरिक ज्ञानाला महत्व देणं खूप आवश्यक आहे. बर का श्रोते हो, स्थानिक लोकांनी वर्षानुवर्षाच्या अनुभवातून खूप ज्ञान कमावलेलं असतं आणि त्यांच्यात काही गोष्टी करण्याची कला देखील असते. जसं भात खाचऱ्यांमध्ये जी ताल बांधलेली असते ना, म्हणजे दगडी भिंत, ती इतकी पक्की असते की सिमेंटची भिंत फार तर 20-21 वर्ष टिकेल. पण या भात खाचऱ्यांमधल्या ज्या ताली असतात ना, त्या पिढ्यांपिढ्या टिकतात बर का. म्हणजेच स्थानिक लोकांकडं बांधकामाविषयीचं आणि इतर अनेक बाबतीतलं एक शहाणपण असतं जे निसर्ग संवर्धनाला पूरक ठरतं. श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आपण निसर्ग पुनरुज्जीवन याविषयी माहिती ऐकत होतात. या माहितीचा उर्वरित भाग उद्या ऐकूया. तेव्हा मी सारिका दांडगे आपला निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादर करते होते विजय भुयार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

केसर हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला. प्रसार भारतीच्या वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, दुपारचे 2:15 वाजतात. थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आणि त्या संक्षेपित करीत आहोत. दोपहर समाचार या हिंदीतून बातम्या.

0: वनमाला दीक्षित यांचं कर्नाटक शैलीतील व्हायोलिन वादन आपण ऐकलं. सुरुवातीला राग अठणा आणि त्यानंतर सिमेंद्र मध्यम हे राग आपण ऐकलेत. त्यांना मृदंगम साथ केली होती आदित्य राजगोपालन यांनी. शास्त्रीय वाद्यसंगीताचा हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकला. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर संध्याकाळी 5:02 आपण शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम ऐकू शकाल.
1: चौसष्ट चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ. या खेळाला आज ग्लॅमर आलंय. अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात. यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री टिपसे.
2: बुद्धिबळच्या पटावरती काय असतं की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते. कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो. अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील त्या अबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीने विचार करायची वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो.
1: भाग्यश्री ठिपसे यांची मधुलिका नेरुळकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 20 जुलै रोजी दुपारी 12 वनिता मंडळात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही बुद्धिबळाच्या पटावर.
3: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 3 थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणी मुंबई नम्रता कडू प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी समुद्राखालच्या बोगद्याचं खोदकाम सुरू। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती स्थिर, मात्र त्यांना इतर रुग्णालयात हलवण्याची त्यांच्या पत्नीची मागणी। आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य। संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे, त्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते। या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सरकारनं सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याची विनंती केली। शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांना बैठकीला आमंत्रित केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रतिकात्मक सभात्याग केला, मात्र हे खासदार निषेध नोंदवल्यावर बैठकीत सहभागी झाले। संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे या सहा खासदारांच्या शिवसेना पक्षप्रवेशाला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आलेल्या या खासदारांनी गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला होता। या संदर्भात शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी माहिती दिली।
1: शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे 7 खासदारांचे आता 13 खासदार झालेले आहेत शिवसेनेचे। हे 13 खासदार जे आहे हे सभागृहामध्ये त्यांची भूमिका जी आहे ती मांडतील, महाराष्ट्राचे प्रश्न जे आहे ते त्या ठिकाणी उपस्थित करतील आणि त्याला न्याय देण्याचं काम करतील। बघा, आमचे सगळे खासदार जे आहेत सभागृहामध्ये बोलतात, असंच नाही की एक

0: खासदार जो आहे तो त्या ठिकाणी बोलत असतो. तर सगळ्यांना 13 च्या 13 खासदारांना कशा प्रकारे वेगवेगळ्या विधेयकांवरती सभागृहामध्ये त्यांची भूमिका जी आहे ती मांडतील.
1: याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली आहे. या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटीझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं, सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आल्यामुळे सर्वांचा वेळ वाया जातो आणि करदात्यांच्या पैशांचा अपव्यय होतो. संसदेचं कामकाज जितक्या कार्यक्षमतेने चालेल ते तितकंच देशाच्या हिताचं ठरेल असं रिजिजू म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मोल्दोव्हा, नॉर्थ मॅसेडोनिया आणि रोमानिया या 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या उद्या मोल्दोव्हा इथं पोहोचतील. मुर्मू मोल्दोव्हाला भेट देणाऱ्या भारताच्या पहिल्याच राष्ट्रपती आहेत. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी घणसोलीजवळ सावलीपासून विक्रोळीपर्यंतच्या बोगद्याचं काम काल TBM म्हणजेच टनेल बोरिंग मशीनच्या सहाय्यानं सुरू झालं. एकूण 10 किलोमीटर लांबीच्या या टप्प्यातला 7 किलोमीटर लांबीचा बोगदा ठाणे खाडीजवळ समुद्राखालून जाईल. भारतातला रेल्वे कॉरिडॉरसाठीचा हा पहिला समुद्राखालचा बोगदा असेल. या प्रकल्पातल्या एकूण 21 किलोमीटर लांबीच्या भूमिगत बोगद्याच्या भागापैकी मुंबईत घणसोलीमध्ये सावली आणि वांद्रे कुर्ला संकुला दरम्यानचा 16 किलोमीटरचा भाग TBMच्या सहाय्यानं खोदला जाईल. पहिल्या TBMनं गेल्या 5 जुलै रोजी विक्रोळीकडून BKCच्या दिशेनं 6 किलोमीटर अंतराचं काम सुरू केलं आहे. अयोध्येतल्या राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बाळगलेलं मौन स्वीकारार्ह नसून लाखो भाविकांच्या भावना दुखावणाऱ्या या प्रकरणाची स्वतंत्र आणि सर्वसमावेशक चौकशी व्हायला हवी असं काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे. भाविकांनी दिलेल्या देणग्यांच्या नोंदी मंदिर न्यासानं जाहीर कराव्यात असं त्यांनी प्रधानमंत्री मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. अयोध्येतल्या राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक झाली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक सफदरजंग रुग्णालयातून आपल्या पसंतीच्या खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी द्यावी यासाठी वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. सफदरजंग रुग्णालयानं सोनम यांच्यावर केलेल्या वैद्यकीय उपचारांबाबत गुप्तता आणि अपारदर्शकता बाळगल्याचं त्यांनी या याचिकेत म्हटलं आहे. दरम्यान वांगचुक यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सफदरजंग रुग्णालयानं म्हटलं आहे. संभाव्य धोके वेळेत टाळता यावेत यासाठीच वांगचुक यांना रुग्णालयात दाखल ठेवलं असून आवश्यक उपचार केले जात आहेत. यासोबतच विविध तज्ज्ञ डॉक्टरांचं पथकही वांगचुक यांच्या प्रकृतीवर सातत्यानं देखरेख ठेवत आहे असंही रुग्णालयानं कळवलं आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आज गडचिरोली इथं निर्माण संघटनेच्या वतीनं विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण आंदोलन केलं. निर्माण चळवळीचे प्रमुख अमृत बंग यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातल्या प्रमुख रस्त्यांवर झालेल्या आंदोलनात सुमारे 70 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी झाले होते. राज्यात विविध शासकीय परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याच्या दृष्टीनं आवश्यक शिफारसी करण्यासाठी राज्य शासनानं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. यासंदर्भातला शासन निर्णय काल जारी करण्यात आला. समितीनं 2 महिन्यात शासनाला अहवाल सादर करायचा आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यात नातेपुते इथं अन्न आणि औषध प्रशासनानं एका आस्थापनेवर काल छापा टाकून 53,000 रुपये किमतीचं 1,384 लिटर बाटलीबंद पाणी आणि आंब्याच्या रसाचा साठा जप्त केला. तपासणीवेळी आढळून आलेल्या त्रुटींची पूर्तता होईपर्यंत व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य अन्न आणि औषध प्रशासन अर्थात FDA तक्रार पोर्टल सुरू केल्यापासून आरोग्याला हानिकारक अन्न पदार्थांच्या सर्वाधिक तक्रारी पुणे जिल्ह्यातून आल्याची माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काल दिली. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरनं आयोजित केलेल्या अन्न सुरक्षा परिषदेत ते बोलत होते. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य ठरली आहे. आज सकाळी झालेल्या अंतिम लढतीत

0: संघानं जपानच्या अकाने यामागुची हिला 21-17 असं सरळ गेममध्ये हरवून अजिंक्यपदाला गवसणी घातली आहे. अरबी समुद्रात आज भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं राज्याच्या किनारपट्टीसाठी पुढचे 24 तास ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या काळात नागरिकांनी भरतीच्या वेळी सावधगिरी बाळगावी असं आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. या भूकंपामुळे कोणताही मोठा धोका निर्माण होणार नसला तरी मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असा इशारा दिला आहे. येत्या काही दिवसांमध्ये राज्याच्या काही भागात पावसाचा जोर वाढेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. विशेषतः घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून खरीप हंगामातल्या पिकांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरेल. येत्या 21 जुलै रोजी रायगड, पुणे आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर तर 22 जुलै रोजी रत्नागिरी, रायगड, पालघर, नाशिक आणि पुणे परिसरात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज आहे. भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघातला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना आज लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ 1-1 बरोबरीत असल्यानं अखेरचा सामना जिंकून मालिकेत विजय मिळवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. फिफा विश्वचषक 2026 काल रात्री मियामी स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या स्थानासाठीच्या रोमांचक फुटबॉल सामन्यात फ्रान्सचा 6-4 असा पराभव करून इंग्लंडनं कांस्य पदक पटकावलं. आज रात्री न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होईल. जम्मू काश्मीरमधल्या अमरनाथ आणि माता वैष्णोदेवी यात्रा खराब हवामानामुळे तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत. हवामान आणि यात्रा मार्गाच्या सुरक्षिततेचा अंदाज घेतल्यावर यात्रा पुन्हा सुरू केली जाईल अशी माहिती प्रशासनानं दिली. पिथौरागड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कैलास मानसरोवर यात्रा मार्ग दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आला. यात्रेकरूंच्या विविध तुकड्यांना वेगवेगळ्या मुक्कामस्थळी थांबवण्यात आलं आहे. सीबीएसईच्या इयत्ता 10वीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून डिजी लॉकर रिझल्ट पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल पाहता येतील. यंदाच्या मुख्य आणि दुसऱ्या बोर्ड परीक्षेचे निकाल एकत्रित केल्यानंतर एकूण उत्तीर्णांचं प्रमाण 96.78% झाल्याचं सीबीएसईनं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी समुद्राखालच्या बोगद्याचं खोदकाम सुरू. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती स्थिर, मात्र त्यांना इतर रुग्णालयात हलवण्याची त्यांच्या पत्नीची मागणी. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ह्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, दुपारचे 3:10 आणि 29 सेकंद झाले आहेत. अस्मिता वाहिनीची आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट सायंकाळी 5 दुसऱ्या सभेत. तोपर्यंत नमस्कार. दरम्यान ऐकत रहा AIR मराठी DTH वाहिनीचे कार्यक्रम.

मध्यम लहरी 249° आठ एक मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि एफ एम वाहिनीच्या 100° 6 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर श्रोतेहो आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सायंकाळचे 5 वाजलेत. आमची आजची दुसरी प्रसारण सभा आता सुरू करीत आहोत. प्रसारणात आपल्यासोबत मी शुभांगी चव्हाण. श्रोतेहो ऐकूया मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले, मिलिंद इंगळे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आम्ही दोघं राजा राणी या चित्रपटातील गीत. गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि रचना आहे शांताराम नांदगावकर यांची.

आशा भोसले, मिलिंद इंगळे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आम्ही दोघं राजा राणी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया उत्तरा केळकर, चंद्रशेखर गाडगीळ यांच्या आवाजात आली लहर केला कहर या चित्रपटातील गीत. गीताला संगीत आहे ऋषिराज यांचं आणि गीतरचना आहे मुरलीधर गोडे यांची.

उत्तरा केळकर आणि चंद्रशेखर गाडगीळ यांनी गायलेलं आली लहर केला कहर या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया जैत रे जैत या चित्रपटातील गीत. गीताला स्वर आहे आशा भोसले आणि सहकारी यांचा, रचना आहे नाधो महानोर यांची आणि गीताला संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं.

जैत रे जैत या चित्रपटासाठी आवाज होता आशा भोसले आणि सहकाऱ्यांचा. श्रोते हो, आपण ऐकत आहात आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

श्रोतेहो मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया ननंद भाऊजई या चित्रपटातील गीत. गीताला आवाज आहे येसुदास आणि अनुराधा पौडवाल यांचा.

0: येसुदास आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं ननंद भाऊजय या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: अमृत कलश, ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
0: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया फुकट चंबू बाबूराव या चित्रपटातील श्रीकांत पारगावकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत. गीताला संगीत आहे बाळ पळसुले यांचं आणि रचना आहे श्रीकांत नरुले यांची.

श्रीकांत पारगावकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं फुकट चंबू बाबूराव या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सायंकाळचे 5:30 होत आहेत. युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम ऐकण्यासाठी जाऊया आमच्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

0: युवक मित्र मैत्रिणींनो, युववाणी कार्यक्रमात मी दिव्या तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, आषाढी एकादशी भक्ती, समता, सेवा आणि संस्कारांचा उत्सव. शतकानुशतक लाखो वारकरी ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत पंढरीची वाट चालतात. ही वारी केवळ धार्मिक परंपरा नाहीये, तर जीवनाला दिशा देणारी संस्कृती आहे. आजच्या धकाधकीच्या तंत्रज्ञान प्रधान युगात सुद्धा अनेक युवक अगदी उत्साहानं वारीत सहभागी होतात. शिस्त, संयम, सहकार्य, पर्यावरण संवर्धन आणि समाजसेवा अशी मूल्य वारीतून हे युवक आत्मसात करतात. तर फ्रेंड्स, आषाढी वारी आजच्या तरुणाईची, यामध्ये आज आपण या तरुणांच्या नजरेतून ही वारी अनुभवणार आहोत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे. कार्यक्रमाची सुरुवात युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांच्या या प्रवचनानं.
1: पुंडलीक वरधर विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम.

नमस्कार युवक माऊली. आषाढी एकादशी जवळ आली की वारकऱ्याला वारीचे वेद लागतात, कारण मानवी जीवनाचे अत्यंत आनंदाचा ठेवा म्हणजे वारी आहे. वारी हा मनुष्य जन्माचा महोत्सव सोहळा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तो एक परमात्मसुख सामूहिकरित्या लुटण्याचा आणि वाटण्याचा मार्ग आहे. म्हणून माणसाने जन्माला आल्यानंतर एकदा तरी पंढरीची वारी करावी, आणि जर वारीचा परिपूर्ण आनंद लुटायचा असेल तर वारी ही तरुणपणामध्येच केली पाहिजे, कारण संत सांगतात

महाराज म्हणतात, जोपर्यंत तुमचे शरीर सदृढ आहे, हात पाय काम करत आहेत, म्हणजेच तुम्ही तरुण आणि धडधाकट आहात, तोपर्यंत तुम्ही स्वतःचे कल्याण स्वतःचे स्वहित करून घेतले पाहिजे आणि तीर्थयात्राही केली पाहिजे, तरच तुम्हाला त्याचा आनंद उपभोगता येईल। नाहीतर आपलं शरीर साथ देत नाही, गुडघे दुखतात, कंबर दुखते, चालताना थकवा येतो आणि मग आपण वारीला निघालो तर त्या वारीचा आनंद आपल्याला नाही घेता येणार। याकरता या वारीचा परिपूर्ण आनंद जर घ्यायचा असेल तर तो तरुणपणामध्ये जोपर्यंत आपल्याला चालता येते बोलता येते तोपर्यंतच घ्यावा। आणि आजचा तरुण ते करताना दिसतोय, तो ट्रेकिंगला ज्या आनंदाने जातोय त्याच आनंदात वारीला सुद्धा येताना दिसतोय। आज फार मोठ्या प्रमाणात तरुणाई या वारीकडे वळालेली दिसते, मग ती सेवाभाव म्हणून असेल, स्वच्छता मोहीम म्हणून असेल, नाहीतर मेडिकल सेवा, वारीमध्ये असणारी समता अनुभवण्याकरता असेल। आज तरुण या वारीकडे वळायला दिसतोय, म्हणून प्रपंच असवा परमार्थ हा तरुण वयातच केला पाहिजे, कारण तरुणच तरुण जाऊ शकतो आणि या तरुणपणामध्ये आपल्याला वारीचा आनंद घ्यायचा आहे। पायी चालणं म्हणजे प्रवास, हृदयानं चालणं म्हणजे यात्रा, आणि पाय हृदय आणि संपूर्ण शरीराचं भान हरपून चालणे म्हणजे वारी। भान हरपून चालण्याकरता त्याचं शरीर तितकं निरोगी सदृढ असलं पाहिजे, कारण ज्याचं शरीर निरोगी चांगलं त्याचं मनही आनंदी असतं। कारण वारीला जायचं तर पांडुरंगाच्या भक्तिरंगात गात नाचत खेळत भक्ती सुखाचा आनंद घेत जायचं असतं। नाचत जाव त्याच्या गावा रे खेळिया सुख देईल विसावा रे। हा वारकऱ्यांचं जीवन म्हणजे साक्षात भक्तियोग, त्यांचा कठीण प्रवास म्हणजे शारीरिक तप, त्यांची वाणी म्हणजे नामयोग, आणि त्यांचं अंतःकरण म्हणजे साक्षात विठ्ठलाचे मंदिर। त्यामुळे वारकऱ्याला दुसरी साधना करण्याची गरज नाही। पंढरीची वारी आहे माझी घरी अनेक न करी तीर्थव्रत। पंढरीची वारी म्हणजे तपश्चर्या आहे, कारण वारीमध्ये आपोआपच कायिक वाचिक मानसिक साधना होऊन जाते। वारीमध्ये चालल्यामुळं शारीरिक तप होतं। वारीमध्ये चालत असताना पावलो पावली रामकृष्ण हरी मंत्राचा जप, यामुळे वाचिक तप होतं। नाम घेता वाट चाली यज्ञ पावला पावली, आणि मनामध्ये भक्तिभाव विठ्ठल भेटीची ओढ सतत तेच चिंतन, यामुळे मानसिक तप सुद्धा होतं। तुकोबराय म्हणतात, होय होय वार करी पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधन।

फल अवघीत एने जप तप यज्ञ याग तीर्थ व्रत ज्ञान ध्यान ही अनेक साधन आहेत आणि हे कुठली साधन करण्याची इत गरज नाही कारण वारी ही जातपात कर्मकांड याच्यातून मुक्त करणारी आहे आणि वारी सर्वांच्या करता आहे. वारीला सर्वांनी यावं असं संतांनी सांगितलेलं आहे. या रे लहान थोर या ती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाशी. वारीला सर्वांनी आलं पाहिजे आणि या असा संतांचा आग्रह आहे कारण या वारीमध्ये लहान असू द्या मोठा असो स्त्री असू द्या पुरुष असू द्या किंवा कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा असं कुठलंही बंधन या वारीमध्ये नाही. इथं येण्याचा अधिकार सर्वांना आहे कारण वारी ही समतेची आहे. वारी आनंदाची आहे. वारी विचारांची आहे. वारी निष्ठेची आहे. वारी श्रद्धेची आहे. नव्हे तर वारी परंपरेची आहे कारण आषाढी वारी म्हणजे केवळ पंढरपुरेकडे निघालेला धार्मिक प्रवास नाही तर माणूस घडवणारी एक जीवनशाळा आहे. प्रगतीच्या शर्यतीत धावणाऱ्या तरुण पिढीला वारी माणुसकी समता संयम आणि सेवाभावाचे अमूल्य धडे देते. पंढरीची वारी आपल्याला खूप काही शिकवते. फक्त माऊली माऊली कारण त्या भजनामध्ये सगळ्याचा विसर पडलेला असतो. ना कुणाला मोठेपणाचा अहंकार ना कुणाला लहानपणाचा संकोच. महाराज

सतति वैष्णव भाई रे। किंवा पंढरी शिलोका नाही अभिमान पाया पडे जन एकमेका। या प्रवासातून जर समता संयम सेवाभाव माणुसकी निर्माण झाली नाही तर पंढरपूरची वारी अपूर्ण राहते। कारण वारी ही आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवते। ऊन वारा पाऊस अनेक अडचणी गैरसोयी असताना सुद्धा अगदी आनंदी जीवन कसं जगावं, म्हणजे आयुष्याशी तडजोड कशी करायची किंवा आहे त्या परिस्थितीमध्ये कसं जगायचं कसं राहायचं हे वारीमध्ये शिकता येतं। वारीमध्ये अनेक अडचणी असताना सुद्धा वारी आनंदाची असते, कारण तितला आनंद आनंद ते तिचा मुखिया शिवाचा बहिरे ऐकती कानी रे। आंधळ्याशी डोळे पांगोळ्याशी पाय तुका मने वृद्ध होती तरुणी रे। अशी ही वारी आहे, कारण त्या वारीमध्ये जो आनंद आहे त्याचं कारण वारीमध्ये निष्ठा आहे, वारीमध्ये भक्ती आहे, वारीमध्ये परंपरा आहे आणि वारीमध्ये सेवाभाव आहे। माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा। आपल्या वाडवडिलांची मिराशी वाडवडिलांचा वसा वारसा आणि परंपरा चालवण्याकरता काही वारकरी वारीला जात असतो। मग तो माऊली ज्ञानोबरायांच्या दिंडी सोहळ्यातून असेल किंवा जगद्गुरु तुकोबरायांच्या दिंडी सोहळ्यातून असेल। आणि भरपूर दिंड्या आहेत संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटकातून सुद्धा अनेक दिंड्या। प्रत्येक संतांची पालखी सोहळे आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपूरकडे येत असतात, कारण संपूर्ण जगाला जाता हेवा वाटावा अभिमान वाटावा अशा महाराष्ट्र राज्याची संत वाङ्मय साहित्य संस्कृती म्हणजे पंढरीची वारी आहे। आणि आपली संत परंपरा संत साहित्य संत विचार आपली संस्कृती काय आहे आणि ती किती महान आहे हे समजून ती अंगीकारणं ही आज काळाची गरज आहे। वारी आजच्या तरुणांसाठी माणुसकीची जीवनशाळा आहे। वारीत लाखो वारकरी एकत्र चालतात पण कुठेही स्पर्धा नसते, कोणालाही मागं टाकण्याची धडपड नसते। उलट थकलेल्या वारकऱ्याला आधार देणारे हात असतात, तहानलेल्याला पाणी देणारी माणसं असतात आणि प्रत्येकाला प्रेमानं माऊली म्हणून संबोधणारी संस्कृती असते। हीच वारीची खरी ताकद आहे। वारी माणसाला केवळ भक्ती शिकवत नाही तर समाजाशी जोडून घेण्याची प्रेरणाही देते। वेगवेगळ्या स्वरूपातून आजची पिढी वारीला कनेक्ट आहे, ती कशी आपण बघणार आहोत।

रामकृष्ण हरी, पूर्वी वारीला जाण्याकरता बैलगाडी एसटीतून जात, आता बदल असे झाले आहेत, मेडिकल कॅम्प आणि गुगल मॅप घेऊन येणारी तरुण पिढी सुद्धा वाढतीये. आजची तरुण पिढी वारीमध्ये ती वारी प्लॅस्टिक मुक्त करण्यासाठी किंवा वारीमध्ये आरोग्य शिबिर भरवणारी, हरवलेल्यांना मदत करणारी अशी बनली आहे. अहो, हेच तर आजच्या तरुणाईचं सगळ्यात मोठं योगदान आहे. पूर्वी वारी म्हणजे मी आणि माझा विठ्ठल असा काही समज होता, आता वारी म्हणजे मी, माझा विठ्ठल आणि माझा समाज अशी व्यापकता वाढलेली दिसते. तरुण ही बांधिलकी कशी जपताहेत हे बघूया. वारीत चालताना आपल्याला पाणी आणि सरबताचे स्टॉल दिसतात. असे स्टॉल कॉलेजमधले काही मित्र किंवा आयटी कंपनीतले काही मित्र स्वखर्चाने लावतात बरं का. मेडिकल मदत करणारे डॉक्टर होणारे तरुणच असतात आणि ते फ्री चेकअप करतात, पायाला बँडेज लावतात, छोट्या गरजा ओळखून मदत करणं, पायाची मॉलिश करणं, मोबाईल चार्जिंगचे पॉइंट उभा करणं, अशा पद्धतीनं सेवावारी करताहेत. म्हणजे चालणं आणि सेवावारी दोन्ही एकत्र करतात. कापडी पिशव्या वाटणं, वाटत पडलेला कचरा उचलणं, तसंच एक वारी एक धाड असे उपक्रम करणं आणि त्यातूनच निसर्ग वाचला तरच पुढच्या पिढीला वारी करता येईल. प्लॅस्टिक मुक्त वारी करणं ही संकल्पना तरुणांनीच पुढे आणली आहे. तरुण पुढे येत आहेत गर्दीचं नियोजन करण्यासाठी, हरवलेल्या लोकांसाठी हेल्प डिस्क घेऊन विविध ॲप बनवण्याचं काम सुद्धा आजची तरुणाई करते. ज्येष्ठ वारकऱ्यांसाठी व्हील चेअर, विश्रांतीचे निवारे उभारण्याचं नियोजन वारीमध्ये सहभागी न होताही ते करताहेत. आणि हा सगळा विचार केला की मला असं वाटतं, आधीची पिढी वारीला जात होती, आजची पिढी वारी करते. वारीमध्ये चालणं ही भक्ती आहे, बरोबर आहे, 100% बरोबर आहे. पण वारीतल्या माणसाला पाणी देणं, त्याच्या निवाऱ्याची सोय करणं ही सुद्धा भक्तीच आहे ना. वारीच्या या सामाजिक रूपामध्ये अनेक गोष्टी जोडलेल्या आहेत त्या तरुण पिढीनंच. वारी फक्त पंढरीची पायीयात्रा राहिली नाही, तर महाराष्ट्राच्या परंपरेचा, संस्कृतीचा श्वास आहे. आजची पिढी त्या श्वासाला नवीन लय देते. शेवटी वारी टिकली कारण ती प्रत्येक पिढीबरोबर बदलली. वारी करता कुठलीच मॅनेजमेंट नसते, ना कुणाला फोन ना कुणाला मॅसेज, तरीही 10-15 लाख वारकरी एकत्र येतात आणि एवढ्यांची खाणं पिणं राहणं आणि शिस्त हे सगळे अगदी व्यवस्थित पार पडतं. हे या वारीचं वैशिष्ट्यच म्हणावं लागेल.

0: रामकृष्ण हरी
1: पाऊली चलती पंढरीची वाट.
2: तर फ्रेंड्स, युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांच्या प्रवचनातून वारीचं आध्यात्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्व आपण जाणून घेतलंय. आजच्या युवकांच्या दृष्टीनं वारी म्हणजे नेमकं काय, त्यांना या परंपरेमध्ये नक्की काय भावतं, हेही आज आपण ऐकणार आहोत.
1: पाऊली चालती पंढरीची वाट.
3: नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट योगिता पाटील. पंढरीची वारी, वर्षानुवर्ष चाललेली ही वारी, यात लहान मुलगा पण असतो आणि ज्येष्ठ सुद्धा अगदी आनंदाने सहभागी झालेले असतात. 60 वर्षाचे, 70 वर्षाचे, 80 वर्षाचे आजोबा आपल्या पायात चप्पल असो नसो आनंदाने विठू नामाचा गजर करत धावत असतात. आमच्यासारखी

युवा पिढी यापासून लांब कशी राहील? एक खरा खुरा प्रसंग मी आज तुम्हाला सांगणार आहे. पुण्यातले काही इंजिनियर मुलं अशाच या वारीत सामील झाले. वारीतनं चालत होते आणि एक आजीबाई त्यांच्या जवळ आली. बाबानो हा डायरीतला फोन तेवढा लावा. तर त्या मुलांनी विचारलं हा कुणाचा आहे? तर माझ्या नवऱ्याचा आहे. फोन लावत होतो, कधी लागत होता, उचलला जात नव्हता. एकदा लागल्यानंतर उचलला, पण आजोबांना नेमकं सांगताच येईना आपण कुठे आहोत ते. पण ही मुलं हुशार होती, त्यांनी आजीबाईला सोडलं नाही. आपल्या हाताला हात धरून ती पुढे चालत राहिली. आजोबांना फोन केल्यानंतर आजोबांनी सांगितलं की मी पुलावरती आहे. आजोबांना सांगितलं तुम्ही जिथे आहात तिथेच थांबा. त्या आजीला घेऊन जवळजवळ तासभर त्या वारीत चालत होते आणि एका टोकाला आजीला आपला नवरा दिसतो. ती त्या क्षणाला सांगते त्या मुलांना, अरे हे बघा, आपण ज्यांना शोधतोय तो इथे समोरच आहे. आपल्यासारखे असते तर भांडलो असतो आपण. पण आजीनं आजोबांकडे बघितलं, आजोबानं आजींकडे बघितलं, कुणी एकही शब्द बोललं नाही. आणि काही सेकंदानंतर आजोबा म्हटले, आपण हळूहळू जाऊ, म्हणजे चुकणार नाही. आणि मुलांचा धरलेला घट्ट हात आजीनं सोडला आणि कडकडून मिठी मारली.

त्या क्षणाला सांगते त्या मुलांना, अरे हे बघा आपण ज्यांना शोधतोय तो इथे समोरच आहे. आपल्यासारखे असते तर भांडलो असतो आपण, पण आजीनं आजोबांकडे बघितलं, आजोबानं आजींकडे बघितलं, कुणी एकही शब्द बोललं नाही. आणि काही सेकंदानंतर आजोबा म्हटले, आपण हळूहळू जाऊ म्हणजे चुकणार नाही. आणि मुलांचा धरलेला घट्ट हात आजीनं सोडला आणि कडकडून मिठी मारली. त्या आजीचे उद्गार असे होते, मला विठ्ठल भेटला. त्या मुलांनी पाया पडले, फोटो काढला आणि आजी मात्र नजरेआड होईपर्यंत मुलांना टाटा करत होती. पुन्हा एकदा आजी आजोबा पंढरीच्या वारीत निघून गेली आणि ही इंजिनियर मुलं पुण्यातली तीही आपल्या मार्गाने पुढे निघून गेली. पण यात आपल्याला काय दिसून येतं? विठ्ठलाचं जे काही काम होतं ते मुलांनी केलं आणि आजीला या वारीत मुलांच्या रूपानं विठ्ठल भेटला.

0: तर फ्रेंड्स, वारी ही केवळ पायी चालणाऱ्यांची परंपरा नसून माणुसकी, समता, सेवा, सकारात्मक जीवन मूल्यांचा प्रवास आहे. आजची तरुण पिढी या परंपरेशी नव्या विचारांना जोडली जाते. ही आनंदाची आणि जमेची बाजू. ऐकूया आणखीन एक अनुभव.
1: रामकृष्ण हरी माऊली, माझं नाव ईशान दीपक किरकल, राहणार पंढरपूर. गेल्या 90 वर्षापासून आम्ही पंढरपुरात राहतोय आणि आमची आता 5वी पिढी. मला वाटतं आषाढी वारीकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन गेल्या काही वर्षात खूप बदललाय. मागील 2-1 वर्षापासून वारीला तंत्रज्ञानाची जोड मिळाली, त्यामुळे भारतीय संस्कृती यामुळे साता समुद्र पार पोचली. इथे जात पात वगैरे भेदाभेद आपोआप विठ्ठल भक्तीत विरून जात आहेत. रस्त्यावर सगळ्यांसाठी अन्न, वैद्यकीय मदत तर आहेच, यामुळे परकेपणा काय वाटत नाही. 21 दिवसांचा हा प्रवास, वेगवेगळ्या गावांचा अनुभव, फोटोग्राफी, ब्लॉगिंग करणारे युवक हे देखील या वारीची एक वेगळीच बाजू आहे. आधुनिक टेक्नॉलॉजी वापरून GPS ट्रेकिंग, लाईव्ह दर्शन, QR कोडद्वारे देणगी देणे, गरजूंना मदत करणे, सोशल मीडियावरील अपडेट्स, अशा सर्वांगाने ही वारी सुद्धा युवा वर्गाच्या सहभागामुळे अपडेट होण्यास मदत मिळत आहे. पंढरीच्या वारीचं हे बदलते रूप पाहून आजच्या युवा वर्गाच्या मनात सुद्धा होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी ही भावना निश्चितच रुजतीये असं मला वाटतंय. रामकृष्ण हरी.

रामकृष्ण हरी, मी आदित्य जगन्नाथ जोशी, राहणार थेरगाव, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर. गेली 4 वर्ष मी माझ्या वडिलांसोबत आषाढीवारीमध्ये सहभाग घेतोय. या वडीलधाऱ्या मंडळींच्या बरोबरच अलीकडच्या काळात युवक युवतींचा वारीमधला सहभाग जास्त दिसतोय. याचा परिणाम अनेक सकारात्मक बदलात झालेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे स्वच्छता आणि पर्यावरण बाबत जागरूकता वाढलेली आहे. निर्मळ वारी, हरित वारी अशी मोहीम हे युवक पुढे नेत आहेत. यंदाच्या वारीत रस्त्यावर पडलेलं प्लॅस्टिक गोळा करण्यात आणि कापडी पिशव्या वाटण्यामध्ये युवक सहभागी झालेले आहेत. त्याचबरोबर वृक्षारोपणासह पाण्याची नासाडी न करण्याचं आवाहन केलं जाते. सोलार लाईट आणि कचरा व्यवस्थापनासाठी वेगवेगळ्या महाविद्यालयातील ग्रुप काम करण्यात व्यस्त आहेत. दुसरी गोष्ट, महिला वारकऱ्यांसाठी सुरक्षित तळ आणि स्वयंसेविका देखील कार्यरत आहेत आणि ही जबाबदारी सुद्धा युवकांनी घेतलेली आहे. मुक्काम ठिकाणी शिक्षण आणि विचार

शिक्षणाची सोय केली गेलेली आहे. युवकांसाठी व्याख्यान, वादविवाद, शेतकरी आत्महत्या, शिक्षण, व्यसनमुक्ती यावरती जनजागृती केली जाते. या सर्व बदलांमुळे वारी आता फक्त वयस्कर लोकांची गोष्ट राहिलेली नाही आहे, तर ती युवकांसाठी अभिमान, सेवा आणि शिकण्याची शाळा झाली आहे. रामकृष्ण हरी.

श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर मिलाफ या अनुभवातून आपल्याला दिसून येतोय. वारी म्हणजे केवळ चालणं नाही तर एकमेकांना साथ देत जीवन मूल्यांचा प्रवास करण्याची प्रेरणा. वारी आजही नव्या पिढीला माणुसकी, शिस्त, संयम, सहकार्य आणि अध्यात्माची शिकवण देते. परंपरा जपत नव्या विचारांनी पुढे जाण्याची प्रेरणा प्रत्येकाला देते. रामकृष्ण हरी.

तर फ्रेंड्स, आजच्या कार्यक्रमाची वेळ इथं संपतीये. युववाणी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे, सादर करते डॉक्टर दीपक ठमके. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी कार्यक्रमात. टिल देन बाय. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती.

युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम यू आणि आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.

0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, एक निवेदन ऐका. राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा याविषयीचं हे निवेदन आहे. मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थी गटाकरिता इयत्ता 12 पर्यंत विषय आहे घरातील रसायनशास्त्र, आणि खुल्या गटाकरिता विषय आहे युद्धाचे हवामानावर परिणाम. हे विषय असून अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. स्पर्धेकरिता शब्दमर्यादा 1500 ते 2000 इतकी आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपापले निबंध, कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग त्वारा डॉ रमेश संकपाळ, रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 यांच्याकडे पाठवावेत. स्पर्धेच्या अधिक माहितीकरता संकेतस्थळ आहे www.mavipa.org. विनाशुल्क असलेल्या या स्पर्धेकरिता आलेल्या निबंधाचे विभागीय आणि राज्यस्तरीय परीक्षण केले जात असून विभागीय स्तरावरील विजेत्यांनाही पारितोषिके दिली जातात. तर पत्ता पुन्हा ऐका, मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉ रमेश संग

0: रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 यांच्याकडे पाठवावेत. अधिक माहितीसाठी संकेतस्थळ आहे www.mavipa.org आणि विषय आहे खुल्या गटाकरिता युद्धाचे हवामानावर परिणाम आणि विद्यार्थी गटाकरिता घरातील रसायनशास्त्र. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. यानंतर ठीक 6 वाजता आपण ऐकू शकाल हिंदी समाचार, हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र, आणि 6:05 इंग्रजी समाचार, हे इंग्रजीतून दिलं जाणारं बातमीपत्र. ही दोन्ही बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला ठीक 6 वाजता हिंदी समाचार.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार.

राम राम मंडळी. मंडळी, आपल्याकडच्या आध्यात्मिक लावणीला मोठी परंपरा आहे. मुळातच अज्ञाताच्या आकर्षणातून मानवाला स्वतःच्या अस्तित्वाविषयी जे प्रश्न पडले त्याची उत्तरं शोधण्याचा त्यानं वेळोवेळी प्रयत्न केलेला आहे, आणि तशाच प्रकारचा प्रयत्न या गेय रचनातून केल्याचं जाणवतं. कलगीतुऱ्याच्या संप्रदायाची मूळ उभारणी या प्रश्नातूनच उभारली असल्याचं दिसतं. कलगीतुऱ्याचं सवाल जवाब किंवा झगड्याचं स्वरूप हे स्पर्धात्मक आहे. या रचनांपैकी अनेक रचना या अशा स्पर्धेतूनच निर्माण झाल्यात. मंडळी, अशा झगड्यामध्ये, अशा सवाल जवाबामध्ये आपापल्या संप्रदायाचं तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न दिसतो. आपल्या संप्रदायाचा अध्यात्म जनमानसांवर ठसवण्याचा प्रयत्न यातून केला गेलेला आहे. या रचनांमध्ये मंडळी याखेरीज दैवतविषयक वादांखेरीज संख्येवर आधारलेली कोडीही घातली जातात. काही पौराणिक कथांचे दाखले दिले जातात. शास्त्रीय ज्ञानाचा अदमास घेतला जातो. इतकंच नाही तर गणित आणि लौकिक पारलौकिक विषयांना सुद्धा स्पर्श करण्याचा प्रयत्न अशा गाण्यांमधून दिसतो. या रचनातून उत्तर वैदिक काळातील ब्रह्मोद्य, महाभारतात पडलेले यक्षप्रश्न याचाही उहापोह होतो. एका पक्षानं आपलं कवन सादर करताना त्यातून सवाल टाकला की त्याला तिथंच दुसऱ्या पक्षानं जबाब द्यायचा, तोही कवनाच्या रूपातच. त्यामुळे मंडळी, ही गाणी गाणारे शाहीर एकतर बहुश्रुत असत, हजर जबाबीपणा हा गुण त्यांच्या ठाई असे, आणि त्याबरोबरच शास्त्राधाराची जाण आणि आपल्या संप्रदायाचा म्हणून एक दृष्टिकोन त्यांच्याजवळ असे. जोडीला शीघ्र कवित्व असल्यामुळं त्या शाहिरांचा कस लागणं हे स्वाभाविक होतं. 18व्या शतकाच्या सुरुवातीला मध्य प्रदेशचे तुकनगीर आणि शाह अली नावाचा फकीर पुण्यामध्ये अशा प्रकारे सवाल जवाब करायचे. दोघांनी आपापल्या लावण्या रचना सादर करून राजदरबाराची मर्जी संपादन केली. त्यामुळे खुश होऊन राजानं आपल्या मुगुटामधला तुरा हा तुकनगिरीला आणि कलगी शाह अलीला दिली. त्यापासून कलगीतुरा अशा दोन शाखा निर्माण झाल्याचं काही अभ्यासकांचं मत आहे. कलगीतुऱ्यांच्या बऱ्याच लावण्यांमध्ये या दोघांचा उल्लेख त्यांच्या शिष्यांनी केलेला दिसतो. तुकनगीर पर सवाई सोटा बाजे शाह अली फकीर का, असा स्पर्धेचा उल्लेखही दिसतो. यातला शाह अली हा कलगी संप्रदायाचा तर तुकनगीर हा तुरेवाला. मंडळी, या कलगीतुऱ्याच्या रचनांमध्ये दासबोध, हिंसा अहिंसा बोध, गुरुमार्ग, उद्धव गीता, निर्गुण साक्षात्कार, ध्येय समाधी, आध्यात्मिक चुडा असे अनेक विषय येतात. त्या मंडळी, आज आपण ऐकूया पांडुरंग अप्पा सुतार आणि त्यांच्या सहकारिणी गायलेली ही ध्येय समाधी ही रचना.

0: लोकधन सादर करते संजय पाटील. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: लोकधन हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

श्रोतेहो, आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 6:20 होत आहेत. संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

सप्रेम नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी सांगली केंद्राच्या पत्रोत्तरांच्या साप्ताहिक कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आणि संदीपचा नमस्कार. श्रोते हो, कार्यक्रमात आज पत्रही भरपूर आहेत. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात नेहमीप्रमाणे आपण पत्रांनी करूया. पहिलं पत्र कार्यक्रमातलं मी घेतोय आणि हे पत्र पाठवणारे श्रोते आहेत ही मॅन धर्मेंद्र ग्रुप, रेडिओ श्रोता संघ आणि मित्र परिवार, मुक्काम पोस्ट बस्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर इथले श्रोते वीरभद्र जंगम, विजयकुमार स्वामी, शिवप्रसाद, सौ महादेवी, स्नेहा, कियारा, प्रीती, अभिलाष, अनिकेत, सोहम जंगम, त्याचबरोबर बाजीराव वाघमारे केरूर, अण्णासोखोत दत्तवाड इथून, गजबर अत्तार, फरीद मोमीन, सचिन राजमाने, वैभव जाधव, सलीम नाईकवाडे, मनोज रानडे, सर्व श्रोते भैरववाडी आणि कुरुंदवाड इथून. आकाशवाणी सांगली केंद्र यांना सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. आम्ही सर्व रसिक श्रोते आकाशवाणीवरील सर्व कार्यक्रम अतिशय आनंदाने आणि आवडीने ऐकत असतो. शनिवारी 11 जुलै रोजी वनिता मंडळ या कार्यक्रमात तेजा दुर्वे यांनी सोपं नसतं इतकं काही हा तृतीयपंथी शिवानी गजबर यांची मुलाखत घेतली होती. ती आम्हा सर्वांना खूप आवडली. शिवानी गजबर यांनी दिलेली माहिती अतिशय चांगली होती. त्यांचा जीवनप्रवास इतका खडतर, त्यांनी केलेला संघर्ष आणि त्यांनी घेतलेले उच्च शिक्षण याविषयी त्यांचं करावं तेवढं कौतुक अपुरं पडेल. सांगली विशेष या कार्यक्रमात डॉक्टर्स डे निमित्त साजरा केलेला कार्यक्रम यामध्ये ज्येष्ठ डॉक्टरांनी केलेल्या समाज सेवेचा सन्मान याविषयी अनिल मडके यांनी दिलेली माहिती आम्हाला खूप आवडली. तर श्रोते हो, तुमच्या या प्रतिक्रियेसाठी, अभिप्रायासाठी मनापासून धन्यवाद. यानंतरचे जे पत्र आहे ते पत्र पाठवणारे श्रोते आहेत स्नेह जिव्हाळ रेडिओ श्रोता संघाचे कुमारी भक्ती, प्रसाद, शोभा, संजय डी गवळी, गणेशनगर बांबवडे इथले श्रोते, त्याचबरोबर कीर्ती, अहिल्या, स्वरा, आदिराज, सीमा, उमा, उत्तम पाटील, वारणा कापशी इथले हे श्रोते आहेत. प्रियताई आणि दादा यांना सप्रेम नमस्कार. छानशी कविता त्यांनी लिहून पाठवली आहे. सप्तसुरांच्या नादमयाने शब्द झाले लयबद्ध. सप्तसुरांच्या नादमयाने शब्द झाले लयबद्ध. ताई दादांच्या स्वराने श्रोते झाले मंत्रमुग्ध. ताई दादांच्या स्वराने श्रोते झाले मंत्रमुग्ध. पत्रात पुढे हे लिहितायत, खरंच ताई आणि दादा, रविवारचा दिवस आपल्या सप्रेम नमस्कार या कार्यक्रमाने सुरू होतो आणि सकाळची सुंदरता या कार्यक्रमातून बहरत असते आणि बहरत जाते. तर तुमच्या या छानशा आणि छोट्याशा पत्रासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. याच श्रोत्यांचं आणखीन एक पत्र आपल्याकडे प्राप्त आहे, तेही पत्र मी घेतोय आणि पत्रात हे श्रोते म्हणतायत, प्रियताई आणि दादा यांना सप्रेम नमस्कार. सांगली आकाशवाणीला धन्यवाद द्यावे तितके थोडेच आहेत, कारण मी शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांना उबंटू हा चित्रपट दाखवत होतो. उबंटू चित्रपट हा शैक्षणिक असल्या कारणानं चित्रपटातील बालकलाकार आपल्या मित्राचा शोध घेण्यासाठी सांगली आकाशवाणीच्या माध्यमातून कसा शोध घेतात हा हृदयस्पर्शी प्रसंग पाहताना आकाशवाणीनं एखाद्या कठीण प्रसंगी केलेली मदत खरंच प्रशंसनीय अशीच आहे. तळागाळातील जनतेसाठी सुखदुःखात सहभागी होणारं एकच माध्यम म्हणजे आकाशवाणी. आकाशवाणी सांगलीनं दाखवलेली समयसूचकता प्रेक्षकांना चांगलीच भावली, त्याबद्दल सांगली आकाशवाणीला शतशः धन्यवाद. खूप छान प्रतिक्रिया आपण कळवली. वळतोय पुढच्या पत्राकडे आणि हे पत्र पाठवणारे आपले श्रोते आहेत नाते विश्वासाचे, नाते आपुलकीचे असा प्रेमळ संदेश देणारे हे आपले श्रोते, मुक्काम पोस्ट जळगाव, सोमनाथ तालुका, जिल्हा जालना.

डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर जळगाव इथून, त्याचबरोबर वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी, वैभव गौरव लोखंडे भावसिंगपुरा, मेघराज युवराज कोलते रिधोरा देवी, रुद्र कोळकर वाकुळणी तालुका बदनापूर इथले हे आपले नियमित पत्र पाठवणारे श्रोते आहेत. आपल्या पत्रात हे श्रोते म्हणतायत, माझं घर माझं शेत या अंतर्गत आवड बळीराजाची या कार्यक्रमात आणि रात्री आपली आवड या कार्यक्रमात रोहित दादांनी प्रसारित केलेली गीतं खूप छान वाटली आणि हा कार्यक्रम आम्हाला कभी खुशी कभी गम असा कार्यक्रम सादर केला. कारण आवड बळीराजाची या कार्यक्रमात माझ्या पत्राचा समावेश नव्हता, तेव्हा कभी गम असं वाटलं तर आवड बळीराजाची या कार्यक्रमात पत्राचा समावेश झालेला होता, त्यामुळं कभी खुशी असा कार्यक्रम वाटला. एकंदरीतच कार्यक्रम छान झाला, तेव्हा आकाशवाणी सांगलीचे आणि रोहित दादांचे मनपूर्वक आभार असं हे श्रोते म्हणतात. तुम्ही सुद्धा ही खट्टी मिठी प्रतिक्रिया व्यक्त केलीये आणि तुमच्या पत्रासाठी मनापासून आभार. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतरचं पत्र आहे जय हिंद रेडिओ श्रोता संघ मुक्काम हिपरसोगा तालुका औसा जिल्हा लातूर इथले श्रोते आहेत. उस्मान शेख फौजी, सायरा बनो शेख, दस्तगीर शेख, फैजन बी शेख, बाबा शेख, सिमर शेख, सानिया शकील पठाण, त्याचबरोबर इलान शेख, करिश्मा शेख, चांदनी अयुब सय्यद, बाहराजे अमन सय्यद आणि कुमारी माहिरा सय्यद. नेहमीप्रमाणे या श्रोत्यांनी संपूर्ण आठवड्यातील कार्यक्रमांची प्रतिक्रिया आपल्या पत्रामधून मांडलेली आहे. या श्रोत्यांचं पत्र आता आपण वाचूया. 5 तारखेला म्हणजे रविवारी सकाळी 9:10 सादर करण्यात आलेला श्रोत्यांच्या पत्रांवर आणि ईमेलवर आधारित असणारा कार्यक्रम म्हणजे सप्रेम नमस्कार. आणि यावेळेस हाही कार्यक्रम आम्हाला खूप खूप आवडलेला आहे, कारण या कार्यक्रमात पत्रांचा आणि ईमेलचा समावेश करून सुंदररित्या वाचन केलेलं होतं आणि बहारदाररित्या पोहोच देण्यात आलेली होती. आणि धनशीताई आणि संदीपदादा यांनी हा कार्यक्रम सादर केला होता. या कार्यक्रमासाठी आकाशवाणी सांगलीचे खूप खूप धन्यवाद. याच दिवशी रविवारी सकाळी 11 प्रसारित झालेला कार्यक्रम म्हणजे हॅलो आपकी पसंद. हा कार्यक्रम सुद्धा आम्हाला खूप आवडला, कारण या कार्यक्रमात श्रोत्यांनी फोनवरून साधलेला संवाद आणि त्यांच्या आवडीची छान गीतं आम्हाला ऐकायला मिळाली आणि हाही कार्यक्रम खूप बहारदाररित्या प्रसारित झाला. आणि या कार्यक्रमात सहभागी होऊन श्रोत्यांशी फोनवरून संवाद साधला होता संदीपदादा यांनी. श्रोते पुढे म्हणतात, 6 तारखेला सोमवारी रात्री 10 सादर झालेला कार्यक्रम म्हणजे आपकी पसंद. या कार्यक्रमाबद्दल आम्ही नाराज आहोत, कारण या कार्यक्रमात एका गीतासाठी एकाच श्रोत्यांच्या पत्राचा समावेश केलेला गेला होता, तर काही श्रोत्यांची 2 या कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आली. श्रोते म्हणतात, कार्यक्रम सादर करताना निवेदक किंवा निवेदिका यांनी आपल्या नावाचा उल्लेख जरूर करावा, ही नम्र विनंती. त्याचबरोबर 7 तारखेला मंगळवारी संध्याकाळी 7:30 प्रसारित झालेला कार्यक्रम आवड बळीराजाची आणि याच दिवशी रात्री म्हणजे मंगळवारी रात्री 10 सादर झालेला कार्यक्रम म्हणजे आपली आवड. हे दोन्ही कार्यक्रम आम्हाला खूप खूप आवडलेले आहेत, कारण या दोन्ही कार्यक्रमात शेतकरी बांधवांसहित समस्त श्रोत्यांच्या पत्रांचा भरपूर समावेश केलेला होता आणि या दोन्ही कार्यक्रमात बहारदार गीतं आम्हाला ऐकायला मिळाली. दोन्ही कार्यक्रम खूप छान वाटले आणि या दोन्ही कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रम सादर केला होता पूर्वाताई यांनी. अर्थात या कार्यक्रमात आमच्याही पत्रांचा समावेश झालेला होता, त्यामुळं पूर्वाताई आणि आकाशवाणी सांगली यांचे मनपूर्वक धन्यवाद. श्रोते शेवटी म्हणतात, आकाशवाणी सांगली अर्थातच पहिल्यापासून चांगली. तर श्रोते हो, कार्यक्रमातली पत्र संपलेली आहेत, म्हणणार आहोत आता ईमेलकडे. कार्यक्रमात या श्रोत्यांचे 2 आलेले आहेत आणि श्रोते आहेत रंगरंगोली रसिक श्रोता संघाचे सुधीर सरोजनी श्रीकांत शिरोडकर, SSS शिरोडकर परिवार, रांगोळी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथले हे श्रोते आहेत. या श्रोत्यांचे 2 आपल्याकडे प्राप्त आहेत, त्यापैकी पहिला ईमेल 16 जुलै उद्योग जगत या कार्यक्रमात कामगारांचे मानसिक आरोग्य आणि हे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीनं मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांनी जे मौलिक मार्गदर्शन केलं ते कामगारांच्या सोबतच सर्वांनाच लाभप्रद आणि बोधप्रद असं होतं, कारण दैनंदिन जीवनात मनुष्य आपल्या जगण्यातील खरा आनंद आणि हेतू हा विसरूनच गेला आहे. कुशलतापूर्वक विद्वत्तेने व्यवहार ज्ञान आत्मसात करीत कोणतंही काम समरसतेनं 100% सहभागी होऊन पार पाडलं तर यशाचा मार्ग हा सुकर होतोच.

आणि आपण घेतलेल्या श्रमाला कष्टाला प्रतिष्ठा प्राप्त होते, ज्यामुळे मानसिक स्वास्थ्याबरोबरच शारीरिक आरोग्य सुद्धा सुधारतं. स्वतःच्या उन्नतीबरोबरच समाजाची सुद्धा उन्नती कशी साधली जाऊ शकते याचं उत्तमोत्तम तत्वविवेचन डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांनी मोजक्या पण प्रभावी शब्दात केलं, जे अंतर्मुख होऊन विचार करण्यास भाग पाडतं. डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांनी दिलेल्या मुलाखतीतून जनस्वास्थ्याच्या दृष्टीनं जे प्रबोधनात्मक मार्गदर्शन केलं ते कौतुकास्पद असंच होतं. समाजोपयोगी उत्कृष्ट विषय निवडीच्या सादरीकरणाबद्दल मुक्सित मुजावर आणि वरदा हसमनीस यांचे विशेष आभार. रंगरंगोली रसिक श्रोता संघ सुधीर सरोजनी श्रीकांत शिरोळकर आणि शिरोळकर परिवार यांचा दुसरा ईमेल आता आपण कार्यक्रमात घेणार आहोत. दादा आणि ताई आपणास सप्रेम नमस्कार. मानवी मनाला भूक ही लाभलेली दैनंदिन प्रक्रिया आहे. सामान्यत आपण शरीराची भूक भागवण्यासाठी अन्न ग्रहण करण्याची इच्छा म्हणजे भूक असं मूलत म्हणतो, पण भूक ही विविध प्रकारची असते आणि ती भूक व्यक्ती स्थल काल देश परत्वे बदलत असते. कोणाला पैशाची भूक असते तर कोणाला मान मरात गाडी जमीन जुमला ही प्राप्त करण्याची भूक असते, तर कोणाला नोकरी व्यवसाय समाजकारण राजकारण यामध्ये यशप्राप्तीची भूक लागलेली असते, तर कोणाला ध्यान उपासना आराधना भक्ती अध्यात्म यांची भूक असते. साहित्यप्रेमींना ज्ञान ग्रहण करण्याची भूक लागलेली असते. असे नानाविध भूकेचे प्रकार आपल्याला पहावयास मिळतात. आम्हा रेडिओ रसिकांना सुद्धा रेडिओवरील उत्तमोत्तम कार्यक्रम ऐकून त्यामधील चांगले आचार विचार आत्मसात करून जीवनामध्ये त्या ज्ञानाचा सदुपयोग कसा करून घेता येईल त्या दृष्टीनं कार्यक्रमांची अपेक्षा करणारी भूक आमच्या रसिक मनाला लागत असते. आणि असे ज्ञानमय पक्वान्न असणारे चौरस आहाराने परिपूर्ण कार्यक्रम जेव्हा सांगली आकाशवाणी परिवारात उपलब्ध केले जातात त्यावेळी आम्ही रसिक मनसोक्तपणे अशा स्वादिष्ट कार्यक्रमांच्या भोजनावर ताव मारत असतो, पण आम्हाला कधीच अजीर्ण होत नाही आणि तृप्तीचा ढेकरही येत नाही. पुन्हा पुन्हा पंक्तीला बसावं असंच जणू वाटत राहतं. सांगली आकाशवाणीच्या सुग्रण कलेला सप्रेम नमस्कार. तर सुधीरजी, खूप छान ईमेल तुम्ही पाठवलेला आहे आणि उद्योग जगत या कार्यक्रमाला दिलेली तुम्ही प्रतिक्रिया, त्याचबरोबर दुसऱ्या ईमेलमध्ये आपले व्यक्त केलेले विचार दोन्हीही आम्हाला आवडलेले आहेत आणि याच्यासाठी आपले मनापासून धन्यवाद. श्रोते हो, सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर मेल पाठवणारे श्रोते आहेत कबनूर तालुका हातकणंगले इथून रेवण भंबिष्ठे, अनिता भंबिष्ठे आणि राहुल भंबिष्ठे, तसंच मुक्काम पोस्ट येळगुड इथून अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे तसंच एडी कांबळे. त्यांचा पहिला मेल आपण कार्यक्रमात घेऊया. आकाशवाणी सांगली केंद्रावरून मंगळवार दिनांक 14 रोजी सकाळी 9:30 रेडिओ सखी अपर्णा कल्लोळ यांनी सादर केलेला प्रभातीचे रंग हा कार्यक्रम आम्हाला आवडला आणि अतिशय माहितीपूर्ण असा हा कार्यक्रम होता, कारण या कार्यक्रमात पंढरपूरची आषाढी वारी तसंच आंतरराष्ट्रीय सर्पदिन आणि चंद्रावरील पहिलं पाऊल याबद्दलची फारच छान माहिती मिळाली. पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राची सर्वात मोठी सांस्कृतिक आणि धार्मिक वारी आहे. वारकरी संप्रदायातील लाखो भाविक ज्ञानोबा तुकाराम असा गजर करत डोक्यावर तुळशीचं वृंदावन आणि हातामध्ये टाळ मृदंग घेऊन अनमाणी पायानं पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी चालत जात असतात. आषाढ महिन्यात एकादशीला ही वारी भरते. तसंच दरवर्षी 16 जुलै रोजी जागतिक सर्पदिन साजरा केला जातो. सापांच्या विविध प्रजातींविषयी समाजात जागरूकता निर्माण करणं, त्याबद्दलचे गैरसमज आणि अंधश्रद्धा दूर करणं, त्याचबरोबर पर्यावरणातील सापांचं महत्व पटवून देणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. अमेरिकेचे अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग यांनी 20 जुलै 1969 रोजी नासाच्या अपोलो 11 मोहिमेद्वारे चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं. ज्या त्या दिनाच्या अनुषंगानं कार्यक्रमात दिलेली सर्व माहिती खूपच छान वाटली. जयसिंग कुंभार यांचं लेखन आणि रेडिओ सखी अपर्णा कल्लोळ यांचं निवेदन प्रभावी वाटलं. प्रसारणाबद्दल सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर आणि आकाशवाणी सांगली केंद्राचे मनापासून आभार आणि धन्यवाद. तर कार्यक्रमात याच श्रोत्यांचा दुसरा ईमेल तोही आपण आता वाचूया. आकाशवाणी सांगली केंद्रावरून बुधवार दिनांक 16 रोजी रेडिओ मित्र शशांक लिमये यांनी

सादर केलेला गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्हाला खूपच आवडला. चित्रपट सृष्टीतील निर्मिती संस्थेवरील एक वेगळा विषय घेऊन त्या संदर्भात अतिशय छान माहिती देत रेडिओ मित्र शशांक लिमये यांनी धर्मा प्रोडक्शन निर्मिती चित्रपटातील अतिशय सुमधूर गीत आम्हाला ऐकवली. धर्मा प्रोडक्शन्स ही भारतातील एक अग्रगण्य चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपनी, ज्याची स्थापना 1976 मध्ये यश जोहर यांनी केली आणि 2004 मध्ये त्यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र करण जोहर यांनी या कंपनीची धुरा सांभाळली. अमिताभ बच्चन अभिनीत 1980 साली आलेला दोस्ताना हा या निर्मिती संस्थेचा पहिला चित्रपट होता. तर या कंपनीनं कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, ये जवानी है दिवानी, राजी, शेरशाह आणि रॉकी और रानी की प्रेम कहानी यासारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत धर्मा प्रोडक्शननं येरे येरे पैसा 3 या प्रसिद्ध कॉमेडी मराठी चित्रपटाच्या जागतिक प्रदर्शनाची जबाबदारी स्वीकारून मराठी चित्रपटसृष्टीलाही आपलं पाठबळ दिलंय. बाकी एकूणच गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम अतिशय श्रवणीय वाटला. या कार्यक्रमाच्या प्रसारणाबद्दल आकाशवाणी सांगली केंद्र आणि शशांक लिमये यांचे मनापासून आभार. तर श्रोते हो, सप्रेम नमस्कार या कार्यक्रमातले ईमेल आता संपलेले आहेत. आता कार्यक्रमात काही संदेश आपल्याला प्राप्त झालेले आहेत, ते संदेश आपण आता वाचणार आहोत. अमृत कलश या कार्यक्रमामध्ये व्हॉलीबॉल प्रशिक्षक माणिकचंद देसाई यांची मुलाखत प्रसारित झाली होती आणि सुरुवातीला प्रतिक्रिया जी आहे ती आहे प्रीतम खोत यांची. हे म्हणतात, आकाशवाणीवरील देसाई सरांची मुलाखत ऐकून खूप छान वाटलं. तुमच्याकडून प्रेरणा घेण्यासारखं भरपूर काही आहे. शून्यातून खेळाडू कसा तयार करायचा, खरंच हे तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे. जिद्द, चिकाटी, ध्येय काय असतं हे देखील या मुलाखतीतून आम्हाला दिसून आलं. यानंतरचा संदेश आहे तो संगीता दीक्षित सातारा, इथून आपल्याला प्रतिक्रिया आलेली आहे. अमृत कलश या सांगली आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रमामध्ये रेवा देवरस यांनी घेतलेली माणिकचंद देसाई यांची मुलाखत खूपच छान झाली. मॅडमनी विचारलेल्या प्रश्नांची सरांनी अतिशय समर्पक उत्तरं दिलेली होती. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला त्याकरता सर्वांचे मनापासून आभार. याच कार्यक्रमासंदर्भात आपल्याकडे डॉक्टर संतोष पवार पुणे इथून संदेश पाठवलेला आहे आणि त्यांनी सुद्धा हा कार्यक्रम आवडल्याचं आपल्याला कळवलं. त्याचबरोबर राजेंद्र नांदेकर जयसिंगपूर तालुका शिरोळ इथून प्रतिक्रिया व्यक्त करतायत की देसाई सरांचे प्रामाणिक प्रयत्न, विश्वास, जिद्द आणि खेळावरची श्रद्धा यामध्ये यशाचं गमक आहे. याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो आणि या मुलाखतीत त्यांच्या अनुभवातून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, त्याच्यातून आम्हालाही मार्गदर्शन मिळालं आणि अशा मुलाखती घेऊन नवीन लोकांना मार्गदर्शन करणं हा आपल्या आकाशवाणी केंद्राचा एक स्तुत्य उपक्रम आहे. ज्या लोकांनी खेळासाठी आपलं सर्व आयुष्य समर्पित केलं अशा लोकांना आपण आपल्या माध्यमाद्वारे स्थान देत आहात हे बघून मन प्रसन्न झालं. देसाई सर व आकाशवाणी सांगली केंद्रास अनेक अनेक शुभेच्छा. तर हा अभिप्राय होता निलेश अरविंदराव मत्ते नागपूर इथून. भाग्यश्री कुलकर्णी भिलवडीहून म्हणतात, देसाई सरांची आकाशवाणीवरील मुलाखत म्हणजे भिलवडी सारख्या ठिकाणी राहून नॅशनल लेवलपर्यंत पोहोचलेल्या विद्यार्थिनी आणि प्रशिक्षकांची प्रेरणादायी यशोगाथा आहे. पालकांचा शिक्षकांवरील विश्वास आणि मुलींचे कष्ट, खेळावरील प्रेम हेच आहे. सांगली आकाशवाणीचे उपक्रम नेहमी चांगलेच असतात. वरचेवर अशाच वेगवेगळ्या विषयावरील मुलाखती सादर कराव्यात, धन्यवाद, असं भाग्यश्री कुलकर्णी भिलवडी इथून कळवतात. त्यानंतर सातप्पा साडोलकर बाचणी जिल्हा कोल्हापूर इथून म्हणतात, देसाई सरांची आकाशवाणी सांगली केंद्रावरील मुलाखत ऐकली. व्हॉलीबॉल खेळातून त्यांनी घडवलेले खेळाडू, त्यांच्या अंगी बाणवलेली शिस्त, संघर्ष करून जिंकण्याची जिद्द, त्यांच्यात आत्मविश्वास वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न हेच सरांच्या यशाचं खरं गमक आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये पालकांचा खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी ही मुलाखत निश्चितच उपयोगी पडेल. यासाठी देसाई सर आणि आकाशवाणी सांगली केंद्रास खूप खूप धन्यवाद. यापुढेही आकाशवाणी सांगली केंद्रावरून अशाच कार्यक्रमांची निर्मिती हो हीच प्रार्थना. यानंतर शिवाजी पांडुरंग पाटील हे आपल्या संदेशामध्ये लिहितात, आकाशवाणी सांगली केंद्राच्या अमृत कलश या कार्यक्रमात रेवा देवरस यांनी घेतलेली ज्येष्ठ व्हॉलीबॉल मार्गदर्शक श्री माणिकचंद देसाई यांची मुलाखत अत्यंत प्रेरणादायी, माहितीपूर्ण आणि हृदयस्पर्शी अशी वाटली. या मुलाखतीत देसाई यांनी आपल्या कौटुंबिक जडणघडणीपासून ते व्हॉलीबॉल क्षेत्रातील प्रदीर्घ प्रवास अत्यंत साध्या आणि प्रभावी शब्दात उलगडून सांगितले.

विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत असताना देखील खेळाविषयीची नितांत आस्था, दररोज 6 ते 7 तासांचा नियमित सराव, खेळाडूंना दिलेलं सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि त्यातून घडवलेले अनेक राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू हा त्यांचा प्रेरणादायी प्रवास प्रत्येक श्रोत्याला ऊर्जा देणारा असा आहे. त्यांनी कार्य केलेल्या संस्थेनं दिलेलं प्रोत्साहन आणि पाठबळ याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केलेला आहे. यामुळे संस्था, शिक्षक आणि प्रशिक्षक यांच्या समन्वयातून उत्कृष्ट खेळाडू कसे घडतात याचं उत्तम उदाहरण या मुलाखतीतून

0: प्रवाही आणि रसपूर्ण झाली. याबद्दल आकाशवाणी सांगली केंद्राचे मनपूर्वक धन्यवाद. बऱ्याच श्रोते हो कार्यक्रमातील पत्र ईमेल आणि संदेश संपलेले आहेत. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या रविवारी सप्रेम नमस्कार या आपल्या लाडक्या कार्यक्रमात. तेव्हा मला संदीपला आता निरोप द्या. सप्रेम नमस्कार.
1: नमस्कार. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो सायंकाळचे 6:50 झाली आहेत. आता ऐकूया आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर सायंकाळी 7:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकाल. सायंकाळी 7:10 बाजारभाव, 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझं घर माझं शेत या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात गुरुनाथ कोटणीस महाराज यांचं प्रवचन आपण ऐकाल. निर्मिती सहाय्य महेश इनामदार यांचं, सादरकर्ते मुक्सित मुजावर. रात्री 8:00 एक गाणे ताजेतवाने या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. रात्री 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या. रात्री 8:15 बालसभा, सूत्रनिवेदन आदिती जोशी यांचं. रात्री 8:45 समाचार संध्या. रात्री 9:00 News@9 हे इंग्रजी बातमीपत्र. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 संसद के समक्ष मुद्दे. आणि रात्री 10:00 रविवासरीय अखिल भारतीय संगीत सभा. आजच्या कार्यक्रमात कलाकार आहेत विदुषी श्रीमती बालामणी ईश्वर यांचं कर्नाटक शैलीतील गायन आपण ऐकाल. रात्री 11:00 हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतील बातम्या आपण ऐकाल. श्रोतेहो ही होती आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. आता जाणून घेऊया आमच्या उद्याच्या कार्यक्रमाविषयी. उद्या 20 जुलै 2026 उद्याची आमची प्रातकालीन सभा सुरू होईल. उद्या सकाळी ठीक 5:50 सभेच्या सुरुवातीला आपण ऐकाल मंगलध्वनी. सकाळी 6:00 हिंदी बातम्या. 6:05 गिरवाणवाणी या कार्यक्रमात शिव मानस पूजा स्त्रोत आपण ऐकाल. गायन आहे वैभवी शेटे यांचं. सकाळी 6:10 प्रभात वंदन हा प्रातकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल. सकाळी 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमात फळबाग लागवडीतील टिप्स याविषयीची माहिती वाचक स्वर आहे महेश इनामदार यांचा. सकाळी 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात थायरॉईड आणि योगोपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती आपण ऐकाल. सकाळी 6:50 आणि 2:10 परिसर या कार्यक्रमात निसर्ग पुनर्जीवन याविषयीची माहिती भाग 4 वाचक स्वर सारिका दंडगे यांचा. श्रोतेहो आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकाल सकाळी 6:55 आणि सायंकाळी 6:50. सकाळी 7:00 आजचा सुविचार. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून. सकाळी 7:20 एक गाणे ताजे तवाने या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रात्री 8:00 आपण ऐकाल. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 प्रायोजित कार्यक्रम श्वास हेल्थ केअर आणि त्यानंतर गाणी मनातली हा कार्यक्रम आपण ऐकाल. सकाळी 8:00 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र. 8:15 मॉर्निंग न्यूज हे इंग्रजी बातमीपत्र. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आपण ऐकाल. श्रोतेहो उद्या सकाळी 8:40 संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या सोलापूर प्रवेश येथील सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत आपण ऐकाल. सकाळी 9:00 चिंतन हा चिंतामणी. 9:15 साहित्य सौरव या कार्यक्रमात प्रियदर्शनी तगारे यांची कथा साक्षी, सादरकर्त्या तेजा दुर्वे. 9:35 युवा बीट्स, सहभाग शांभवी बांदिवडेकर आणि शिफा पखाली यांचा. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे. सकाळी 10:00 मराठी चित्रपट संगीत. सकाळी 10:10 संस्कृतवाणी या कार्यक्रमात

पूज्य टेंबेस्वामी महाराज रचित काही दत्त स्तोत्रांची माहिती, लेखन आणि वाचकस्वर सौ मानसी पुजारी यांचा, सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य वेदवती गोखले यांचं, सकाळी 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम, सकाळी 11:00 गाता रहे मेरा दिल आणि 11:40 भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकाल. श्रोते हो, उद्या दुपारी 12:00 आकाशवाणी अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकाल. यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ, या कार्यक्रमात अलकनंदा पाध्ये यांची मीना खरे यांनी घेतलेली मुलाखत, या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकाल. आणि बुद्धिबळाच्या पटावर भाग्यश्री ठिपसे यांची मुलाखत आपण ऐकाल. दुपारी 1:00 हिंदी बातम्या, 1:05 गीतबहार, 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आपण ऐकाल. 1:40 भंडारा आणि गोंदिया जिल्हा वार्तापत्र आपण ऐकाल. 1:45 भावधारा ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात भक्तिगाता या मालेत संत ज्ञानेश्वरांवरील मीनाक्षी पाटील यांनी लिहिलेला लेख आपण ऐकाल. दुपारी 1:55 दुपारी 2:00 कृषीवाणी या कार्यक्रमात टेरेस गार्डन याविषयीची माहिती, 2:15 दोपहर समाचार, दुपारी 2:30 नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मनीषा कुलकर्णी यांनी गायलेला राग शुद्ध सारंग आपण ऐकाल. श्रोते हो, आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल सायंकाळी 5:00. सभेच्या सुरुवातीला आपण ऐकाल हिंदी चित्रपट संगीत, 5:30 युववाणी या कार्यक्रमात गाणी आणि गप्पा, निवेदन मैथिली जगताप यांचं. सायंकाळी 6:00 हिंदी समाचार, 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात आप्पासाहेब गणपती गवळी आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भेदिक आपण ऐकाल. 6:20 संस्कृत समाचार, 6:30 साहित्य सौरभ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, 7:00 प्रादेशिक बातम्या, 7:10 बाजारभाव, 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आपण ऐकाल सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना याविषयी राहुल नकाते यांची मुलाखत, रात्री 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या, 8:15 पॉपसंगीताच्या कार्यक्रमात कलाकार आहेत नाझिया हसन, रात्री 8:30 संसद समीक्षा, रात्री 8:45 समाचार संध्या, 9:00 News@9 हे इंग्रजी बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक आणि रात्री 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू. रात्री 11:00 हिंदी बातम्या आणि 11:05 इंग्रजी बातम्या आपण ऐकाल. श्रोते हो, ही होती आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

श्रोतेहो, आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवी लाईट्स. सोबत नवीन कार घेऊन टाक. त्याच लोन मधून नाही, लोन ज्या कामासाठी

0: घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
1: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

आकाशवाणी मुंबई अंकित आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार. डॉक्टरांना मारहाण प्रकरणी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना न्यायालयीन कोठडी. डॉक्टरांनी उद्या पुंकारलेला संप स्थगित. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांनी पटकावली 5 सुवर्णपदकं. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य. संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सरकारनं सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याची विनंती केली. शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांना बैठकीला आमंत्रित केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रतिकात्मक सभात्याग केला. मात्र हे खासदार निषेध नोंदवल्यावर बैठकीत सहभागी झाले. संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाघचौरे या 6 खासदारांच्या शिवसेना पक्षप्रवेशाला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आलेल्या या खासदारांनी गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली आहे. या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटिझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला. विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आल्यामुळे सर्वांचा वेळ वाया जातो आणि करदात्यांच्या पैशांचा अपव्यय होतो असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. संसदेचं कामकाज जितक्या कार्यक्षमतेने चालेल तितकं ते देशाच्या हिताचं ठरेल असं रिजिजू म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मॉल्डोवा, नॉर्थ मॅसेडोनिया आणि रुमानिया या 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या उद्या मॉल्डोवा इथं पोहोचतील. मुर्मू मॉल्डोवाला भेट देणाऱ्या भारताच्या पहिल्याच राष्ट्रपती आहेत. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या मागणीसाठी वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी केलेल्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली. सफदरजंग रुग्णालयानं सोनम यांच्यावर केलेल्या वैद्यकीय उपचारांबाबत गुप्तता आणि अपारदर्शकता बाळगल्याचा दावा गीतांजली यांनी याचिकेत केला होता. वांगचुक यांची प्रकृती खालावलेली असतानाही त्यांनी स्वतःहून रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला होता. त्यामुळे अशा परिस्थितीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार सरकारला आहे. आरोग्याच्या कारणावरून वांगचुक यांना रुग्णालयात हलवण्याचा सरकारचा निर्णय मनमानी नव्हता असं न्यायालयानं म्हटलं आहे. डॉक्टर वांगचुक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. वांगचुक यांनी स्वतः इलेक्ट्रोलाइट्स घेण्याला संमती दिली आहे. त्यामुळे त्यांचा स्वतःच्या शरीरावरच्या हक्कांचं उल्लंघन झालेलं नाही असंही न्यायालयानं म्हटलं आहे. वांगचुक यांचे वैद्यकीय अहवाल त्यांच्या कुटुंबियांना उपलब्ध करून देण्याचे निर्देशही न्यायालयानं यावेळी दिले. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी गीतांजली यांची बाजू न्यायालयात मांडली. वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांना त्यांचे वकील आणि डॉक्टरांची संपर्क ठेवू दिला जात नसल्याचा दावा त्यांनी केला. आता या प्रकरणी येत्या 24 जुलैला पुढची सुनावणी होणार आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आज गडचिरोली इथं निर्माण संघटनेच्या वतीनं विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण आंदोलन केलं. निर्माण चळवळीचे प्रमुख अमृत बंग यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातल्या प्रमुख रस्त्यांवर झालेल्या आंदोलनात सुमारे 70 विद्यार्थी सहभागी झाले होते. दिल्लीत जंतर मंतरवर सुरू असलेल्या या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आणि विविध मागण्यांसाठी आज मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन झालं. हे सरकार बदलण्यासाठी लढा सुरू व्हायला हवा असं आग्रही प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे

ठाकरे यांनी यावेळी केलं. नीट यूजी पेपर फुटी प्रकरणी सीबीआयच्या पथकानं आज पुन्हा लातूरमध्ये तपास केला. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आरोपी शिवराज मोटेगावकरच्या आरसीसी शिकवणीत चौकशी केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डोंबिवलीत महानगरपालिकेच्या रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण प्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना स्थानिक न्यायालयानं दिलेला जामीन मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केला आहे. त्यानंतर आज म्हात्रे पोलीस ठाण्यात शरण आल्यावर कल्याण न्याय दंडाधिकाऱ्यांनी येत्या 3 ऑगस्टपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या पीठानं या प्रकरणाची स्वतःहून दखल घेऊन म्हात्रे यांचा जामीन रद्द केला होता. दरम्यान या प्रकरणाच्या निषेधार्थ राज्यातल्या डॉक्टरांनी उद्या पुकारलेला संप स्थगित केला आहे. 58व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या 4 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. उझबेकिस्तानमध्ये ताश्कंद इथं 10 ते 19 जुलै या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत 93 देशातल्या 363 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. भारतीय संघाकडून ओदिशाचा देवदत्त प्रियदर्शी, पंजाबचा हर्षित सिंगला, दिल्लीचा कबीर छिल्लर आणि तेलंगणाचा संदीप कुची यांनी सुवर्णपदकांची कमाई केली. लिथुआनियामध्ये विल्नियस इथं 12 ते 19 जुलै दरम्यान झालेल्या 37व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघानं 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांवर नाव कोरलं. हरियाणाच्या भव्या गुनवालनं सुवर्णपदक जिंकलं तर पश्चिम बंगालचा सौमिल मैती, राजस्थानचा निशित कलानी आणि पंजाबचा अनमोल कुमार यांना रौप्यपदक मिळालं. यंदाच्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये 78 देशांमधले 307 विद्यार्थी सहभागी झाले होते. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य ठरली आहे. आज सकाळी झालेल्या अंतिम लढतीत सिंधूनं जपानच्या अकाने यामागुची हिला 21-17, 21-17 असं सरळ गेम्समध्ये हरवून अजिंक्यपदाला गवसणी घातली. या स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतीपद पटकावल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी PV सिंधूचं अभिनंदन केलं आहे. हा विजय भारतीय बॅडमिंटनसाठी अजिंक्य असून जपान ओपनचं विजेतेपद पटकावणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. तिचा हा पराक्रम देशातल्या युवा खेळाडूंना प्रेरणा देणारा असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात नमूद केलं आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स इथं आज 3रा 1-दिवसीय सामना सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लंडचे सलामीवीर बेन डकेट आणि जेकब बेथेल यांनी दमदार फलंदाजी करत पहिल्या गड्यासाठी 30 षटकात 192 धावांची भागीदारी केली. जेकब 91 धावा करून बाद झाल्यानंतर आलेल्या जो रूट यानंही डकेट याच्यासोबत दुसऱ्या गडासाठी 101 धावांची भागीदारी केली. बेन डकेटनं शतकी भागीदारी केली. डकेट 141 धावा करून बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा 46व्या षटकात इंग्लंडच्या 2 बाद 315 धावा झाल्या होत्या. हा मालिकेतला अखेरचा सामना आहे. याआधीच्या 2 सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकल्यानं मालिका विजयासाठी हा सामना निर्णायक आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक 2026 स्पर्धेत आज रात्री न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 वाजता सुरू होईल. रत्नागिरी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी 2026-27 हंगामाकरता आंब्याच्या पिकासाठी फळपीक विम्याचा हप्ता प्रतिहेक्टर 13,600 रुपयांऐवजी 8,500 रुपये केला असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिली. ते रत्नागिरीत बातमीदारांशी बोलत होते. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. या काळात कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार. डॉक्टरांना मारहाण प्रकरणी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना न्यायालयीन कोठडी. डॉक्टरांनी उद्या पुकारलेला संप स्थगित. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय

0: विद्यार्थ्यांनी पटकावली 5 सुवर्ण पदकं आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सायंकाळचे 7:10 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी सदा सतेज सदा तरुण आकाश

श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर। इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा। तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

0: अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: कोणत्याही प्रकारच्या अडचणीमध्ये किंवा संकटामध्ये सापडलेल्या तसेच काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या 0-18 वयोगटातील सर्व बालकांच्या त्वरित मदतीसाठी चाइल्ड हेल्पलाईन सेवा 1098 हा क्रमांक संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यान्वित आहे. महिला आणि बालविकास विभाग, नवी दिल्ली आणि राज्य शासनाच्या बालविकास विभागामार्फत ही हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आलेली आहे. या सेवेअंतर्गत संकटग्रस्त बालकांना 24 तास हेल्पलाईन सेवा उपलब्ध आहे. या सेवेचा लाभ बालक स्वतः घेऊ शकतो किंवा इतर कोणीही या सेवेद्वारे बालकाला मदत मिळवून देऊ शकतात. 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून संकटग्रस्त बालकांना जरूर मदत करावी.

श्रोतेहो, आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सायंकाळचे 7:15 होत आहेत. वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. भारतानं अंतराळ क्षेत्रात काल मोठा इतिहास रचला. भारतानं पूर्णपणे स्वदेशी आणि खासगी उपग्रह प्रक्षेपक असणाऱ्या विक्रम एकचं श्रीहरिकोटा इथल्या प्रक्षेपण तळावरून काल यशस्वी प्रक्षेपण केलं. खासगीरित्या विकसित करण्यात आलेलं विक्रम एक हे भारताचं पहिलंच रॉकेट ठरलं आहे. या यशस्वी कामगिरीची वैशिष्ट्य आणि भारताच्या अंतराळ क्षेत्रातील त्याचं असलेलं महत्व याविषयी अंतराळ आणि खगोल अभ्यासक डॉक्टर विनीता नवलकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. मॅडम नमस्कार. भारतानं अंतराळ क्षेत्रात विक्रम एकचं यशस्वी प्रक्षेपण करून इतिहास रचला आहे. या विक्रम एक रॉकेट विषयी आणि त्याच्या वैशिष्ट्यांविषयी काय सांगाल आणि त्यामुळे भारताला काय लाभ होणार आहे?
1: काल विक्रम एक हे आपलं रॉकेट प्रक्षेपित झालं यशस्वीपणे. विक्रम एक हे ऍक्च्युली खासगी क्षेत्रात तयार झालेलं हे पहिलं रॉकेट आहे. याआधीची आपली सगळी जी रॉकेट किंवा जी मिशन्स होती अंतराळ मिशन्स ती सगळी इस्रोनी डेव्हलप केलेली होती. तर आता स्कायरूट अग्निकुल सारख्या विविध कंपन्या आता खासगी क्षेत्रातल्या या संशोधनामध्ये उतरल्यात. त्यामुळे विक्रम एक हे पहिलं रॉकेट काल स्कायरूट या कंपनीने यशस्वीपणे प्रक्षेपित केलं. तर विक्रम एक हे चार स्टेजचं रॉकेट आहे. पहिले तीन स्टेजेस हे सॉलिड फ्युएल वापरतात. रॉकेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फ्युएल्स वापरली जातात. तर जनरली जे पहिलं स्टेज असतं बऱ्याच रॉकेट्समध्ये ते सॉलिड बूस्टर किंवा सॉलिड इंधन वापरून तयार केलेलं असतं. याचं कारण असं असतं की पहिल्या स्टेजमध्ये आपल्याला मॅक्झिमम थ्रस्ट लागतो. जे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण असतं त्याला ओव्हरकम करून रॉकेटला आपल्याला वर उडवायचं असतं. त्यामुळे पहिल्या स्टेजमध्ये आपल्याला बऱ्यापैकी थ्रस्ट लागतो. त्यामुळे तो थ्रस्ट आपल्याला साधारण सॉलिड इंधनामुळे जास्ती चांगल्यारित्या एफिशियंटली मिळू शकतो. त्यामुळे सहसा पहिली स्टेजेस जी असतात ती सॉलिड रॉकेटची सॉलिड प्रोपेलंट वापरून तयार केलेली असतात. तर ह्या रॉकेटमध्ये पहिली तीन स्टेजेस सॉलिड प्रोपेलंटची आहेत. पहिली दोन स्टेजेस रॉकेटला लागणारा जो थ्रस्ट आहे ते ह्या दोन स्टेजेसमधनं मिळतो. आणि तिसरं स्टेज जे आहे ते साधारण डिरेक्शन देण्यासाठी वापरलं गेलेलं आहे. म्हणजे आपल्याला जेणेकरून डिरेक्शन आणि हाईट म्हणजे ज्या ऑर्बिटमध्ये आपल्याला या यानातनं सोडलेले जे उपग्रह असतील म्हणा किंवा इतर काही इन्स्ट्रुमेंट्स असतील ते ज्या ऑर्बिटमध्ये आपल्याला ती इन्स्ट्रुमेंट प्लेस करायची असतील त्या ऑर्बिट पर्यंत त्या हाईट पर्यंत आपल्याला घेऊन जाण्यासाठी तिसरं स्टेज उपयोगी पडतं. आणि चौथं स्टेज जे आहे या रॉकेटमधलं ते 3D प्रिंटेड इंजिन आहे लिक्विड प्रोपेलंट वापरून. तर लिक्विड प्रोपेलंटचा फायदा हा असतो की लिक्विड प्रोपेलंटचा आपण युसेज जो असतो लिक्विड फ्युएलचा युसेज जो असतो तो आपण कंट्रोल करू शकतो. दोन वेगवेगळ्या टँकमध्ये एक ऑक्सिडायझर आणि एक फ्युएल असं भरलेलं असतं आणि ते आपण बेसिकली पाहिजे त्या अमाऊंट मध्ये मिक्स करून आपण त्याचं इंधन म्हणून वापर करू शकतो. तर ह्याच्यामध्ये आपल्याकडे कंट्रोल असतो की आपण फ्युएल किती प्रमाणात वापरायचं आणि जितक्या प्रमाणात आपण फ्युएल वापरतो तितक्या प्रमाणामध्ये आपल्याला थ्रस्ट सुद्धा मिळत असतो. तर किती थ्रस्ट आपल्याला कंट्रोल थ्रस्ट देण्यासाठी लिक्विड प्रोपेलंटचा खूप जास्त उपयोग होतो. तर असं हे जे चौथं स्टेज आहे या रॉकेटमधलं ते 3D प्रिंटेड इंजिन तयार केलेलं आहे आणि कार्बन कंपाऊंड वापरून याची बॉडी तयार केलेली आहे आणि लिक्विड प्रोपेलंट ह्याच्यामध्ये वापरले. तर हे कार्बन कंपाऊंड वापरून किंवा कार्बन पॉलिमर स्ट्रक्चर जे असतं ते वापरून जेव्हा आपण एखादी बॉडी तयार करतो तेव्हा इतर मेटल्स पेक्षा नक्कीच हे कमी वजनाचं बॉडी आपण तयार करू शकतो आणि त्याची ड्युरेबिलिटी सुद्धा म्हणजे हीट रेझिस्टन्स म्हणा किंवा इतर जी ड्युरेबिलिटी असते ती सुद्धा कार्बन पॉलिमर बॉडीची जास्ती बेटर असते. आणि जेव्हा वजन कमी होतं एखाद्या रॉकेटचं किंवा एखाद्या पार्टचं तेव्हा नक्कीच आपण त्या वजनाचा वापर पेलोड तयार करताना आपण करू शकतो. म्हणजे जे इन्स्ट्रुमेंट्स जे आपण पाठवतो त्याच्यामध्ये सुद्धा एखादं इन्स्ट्रुमेंट आपण वाढवू शकतो किंवा इतर काही गोष्टी त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये आपण वाढवू शकतो. तर कमीत कमी वजनाची जेव्हा रॉकेट्स असतात बनली जातात रॉकेटचे पार्ट्स ते नक्कीच फायदेशीर असतात.

0: इस्रोनी सुद्धा याआधी पीएसएलव्ही मध्ये सुद्धा असे पॉलिमरचे पार्ट्स वापरून रॉकेटचं वजन कमी करण्यात आलं होतं. अशाच 3D प्रिंटेड कार्बन पॉलिमरचे पार्ट्स या रॉकेटमध्ये सुद्धा चौथ्या स्टेजमध्ये वापरले गेलेले आहेत.
1: विक्रम 1 या रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण मिशन आगमन अंतर्गत करण्यात आलं आहे. हे मिशन आगमन नक्की काय आहे?
0: या विक्रम 1 मिशनला आगमन असं नाव देण्यात आलं कारण अर्थातच भारतीय अंतराळ क्षेत्रामध्ये खासगी कंपन्यांचं प्रथमच हे एक रॉकेट उडालेलं आहे, तर खासगी कंपन्यांचं आगमन झालं या क्षेत्रात, या उद्देशाने या रॉकेटचं नाव आगमन असं देण्यात आलेलं आहे.
1: विक्रम 1 च्या यशामुळे भारताचं आंतरराष्ट्रीय अंतराळ बाजारपेठेत महत्व वाढलं असं म्हणता येईल का, आणि ते कसं?
0: या प्रक्षेपणामुळे अंतराळ बाजारपेठेत नक्कीच भारताचं मान वाढलंय आपण नक्कीच म्हणू शकतो. कारण याआधी फक्त USA आणि चायना यांनीच खासगी क्षेत्रामधून अंतराळ मिशन्स हाती घेतली होती आणि भारत हा आता तिसरा देश ठरलेला आहे. तर भारताचं उद्दिष्ट साधारण 2030 पर्यंत $45 बिलियन ही एवढी प्रायव्हेट क्षेत्रामध्ये इकॉनॉमी क्रिएट करण्याचं उद्दिष्ट आहे. तर त्या दृष्टीने आपण हे पहिलं पाऊल म्हणू शकतो. ह्या आधी सुद्धा म्हणजे बऱ्याच कंपन्या भारतामध्ये आपल्याला आपल्या म्हणजे इस्रोच्या मिशनसाठी वेगवेगळे पार्ट्स प्रोव्हाइड करत होते, पण याआधी आपण कधी असं पूर्ण रॉकेट तयार करून प्रायव्हेट कंपन्या थ्रू लॉन्च केलं नव्हतं. तर हे नक्कीच म्हणजे हे पहिलं पाऊल आहे आणि ह्यासाठी नक्कीच इस्रोने सुद्धा बरंच पाठिंबा सगळ्या लॉन्चिंगसाठी दिला आहे. सगळ्यात मोठा पाठिंबा म्हणजे श्रीहरिकोटाची स्पेस या कंपन्यांसाठी एक मोठं सगळ्यात लॉन्च स्पेस ओपन करून देणं हे सगळ्यात मोठं काम होतं. त्याच्या व्यतिरिक्त जी ग्राउंड स्टेशन्स आहेत टेलिमेट्रीसाठी ती सुद्धा सध्या इस्रोची टेलिमेट्री स्टेशन्स वापरण्यात आलेली आहेत. काही कालानंतर ऑफकोर्स अग्निकुल आणि स्कायरूट दोन्ही कंपन्या आपली स्वतःची टेलिमेट्री स्टेशन्स तयार करतील यासाठी सुद्धा गव्हर्नमेंटने पाठिंबा दिलेला आहे. आपलं 2023 जे स्पेससाठीचे जे धोरण तयार करण्यात आलं होतं त्याच्यामध्ये या खासगी क्षेत्राला बळ देण्यासाठी त्यांनी तयार केलेले पेलोड, त्यांनी तयार केलेले रॉकेट किंवा प्रक्षेपणासाठी ज्या विंडोज लागतात त्या सगळ्या विंडोज त्यांना या सगळ्या प्रोव्हाइड करणं गव्हर्नमेंटतर्फे ह्या किंवा इस्रोतर्फे हे सगळ्याचे प्रयोजन ह्याद्वारे करण्यात येत आहे. तर नक्कीच ह्या पुढे देखील अशी विविध प्रक्षेपण आपल्याला या कंपन्या थ्रू बघायला मिळतील. स्कायरूटनी मागे सुद्धा विक्रम S नावाचं पहिलं रॉकेट एक चाचणी रॉकेट सोडलं होतं विदाउट एनी पेलोड्स. तर त्या सगळ्या अनुभवावरनं आता फायनली विक्रम 1 हे एक रॉकेट आपण आता यशस्वी प्रक्षेपित करू शकलोय. यानंतर विक्रम 2 ची तयारी सुद्धा स्कायरूट करते. तर विक्रम 2 मध्ये 350 नाही तर साधारण 450 ते 500 किलो वजनाचा पेलोड आपण लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये सोडू शकू याची तयारी आता स्कायरूट करते. तर या सगळ्या जर गोष्टी आपण सक्सेसफुली जर करू शकलो तर नक्कीच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपल्याला याचा खूप मोठा फायदा होईल. इतर देशांचे छोटे सॅटेलाइट जे आता सध्या आपण इस्रो मार्फत लॉन्च करतो ते या प्रायव्हेट कंपन्या थ्रू जर लॉन्च करू शकले तर जलदरित्या आपण करू शकतो. कारण साधारण इस्रो मध्ये एक लिमिटेशन येतं की 2 लॉन्च पॅड्स जे आहेत त्याच्यामध्ये आपण जर PSLV लॉन्च पॅड ठरला तर 2 PSLV लॉन्च मध्ये आपल्याला साधारण 30 दिवसांची गॅप ठेवावी लागते. तसे GSLV लॉन्च मध्ये आपल्याला साधारण 15 दिवसाची गॅप ठेवावी लागते. तर हे जे आपले लॉजिस्टिक प्रॉब्लेम्स आहेत ते लॉजिस्टिक प्रॉब्लेम्स जर ह्या स्वतःची प्रक्षेपण क्षेत्र म्हणा किंवा वेगवेगळी रॉकेट्स जलदरित्या आपण जर खासगी कंपन्या थ्रू करू शकलो तर काही प्रमाणामध्ये हे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील आणि जलदरित्या आपण सततची प्रक्षेपण जी आहेत ती आपण करू शकू. त्यामुळे नक्कीच फायनान्शियली इकॉनॉमिकली भारताला याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.
1: स्कायरूट एरोस्पेस या कंपनीने या अगोदर देखील अंतराळ मोहीम यशस्वी केली आहे, त्याविषयी जरा सांगाल का, आणि अंतराळ क्षेत्रात खासगी क्षेत्रासाठी नव्यानं उपलब्ध झालेल्या संधी आणि या क्षेत्रासमोरील भविष्यातली आव्हानं काय आहेत?
0: या रॉकेटद्वारे काल भारताने 3 पेलोड्स किंवा 3 उपग्रह सोडले. सो भारताचे व आंतरराष्ट्रीय सुद्धा काही उपग्रह याच्यामध्ये उपस्थित होते. सो ग्रह स्पेस हा एक उपग्रह नॅनो सॅटेलाइट होता, तो पृथ्वीचं निरीक्षण करण्यासाठी या यानाद्वारे सोडण्यात आला. तसंच कॉस्मोस हा उपग्रह सुद्धा स्पेस डेब्रीज काढण्यासाठी म्हणजे स्पेस डेब्रीज रिन्युअल तंत्रज्ञान आता विकसित करण्याकडे सगळ्याच देशांचं लक्ष लागलेलं आहे. कारण आपण बरेच सॅटेलाइट म्हणजे भारताचेच नाही तर इतर देशांचे सुद्धा नासा म्हणा किंवा USA म्हणा किंवा चायना म्हणा यांचे बरेच सॅटेलाइट लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये आपण सोडलेले आहेत. तर

0: ही सॅटेलाइट्स आता तिथे जे बंद पडलेले जे सॅटेलाइट असतात ते तिथे डेब्रीज म्हणून फिरत राहतात आणि इतर चालू सॅटेलाइट्सना त्याचा धोका होऊ शकतो. तर हे असे डेब्रीज रिमूव्हल तंत्रज्ञान आता विकसित करण्याकडे बऱ्याच देशांचं लक्ष लागलेलं आहे. तर कॉस्मोस असा हा एक उपग्रह यानाद्वारे प्रक्षेपित करण्यात आला. तसंच स्कायरूटनी स्वतःचा स्कोप म्हणून एक पेलोड तयार केला आहे, तर तो पेलोड सुद्धा या यानाद्वारे काल प्रक्षेपित करण्यात आला. तर हे असे एक्सपेरिमेंटल उपग्रह आहेत जे या यानाद्वारे सध्या लॉन्च करण्यात आलेले आहेत. स्कायरूट कंपनीचं मूळ उद्दिष्ट ऑन डिमांड लॉन्च सर्व्हिसेस असं आहे, म्हणजे ग्राहकांना जलद आणि कमी खर्चात उपग्रह लॉन्च करून देणं हे मेन उद्दिष्ट आहे. याच्या व्यतिरिक्त अग्निकुल कॉस्मॉस ही अग्निबाण नावाचं रॉकेट विकसित करत आहे. तर याचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्णपणे 3D प्रिंटेड इंजिन. जगातील ही पहिली अशी संकल्पना आहे. तर हे रॉकेट लहान उपग्रहांसाठी खास तयार करण्यात येत आहे. तर प्रत्येक ग्राहकाला गरजेनुसार म्हणजे आपण कस्टमाइज असं एक रॉकेट तयार करण्याचं अग्निकुल कॉस्मॉस या कंपनीचं प्रयोजन आहे. तर या दोन्ही कंपन्या आता इन फ्युचर नक्कीच चांगली रॉकेट्स स्वस्तात रॉकेट्स तयार करण्याचं प्रयोजन ठेवत आहेत. ही दोन मिशन स्कायरूट बेसिकली विक्रम 2 हे 2027 पर्यंत सोडण्याचा त्यांचा विचार आहे. आणि तसंच अग्निबाण रॉकेट सुद्धा साधारण 2030 पर्यंत रेडी करून अग्निकुल कंपनी सुद्धा या क्षेत्रामध्ये आता उतरेल. याआधी अग्निकुल कंपनीने चंद्रयान आणि इतर मोहिमांसाठी सुद्धा 3D प्रिंटेड डिझाईन्स वेगवेगळ्या पार्ट्सच्या करून दिलेल्या होत्या. नक्कीच या मिशन्समुळे इतर कंपन्यांना सुद्धा या क्षेत्रामध्ये वळण्यासाठी चांगलं एक प्लॅटफॉर्म तयार होऊ शकतो. सो सध्या जर आपण ह्याच्यातले जर प्रॉब्लेम्स बघितले म्हणजे का अजून खूप कंपनी याच्यामध्ये उतरत नाहीयेत, तर एक म्हणजे खूप वर्षापासून इस्रो किंवा गव्हर्नमेंटद्वारेच आपण हे सगळ्या प्रक्षेपणं केली. तर आत्ता 2023 पासून खाजगी कंपन्यांना बळ देण्यासाठी आपली स्पेस पॉलिसी बदलण्यात आलेली आहे. पण अजूनही या क्षेत्रामध्ये कार्यरत असण्यासाठी म्हणजे खाजगी कंपन्यांमध्ये मॅनपॉवरची थोडी कमतरता अजूनही जाणवते. आणि जसं मी मगाशी सांगितलं तसं सध्या या खाजगी कंपन्या इस्रोद्वारे म्हणजे त्यांची टेलिमेट्री सर्व्हिस त्यांचं लॉन्च पॅड वापर करून आता सध्या लॉन्चिंग आणि इतर गोष्टी आपण वापरतोय. पण ह्याच गोष्टी खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा जर तयार झाल्या आणि त्यासाठी आपल्याला जर इनफ मनुष्यबळ मिळत गेलं जे पुढे जाऊन नक्कीच, कारण हे असं थोडस एक सायकल असते की जर जॉब अपॉर्च्युनिटीज असतील तर डेफिनेटली स्कूल लेवल पासून कॉलेज लेवल पासून या क्षेत्राकडे वेगळ्या नजरेने स्टुडंट्स बघतात आणि ह्या क्षेत्राकडे जास्ती वळतात. तर आतापर्यंत फक्त गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्येच अशा प्रकारचे जॉब्स अव्हेलेबल होते, त्यामुळे तितक्या प्रमाणामध्ये आपल्याला मॅनपॉवर मिळत नव्हती. पण आता जर प्रायव्हेट कंपन्यांमध्ये सुद्धा जर ह्या ह्याच्यासाठी जर जॉब्स अव्हेलेबल झाले तर नक्कीच आपल्याला वेगवेगळे सायन्स स्टुडंट्स म्हणा किंवा इंजिनियर्स म्हणा या क्षेत्राकडे जास्ती प्रमाणात वळू शकते. स्पेस रिसर्च हा नक्कीच एक आकर्षणाचा विषय आहे सर्व मुलांमध्ये, पण जॉब्सची कमतरता असल्यामुळे डेफिनेटली या क्षेत्राकडे तितक्या प्रमाणामध्ये मुलं जात नव्हती. तर आता जर आपल्याला अशाला प्रायव्हेट ह्याच्यामध्ये जर मिळू शकले तर नक्कीच जॉब ऑपॉर्च्युनिटीज वाढल्या, तर आपल्याला मॅनपॉवरची सुद्धा इन फ्युचर कमतरता भासणार नाही.
1: श्रोते हो, विक्रम 1 यशस्वी प्रक्षेपणाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्कायरूट एरोस्पेसच्या चमूचं अभिनंदन करताना हा क्षण देशाच्या अंतराळ प्रवासातला एक निर्णायक क्षण असल्याचं म्हटलं आहे. देशाच्या खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग नवीन क्षितिजे उघडत असून नवनिर्मितीला गती देत आहे. हे यश असंख्य तरुणांना मोठी स्वप्न पाहण्यासाठी आणि निर्भयपणे नवनिर्मिती करण्यासाठी प्रोत्साहित करेल असंही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले. थोडक्यात, मिशन आगमनच्या या मोहिमेमुळे भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्राचं व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपणाच्या जागतिक बाजारपेठेत पदार्पण झालं असून हा प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अभिमानाचा आणि एक ऐतिहासिक क्षण आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन नम्रता कडू.

मध्यम लहरी 239° आठेक मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर श्रोतेहो आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सायंकाळचे 7:30 झाली आहेत. ऐकूया शेतकरी बांधवांचा आवडता कार्यक्रम माझं घर माझं शेत.

0: राम राम मंडळी, माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत. मंडळी, आज रविवार 19 जुलै 2026.
1: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के तहत लगभग 60 करोड़ लोग बने हैं 5 लाख रुपए के मुफ्त उपचार के हकदार। अब तक 12 करोड़ से भी ज्यादा मुफ्त उपचार किए जा चुके हैं, जिससे गरीब परिवारों के चिकित्सा खर्च में लगभग 2 लाख करोड़ रुपए की बचत हुई। आज ही आयुष्मान ऐप डाउनलोड कर आयुष्मान कार्ड बनाएं। ज्यादा जानकारी के लिए 1455 पर कॉल करें।
1: मंडळी, आजच्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आता आपण ऐकूया गुरुनाथ कोटणीस महाराज यांचं प्रवचन।
2: नाथ संप्रदायामध्ये साधनेला अतिशय महत्त्व आहे, पण ती साधना करावी कशी, कोणत्या मार्गानं जावं, म्हणजे या आत्मानंदाची प्राप्ती आपल्याला निश्चित मिळवता येईल। प्रत्येक मनुष्याच्या जवळ साधकाजवळ प्रश्न पडत असतो। ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं उत्तर ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं आहे। ज्ञानेश्वर महाराज हे नाथ संप्रदायामधलं शेंडेफळ आहे, आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहित असताना नाथ संप्रदायातल्या सगळ्या ग्रंथाचा परामर्श घेतलेला आहे। आणि नाथ संप्रदायामध्ये ग्रंथरचना जास्ती केली असेल तर ती गोरक्षनाथाने, तो ज्ञानेश्वरीमध्ये सगळा विषय ज्ञानेश्वर महाराजांनी आणला आहे। पण हे सांगत असताना नाथ संप्रदायाची जी काही मूळ वैशिष्ट्ये आहेत की ज्याच्या योगे या नरदेहाची खरी इति कर्तव्यता साधता येईल, तो मार्ग ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायाला सुरुवात करताना पहिल्या ओवीतच सांगितले। ती ओवी अशी आहे, महाबळवीत विश्वाभासू नवलौदयला चंडांशु अब्दयाजिनी विकाशू वंदुवाता। या ओवीचा शब्दशः अर्थ बघितला तरी विपरीत आहे, पण ज्ञानेश्वर महाराजांनी या ओवीमध्ये जो लक्षार्थ आहे त्याच्यामध्ये संपूर्ण नाथ संप्रदायातली वैशिष्ट्य सांगितली। ओवीचा शब्दशः अर्थ असा आहे की विश्वाच्या आभासाला नाहीसा करणारा आणि अद्वैत स्थितीरूपी कमळाचा विकास करणारा हा आश्चर्यकारक सूर्य गोल आहे, त्याला आता आम्ही नमस्कार करतो, असा शब्दशः अर्थ आहे। पण या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी साधकाची परमोच्च अवस्था सांगितली आहे, अर्थात मुळात साधक बनण्यासाठी ज्या सद्गुरूची आवश्यकता आहे ती ज्ञानेश्वर महाराज सांगतायत

क्यारे हा जो श्री गुरु निवृत्ती रूपी असलेला सूर्य एवढा महत्त्वाकांक्षी आहे, आश्चर्यकारक आहे. कारण लौकिक सूर्य गोल असताना जगताचे प्रकाशन करतो पण अद्वैत वाढवतो, आणि हा श्रीगुरु रूपी असलेला सूर्य जगदाभास नाहीसा करतो आणि अद्वैत स्थितीचा विकास करतो. म्हणून ज्या मार्गानं क्रमणा केली असताना मूळ वस्तूची अनुभूती ज्याच्या योगे प्राप्त होते तो सद्गुरुरूपी चंडांशू म्हणजे सूर्य उगवलेला असताना नाशिवंत वस्तू म्हणजे मायेचा नाश होतो आणि स्वस्वरूपाची अनुभूती प्राप्त होते. ही साधकानं घ्यावयाची असलेली अनुभूती आहे. परंतु ही अनुभूती घेण्यासाठी नित्यनियमानं साधनाही फार महत्त्वाची आहे. बरं, साधना म्हणजे कुठे गिरीकंदरी बसायलाही जाऊन सांगितलेलं नाही. श्री ज्ञानेश्वर महाराजच आपल्या अभंगामध्ये सांगतात, एवढं सोपं असूनही नित्यनेमनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी, तयाजवळी देक भक्तिभावे उभा स्वानंदाचा गाभा तया दिसे, असं म्हणतात आपल्या हरिपाठामध्ये. मग नित्यनेम अवघड का म्हणले? कारण साधनेमधलं एक फार मोठं वैशिष्ट्य आणि हा पहिला नियम आहे की साधनेची जी वेळ दिलेली असती त्यावेळेला आपलं उपास्य दैवत आपल्यासमोर हजर झालेलं असतं. परंतु जोपर्यंत आपली तेवढी ज्ञानदृष्टी आणि ज्ञान साधना झालेली नसते तोपर्यंत ते असणारं परब्रह्मस्वरूप निर्गुण निराकार आपल्याला दृश्यमान होत नाही. परंतु वैशिष्ट्य असं आहे की ज्यावेळेला नित्यनियमानं साधना करीत राहतो त्यावेळेला ते आले की नाही याची जाणीव मात्र तुम्हाला दिल्याशिवाय राहत नाही. कारण हे भगवंताचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. साधना करीत राहिला की मी हजर आहे याची अनुभूती देतो. ती नित्यनियमानं करीत राहिला असताना तिथला आसमान परिमळानं इतका भरून जातो की आसपास बघितलं असताना तशी फुलंसुद्धा नसतील, पण परिमळ सुरुवात व्हायला लागतो. तिथलं वातावरणामध्ये फरक व्हायला लागतो आणि त्यायोगे साधनेकडे वृत्ती वळायला लागती. आणि ज्यावेळेला साधनेमध्ये वृत्ती वळायला लागती त्यावेळेला परमार्थशास्त्रातली आतली अनुभूती सुरुवात व्हायला लागती. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अरे ती अनुभूती यायला लागल्यावर सांगता येईल का मला एवढा अनुभव प्राप्त झाला आहे, तो दाखवता येईल? ज्ञानेश्वर महाराजच आपल्या एका अभंगामध्ये वर्णन करताना म्हणतात, अरे कसे बोटाने दाखवू तुला, पहा अनुभव गुरुच्या मुला, नको सोड देहीठीच्या मुळा, सोड अंजुळी आपल्या कुळा, किती पाहसील पा भोवते तुझ्यामध्ये येते जाते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे ही जी अनुभूती आहे ना ती अनुभूती सांगता येत नाही, दाखवता येत नाही, अनुभूतीला घेता येते. पण ज्यावेळेला अनुभव यायला लागतो त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांचे सद्गुरु निवृत्तीनाथ आपल्या अभंगामध्ये वर्णन करताना म्हणतायत, अरे ते सुख काय सांगू वाचे बोलिता नये, आर ते नि संगे योगे गेले मी पण माझे. निवृत्तीनाथ म्हणतात, ते सुख वाचेनं सांगता येईल? मृत्यूलोकामध्ये काही सुख असं आहे जे क्षणिक आहे आणि ती दुःख देणार आहे, पण ते वाचेनं सांगता येत नाही, फक्त अनुभूती घेता येते. आणि अनुभूती विचारला असताना फक्त मनुष्य स्थिर राहू शकतो, वाचेनं सांगता येत नाही. हे तर शाश्वत स्वरूप आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, अरे मन वाचेच्या पलीकडे असा असणारं त्या स्वरूपाची ज्यावेळेला अनुभूती यायला लागते त्यावेळेला अंतर्बाह्य स्थिती स्थिर होते. एका पद्यामध्ये संत म्हणतायत, मन शांत आत्मा शांत आत्म्यात शांतता भरली. ही जी अवस्था आहे ही साधकाला प्राप्त होणारी श्रेष्ठतम अनुभूती आहे. आणि या अनुभूतीशी ज्यावेळेला साधक पूर्णतम तदाकार व्हायला लागतो त्यावेळेला द्वैत संपतं. कारण द्वैत कुठंपर्यंत असतं? जोपर्यंत जाणीव येत आहे तोपर्यंत द्वैत असतं. ज्ञानेश्वर महाराजच आपल्या एका हरिपाठामध्ये वर्णन करताना म्हणतायत, एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे, समबुद्धी घेता समान श्री हरी शम दमावरी हरी झाला. समबुद्धी घेताना म्हणजे काय? याच्यात वैशिष्ट्य आहे, साधना जी मुळात करायची आहे ती वैखरीनं करायचीच नाही आहे. नवनवे ज्ञानेश्वर महाराज 10व्या अध्यायामध्ये वर्णन करताना म्हणतायत, इंद्रियांच्या कर्वी करायची आहे पण इंद्रियांना न सांगताना करायची आहे. आता कोणी म्हणेल कसं काय होईल? त्याला ज्ञानेश्वर महाराज 10व्या अध्यायामध्ये उभी सांगतायत, आता आत्मप्रभानीचे नवी जेथ करोनी ठाण देवी, इंद्रिया ते चोरोनी जेवी तयासीच पावी. इंद्रियांच्या कर्वी घ्यायची आहे पण इंद्रियांना न सांगताना घ्यायचं आहे. आपण कामामध्ये किती मग्न असतो पण अशी वेळ येते का जरा थांबा बरं का माझा श्वासोश्वास चालला आहे की नाही बघतो आणि मग काम करतो? उत्तर आहे नाही. श्वासोश्वास आपोआप जसा होत राहतो त्याच्याबरोबर फक्त भगवंताचं स्मरण चालू ठेवायचं आहे. त्याला ज्ञानेश्वर महाराज अजपा जप म्हणतात की ज्या अजपा जपामध्ये इंद्रियांची हालचाल करावी लागत नाही, इंद्रिय कार्यामध्ये रत असतात, कार्य प्रकृती करत असते पण अनुसंधान कायम राहतं, असं 9व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज वर्णन करताना म्हणतात, फक्त माझ्या अनुसंधानामध्ये राहा, माझे

आणि अनुसंधाने देख संकल्प जाळणे निशेष मध्याजी चोख याची नाव. ज्या वेळेला अनुसंधानामध्ये मनुष्य राहतो म्हणजे विचार केला तर मनुष्य जगतोच मुळात अनुसंधानावर, पण आमचं जे अनुसंधान असतं ते नाशवंत वस्तूचं असतं, हे शाश्वत वस्तूचं अनुसंधान ठेवायचं आहे. बरं, हे शाश्वत वस्तूचं अनुसंधान ठेवत असताना आपला कोणताही कामधंदा सोड असं सांगितलेलं नाही. उलट ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, प्रकृती धर्माप्रमाणे जे कर्म असेल ते करीत असताना जर अंतरंगामध्ये अनुसंधान राहील तर आमच्या या प्रकृतीकडनं होणारं कर्मसुद्धा चांगलं होतं. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे ते ते नामचे नाही पापाचे ऐसे केले गा, इतकं शुभ होतं. म्हणजे अनुसंधान नुसतं नामाचं ठेवल्याबरोबर या प्रकृतीकडनं होणारं कर्मसुद्धा शुभ होतं. मग तेच अनुसंधान कायम राहिल्यावर स्वस्वरूपाची अनुभूती काय येणार नाही. अद्वैताचा जो श्रेष्ठतम अनुभव आहे तो ह्याच्यामध्येच दडलेला आहे की ज्या दृश्याची अनुभूती प्राप्त झाली असताना संत म्हणतात, दृश्य देखताची दिठी आत्मयासी पडे मिठी, आपुले आपण सौख्य गोटी, न दूर न दूर न दूर जपतू राम नाम किती. अरे ज्या अद्वैताचा आनंद प्राप्त झाला असताना एवढा श्रेष्ठतम आहे जो आमच्यापासून लांब नाहीच आहे. ज्ञानेश्वर महाराजच एके ठिकाणी म्हणतात, अरे मज हृदयी सद्गुरु जेणे तारीला हा संसार भू, हृदयस्थ असणार तो आहे ज्याची अनुभूती घेतली असताना भवसागर तरुण निश्चितपणे जाता येते, इतका तो सन्निध आहे. स्वामी रामतीर्थ एके ठिकाणी वर्णन करताना म्हणतात, भगवंता इतकी जवळ वस्तू नाही परंतु आमच्याजवळ द्वैत असल्या कारणानं आमच्या जवळ आहे तो आम्हाला कळत नाही, आम्ही देव शोधायला निघालेलो आहोत. संत म्हणतायत, देव शोधायला जावा लागत नाही, अनुभवावा लागतो. शोधायला गेलेल्यापैकी आजपर्यंत कुणाला प्राप्त झालेलं नाही असं समर्थ आपल्या एका पद्यामध्ये वर्णन करताना म्हणतायत, देव जवळी अंतरी भेटी नाही जन्मभरी, मूर्ती त्रैलोक्यी संचरी, दृष्टी विश्वाची चोकली, भाग्य आले संतजन झाले देवाचे दर्शन, रामदासी योग झाला देही देव प्रगटला. ज्यावेळेला हृदयस्थ आत्मा रामाची अनुभूती यायला लागते त्यावेळेला विश्वाचा आभास नाहीच होतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सुरुवात करतात, मावळवीत विश्वाभासू, विश्व हे मुळात आभासमय आहे. आता कुणी असं म्हणेल, अहो दृश्यमान असताना आभासमय का म्हणता. समर्थ म्हणतायत, अरे दृश्यमान जरी असलं तर ते मायोपाधी जन्य अवस्थेत आहे, मुळात जे नाही. हाच एक प्रश्न मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वर महाराजांना विचारला होता, त्यावेळेला त्याचं उत्तर देताना ज्ञानेश्वर महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, मृगजळ डोई सोडी आले तारू, पाणीचं नाही तेथे कैंचा उतारू, लटकीचं खटपट रे प्राण्या लटकीचं खटपट रे, वांझईची या पुत्रा मांडीला विवाह, पुत्रची नाही तेथे कैंचा विवाह, ज्ञानदेव म्हणे ऐके मुक्ताबाई, सद्गुरु वाचून कळतच नाही. उन्हाळ्यामध्ये डांबरी रस्त्यावर मृगजळ दिसते, आम्ही जर विचार केला आम्हाला परतीराला जायचे आहे, त्याच्यात नाव सोडावी, नाव आम्हाला ती परतीराला घेऊन जाऊ शकेल का, तसं ती दिसत आहे पण मुळात नाही आहे. तसं हे मुळात असणारं विश्व आभासमय आहे, मायोपाधी जन्य अवस्थेत असल्याकारणानं हा माझा तो माझा हा माझा हे आप्तगण सखे सोयरे, ही सृष्टी ही मायोपाधी जन्य अवस्था आहे. ज्या वेळेला स्वस्वरूपाशी तादात्म्य होतो त्यावेळेला वस्तू शिल्लक राहत नाही, वस्तू मात्र बनतो म्हणजे स्वस्वरूपाशी तादात्म्य होतो. हे या नरदेहाचं खरं असलेलं नवल आहे. आम्ही नवलाचा खरा अनुभव घेत नाही, बाह्य सृष्टीतलं नवल बघतो, पण जे सृष्टीतलं असलेलं नवल ते मुळात नाही आहे त्यालाच आहे म्हणतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे मूळ जी खरी अद्वैताची अनुभूती आहे ती अनुभवायला लागला की महिपतीनाथ आपल्या एका पद्यामध्ये वर्णन करताना म्हणतायत, अरे मौज दिसती रे अजी मोठी मौज दिसती रे, ध्वनीमध्ये मन रंगून गेले, भ्रूभंगावरी लक्ष लागले, नडळे पाती नीर चालिले, लाटची येते रे अजी मोठी मौज दिसती रे. महिपती म्हणतात, अरे एवढी श्रेष्ठतम मौज आहे सृष्टीत फक्त आम्ही बघायचं आहे, अनंतरूपानं अनंत वेशानं तो श्रीहरी ज्या वेळेला अनुभवायला येतो पाहायला मिळतो त्यावेळेला तो आनंद बाह्यांगानं सांगता येईल. आद्य शंकराचार्य सुद्धा वर्णन करताना म्हणतायत, यत सुखात ना परम सुखम, यत लाभात ना परो लाभो, यत दृष्ट्वात ना परम दृश्यम. ह्याच्यासारखं त्रिभुवनात दृश्य नाही असं आचार्य जे म्हणतायत. कारण आहे ही अनुभूती घेणं हे काम आपलं आहे, पण ही अनुभूती कधी मिळेल त्याला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे जाणते नी गुरु भजिजे तेणे कृत कार्य होईजे. बाबा रे त्यासाठी संतांच्याकडे जा तरी आधी. बरं वैशिष्ट्य आहे, संतांच्याकडे गेला सांगितलं महाराज तुम्हाकडे काय गौड बंगाल आहे तेवढं सांगा म्हणजे ते सांगू शकतील असा अर्थ नाही आहे. अर्जुनानं हाच प्रश्न भगवंताला विचारला आहे, त्यावेळी चौथ्या अध्यायात भगवंतानं उत्तर दिले, बा अर्जुना अरे या ज्ञानाची प्राप्ती या महात्म्यांच्या

त्याच्याकडनं मिळवायची असेल, जावं कसं? त्याला काही कारण आहे, शास्त्र आहे. भगवान म्हणतात तद्वृद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षंती ते ज्ञानम ज्ञानीनाम तत्वदर्शिना. बाबा रे, नम्रतेनं त्यांच्याकडे जा, त्यांना प्रश्न विचार, म्हणजे ते उपदेश देतील. मग उपदेश म्हणजे तरी निश्चित काय आहे? उपदेश या शब्दातच त्याचं उत्तर आहे, कारण हा संस्कृत आणि संधी झालेला शब्द आहे. उप अधिक देश बरोबर उपदेश. उप म्हणजे जवळ आणि देश म्हणजे मार्ग, त्याला जाणणे, याचं नाव उपदेश. मग त्यांनी दिलेल्या नामाशी तादात्म्य झाला असताना नामीची अनुभूती घेता येते, की जी नामी आम्हाजवळच आहे, परंतु जोपर्यंत आम्ही त्या नामाशी तादात्म्य होत नाही तोपर्यंत नामीची अनुभूती घेता येत नाही. व्यवहारसुद्धा नामावर अवलंबून आहे. वाण्याच्या दुकानात गेलो आणि जी वस्तू पाहिजे त्याचा फक्त मनात जप केल्यानंतर तो वाणी आम्हाला वस्तू देणार नाही, तो पुन्हा आम्हाला विचारेल साहेब तुम्हाला काय हवं. त्यावेळेला आम्ही सांगितलं बाबा अमुक वस्तू पाहिजे, म्हणजे नाम घेतला की नामी प्राप्त होतो. तसं भक्तिशास्त्रामध्ये सुद्धा नामाबरोबर नामी प्राप्त होतो असा आपला स्वतःचा स्वानुभव सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, नाम आठविता कंठी प्रगट पाई झाला, गोपाला रे तुझे ध्यान लागो म्हणा अणुन विसंबे हारी जग जीवन. कबीर महाराज आपल्या एका दोहऱ्यामध्ये वर्णन करताना म्हणतात मन जाना तो जाना दे मत आलना शरीर. बाबा रे, देहानं तरी स्थिर हो, ज्या वेळेला देह स्थिर होईल, कारण तो सुद्धा सगळा अवघड आहे. कारण योगसूत्रकार वर्णन करताना म्हणतात साधनेला बसत असताना देहाची जी मांडी घातलेली असते ती एक साधनेची बैठक पूर्ण होई तोपर्यंत मांडी हलवू नये. आता प्रश्न निर्माण होईल बैठक किती वेळाची असते? शास्त्र असं आहे कमीत कमी एक बैठक 60 मिनिटाची असते. अहो 60 मिनटं काय, 60 सेकंद एका अवस्थेत मनुष्य बसू शकत नाही. 60 सेकंदात 27 वेळा मांडी बदलतो आहे, म्हणजे देह तरी स्थिर झाला का? म्हणजे मग मन ते स्थिर होईल? देह स्थिर झाला की मन माघारी येणं फार सोपं आहे, कारण ते मन मुळात भगवंताच्या मार्गाला प्राप्ततेसाठी पळत असतं. पण ज्या वेळेला मनाला कळतं बाबा रे कुठेही नाही आहे, इथं आहे, म्हणून संत एका पद्यामध्ये वर्णन करताना म्हणतात स्थिर स्थिर होई मनुबाई हरी कीर्तनी सावध होई. हे बा मना स्थिर हो भगवंताच्या नामस्मरणामध्ये, म्हणजे ज्या आनंदासाठी तू धडपडायला लागलास ते आनंद तुला इथंच प्राप्त होईल. मग एकदा त्या आनंदाची अनुभूती प्राप्त व्हायला लागली की मनाला जा म्हणलं तर ते जात नाही, एवढं पांगुळ बनतं मन. त्यावेळेला निढळावरी कर ठेवून पाठ पाय. निढळावरच का सांगितलं, डोक्यावर का नाही? तर शास्त्राचा आहे या निढळावर म्हणजे भ्रूमध्याच्या ठिकाणी स्वस्वरूपाची अनुभूती फार सुलभ होते असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जेत भ्रू पल्लवाची पडे मिठी. या भ्रूमध्याच्या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे. या त्रिवेणी संगमातली गंगा नदी गुप्त असते, नामस्मरणाच्या योगे ती प्रगट होते, आणि ती ज्यावेळेला प्रगट होते त्यावेळेला या त्रिवेणी संगमामध्ये स्वस्वरूपाच्या अनुभूतीला सुरुवात होते असं ज्ञानेश्वर महाराजांचे शिष्यवर आणि कनिष्ठ भगिनी मुक्ताबाई आपल्या एका अभंगामध्ये वर्णन करताना म्हणतायत त्रिवेणीचा ओघते ते अंग धुतले सूत्र धरुनी मध्यभागी वरी चालिले. निर्गुणाचा संग मला आज लाभला पूर्व दिशे भानु जसा आत उगविला म्हणे मुक्ताबाई आता बोल राहिला पहा ठाई ठाई तोची उभा टाकिला. मुक्ताबाई म्हणतायत या त्रिवेणी संगमामध्ये स्नान करून सूत्र धरून मध्यभागी वरी चालले. ज्यावेळेला सहस्त्रदळ कमलाकडं ही अंतरंगातली वृत्ती श्वास ज्यावेळेला जायला लागतो त्यावेळेला त्या भ्रूमध्याच्या ठिकाणी श्रेष्ठतम असलेल्या स्वरूपाचा आनंद घेता घेता सहस्त्रदळ कमलाच्या मध्यभागी असलेल्या खोलगट भागामध्ये नादासह त्या स्वस्वरूपाची अनुभूती प्राप्त होते असं ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करताना म्हणतायत की ज्या ठिकाणी हा खोलगट भाग आहे तिथं नादासह चित्ररूपाची रूपडी अनुभूती यायला लागते आणि ज्यावेळेला आनंद कळायला लागतो त्यावेळेला तो आनंद सोडावा असं वाटत नाही. म्हणून संत म्हणतात अरे आनंद लुटण्यासाठी प्रकृती आहे. आणि ज्यावेळेला आनंद इथं प्राप्त व्हायला लागतो त्यावेळेला सृष्टी व्याप्त असलेला त्या आनंद दिसायला लागतो असं संत म्हणतात अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथ चित्त ठेले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथांचा नाथ जनार्दन एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभलेसे. ज्यावेळेला विश्वव्याप्त असलेल्या चैतन्यगण स्वरूपाची प्राप्ती व्हायला लागते त्यावेळेला सृष्टी ते स्वरूपचा याची अनुभूती यायला लागते. मग ज्यावेळेला सृष्टीमध्ये ते स्वस्वरूप अनंतरूपानं नटलेलं दिसायला लागतं त्यावेळी ती शाश्वत दिसते आभासमान असणारी संपती आणि त्यावेळेला खरा नवल उदयला चंडांशू म्हणजे ज्ञानाचा सद्गुरुकृपा प्रसादानं श्रेष्ठतम असलेला सूर्याची अनुभूती प्राप्त व्हाय

भक्तीसाठी ज्या वेळेला साधक समरस होतो त्यावेळेला जगतात मिळवायचं काय राहत नाही, कारण जे मिळवायचं आहे ते या नरदेहामध्ये येऊन प्राप्त झालं की एकदा या नरदेहाची खरी इतकी कर्तव्यता कळली की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अरे ते ज्ञान सूर्याबरोबर या कमळातली श्रेष्ठतम असणारी अनुभूती प्राप्त होते. म्हणून संत एका पद्यामध्ये वर्णन करताना म्हणतात अरे कमळ बाहेर नाही आहे देहात आहे प्यारे उलट कमल मो पलट देखले मौजा सब घटमे राम बिराजा संसार नरक कामोल. या देहात असणारी जी षडकमळं आहेत त्यातले सहस्रदळ कमळं आहे

0: नहीं है देहात है प्यारे उलट कमल मो पलट देख ले मऊदा सब घट में राम बिराजा संसार नरक का मोल। या देहात असणारी जी षड कमळ आहेत त्यातले सहस्त्रदळ कमळ आहे। कमळ हे उलट आहे आणि हे उलट कमळ सद्गुरु कृपा प्रसादाने ज्या वेळेला सुलट करशील त्या कमळातल्या असलेल्या स्वस्वरूपाची ज्या वेळेला अनुभूती प्राप्त करून घ्यायला लागशील त्यावेळेला श्रेष्ठतम असणारा अद्वैतानंद कळायला लागतो। म्हणजे निर्गुण निराकार असलेला परमात्मा अनुभवायला लागतो की जो आकार विरहित आहे असं समर्थ म्हणतायत की जो हलत नाही बोलत नाही करीत नाही तो निरंजन तरणारे एक देव निरंजन अनन्य तेथे राही माईक माया सांडुनिक आया दृढधरी रघुराया दास म्हणे सुख सकल पाह वसी साधन थोर उपाय। जो हलत नाही बोलत नाही करत नाही पळत नाही निर्गुण निराकार असलेला भगवान सुद्धा म्हणतायत नयनन चिंदंती शस्त्राणी नयनन दहती पावका असं माझं असणार स्वरूप सर्वव्याप्त आहे। पण सर्वव्याप्त असूनही जो लपोनी जो जगदा भासू असं चांगदेव 65 पहिल्या ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अरे विश्वी व्याप्त असूनही आभासमय असल्या कारणानं आम्हाला तो दृग्गोचर होत नाही ती आभास असणारी स्थिती घालवायची आहे। म्हणून नाथ म्हणतायत द्वैत सारो नी माळ मी घालीन हाती बोधाचा झेंडा मी घेईन। सद्गुरूंनी दिलेल्या नामस्मरणाच्या योगे द्वैताचं पटल ज्या वेळेला नामस्मरणानं फाटलं जातं त्यावेळेला त्या बोधाची श्रेष्ठतम अनुभूती प्राप्त होते की ज्या बोधामध्ये समरस झाला असताना संत म्हणतायत त्या बोधाच्या मदान सखे बाई झाले मी वेडी चित्त चांदण्यामध्ये सखे ग घातली पलंगडी विराग शांती पान सुपारी भरो नितभकडी विवेकाचा चुना लाविला बनावली बेडी तम तमाकू जाळा याला जवळी गुरुगुडी 17वीचे पाणी आणोनी भरिले हेच घटी हाच परोपरी रंग मी करते साजणी बहुरंगी पर पुरुष देखिला परंतु पाप नाही अंतरी। पर पुरुष हा जो शब्द आहे हा भगवंताला उद्देशून आहे। या प्रकृतीने ज्या वेळेला परपुरुषाला म्हणजे आत्मस्वरूपाची अनुभूती घेतली त्यावेळेला भेद शिल्लक नाहीचा होतो। म्हणजे ज्या वेळेला अद्वैत आनंदाची अनुभूती प्राप्त होते त्यावेळेला द्वैत संपते। म्हणून संत म्हणतात की हा द्वैताचा अनुभव प्राप्त झाला अद्वैतातला की ज्या वेळेला राम प्रगटे भेद हा तुटे अभेद उमटे तेच नवी। म्हणजे आत्मनिवेदन भक्तीपर्यंत साधक जाऊ शकतो असं समर्थ आपल्या पद्यामध्ये वर्णन करताना म्हणतात। असा ज्या वेळेला चंडांशूच्या प्राप्तता होते त्यावेळेला अद्वयाब्जिनी विकाशू वंदू आता त्यावेळेला मनुष्याच्या जवळ एकच काम राहतं नतमस्तक हो म्हणावं लागत नाही तो बघेल तिकडं तिकडं नमस्कारच करत राहतो कारण जिकडं बघेल तिकडं ते व्याप्त। म्हणून संत म्हणतात अरे आमा ब्रह्मांड पंढरी विठ्ठल दिसे चराचरी जे का मुमुक्षूची आई सद्वृत्ती ते रखुमाई तुर्या हे चंद्रभागा भीमा उन्मनी हे गंगा चिन्मय वाळुवंटी पाय बोध पुंडली काय संत महंत निर्विकारी गाती रामकृष्ण नारी परतुनी पाहे जडबिटे सिद्धेश्वरा विठ्ठल बेटे। अरे ब्रह्मांड व्याप्त असलेली ती पंढरी दिसायला लागेल की त्या पंढरीतला परमात्मा जिकडं बघावं तिकडं दिसायला लागतो आणि ज्या वेळेला तो दिसायला लागतो त्यावेळेला प्रकृती फक्त नतमस्तक असतो ते बाकी शिल्कीलाच काय राहत नाही। कारण त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात आता माझे म्हणावया उरले नाही काही अर्थ चाड चिंता नाही मनी आशा तोडी येला फासा उपाधीचा उपाधी विरहित ज्या वेळेला होतो। म्हणून संत म्हणतात उपाधी सारी विनमुख झाली वृत्ती स्वरूपी रंगून गेली। ज्यावेळेला स्वस्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती तदाकार होते त्यावेळेला सद्गुरूची महती कळते कारण ज्याच्या कृपा प्रसादानं या श्रेष्ठतम स्वरूपाची अनुभूती प्राप्त होते। संत म्हणतात अरे त्या सद्गुरूचा महिमा मी किती वर्णन करणार। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अरे तो सद्गुरू असा आहे की जय जय हो शुद्धे उदारे प्रसिद्धे ज्याच्याजवळ पूर्णतेनं अनुभूती प्राप्त झालेली असती ती अनुभूती प्राप्त घेण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज सद्गुरूची महती सांगत असताना आणि संप्रदाय सांगत असताना या ओळीमध्ये सांगतायत महाबळवीत विश्वावासू नवल उदयला चंडांशू अब्दयाजिनी विकासू वंदू आता। आपल्याजवळ एवढंच काम राहतं त्या सद्गुरूच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन त्यांच्याकडनं ही श्रेष्ठतम प्राप्ती करून घेणे आनंद लुटणे आणि नरदेहाची ती कर्तव्यता साधणे सच्चिदानंद श्रीहरी।
1: मंडळी गुरुनाथ कोटणीस महाराज यांचं प्रवचन आपण ऐकलं। मंडळी कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेला संत नामदेवांचा अभंग।

बरायतर मंडळी, याबरोबरच आमचा आजचा माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आता इथंच समाप्त होतोय. पुन्हा भेटू आमच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत राम राम.

माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतेहो, रात्रीचे 8 वाजलेत. ऐकूया कार्यक्रम एक गाणे ताजे तवाने.

0: मिलिंद इंगळे यांनी गायलेली, अशोक बागवे यांची रचना आपण ऐकलीत. गोजिरी या चित्रपटासाठी यांचा स्वर होता. श्रोते हो, एक गाणे ताजे तवाने हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. रात्रीचे 8:05 होत आहेत. राष्ट्रीय बातम्या मराठीतून ऐकण्यासाठी जाऊया आमच्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.
1: आकाशवाणी मुंबई.

तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग। सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार। आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांनी पटकावली 5 सुवर्ण पदकं आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026 जेतेपदासाठी आज अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार। संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे। या पार्श्वभूमीवर सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते। या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सरकारनं सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याची विनंती केली। शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांना बैठकीला आमंत्रित केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रतिकात्मक सभात्याग केला, मात्र एक खासदार निषेध नोंदवल्यावर बैठकीत सहभागी झाले। संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाघचौरे या 6 खासदारांना शिवसेना पक्ष प्रवेशाला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली आहे। शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आलेल्या या खासदारांनी गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला होता। याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसनव्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली आहे। या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटीझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला होता। विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आल्यानं सर्वांचा वेळ वाया जातो आणि करदात्यांच्या पैशाचा अपव्यय होतो असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं। संसदेचं कामकाज जितक्या कार्यक्षमतेनं चालेल तितकं ते देशाच्या हिताचं ठरेल असं ते म्हणाले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मालदोवा, नॉर्थ मॅसेडोनिया आणि रोमानिया या 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या। आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या उद्या मालदोवा इथं पोहोचतील। मुर्मू मालदोवाला भेट देणाऱ्या भारताच्या पहिल्याच राष्ट्रपती आहेत। सीसीपीए अर्थात केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनवर प्राप्त झालेल्या तक्रारींवरून सरसकट सेवा शुल्क आकारणाऱ्या 39 उपहारगृहांविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे। सीसीपीएनं ग्राहक संरक्षण कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या उपहारगृहांना दंड ठोठावला असून सेवा शुल्काची सरसकट आकारणी ताबडतोब थांबवण्याचे निर्देश दिल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय। उपहारगृहांमध्ये सेवा शुल्क ऐच्छिक असून ते पूर्णपणे ग्राहकांच्या मर्जीवर अवलंबून आहे। ग्राहकांनी या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन क्रमांक 1915 तक्रार नोंदवावी असं आवाहन त्यांनी केलं आहे। देशाच्या शेअर बाजारात परदेशी गुंतवणुकीचा ओघ पुन्हा सुरू झाला असून जुलै महिन्यात आतापर्यंत 11,897 रुपयांची गुंतवणूक झाल्याचं याबाबतच्या ताज्या आकडेवारीत म्हटलंय। जागतिक सेमीकंडक्टर उद्योगातल्या मंदीच्या पार्श्वभूमीवर परदेशी गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणुकीचा काही भाग उदयोन्मुख बाजारपेठेकडे वळवला। मात्र गेल्या आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 3,260 कोटी रुपये काढून घेतल्याचंही या वृत्तात म्हटलं आहे। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयानं नकार दिला आहे। या मागणीसाठी वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी केलेल्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली। सफदरजंग रुग्णालयानं सोनम यांच्यावर केलेल्या वैद्यकीय उपचारांबाबत गुप्तता आणि अपारदर्शकता बाळगल्याचा दावा गीतांजली यांनी आपल्या याचिकेत केला होता। वांगचुक यांनी प्रकृती खालावलेली असतानाही स्वतःहून रुग्णालयात दाखल व्हायला नकार दिला होता, त्यामुळे अशा परिस्थितीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार सरकारला आहे। त्यामुळे आरोग्याच्या कारणावरून वांगचुक यांना रुग्णालयात हलवण्याचा सरकारचा निर्णय मनमानी नव्हता असं न्यायालयानं म्हटलंय। डॉक्टर वांगचुक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत। वांगचुक यांनी स्वतः इलेक्ट्रोलाइट्स घ्यायला संमती दिली, त्यामुळे त्यांचा स्वतःच्या शरीरावरच्या हक्कांचं उल्लंघन झालेलं नाही असंही न्यायालयानं नमूद केलं। वांगचुक यांचे वैद्यकीय अहवाल त्यांच्या कुटुंबियांना उपलब्ध करून देण्याचे निर्देशही न्यायालयानं यावेळी दिले। ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी गीतांजली यांची बाजू न्यायालयात मांडली। वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांना त्यांचे वकील आणि डॉक्टरांशी संपर्क ठेवू दिला जात नसल्याचा दावा त्यांनी केला। आता या प्रकरणी येत्या 24 जुलैला पुढची सुनावणी होणार आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम

वर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 58व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या 4 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. उझबेकिस्तानमध्ये ताश्कंद इथं 10 ते 19 जुलै 2026 या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत 93 देशातल्या 363 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. भारतीय संघाकडून ओडिशाचा देवदत्त प्रियदर्शी, पंजाबचा हर्षित सिंगला, दिल्लीचा कबीर छिल्लर आणि तेलंगणाचा संदीप कुची यांनी सुवर्णपदकांची कमाई केली. लिथुआनियामध्ये विल्नियस इथं 12 ते 19 जुलै दरम्यान झालेल्या 37व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघानं 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांवर नाव कोरलं. हरियाणाच्या भव्या गुनवालनं सुवर्णपदक जिंकलं तर पश्चिम बंगालचा सौमिल मैती, राजस्थानचा निशित कलानी आणि पंजाबचा अनमोल कुमार यांनी रौप्य पदक पटकावलं. यंदाच्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये 78 देशांमधले 307 विद्यार्थी सहभागी झाले होते. भारतीय विद्यार्थ्यांनी केलेल्या पदकांच्या लयलुटीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026च्या जेतेपदासाठी आज रात्री न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होईल. भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारतासमोर विजयासाठी 388 धावांचं आव्हान ठेवलं आहे. या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करायचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लंडचे सलामवीर बेन डकेत आणि जेकब बेथेल यांनी दमदार फलंदाजी करत पहिल्या गड्यासाठी 30 षटकात 192 धावांची आणि त्यानंतर डकेत आणि रूट यांनी दुसऱ्या गड्यासाठी 101 धावांची भागीदारी केली. जेकब यानं 91 तर डकेत यानं 141 धावा केल्या. रूट यानं नाबाद 74 तर बटल यानं अवघ्या 13 चेंडूत नाबाद 41 धावा करत संघाला निर्धारित 50 षटकात 3 बाद 387 धावांपर्यंत पोहोचवलं. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 3ऱ्या षटकात बिनबाद 9 धावा झाल्या होत्या. हा या मालिकेतला अखेरचा सामना आहे. याआधीच्या 2 सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकला असल्यानं मालिका विजयासाठी हा निर्णायक सामना आहे. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य ठरली आहे. आज सकाळी झालेल्या अंतिम लढतीत सिंधूनं जपानच्या अकाने यामागुची हिला 21-17 असं सरळ गेममध्ये हरवून अजिंक्यपदाला गवसणी घातली. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद पटकावल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी PV सिंधूचं अभिनंदन केलंय. हा विजय भारतीय बॅडमिंटनसाठी ऐतिहासिक असून जपान ओपनचं विजेतेपद पटकावणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली. तिचा हा पराक्रम देशातील युवा खेळाडूंना प्रेरणा देणारा असल्याचं प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. मध्य प्रदेशात समान नागरी कायदा लागू करण्याच्या उद्देशानं आज तिथल्या राज्य मंत्रिमंडळानं संबंधित विधेयकाचा मसुदा मंजूर केला. विधानसभेच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक मांडलं जाईल. या कायद्यानुसार बहुपत्नीत्व, निकाह हलाला आणि त्रिवार तलाक पद्धतीवर बंदी येईल. लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांना या नात्याचं प्रमाणपत्र निबंधकांकडे सादर करावं लागेल. या आणि इतर बाबींचं उल्लंघन झालं तर शिक्षेची तरतूद विधेयकात केली आहे. मात्र गोंड, कोरकू, बैगा, सहरी आणि भारिया अशा आदिवासी जमातींना हा कायदा लागू असणार नाही. जम्मू काश्मीरमधल्या पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनानं मरण पावलेल्यांची संख्या 11 पोहोचले तर 7 जण अद्याप बेपत्ता आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतला. बाधित कुटुंबांना तातडीनं मदत पुरवण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे देखील आपला दिल्ली दौरा अर्धवट सोडून दुपारी जम्मूमध्ये परतले. गयाना पोमेरून नदीपाशी एक प्रवासी बोट उलटली. बोटीवर 116 प्रवासी होते, त्यातल्या 53 जणांना वाचवलं असल्याचं गयानाचे प्रधानमंत्री मार्क फिलिप्स यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांनी पटकावली 5 सुवर्णपदकं. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026च्या जेतेपदासाठी आज अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाली आहेत. आमचा बालसभा कार्यक्रम या जाहिरात प्रसारणानंतर.
1: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: बालसभेच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत समृद्धी माळी हिनं सांगितलेली बोधकथा.
1: नमस्कार, माझे नाव समृद्धी दत्तात्रय माळी. माझ्या शाळेचे नाव डॉक्टर बापटबाल शिक्षण मंदिर सांगली. मित्रांनो, आज मी तुम्हाला पेराल ते उगवेल ही बोधकथा सांगणार आहे. रामावतार नावाचा एक प्रसिद्ध राजा होता. त्याच्या नावाप्रमाणेच जनसेवा हा त्याचा धर्म होता. त्याची प्रजाही त्याला राजाप्रमाणे मानदेत होसे. राजा रामावतार प्रत्येकाला निस्वार्थपणे मदत करत असे. मग ते त्याच्या राज्याची प्रजा असो किंवा इतर कोणत्याही राज्याची, त्याची कीर्ती सर्व दूर पसरली होती. त्याचे शत्रू सुद्धा त्याच्या दानशूर स्वभावाची आणि वागणुकीची नेहमी प्रशंसा करत असत. अशा शत्रू राजांपैकी एक होता भीमसिंह, ज्याला राजा रामावतारच्या या कीर्तीचा हेवा वाटायचा. त्या ईर्षेपोटी भीमसिंगने राजा रामावतारचा पराभव करण्याची रणनीती आखली आणि काही काळानंतर त्याच्या राजावर हल्ला केला. भीमसिंगने कपटाने युद्ध जिंकले आणि रामावतारला जीव वाचवण्यासाठी जंगलात लपावे लागले. असे असूनही रामावतारच्या लोकप्रियतेत घट मात्र झाली नाही. लोक त्याच्याबद्दल अतिशय चांगले बोलायचे. त्यामुळे भीमसिंह नाराज झाला आणि त्याने राजा रामावतारला मृत्यूदंड शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्याने जाहीर केले की जो कोणी रामावतारला पकडून आणेल त्याला 10,000 सोन्याच्या मोहरा देऊ. दुसरीकडे राजा रामावतार जंगलात भटकत होता तेव्हा त्याला एक वाटसरू भेटला. त्या वाटसरूने विचारले, भाऊ तुम्ही या प्रांतातील आहात असे वाटते. तुम्ही मला राजा रामावतारच्या राज्याचा मार्ग सांगाल का? राजा रामावतार म्हणाला, तुम्हाला राजाशी काय काम आहे? तेव्हा रस्त्यावरून जाणारा तो माणूस म्हणाला, माझा मुलगा खूप आजारी आहे हो. माझे सर्व पैसे त्याच्या उपचारात खर्च झाले. राजा रामावतार सगळ्यांना मदत करतो हे ऐकून मला वाटलं की त्याच्याकडे जाऊन मदतीची याचना करावी. हे ऐकताच राजा रामावतार प्रवाशाला सोबत घेऊन राजा भीमसिंहापर्यंत पोहोचला. त्याला पाहून दरबारातील सर्वजण आश्चर्यचकित झाले. राजा रामावतार म्हणाला, हे राजा, जो मला सापडून देईल त्याला तुम्ही 10,000 सुवर्ण मोहरा देण्याचे वचन दिले आहेस. माझ्या या मित्राने मला तुमच्या समोर पेश केले आहे.

0: घोडा त्यांना द्या. हे ऐकून राजा भीमसिंहाला राजा रामावतार खरोखरच किती महान आणि दानशूर आहे याची जाणीव झाली. त्याने तत्काळ आपली चूक मान्य केली. तसेच त्याच वेळी राजा रामावतार याला त्याचे राज्य परत केले आणि त्याने दाखवलेल्या मार्गावर नेहमीच चालण्याचा निर्णय घेतला. तात्पर्य, माणसाने आपल्या कर्माची काळजी घेतली पाहिजे. तुम्ही चांगले केले तर तुम्हाला चांगले मिळेल. सुरुवातीला वेदना होतील हे मान्य, पण शेवट नेहमीच चांगला होईल या शंका नाही. धन्यवाद.
1: समृद्धी माळी हिनं आपल्याला बोधकथा सांगितली.
2: म्हणा ओ
3: ओ
2: आ
3: आ ओ आ ई ई उ ए आई ओ आ.

0: बालमित्रांनो, बालसभेच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत श्रीनिधी पाटील हिनं तिच्या आईला लिहिलेलं पत्र. तिनं आईला पत्रात काय काय लिहिलंय ते आता ऐकूया.
1: नमस्कार, मी निधी अमित पाटील. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा नंबर 2 समडोई. मी आज माझ्या आईला पत्र लिहिलंय, ते मी आज तुम्हाला वाचून दाखवणार आहे. प्रिय आई, शिरसाष्टांग नमस्कार विनंती विशेष. आई, आज पहिल्यांदा असं होतंय बघ, कसं लिहू काय लिहू कळत नाहीये, पण आज मी ठरवलंय. मी माझ्या मनातलं तुला सगळं सांगायचं, समोर येऊन सांगणं फार कठीण झालं असतं, म्हणून हे पत्र लिहिते. माझा शाळेचा पहिला दिवस, किती उत्साही झाली होतीस, किती रडले होते मी. पहिल्यांदा मला तुझा खूप राग आला होता बघ, अशी कशी मला सोडून जात होतीस तू, एका अनोळखी ठिकाणी सोडून निघून जात होतीस. पण आई ग, आज आठवतं मला, त्या दिवशी शाळा सुटेपर्यंत तू शाळेच्या गेट बाहेरच थांबली होतीस ग. तुला तिथे गेटवर पाहून मी किती आनंदी झाले होते सांगू. मग

0: अंतर नाही रडले कधी. नेहमी वाटायचं तू आहेस ना बाहेर. तू सकाळी सर्वांच्या आधी लवकर उठून सगळ्यांसाठी नाश्ता, बाबांची ऑफिसची तयारी, तुझ्या ऑफिसची तयारी, नीरजच्या शाळेची तयारी, त्यानंतर माझी शाळेची तयारी, माझी आंघोळ, मला तुझ्या हाताने भरवणं, शाळेतला मधल्या सुट्टीतला खाऊचा डबा आणि अगदी वह्या पुस्तकांवर नाव टाकण्यापासून पालक सभा अगदी परीक्षेच्या वेळेस अभ्यास घेण्यापर्यंत सगळं सगळं मनापासून करतेस. सर्वांच्या आधी उठून सगळी घरातली कामे आटपून सगळ्यांच्या नंतर झोपी जातेस. तू दमत कशी नाहीस? मी तुला एकदा विचारलेली. आई, रोज त्याच त्याच कामाचा तुला कंटाळा येत नाही? तू हसून म्हणालीस. तुमच्याकडं पाहिलं ना बाळांनो, सगळा थकवा निघून जातो. एकदा मी परीक्षा देऊन आले तेव्हा तू लगेच पेपर घेतलास आणि चेक करायला लागलीस. चेक करून झाल्यावर जास्त प्रश्न चुकले आहेत असं तू म्हणालीस. बाबा म्हणाले, आता तू काही नंबरात बसत नाहीस. सगळेच नाराज झालो. पण निकालाच्या दिवशी बघू असं तू म्हटल्यावर मी शांत झाले. तिसरीच्या गुणवत्ता शोध परीक्षेचा निकाल लागल्यावर मी जिल्ह्यात 16 आले असं कळालं आणि रागवलेले बाबा शांत झाले. त्या दिवशी मी मामाकडे होते. तू मला मार्कलिस्टचा फोटो पाठवलास, माझं सगळ्यांनी अभिनंदन केलं, सगळ्यात पहिला स्टेटस तू ठेवलास. मी तर सगळ्यांना सांगत फिरत होते तेव्हा माझा आनंद पोटात मावतच नव्हता. बाबांनी तर मला माहिती नाही ते 5 शर्ट मी गिफ्ट केले होते. त्या शर्टाचे रंग आकर्षक होते, ते मला खूप आवडले. मम्मी, तू घरासाठी इतकी धडपडत असतेस पण तरीही आम्ही म्हणतो की आई कुठे काय करते. पण मला हे पत्र लिहिल्यावर कळालं की एक स्त्री आई म्हणून काय काय करू शकते. तुझीच लाडकी निधी.
1: श्रीदिदीनं लिहिलेलं पत्र तुम्ही ऐकलं. मुलानं, या पत्राचं उत्तर तिच्या आईनं दिलंय बरं का, आणि ती पत्रातून काय म्हणतीय ते आता ऐकूया.
2: आज निधीनं मला पत्र लिहिलंय, मलाही वाटतं तिला आता पत्र लिहूया. तर पत्रातून आज मी तिच्याशी बोलते. प्रिय निधी, अनेक आशीर्वाद. आपण रोज बोलतो, एकत्र एका घरात राहतो, चालतो, बोलतो व एकाच छताखाली वावरतो. तरीही तुला पत्र लिहू वाटले, माझ्याशी बोलू वाटले. मी पण आज तुझ्याशी बोलते पत्रातून. जेव्हा तुझा जन्म झाला तेव्हा असे वाटले की जगातील सगळी सुखे एकीकडे आणि आई होण्याचा आनंद एकीकडे. मी खूप भाग्यवान समजते की मुलगी म्हणून तू माझ्या पोटी जन्म घेतलास. तुला जेव्हा पहिल्यांदा हातात घेतले ना तेव्हा माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू झाले. तू लहानपणी खूप गोड आणि गुबगुबीत होतीस. तुला पाहिलं की खूप छान वाटायचं. मी जरी दिवसभर कामात मग्न असले तरी तुला घेतले की माझा सगळा कंटाळा दूर व्हायचा, त्यामुळे मला खूप छान वाटायचे. तू लहान होतीस तेव्हा अजिबात रडत नव्हतीस. तुझा जन्म झाला तेव्हा सर्वात जास्त आनंद तुझ्या बाबांना झाला होता, कारण त्यांना सारखे वाटायचे की आमच्या घरी मुलगी जन्माला येऊ दे. तुझ्या जन्माच्या अगोदर घरामध्ये 3 मुलेच होती. तू पहिलीच मुलगी आपल्या घरात जन्माला आलीस, त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण होतं. तू 3 महिन्यांची असताना माझी एमकॉमची परीक्षा चालू होती. तेव्हा मी तुला 4-4 तास सोडून परीक्षेला जायचे, पण तू अजिबात रडायची नाहीस. तू अशीच शांत व मस्त मोकळेपणाने सर्वांशी वागशील अशी मला खात्री आहे. मी आजारी पडले की तू माझी खूप काळजी घेतेस, त्यामुळे मला तुझा खूप आधार वाटतो. तेव्हा तू घरातील जबाबदार व्यक्ती होतेस, तशी तू शाळेमध्ये सुद्धा एक जबाबदार विद्यार्थिनी म्हणून वागतेस. तू अभ्यासामध्ये पण खूप हुशार आहेस. तू सर्व विषयामध्ये खूप छान गुण मिळवतेस, म्हणून मला तुझा खूप अभिमान वाटतो. तू 3री शिकत होतीस तेव्हा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्ह्यात 16 क्रमांक मिळवलास, तेव्हा तुझा फोटो तुमच्या शाळेच्या पोस्टरवर लावला होता. मला खूप आनंद झाला होता. तू अभ्यासाबरोबर वक्तृत्व स्पर्धेत पण केंद्रात, तालुक्यात नंबर काढलीस, तेव्हाही मला खूप आनंद झाला होता. तू अशीच सर्व परीक्षेमध्ये चांगले यश मिळवत राहा. एकदा माजी पालकमंत्री माननीय जयंत पाटील साहेब तुमच्या शाळेत आले होते, तेव्हा त्यांनी स्वतः नारळ न फोडता तो नारळ तुला फोडायला लावला. त्यांनी सर्व गावापुढे सरपंच व उपसरपंच यांच्यापुढे तुझे खूप कौतुक केले. ही गोष्ट जेव्हा मला समजली तेव्हा मला तुझे खूप कौतुक वाटले. तू असेच छान वागून सर्वांच्याकडून कौतुक करून घेत जा. मला तुझे नाव खूप मोठे वाहताना पाहिजे, त्याबरोबर तू आमचेही नाव मोठं करशील अशी मला खात्री आहे. घरातील प्रत्येकाचा तुझ्यावर खूप जीव आहे. तू 4-5 वर्षांची होतीस, आपल्या घरी लग्न समारंभ होता. तू गाडी फिरवत फिरवत मोठ्या दगडावर पडलीस, तुझ्या हनुवटीला

0: लागले, खूप रक्त गेले होते, रात्रीचे 10 वाजले होते, तेव्हा मी खूप घाबरले होते. तुला बाबा दवाखान्यात घेऊन गेले, डॉक्टरने सांगितले की गंभीर काही नाही, तेव्हा मला जरा धीर आला. तू अशीच दिवसेंदिवस प्रगती करत राहा, असाच आमचा सर्वांचा सदैव आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. तू माझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला आलीस याचा मला खूप अभिमान वाटतो, त्यासाठी मी देवाचे खूप आभार मानते. अशी मुलगी देव सर्वांना देवो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुला माझ्याकडून खूप खूप आशीर्वाद. तुझीच लाडकी आई आरोही.
1: बालमित्रांनो, श्रीनिधी पाटील हिच्या आईनं तिला पत्र पाठवलं. मुलांनो, तुम्ही सुद्धा बालसभा या कार्यक्रमासाठी पत्र नक्की पाठवा.

बालमित्रांनो, अवकाशाची गुपितं या कार्यक्रम मालिकेमध्ये आज आपण प्रसिद्ध वैज्ञानिक डॉक्टर जयंत नारळीकर यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. आज 19 जुलै आहे आणि हा दिवस डॉक्टर जयंत नारळीकर यांचा जन्मदिवस आहे. त्यांचा जन्मदिवस आपण राष्ट्रीय विज्ञान कथा दिवस म्हणून साजरा करतो. डॉक्टर जयंत नारळीकर हे भारताचे जागतिक पातळीवरील ख्यातनाम खगोलशास्त्रज्ञ विज्ञान कथा लेखक आहेत. विश्वाच्या उत्पत्तीच्या सिद्धांतावर संशोधन करण्याबरोबरच मातृभाषा मराठीतून विज्ञानाचा प्रसार करण्यात आणि मुलांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यात त्यांचं मोलाचं योगदान आहे. जयंत नारळीकर यांचा जन्म 19 जुलै 1908

38 रोजी आपल्या कोल्हापुरात झाला. त्यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे बनारस हिंदू विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक होते, तर त्यांची आई सुमती नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या. लहानपणापासूनच जयंत नारळीकर यांची बुद्धी अगदी कुशाग्र होती. त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून आपली पदवी पूर्ण केली. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी इंग्लंड येथे गेले. केम्ब्रिज विद्यापीठात त्यांनी गणितामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलं. बालमित्रांनो, त्यांनी गणितातील ट्रायपोस ही परीक्षा उत्तीर्ण होऊन रँगलर हा बहुमान मिळवला. आणि विशेष म्हणजे त्यांचे वडील डॉक्टर विष्णू नारळीकर यांनी सुद्धा रँगलर हा बहुमान मिळवला होता. डॉक्टर जयंत नारळीकर यांचे खगोलशास्त्र आणि कॉस्मॉलॉजी म्हणजे विश्वनिर्मितीशास्त्र या क्षेत्रातील संशोधन जागतिक पातळीवर अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. जयंत नारळीकर यांचे गुरु हॉईल यांच्याबरोबर नारळीकर यांनी 1964 लंडनच्या रॉयल सोसायटी पुढे गुरुत्वाकर्षणाचा नवा सिद्धांत मांडला. त्यांनी सर फ्रेड हॉईल यांच्यासोबत प्रसिद्ध हॉईल नारळीकर सिद्धांत मांडला. हा सिद्धांत विश्वाचा स्थिर अवस्था सिद्धांतावर आधारित आहे. बालमित्रांनो, भौतिकशास्त्रात दोन वस्तू एकमेकांना स्पर्श न करता एकमेकांवर कसा प्रभाव पाडतात, जसं की चुंबक किंवा गुरुत्वाकर्षण, याचा अभ्यास यामध्ये केला जातो. डॉक्टर जयंत नारळीकर यांनी इलेक्ट्रोडायनामिक्स आणि गुरुत्वाकर्षणाच्या संदर्भात टाइम सिमेट्रिक थिअरी यावरती खूप काम केलं. भूतकाळातून भविष्याकडे का जातो या विश्वाच्या नियमाचा शोध घेण्याचा गणिताच्या आधारे खूप प्रयत्न केला. दीर्घिकांच्या म्हणजे आकाशगंगांच्या केंद्रात महाकाय कृष्णविवरे कशी तयार होतात याबद्दल त्यांनी 1966 गणिताद्वारे भाष्य केलं होतं. आणि मुलांना ते निरीक्षण पुढे निरीक्षणांनी खरं ठरलं. त्यांनी क्वांटम कॉस्मॉलॉजी याचा वापर करून विश्वातील सुरुवातीच्या घडामोडींचा सखोल अभ्यास केला. कॉस्मॉलॉजी सोबत डॉक्टर नारळीकर यांनी विज्ञानातील इतर अनेक प्रगत संकल्पनांवर मूलभूत संशोधन केले आहे. बालमित्रांनो, कॉस्मॉलॉजी सोबतच डॉक्टर जयंत नारळीकर यांनी विज्ञानातील इतर अनेक प्रगत संकल्पनांवर संशोधन केले आहे. त्यांनी कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राऊंड रेडिएशन म्हणजे विश्वनिर्मितीच्या वेळची ऊर्जा आणि विश्वातील अदृश्य द्रव्य या विषयांवर मोलाचे लेखन आणि अभ्यास केला आहे. बालमित्रांनो, इतकंच नाही तर त्यांनी इस्रोच्या मदतीनं फुग्यांचे प्रयोग करून पृथ्वीच्या वातावरणात अति उंचावर आढळणाऱ्या सूक्ष्मजीवांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळं अंतराळात जीवसृष्टी असण्याच्या शक्यतेला एक नवी दिशा मिळाली. बालमित्रांनो, भारतात खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकी या विषयांमध्ये संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक जागतिक दर्जाची संस्था असावी हे डॉक्टर नारळीकरांचं स्वप्न होतं. हे स्वप्न प्रत्यक्षात आणत त्यांनी 1988 ते 1989 इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रॉफिजिक्स म्हणजे आयुका या संस्थेची स्थापना केली. बालमित्रांनो, डॉक्टर जयंत नारळीकर यांचं महत्त्वाचं कार्य म्हणजे त्यांनी विज्ञानाला समाजामध्ये नेलं, सर्वसामान्य लोकांना विज्ञानात रुची निर्माण होईल असं काम केलं. बालमित्रांनो, आयुकामध्ये उन्हाळ्यातील सुट्टीत शाळकरी मुलांच्यासाठी विशेष शिबिरं तिथं भरवली जातात आणि यामध्ये डॉक्टर जयंत नारळीकर स्वतः विद्यार्थ्यांशी गप्पा मारत दुर्बिणीतून आकाश दर्शन कसं करायचं हे शिकवत असत आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत असत. डॉक्टर जयंत नारळीकर आणि शाळकरी मुलांचं नातं फारच सुंदर होतं. मुलांच्यामध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी ते नेहमी तत्पर.

असत. मुले अनेकदा त्यांना स्वाक्षरी मागण्यासाठी पत्र पाठवत असत. त्याच्यावरती एक युक्ती लढवली. ते मुला सांगत असत, जर तुम्ही मला एखादा वैज्ञानिक प्रश्नाचं पोस्ट कार्ड पाठवलं तर मी तुम्हाला स्वाक्षरी देईन. या प्रथेमुळे मुलांच्या मध्ये विज्ञानाबद्दल कुतूहल निर्माण झालं आणि पोस्ट कार्डाच्या माध्यमातून हजारो वैज्ञानिक प्रश्नांची उत्तरे नारळीकरांनी मुलांना दिली. मुलांना त्यांच्या सोप्या भाषेतील व्याख्यानामुळं हजारो तरुण मुलं खगोलशास्त्र आणि संशोधनाकडे आकर्षित झाली. डॉक्टर जयंत नारळीकर अतिशय उत्तम लेखक होते. ते मराठी साहित्यात विज्ञान कथा हा प्रकार खऱ्या अर्थानं लोकप्रिय करणारे विज्ञान कथांचे जनक मानले जातात. त्यांच्या विज्ञान कथा केवळ मनोरंजनपर नसतात तर त्या पूर्णपणे वैज्ञानिक सिद्धांतावर आधारित असतात. बालमित्रांनो, तुम्हा विद्यार्थ्यांच्यासाठी या विज्ञान कथा फारच सुंदर, तुमच्या कल्पनाशक्तीला भरारी देणाऱ्या आहेत. या कथांमधून खगोलशास्त्रातील क्लिष्ट संकल्पना, सूर्याची निर्मिती, विश्वाचा विस्तार यांना अतिशय सोप्या आणि रंजक भाषेत या पुस्तकामध्ये मांडण्यात आले आहेत. त्यांचे अनेक विज्ञान कथा संग्रह आणि कादंबऱ्या आहेत. चार नगरातलं माझं विश्व हे त्यांचं आत्मचरित्र, यासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. त्यांच्या अफाट कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण अशा पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे. बालमित्रांनो, आज जयंत नारळीकर आपल्यामध्ये नाहीत. त्यांनी समाजात रुजवलेली वैज्ञानिक जाणीव, घडवलेले हजारो बालवैज्ञानिक, आयुकामधून होणारे विश्वाबद्दलचे संशोधन आपल्याला सदैव त्यांची आठवण करून देत राहतील. त्यांनी लिहिलेल्या विज्ञान कथा, कादंबऱ्या यांच्यामधून आपल्याला विज्ञानाची गोडी लागली. अंधश्रद्धा दूर करून विज्ञानाचा दृष्टिकोन कसा बाळगावा हे त्यांनी आपल्याला साध्या सोप्या भाषेतून शिकवले. तुम्हा विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असत, प्रश्न विचारण्याची सवय कधीही सोडू नका. विज्ञान हे का आणि कसे या प्रश्नावरच टिकून आहे. बालमित्रांनो, आता वळूया प्रश्न उत्तरांकडे. आजचा प्रश्न आहे, तुम्हाला माहिती घ्यायची आहे आयुकामधील शास्त्रज्ञांनी शोधलेल्या अशा एका विलक्षण अवकाशातील गोष्टीची, आणि या गोष्टीचं नाव हे आपल्या भारतीय एका पुरातन नदीवरून दिलेलं आहे. गुपित अवकाशाची या कार्यक्रम मालिकेत आता इतकंच. बालमित्रांनो, तुमची नजर असू दे आकाशाकडं आणि मन नेहमी जिज्ञासूपणे भरलेलं असू दे.

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 8:45 होत आहेत. सुरुवातीला समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र, 9:00 न्यूज ॲट 9 हे इंग्रजी बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 संसद के समक्ष मुद्दे आणि रात्री 10:00 रविवासरीय अखिल भारतीय संगीत सभा हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.